0: वंदे मातरम।
1: वंदे

नमस्कार, सुप्रभात श्रोतेहो. 229 अंश नॉमीटर्स अर्थात 1305 किलोहर्ट्सवर श्रोतेहो आपल्या रेडिओ सेटवर आपण ट्यून केलं आहे आकाशवाणीचं परभणी केंद्र. आज रविवार, भारतीय सौर दिनांक 17 ज्येष्ठ शके 1948, दिनांक 7 जून 2026. आमच्या प्रथम प्रसारण सभेत तमाम रसिक श्रोत्यांचं हार्दिक स्वागत. FM बँडच्या 102 मेगाहर्ट्सवर आकाशवाणी परभणी केंद्राचं प्रसारण श्रोतेहो आपण ऐकू शकता. याचबरोबर प्रसारभारतीच्या न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर देखील ऐकू शकता. पहाटेचे 5:57 होत आहेत. आमच्या प्रथम सभेच्या कार्यक्रमांना सुरुवात करीत आहोत सनईच्या मंगलसुरांनी.

आम्ही आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून बोलत आहोत. 6 वाजत आहेत. हिंदी समाचार दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करीत आहोत.

विश्वाचा आणि कालाचा विस्तार अनंत अनादि आहे. सामान्य माणसाला त्याची कल्पना येत नाही. गीतेच्या 11व्या अध्यायात भगवान अर्जुनाला म्हणाले, या सृष्टीची आणि कालाची कल्पना तुला तुझ्या दृष्टीने यायची नाही, मी तुला दिव्य दृष्टी देतो. आणि मग या विशाल विश्वाचं आणि काळाचं मूर्तिमंत चित्र त्यांनी अर्जुनापुढे उभं केलं. दिव्यदृष्टी म्हणजे जगाकडे पाहण्याची व्यापक विशाल दृष्टी. आपलं आकुंचित स्थान आणि आपला चालू मर्यादित काळ यांच्या कक्षा विस्तृत करीत करीत त्या अनंतापर्यंत नेऊन पोचवायच्या. आजचे शास्त्रज्ञ आणि इतिहास संशोधक तेच करीत आहेत. सर्वसामान्य माणसाची दृष्टी अगदी आकुंचित असते. स्वतःचं घर आणि स्वतःचा चालू संसार याच्या पलीकडील जग त्याला दिसत नाही. स्थलाच्या दृष्टीनं त्याची दृष्टी आपल्या घराच्या चार भिंतीपुरती म्हणजे 1500 चौरस फुटांपुरती मर्यादित असते. काळाच्या दृष्टीनं कालचा दिवस गेला, आजचा कसा जाईल एवढीच त्याची विवंचना असते. चालू काळाच्या फार मागं किंवा फार पुढं जाण्याची ताकद त्याच्या स्मृतीत किंवा कल्पनाशक्तीत नसते. माणसांच्या बाबतीत देखील आपण आणि आपली बायकापोर यांच्या पलीकडे तो फारसा पाहत नाही. सारांश असा की स्थल, काल आणि माणसं या तीन बाबतीत सामान्य माणसाचं जग अगदी क्षुद्र असतं. मनुष्य जसजसा सुसंस्कृत होत जातो तसतसा तो आपली दृष्टी हळूहळू विशाल करतो. स्थलाच्या दृष्टीनं त्याला आपला देश आणि सारं जग दिसू लागतं. कालाच्या दृष्टीनं तो इतिहासाकडे पाहून मानवी संस्कृती कशी वाढली ते समजून घेतो आणि भावी काळात काय होईल त्याचे आडाखे बांधतो. प्राणीमात्राच्या बाबतीतही त्याच्या प्रेमाच्या मर्यादा व्यापक होतात. सर्व मानवजातीच्या कल्याणाचा आणि असाही अशा मुख्य प्राण्यांचाही तो विचार करतो. या विशाल दृष्टीमुळे मनुष्य मोठा होतो. या दिव्यदृष्टीचा उपयोग आपल्या रोजच्या कौटुंबिक, सामुदायिक, सामाजिक आणि राष्ट्रीय जीवनात देखील करता येईल. ज्यांनी तो केला ते उदार दूरदृष्टीपुरुष म्हणून प्रसिद्ध झाले. इतका लांबचा पल्ला गाठता आला नाही तरी आपल्या भोवतालच्या समाजाकडे व्यापक दृष्टीनं पाहायचा प्रयत्न करायला हवा. त्यातील विविधताही पाहायला हवी आणि एकताही पाहायला हवी. आपण त्या समाजात आणि तो आपल्या जीवनाचा भाग आहे या दृष्टीनं समाजाकडे पाहिलं तर आपलेपणा निर्माण होईल. तसंच आपल्या स्मृतीत असलेल्या कालाचा विचार करायला हवा. त्याच्याही मागली माहिती इतिहास देईल ती मिळवा आणि तशीच कल्पनेची दृष्टी भावी काळावर वळवा. म्हणजे जीवनातील संक्रमणाचं चित्र तुमच्या दृष्टीपुढे उभं राहील. मागचा आणि उद्याचा काळ अखंड आहे. त्यात सतत जन्म, जीवन, मृत्यू यांचं चक्र फिरत असतं. ते फिरत राहील. ते चक्र व्यक्ती, कल्पना, विचार, समाज, राजकारण या सर्वांच्याच मागं लागलं आहे असं दिसतं. माणसं आणि श्रद्धा यात सतत संक्रमण होत असतं हेही आपल्याला कळून येईल. हीच दिव्यदृष्टी, हीच विशाल व्यापक दृष्टी, काळाच्या उदरात डोकावणारी दृष्टी, पृथ्वी आणि सूर्यमंडळ भेदून अनंत अनंत विश्व पाहणारी दृष्टी, हिचा तत्त्वज्ञानात उपयोग आहे, विज्ञानातही आहे आणि रोजच्या जीवनात तर आहेच आहे.

श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात कार्यक्रम नमस्कार परभणी अंतर्गत विचार शलाका। या कार्यक्रमात आज प्रसारित करण्यात आले दृष्टी याविषयी संजय पिंपळगावकर यांचे विचार। या कार्यक्रमाचं प्रसारण आपण ऐकलात आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून। श्रोते हो, सकाळचे 6:10 झाली आहेत। ऐकूयात भक्तिरसपूर्ण कार्यक्रम मंगल प्रभात।

श्रोतेहो, आत्ताच आपण सुधीर फडके यांच्या स्वरामध्ये जगदीश खेबुडकर यांचं भक्तिगीत ऐकलं. संगीत होतं प्रभाकर जोग यांचं. कार्यक्रमात यानंतर ऐकूयात सुधीर फडके यांनी स्वरबद्ध आणि संगीतबद्ध केलेलं संत गोरोबा कुंभार यांचा अभंग.

श्रोते हो, आत्ताचं आपण सुधीर फडके यांनी स्वरबद्ध आणि संगीतबद्ध केलेलं गदी माडगुळकर यांचं गीत ऐकलं. या भक्तिगीतानंतर श्रोते हो आनंद घेऊयात. या भक्तिगीताचा

लता मंगेशकर आणि सहकाऱ्यांच्या स्वरामध्ये श्रोते हो, आत्ताच आपण श्रीनिवास खळे यांनी संगीतबद्ध केलेलं संत तुकाराम महाराज यांचा अभंग ऐकला. कार्यक्रमात त्यानंतर ऐकूयात

आशा भोसले यांच्या स्वरामध्ये दत्ता डावजेकर यांनी संगीतबद्ध केलेलं गदी माडगुळकर यांचं भक्तिगीत श्रोते हो आत्ताच आपण ऐकलं. कार्यक्रमात यानंतर ऐकूयात.

प्रल्हाद शिंदे यांच्या स्वरामध्ये आनंद शिंदे यांनी संगीतबद्ध केलेलं गीत श्रोते हो आत्ताचं पण ऐकलं. कार्यक्रमात यानंतर ऐकूयात.

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचं देशभक्तीपर गीत श्रोते हो समूह स्वरात आत्ताचं पण ऐकलं, कार्यक्रमात त्यानंतर ऐकूयात.

0: श्रोते हो, आत्ताच आपण हरिओम शरण यांनी स्वरबद्ध आणि संगीतबद्ध केलेलं हरिओम शरण यांचंच गीत ऐकलं. आणि श्रोते हो, या गीताबरोबरच मंगल प्रभात हा कार्यक्रम आम्ही समाप्त करीत आहोत. या कार्यक्रमाचं प्रसारण श्रोते हो आपण ऐकलं आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून. आमची यानंतरची उद्घोषणा काही क्षणात.
1: मागील 25 वर्षापासून गुणवत्तेचं माहेरघर म्हणजेच भारत भारती माध्यमिक विद्यालय आणि कनिष्ठ महाविद्यालय दत्तधाम वसमत रोड परभणी.
2: कला, विज्ञान आणि वाणिज्य शाखेसाठी प्रवेश देणं सुरू. विज्ञान शाखेसाठी कम्प्युटर सायन्स, इलेक्ट्रॉनिक्स, क्रॉप सायन्स, जनरल सायन्स, EM आणि MM साठी तसेच 5वी ते 12वी साठी देखील प्रवेश देणं सुरू. कला विभाग स्पर्धा परीक्षेची विशेष तयारी. संपर्क 91-45-19-52-23 आणि 98-50-86-11-69.
3: शेतकऱ्यांना लक्ष द्या, वेळ जाऊ देऊ नका. रवी सीडचा लोटेचे सोयाबीन बियाणे, उन्नती समृद्धी, भरघोस उत्पादनाची खापरी, मर्यादित साठा, आजच घ्या.
0: आम्ही आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून बोलत आहोत. सकाळचे 6:40 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत

कृषीवाणी हा शेतकरी बंधूंसाठीचा विशेष कार्यक्रम. या कार्यक्रमात आज प्रसारित करीत आहोत मृदा आणि जलसंधारण संदर्भात कोरडवाहू शेतीमध्ये घ्यावयाचे जैविक उपाय. माहिती देत आहेत डॉक्टर आनंद गोरे.

नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो, मी डॉक्टर आनंद गोरे, मुख्य शास्त्रज्ञ अखिल भारतीय समन्वयित कोरडवाहू शेती संशोधन प्रकल्प, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी. मी आज आपल्याशी मृद जलसंधारण संदर्भात कोरडवाहू शेतीमध्ये घ्यावयाचे जैविक उपाय किंवा जैविक उपचार म्हणजे काय आणि त्याचे काय फायदे आहेत यावर आपणास माहिती देणार आहे. तर मृद जलसंधारण आणि कोरडवाहू शेती हे एक अतूट असं नातं आहे आणि मृद जलसंधारण हा कोरडवाहू शेतीचा आत्मा आहे. तर मृद जलसंधारण करत असताना कृषी अभियांत्रिकी उपाय, कृषीशास्त्रीय उपाय आणि जैविक उपाय या सर्व उपायांचं महत्त्व त्या ठिकाणी आहे. तर यामध्ये आपण कृषी अभियांत्रिकी उपचार बघितले, कृषीशास्त्रीय उपचार बघितले, आज आपण जैविक उपाय म्हणजे काय ते बघूयात. यामध्ये मृद जलसंधारण या संदर्भामध्ये जैविक उपाय म्हणजे असे उपाय की जे मातीची धूप कमी करण्यासाठी आपण वापरतो, तसेच पावसाचे पाणी अडवून जमिनीत मुरवण्यासाठी पण ते वापरतो आणि या माध्यमातून जमिनीतील ओलावा टिकून ठेवणे आणि जमिनीची जी सुपीकता आहे ती वाढवण्यासाठी सुद्धा या उपायांचा त्या ठिकाणी आपल्याला फायदा होतो. मग हे वाढवण्यासाठी किंवा हे सर्व करण्यासाठी आपण काय वापरत असतो? वेगवेगळ्या वनस्पती किंवा गवत वर्गीय वनस्पती किंवा झाडे किंवा छोटी झुडपे किंवा पिकांचे अवशेष आणि सेंद्रिय पदार्थ, यासोबतच आपण काही सूक्ष्मजीवांचा वापरसुद्धा त्या ठिकाणी करत असतो. तर या सर्व उपायांना आपण जैविक उपाय त्या ठिकाणी म्हणतो. आता हे उपाय जे आहेत ते नैसर्गिक आहेत, कमी खर्चाचे आहेत, पर्यावरणपूरक आहेत, दीर्घकाळ परिणाम देणारे आहेत आणि विशेष करून कोरडवाहू शेतीमध्ये ज्या ठिकाणी उताराची जमीन, हलकी जमीन, ज्या ठिकाणी मातीची धूप अधिक होते किंवा धूपग्रस्त जमीन किंवा क्षेत्र आहे अशा ठिकाणी जैविक उपाय अत्यंत उपयोगात ठरतात. यामध्ये महत्त्वाचे उपाय काय तर गवताचे पट्टे आहेत. उताराच्या आडव्या दिशेने गवताचे पट्टे लावणे हा अत्यंत प्रभावी असा जैविक उपाय आहे. यामुळे काय होतं तर पाण्याचा वेग कमी होतो, वाहून येणारी माती अडते किंवा मातीची धूप होत नाही आणि पाणी जमिनीत मुरते. मग याच्यामध्ये खस किंवा ज्याला आपण वेटीवर म्हणतो किंवा स्टायलो गवत किंवा मार्वेल नावाचं गवत, नेपियर किंवा अंजन गवत किंवा धामन गवत यांचा आपण त्या ठिकाणी वापर करतो. आता खस गवताचे जे मुळं आहेत ती खोलवर जातात आणि माती घट्ट ठरून ठेवतात, म्हणून उतरच्या जमिनीत किंवा बांधावर आपण हे खस गवताचे पट्टे लावले तर मातीची धूप कमी होते, पाण्याचा वेग जो आहे तो नियंत्रित होतो आणि हे शेताच्या बांधावर किंवा नाल्याच्या कडेला किंवा कंट्रोल लाईन किंवा ज्याला आपण समपातळीवर याची लागवड आपण करतो. याशिवाय आपण झाडांची लागवड करू शकतो, मग शेताच्या बांधावर, ओढ्याच्या कडेला, उतारावर, मोकळ्या जमिनीत ज्या ठिकाणी आपण इतर पिके लावत नाही अशा ठिकाणी करंज, कडुलिंब, बाबूळ, सीताफळ, चिंच, आवळा, शेवगा अशी जर झाडं आपण लावली तर जमिनीची धूप कमी होते, माती घट्ट धरून ठेवल्या जाते आणि पावसाचे पाणी जमिनीत मुरते. याशिवाय आपण कृषी वनीकरण किंवा ज्याला आपण ॲग्रोफॉरेस्ट्री म्हणतो याचाही आपण अवलंब करू शकतो. यामध्ये शेतीबरोबरच झाडे, फळझाडे, ज्याच्यामध्ये आपल्याला लाकूड देणारी किंवा इंधन देणारी अशी जी झाडं आहेत, कडुलिंब अधिक तूर सोयाबीन, सीताफळ अधिक तूर हरभरा, शेवगा अधिक भाजीपाला याचाही उपयोग करू शकतो. याशिवाय आपण झुडपे आणि जिवंत कुंपण ज्याला आपण लाईव्ह फेन्सिंग म्हणतो, करवंद, आगाव, घायपात, चुबाबूळ, बांबू हेही आपण करू शकतो. याशिवाय वेगवेगळ्या प्रकारचं पिकांचे अवशेष टाकून आच्छादन असेल, तुरीचं काड, सोयाबीनचं काड, याशिवाय हिरवळीची खतं हे सुद्धा जैविक उपायामध्ये येतं. याशिवाय आच्छादनासारखे पिकं ज्याला आपण कव्हर क्रॉप म्हणतो, मूग, उडीद, चवळी, ढेंचा हेही आपण घेऊ शकतो. आणि याशिवाय जर म्हणायला गेलो तर आंतरपीक आणि मिश्रपीक पद्धती किंवा पट्टापेर पद्धत हे सुद्धा जैविक उपायामध्ये येतात. तर अशा पद्धतीनं आपण आपल्याला शक्य आहे तिथे जमिनीच्या प्रकारानुसार आणि पाऊसमानानुसार आपण या जैविक उपायांचा अवलंब जर केला तर कोरडवाहू शेतीमध्ये त्याचा आपल्याला फायदा होतो. धन्यवाद.

श्रोते हो, आत्ताच प्रसारित करण्यात आला कृषीवाणी हा कार्यक्रम. आजचा विषय होता मृदा आणि जलसंधारण संदर्भात कोरडवाहू शेतीमध्ये घ्यावयाचे जैविक उपाय. माहिती देत होते डॉक्टर आनंद गोरे. या कार्यक्रमाचं प्रसारण श्रोते हो आपण ऐकलं आकाशवाणीच्या

परभणी केंद्रावरून FM बँडच्या 102 मेगाहर्ट्झवर श्रोते हो आपण ऐकत आहात आकाशवाणीचं परभणी केंद्र. यानंतर ठीक 6:45 आरोग्यम धनसंपदा, 6:50 परिसर हे दोन्ही कार्यक्रम मुंबई केंद्रावरून, तर 6:55 संस्कृत बातम्या दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करीत आहोत काही क्षणात.

0: आकाशवाणी पुणे केंद्र निर्मित आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आज ऐकूयात पावसाळ्यातील ऋतुचर्या आणि आरोग्य याविषयी डॉक्टर विनीता कुलकर्णी यांनी दिलेल्या माहितीचा भाग तिसरा. निर्मिती सहाय्यक किरण ढगे आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत धीरज केदारी.
1: श्रोते हो नमस्कार. मागच्या भागात आपण संसर्गजन्य आजारांपासून संरक्षण याविषयी माहिती ऐकली. पावसाळा ऋतू म्हटलं की भटकंती, छोटी सहल या गोष्टी तर येणारच. या सहलीचा आनंद घेण्यासाठी, बदलत्या ऋतूला सामोरं जाण्यासाठी स्वतःची प्रतिकार क्षमता उत्तम असायला हवी. चला तर मग या भागात आपण पावसाळ्यात प्रतिकार क्षमता कशी वाढवावी याविषयी माहिती ऐकूया. खरं तर उन्हाळ्यातील प्रचंड उन्हानंतर जेव्हा पावसाची सर येते तेव्हा मातीच्या विशिष्ट सुगंधाने मन प्रसन्न होतं. हा ऋतू बदल खरं तर हवाहवासा वाटत असतो, पण प्रत्येक व्यक्तीला हा बदल सहन होतोच असं नाही. सर्दी, खोकला, पोट बिघडणं, भूक मंदावणं अशा अनेक लक्षणांनी अनेक जण त्रस्त होताना दिसून येतात. अशा वेळी औषधं घेऊन लक्षणं कमी केली जातात, पण परत ती लक्षणं उद्भवू नयेत यासाठी प्रतिकार क्षमता वाढली पाहिजे ही जाणीव मात्र नसते, त्यामुळे वारंवार ही लक्षणं उद्भवतात. ऋतू बदल झाला की पुन्हा एकदा ही लक्षणं तोंडवर काढतात. याला प्रतिबंध होण्यासाठी प्रतिकार क्षमतेवर भर देणं आवश्यक आहे. दररोज सकाळी तुळशीची 4-5 पानं, गवती चहाच्या 4-5 काड्या, धने, जिरे, दालचिनी हे घटक पाण्यात उकळून ते पाणी रोज सकाळी नित्यनेमाने गरम स्वरूपात घ्यावं. त्यामुळे वारंवार होणाऱ्या सर्दीला आळा बसतो. तसंच गरम दूध हळद घेतल्यास घशाचं आरोग्य देखील उत्तम राहतं. आल्याचा रस आणि मध यांचं चाटण सकाळ संध्याकाळ घेतल्यास सर्दीच्या बाबतीत प्रतिकार क्षमता सुधारायला मदत होते. अनेक जणांना पोटाच्या तक्रारी देखील उद्भवतात. अचानक पोट बिघडणं, पोट दुखणं अशी लक्षणं दिसतात. फक्त औषधं घेऊन लक्षणं कमी करण्याऐवजी आपली पचनशक्ती सुधारण्यासाठी थोडी काळजी घेणं आवश्यक असतं. आपल्या स्वयंपाकघरातच अनेक औषधं असतात जी आपल्या लक्षात येत नाहीत. जिरं, ओवा, आलं, मिरे, हिंग, बडीशेप यांचा स्वयंपाकामध्ये सढळ हाताने वापर करावा. हे सगळे मसाल्याचे पदार्थ पाचक म्हणून काम करणारे असतात. दररोज जेवण झाल्यानंतर भाजलेली बडीशेप आणि ओवा चावून खाल्ल्यास पचनक्रिया सुधारते. पोट जड होणं, गॅसेस होणं या गोष्टींनाही आळा बसतो. रात्री झोपण्याच्या आधी ज्येष्ठमध आणि तूप हे चाटण घेतल्यास आतड्यांची कार्यक्षमता सुधारते, मलबद्धतेचा त्रास कमी होतो. शिवाय शौचास आग होत असेल तर ह्या चाटणाचा चांगला उपयोग होतो. जेवताना कोमट पाणी पिण्याची सवय पचनक्रिया सुधारायला मदत करते. आपली प्रतिकार क्षमता वाढवण्यासाठी सगळ्यात महत्वाचा आणखीन एक उपाय म्हणजे व्यायाम. नियमितपणे चालणं, योगासन करणं, प्राणायाम करणं या गोष्टींनी स्नायूंची ताकद तर वाढतेच, पण त्याचबरोबर हृदय, फुफ्फुस ही देखील कार्यक्षम होतात. नियमित पायी चालण्यामुळे वजन नियंत्रणात राहतं. शुगर, बीपी यांचा त्रास असेल तर जरूर चालायलाच पाहिजे, ज्यामुळे प्रतिकार क्षमता उत्तम राहायला मदत होते. सूर्यनमस्कार, अनुलोम विलोम प्राणायाम, ध्यानधारणा यांचा समावेश दिनचर्येत जरूर करावा. लहान मुलांमध्ये देखील प्रतिकार क्षमता कमी असल्याची आजकाल दिसून येते. ती वाढवण्यासाठी सर्वांगीण व्यायाम होईल असा खेळ शिकवला पाहिजे. विशेषतः पावसाळ्यात मैदानी खेळ शक्य होत नाहीत अशा वेळी मुलांना सूर्यनमस्काराची सवय लावायला हवी. गर्भवती स्त्रियांना पावसाळ्यामध्ये नियमित चालणं शक्य होत नाही अशा वेळी घरामध्येच सोपे व्यायाम तज्ज्ञांच्या सहाय्याने जरूर करावेत. अशा प्रकारे फक्त औषधांवरती अवलंबून न राहता नित्यनेमाने विशिष्ट गोष्टींची सवय स्वतःला लावून

0: घ्यावी आणि आरोग्य जपावं. धन्यवाद.
1: आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात पावसाळ्यातील ऋतुचर्या आणि आरोग्य याविषयी डॉक्टर विनीता कुलकर्णी यांनी दिलेल्या माहितीचा भाग तिसरा आत्ताच आपण ऐकलात. निर्मिती सहाय्य किरण ढगे आणि सादरकर्ते होते धीरज केदारी. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती.

0: श्रोतेहो परिसर कार्यक्रमात स्वागत आणि प्रसाद कुलकर्णीचा नमस्कार. श्रोतेहो परिसर कार्यक्रमात कौमुदी जमखिंडीकर यांनी लिहिलेली जैविक तालबद्धता याविषयीची माहिती आपण ऐकत आहोत. वाचक स्वर आहे गौरी लागू यांचा. आज ऐकूया याचा तिसरा भाग.
1: सूर्यफुलाचं नाव असतं त्याच्या सूर्याच्या दिशेने आकर्षून वळण्यामुळेच आहे. जाईजुई मोगरा ही सुगंधी फुलंही संध्याकाळी उमलायला लागतात आणि रात्री पूर्ण फुलतात. तर गुलबाक्षीला ऑफिस टाइम म्हणतात कारण गुलबाक्षी दुपारी 4 वाजता उमलते. बिनवासाची पण अनेक रंगाची गुलबाक्षीची फुलं कीटकांना आकर्षून घेतात. हरित वनस्पती सूर्यप्रकाशात अतिशय कार्यक्षम असतात. सूर्यप्रकाशाचा जास्तीत जास्त वापर करून प्रकाश संश्लेषणाची प्रक्रिया घडवून आणतात. सजीवांच्या पेशी विभाजनातही जैविक तालबद्धता आढळते. प्रत्येक सजीवात पेशी विभाजनाचा कालावधी हा ठरलेला असतो. पोफळी सुपारीच्या बागांमधून हल्ली व्हॅनिला आयसेन्स देणाऱ्या ऑर्किडच्या वेलींची लागवड केली जाते. यातल्या फुलात परागकण तयार व्हायची वेळ 6:30 ते 6:30 एवढीच असते. व्हॅनिला आयसेन्सचं उत्पादन वाढवण्यासाठी त्यात कृत्रिम परागण घडवून आणावं लागतं. त्यासाठी शेतकऱ्यांना भल्या 6:30 ते 6:30 या कालावधीतच एका कुलातील परागकण दुसऱ्या फुलाच्या कुक्षीवर टाकावे लागतात. त्यानंतर फलन घडून येतं आणि चांगल्या दर्जाच्या फळातून आयसेन्स मिळू शकतो. जैविक तालबद्धतेचा उपयोग व्यावहारिक कृषी उद्योगासाठी हल्ली फार मोठ्या प्रमाणात होतो. प्राण्यांमध्येही अशी भल्या पहाटे सर्वांना जाग करण्याची तालबद्धता आढळते. हनुमान लंगूर ही वानर जंगलात उंच झाडावर राहतात. भल्या पहाटे मॉर्निंग कॉल ठोकून सर्व जंगल जाग करतात. हरिण सांबर चितळ यांच्याशी हनुमान लंगूरची चांगली मैत्री असते. उंच झाडावर बसून टेहळणी करताना एखादा चित्ता किंवा वाघ दिसला की सावधानतेचा इशारा देण्यासाठी ते मोठी आरोळी ठोकतात. त्यामुळे सगळेच प्राणी सजग राहतात आणि स्वसंरक्षणार्थ उपाययोजना करू शकतात. सरडे हे शीतरक्तीय असतात. त्याच्या शरीराचं तापमान पर्यावरणाच्या तापमानानुसार बदलतं, त्यामुळे रात्रीच्या थंड हवेत सरड्याच्या शरीराचं तापमानही घटतं. सरडे दिनचर असतात, त्यामुळे दिवसा कार्यक्षम राहण्यासाठी त्यांना शरीराचं तापमान वाढवावं लागतं. त्यासाठी सरडे दिवसा थोडे उशिरा म्हणजे 10:11 सुमाराला भक्ष शोधायला बाहेर पडतात. त्यावेळी मिळालेल्या सूर्यप्रकाशात सूर्यस्नान करतात आणि आपल्या शरीराचं तापमान वाढवतात. काही खारी दिनचर असतात तर उडणाऱ्या खारी या निशाचर असतात. दिवसाचे 12 ते 14 तास झाडावर बेचक्यात बांधलेल्या घरट्यात विश्रांती घेतात तर रात्रीचे 10 तास खाद्याच्या शोधार्थ या झाडावर त्या झाडावर अलगदपणे झेप घेतात. वटवाघळ निशाचरच असतात. शाकाहारी तसंच मांसाहारी असतात. झाडावर जुन्या इमारतीत राहणाऱ्या वटवाघळांना रात्रीच्या अंधाराचा अंदाज घेता येतो. पण काही वटवाघळ गुहेत खोलवर राहतात, त्यांना अंधाराचा अंदाज येत नाही. म्हणून ही वटवाघळ इतर निशाचर प्राण्यांच्या हालचालींवरून रात्रीचा अंदाज बांधतात. घुबडं खारी बाहेर राहणारी वटवाघळ यांच्या गुहेबाहेर होणाऱ्या हालचालीवरून रात्रीची जाणीव त्यांना होते. चांद्रीय तालबद्धता. समुद्र किनाऱ्यावर आढळणाऱ्या सागरी खेकड्यांना भरती ओहोटीच्या वेळानुसार खाद्य मिळवण्यासाठी बिळातून बाहेर यावं लागतं. चंद्राच्या भ्रमणानुसार भरती ओहोटीही होते, त्यामुळे अशा प्रकारच्या तालबद्धतेला चांद्रीय तालबद्धता असं म्हणतात. सागरी खेकडे समुद्र किनाऱ्यावर बिळात राहतात. भरतीच्या वेळी बिळातच राहतात आणि ओहोटीच्या वेळी खाद्य शोधायला बाहेर पडतात. एकाच वेळी मग हजारोंच्या संख्येने खेकडे बाहेर पडलेले आढळतात. दिवसरात्रीची तालबद्धता ही सूर्याच्या साक्षीने अखंड चालू असते. सूर्योदयापासून किंवा पहाटेपासूनच सुरू असलेले पक्ष्यांचे विविध प्रकारचे आवाज, कधी मधुर कूजन तर कधी कलकलाट, पावसाळ्यात बेडकाचं ओरडणं, भुंग्यांचा गुंजारव हे सूर्यास्तानंतर क्षणार्धात बंद होतं. याचा विलक्षण अनुभव जंगलात घेता येतो. मधूनच एखादे टिटवी कर्कश ओरडत जाते, तसंच रातकिड्यांची टिरटिर सुरू होते. एरवी मात्र नीरव शांतता

0: आणि संपूर्ण काळोख या शहरी मनाला माहीत नसलेल्या नैसर्गिक तालबद्धतेचा अनोखा अनुभव कोस्टल कर्नाटकाच्या जंगलात तसंच काझीरंगाच्या अभयारण्यात घेता आला।
1: श्रोतेहो, आताच आपण कौमुदी जमखिंडीकर यांनी लिहिलेली जैविक तालबद्धता याविषयी माहिती ऐकली। वाचक स्वर होता गौरी लागू यांचा। आज आपण ऐकला या माहितीचा तिसरा भाग। मी प्रसाद कुलकर्णी आज इथेच निरोप घेतो। ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती।
2: थोड्याच वेळात संस्कृत समाचार दिल्लीहून।
3: आकाशवाणी संप्रति वार्ता श्रूयंताम प्रवाचक दिव्यानंद झा। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ह्यः आर्थिक परामर्श परिषदः

आम्ही आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून बोलत आहोत, एफ एम बँडच्या 102 मेगाहर्ट्सवर. श्रोते हो, सकाळचे 7 वाजले आहेत. ऐकूयात आज दिवसभरात प्रसारित आणि सहक्षेपित होणाऱ्या विविध कार्यक्रमांची रूपरेषा.

श्रोते हो, रुपरेषेनंतर लगेचच ठीक 7:10 प्रादेशिक मराठी बातम्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. 7:25 प्रायोजित कार्यक्रम अभिजात मराठी आपली मराठी मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. 7:40 प्रसारण होईल भावधारा या कार्यक्रमाचं. यानंतर ठीक 7:50 कथामृत हा कार्यक्रम आपण ऐकू शकाल. यात आजची कथा आहे धडसी नंदू, कथालेखन आहे साहित्यिक बबन शिंदे यांचं आणि कथाकथन आहे सुमेधा कुलकर्णी यांचं. ठीक 8:00 समाचार प्रभात, 8:15 मॉर्निंग न्यूज दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. याचबरोबर 8:30 राष्ट्रीय मराठी बातमीपत्र मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. ठीक 8:40 प्रसारित होईल मेहराबंतर्गत गझल हा कार्यक्रम. ठीक 9:00 आपण ऐकू शकाल प्रादेशिक उर्दू बातम्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. 9:10 आपण आनंद घ्याल लखलख चंदेरी या सदाबहार हिंदी चित्रपट गीताच्या कार्यक्रमांचा. ठीक 9:35 उर्दू कार्यक्रम दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. 10:00 आपण ऐकू शकाल कार्यक्रम प्रायोजित कार्यक्रम ग्राहक केंद्रित कार्यक्रम जितेंद्र घोडके सराफ. 10:05 मिश्र संगीत हा कार्यक्रम आपण ऐकू शकाल. 10:15 एक ही फिल्म के गीत या कार्यक्रमाचं प्रसारण करण्यात येईल. आज आपण ऐकणार आहात सत्ते पे सत्ता या चित्रपटातील काही निवडक गीतं. गीतकार आहेत साहिल लुधियानी, संगीत आहे आर डी बर्मन यांचं. 10:30 आपण ऐकू शकाल कार्यक्रम गाता रही मेरा दिल. 11:05 युवा कट्टा या कार्यक्रमाचं प्रसारण आपण ऐकाल. या कार्यक्रमात आज प्रसारित करीत आहोत श्री शिवाजी इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट स्टडीज परभणी येथील युवक मित्रमैत्रिणींशी सुमेधा कुलकर्णी आणि सुषमा कुलकर्णी यांनी साधलेला संवाद या कार्यक्रमाचा भाग 3 आपण ऐकणार आहात. 11:30 बालमंडळ हा कार्यक्रम. या कार्यक्रमात आजचा विषय आहे सायकल, आरोग्य, आत्मविश्वास आणि स्वप्नांना पंख देणारी मैत्रीण. सहभाग आहे डॉक्टर पवन चांडक आणि विद्यार्थी. सहनिवेदन आहे वैशाली जोशी यांचं. ठीक 12:00 वनिता मंडळ हा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. याचबरोबर FM बँडच्या 102 MHz विविध भारतीचं प्रसारण आम्ही सहक्षेपित करू, आपण ऐकू शकाल. यानंतर ठीक 1:00 हिंदी बातम्या, 1:05 गीतबहार, 1:30 राष्ट्रीय मराठी बातमीपत्र, 1:40 जिल्हा वार्तापत्र गडचिरोली. यानंतर 1:45 भावधारा कृषीवाणी या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण ठीक 2:00. 2:30 नादब्रह्म शास्त्रीय संगीतावर आधारित कार्यक्रम. हे सर्व कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू द्वितीय प्रसारण सभेमध्ये. सायंकालीन प्रसारण सभेमध्ये ठीक 5:30 युवावाणी हा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून. तसंच 6:30 गंमत जम्मत बच्चों के कार्यक्रम. 7:30 माझा वार माझं शिवार. याचबरोबर

8:15 लोकसंगीत आणि 8:30 भावधारा. 9:30 आपण ऐकू शकाल कार्यक्रम अखिल भारतीय नभोनाट्य. 10:00 अखिल भारतीय संगीताचा रविवासरीय कार्यक्रम. हे सर्व कार्यक्रम आपण ऐकू शकाल आकाशवाणी महाराष्ट्र मुंबई केंद्रावरून.

0: श्रोते हो, ही होती आज दिवसभरात प्रसारित आणि सहक्षेपित होणाऱ्या विविध कार्यक्रमांची रूपरेषा. आकाशवाणीचं हे परभणी केंद्र आहे. आमची यानंतरची उद्घोषणा काही क्षणात.
1: नव्वद वर्षांचा स्वरमय प्रवास, श्रोत्यांच्या मनात घर करणारा विश्वास, आकाशवाणी काल आज आणि उद्याचाही आवाज. श्रोते हो, आकाशवाणी पूर्ण करत आहे 90 वर्षाचा गौरवशाली प्रवास. त्यानिमित्त सर्व श्रोत्यांना, रसिकजनांना आकाशवाणीच्या वतीने हार्दिक शुभेच्छा.
2: शब्द स्वर आणि भावनांचा मेळ, शब्द स्वर आणि भावनांचा मेळ, जनमनाशी जोडणारा खेळ, जनमनाशी जोडणारा खेळ. 9 दशकांची उज्ज्वल कहाणी, भारताची शान आकाशवाणी.
3: आकाशवाणीच्या 90 वर्षाच्या गौरवशाली प्रवासाच्या सर्व श्रोत्यांना हार्दिक शुभेच्छा.
1: श्रोते हो, आपल्यासाठी खास आनंदाची बातमी. आपल्या सर्व श्रोत्यांच्या मागणीवरून, श्रोत्यांच्या फरमाईशवरून आणि श्रोत्यांच्या विनंतीवरून आकाशवाणी परभणी केंद्र पुन्हा एकदा श्रोत्यांच्या आवडीचा कार्यक्रम अर्थातच हॅलो आकाशवाणी आणि हॅलो स्वरलहरी पुन्हा एकदा नव्या रूपात, नव्या ढंगात आपल्यासाठी घेऊन येत आहे येत्या जून पासून. काय म्हणताय, वार आणि वेळ? हो हो, तेही लवकरच आपल्याला कळेल. व्हॉट इज मोबाईल नंबर?
0: श्रोते हो, यानंतर ठीक 7:10 प्रादेशिक मराठी बातम्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करीत आहोत काही क्षणात.

0: ए नेहा, अगं कसला एवढा विचार करतीयस? अगं मी साड्यांचा व्यवसाय सुरू केलाय ग, पण तो लोकांपर्यंत पोहोचेल कसा? कसं कळेल मी व्यवसाय सुरू केलाय ते? अगं त्यात काय एवढं, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्रावर जाहिरात दे आणि पोहोचव तुझा व्यवसाय. नुसता शहरातच नाही तर गावागावात सुद्धा.
1: अरे वा,
0: जाहिरात द्या, व्यवसाय वाढवा.
1: संपर्क आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर.
0: आजच कॉल करा
1: 9637 35 49 85
0: 9637 354985.

0: नमस्कार. आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी ओंकार माहूरकर आपलं स्वागत करतो. सुरुवातीला ठळक बातम्या. 353 राज्याभिषेक दिन सर्वत्र उत्साहात साजरा. देवस्थान जमीन निर्मूलन कायदा तूर्तास स्थगित करण्याचा राज्य सरकारचा निर्णय. जागतिक अजिंक्यपद योगासन स्पर्धेत धाराशिवचे सतीश साबळे यांना सुवर्णपदक. पुरुषांच्या 18 आशिया चषक हॉकी स्पर्धेत जपानला नमवत भारत अजिंक्य. आणि नैऋत्य मोसमी पाऊस तळ कोकणात दाखल. 20 जूनपर्यंत राज्यात सर्वत्र मान्सून दाखल होण्याचा हवामान विभागाचा अंदाज. आता सविस्तर बातम्या. 353 शिवराज्याभिषेक सोहळा काल सर्वत्र उत्साहात साजरा झाला. रायगडावर साजऱ्या झालेल्या मुख्य सोहळ्यात राज्यभरातून आलेल्या शिवभक्तांनी महाराजांना अभिवादन केलं. 300 वर्षांनंतरही लोक या ठिकाणी येतात हे महाराजांवरील अढळ श्रद्धेचं प्रतीक असल्याची भावना युवराज संभाजीराजे छत्रपती यांनी व्यक्त केली. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या प्रवेशद्वारावर उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचं काल शिवराज्याभिषेक दिनाचं औचित्य साधत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अनावरण करण्यात आलं. त्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना मुख्यमंत्र्यांनी नवी मुंबई विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांचं नाव देण्यासंदर्भात कार्यवाही पूर्ण केल्याची माहिती देत याबाबत केंद्र सरकारकडे पाठपुरावा सुरू असल्याचं सांगितलं. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनीही छत्रपतींना अभिवादन करत सर्व शिवभक्तांना शिवराज्याभिषेक दिनाच्या शुभेच्छा दिल्या. मराठवाड्यातही शिवराज्याभिषेक दिन मोठ्या उत्साहात साजरा झाला. छत्रपती संभाजीनगर इथं क्रांती चौकात सकाळपासूनच शिवभक्तांनी मोठी गर्दी केली होती. शिवरायांच्या जयघोषानं संपूर्ण परिसर शिवमय झाला. सर्वपक्षीय नेते तसंच लोकप्रतिनिधींनीही छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. नांदेड इथं जिल्हाधिकारी राहुल कर्डिले तसंच जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली यांनी शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. त्यानंतर गुढी उभारून शिवराज्याभिषेक दिन साजरा करण्यात आला. परभणी जिल्ह्याच्या पूर्णा तालुक्यात कातनेश्वर इथल्या हिंदयान स्पोर्ट्स सायन्स अकॅडमीत शिवराज्याभिषेक सोहळा साजरा करण्यात आला. छोट्या मुलांनी पारंपरिक पद्धतीनं पूजा तसंच पालखी सोहळा साजरा करून शिवकालीन युद्धकलांचं थरारक प्रात्यक्षिक सादर केलं. देवस्थान जमीन निर्मूलन कायदा तूर्तास स्थगित करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी काल नागपुरात पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. या कायद्याबाबत हिंदू धर्मीय आणि देवस्थान संस्थांमध्ये संभ्रम आहे. याबाबत दाखल आक्षेपांची दखल घेत सरकारनं हा निर्णय घेतल्याचं त्यांनी सांगितलं. देवस्थानांना बळकटी देणारा कायदा विधिमंडळाच्या आगामी हिवाळी अधिवेशनात आणला जाईल असं सूतोवाच बावनकुळे यांनी केलं. ते म्हणाले,
1: 15 ऑगस्ट पर्यंत जे काही सजेशन आले आहेत, सूचना हरकती आल्या आहेत, यावर आम्ही आता या सूचना हरकतीवर सुनावणी घेऊ. 15 ऑगस्ट पर्यंत सुनावणी होईल. 15 सप्टेंबर पर्यंत आम्ही नवा कायदा राज्यामध्ये आणू आणि येणाऱ्या डिसेंबरच्या अधिवेशनामध्ये हा कायदा देवस्थानला जसा पाहिजे तसा कायदा, देवस्थानचे हक्क अबाधित ठेवणारा कायदा, देवस्थानला मजबूत करणारा कायदा या ठिकाणी या महाराष्ट्रामध्ये येणार आहे.
0: विविध परीक्षा आणि भरती प्रक्रियांमधल्या अनियमितता आणि गैरव्यवहार प्रकरणी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा या मागणीसाठी काँग्रेस जनता पार्टीच्या नेतृत्वाखाली काल दिल्लीत जंतरमंतर इथं आंदोलन झालं. या आंदोलनात हजारोंच्या संख्येनं आंदोलक जमले होते. पेपरफुटी आणि इतर अनियमिततेप्रकरणी मंत्र्यांची जबाबदारी निश्चित करावी तसंच शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी काँग्रेस जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दिपके यांनी केली. या आंदोलनात सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचूक, भाकप नेत्या अॅनी राजा, भाकप माले या पक्षाचे महासचिव दीपांकर भट्टाचार्य सहभागी झाले होते. दरम्यान दिपके यांच्या छत्रपती संभाजीनगर इथल्या निवासस्थानी चोख पोलीस बंदोबस्त लावण्यात आल्याची माहितीही पोलीस उपायुक्तांनी दिली आहे.
2: हे बातमीपत्र आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत. आमची सर्व बातमीपत्र आपण newsonair.gov.in या वेबसाईट आणि ऍपवर, ट्विटर आणि फेसबुक पेजवर, तसंच AIR छत्रपती संभाजीनगर या युट्यूब चॅनलवर कधीही आणि कुठेही आपल्या सुविधेनुसार ऐकू शकता.
0: धाराशिव जिल्ह्यात सिंचन प्रकल्पांमधील उपलब्ध पाणीसाठा सुरक्षित ठेवण्यासाठी तसंच अनधिकृत पाणी उपसा रोखण्यासाठी तालुकास्तरीय भरारी पथकांची स्थापना करण्यात आली आहे. काल जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांच्या अध्यक्षतेखाली जलसाठ्यासंदर्भात आढावा बैठक झाली. दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाल्यास त्यावर प्रभावी नियंत्रण ठेवण्यासाठी विविध

0: उपाययोजनांवर या बैठकीत चर्चा करण्यात आली. दरम्यान जिल्हाधिकारी काल तुळजापूर तालुक्यातल्या तीर्थबुद्रुक गावात मुक्कामी दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी ग्रामस्थांशी थेट संवाद साधत त्यांच्या समस्या आणि अपेक्षा जाणून घेतल्या. जागतिक पर्यावरण दिनाच्या अनुषंगानं काल लातूर इथं पर्यावरण जनजागृतीपर सायकल फेरी काढण्यात आली. जिल्हा विधी सेवा प्राधिकरण लातूर सायक्लिस्ट क्लब यांच्या संयुक्त विद्यमानं काढलेल्या या फेरीला नागरिक आणि सायकल प्रेमींचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालच्या केंद्र सरकारनं नुकतीच 12 वर्ष पूर्ण केली. या कालावधीत सरकारनं क्रीडा क्षेत्रात आमूलाग्र बदल केले, त्यामुळे क्रीडापटूंना प्रोत्साहन मिळत असून क्रीडा क्षेत्रालाही अच्छे दिन आले, असं मत छत्रपती संभाजीनगर इथले क्रीडा प्रशिक्षक डॉ मकरंद जोशी यांनी व्यक्त केलं आहे. ते म्हणाले,
1: एक तपापासून भारतीय क्रीडा क्षेत्रामध्ये अतिशय उल्लेखनीय असे बदल दिसून येत आहेत आणि याचं सर्व श्रेय मोदी सरकारला आहे. याचं कारण असं आहे, मागचं जी आपलं एशियन गेम्स जी स्पर्धा झाली यामध्ये आपण तब्बल 100 विविध खेळामध्ये पदकं जिंकलेली आहेत आणि हे एक आपल्या क्रीडा क्षेत्रातलं एक महत्वाचं माइलस्टोन ठरलेलं आहे.
0: लातूर तालुक्यातल्या खंडापूर इथल्या अखंड हरिनाम सप्ताहातील कथित आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी मुख्य आयोजकांसह इतर काही जणांविरोधात काल गुन्हा दाखल करण्यात आला. या सोहळ्यासाठी सुमारे 5,98,00,000 रुपयांहून अधिक निधी जमा झाल्याचा दावा करण्यात आला असून त्यातील सुमारे 3,65,00,000 रुपयांचा हिशोब उपलब्ध नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलीस पुढील तपास करत आहेत. बीड जिल्ह्यात परळी इथला तरुण तोहिद कैराती खान पठाण याच्या हत्येप्रकरणी सर्व आरोपींना तात्काळ अटक करून कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी खासदार बजरंग सोनवणे यांनी केली आहे. या खटल्याची सुनावणी जलदगती न्यायालयात चालवून पीडित कुटुंबाला लवकरात लवकर न्याय मिळवून द्यावा अशी मागणीही त्यांनी शासनाकडे लेखी पत्राद्वारे केली आहे. अहमदाबाद इथं जागतिक अजिंक्यपद योगासन स्पर्धेत धाराशिव जिल्ह्यातले योगपटू सतीश साबळे यांनी ट्विस्टिंग प्रकारात वैयक्तिक सुवर्णपदक पटकावत जागतिक अजिंक्यपदाला गवसणी घातली. सीमा सुरक्षा दलात कार्यरत असलेले साबळे हे जागतिक योगासन स्पर्धेत भारताला सुवर्णपदक मिळवून देणारे पहिले योगपटू ठरल्यानं त्यांचं विशेष कौतुक होत आहे. 18 वर्षांखालील मुलांच्या आशिया चषक हॉकी स्पर्धेत भारतानं काल यजमान जपानचा 4-1 असा पराभव करत तिसऱ्यांदा सुवर्णपदक पटकावलं. जपानच्या काकामिगाहारा इथं झालेल्या अंतिम सामन्यात भारताच्या वतीनं आशिष पूर्ती यानं 3 आणि केतन कुशवाहा यानं 1 गोल केला. त्याआधी महिलांच्या 18 वर्षांखालच्या आशिया चषक हॉकी स्पर्धेत भारताच्या संघानं कांस्य पदकाची कमाई केली. या सामन्यात त्यांनी कोरियाच्या संघावर 3-0 असा विजय मिळवला. ओस्लो इथं नॉर्वे बुद्धिबळ स्पर्धेत अंतिम विजय मिळवत ग्रँडमास्टर आर प्रज्ञानंदननं इतिहास घडवला आहे. ही स्पर्धा जिंकणारा तो पहिला भारतीय ठरला आहे. इंग्लंड आणि आयर्लंड दौऱ्यासाठी श्रेयस अय्यरच्या नेतृत्वात भारताचा T20 क्रिकेट संघ काल जाहीर झाला. तिलक वर्मा भारतीय संघाचा नवा उपकर्णधार असेल. दरम्यान किशोरवयीन क्रिकेटपटू वैभव सूर्यवंशीची या संघात निवड झाली आहे. सध्या 15 वर्ष 71 दिवस वय असलेल्या वैभवनं सर्वात कमी वयाच्या क्रिकेटपटूचा भारतरत्न सचिन तेंडुलकर यांचा विक्रम मोडीत काढला. सचिन यांची भारतीय संघात निवड झाली तेव्हा त्यांचं वय 16 वर्ष 205 दिवस एवढं होतं. इयत्ता 10वीच्या परीक्षेत 90%+ अधिक गुण मिळवत उल्लेखनीय यश संपादन करणाऱ्या पोलीस पाल्यांचा विशेष गौरव सोहळा काल छत्रपती संभाजीनगर इथं पार पडला. पोलीस अधीक्षक प्रकाश जाधव यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सोहळ्यात गुणवंत विद्यार्थ्यांना गौरवण्यात आलं. लातूर धाराशिव बीड विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते माजी मंत्री आमदार अमित देशमुख यांनी सत्ताधाऱ्यांवर टीका केली. ते काल लातूर इथं वार्ताहरांशी बोलत होते. भाजप नेत्यांकडून उमेदवारांना आमिषे दाखवून निवडणुकीतून माघार घ्यायला भाग पाडलं जातं असा आरोप त्यांनी निवडणुका झाल्याच नाहीत तर लोकशाही जिवंत राहणार नाही असंही त्यांनी नमूद केलं. जालना जिल्ह्यातल्या आंबड इथला तहसीलदार विजय चव्हाण याला 12,00,000 रुपयांची लाच मागताना रंगेहात अटक करण्यात आली. अवैध वाळू उपसा करणाऱ्या पोकलेन मशीनवर कारवाई न करण्यासाठी त्यानं ही लाच मागितली होती. हवामान. नैऋत्य मोसमी पाऊस काल तळ कोकणात दाखल झाला. साधारण 20 जूनपर्यंत राज्याचा सर्व भाग मोसमी पाऊस व्यापेल असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. परभणी जिल्ह्यात काल वादळी वाऱ्यासह सर्वत्र पूर्व मोसमी पाऊस झाला. पाण्याअभावी वाळत असलेल्या ऊसाला यामुळे दिलासा मिळाला असून पेरणीपूर्व मशागतीच्या कामालाही गती मिळेल. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात पैठण परिसरातही काल पाऊस झाला. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. 353वा शिवराज्याभिषेक दिन सर्वत्र उत्साहात साजरा. देवस्थान जमीन निर्मूलन कायदा तूर्तास स्थगित करण्याचा राज्य सरकारचा निर्णय. आणि नैऋत्य मोसमी पाऊस तळ कोकणात दाखल. येत्या 20 जूनपर्यंत राज्यात सर्वत्र मान्सून दाखवला.

0: होण्याचा हवामान विभागाचा अंदाज। याबरोबरच हे बातमीपत्र संपलं। आमचं यानंतरचं उर्दू बातमीपत्र सकाळी 9 वाजता। नमस्कार।
1: आकाशवाणीचं हे परभणी केंद्र आहे, FM बँडच्या 102 मेगाहर्ट्सवर। सकाळचे 7:20 झाली आहेत। आमची यानंतरची उद्घोषणा काही क्षणात।
2: शेतकऱ्यांना लक्ष द्या, वेळ जाऊ देऊ नका। रवी सीड चालोटेचे सोयाबीन बियाणे, उन्नती समृद्धी भरघोस उत्पादनाची खात्री, मर्यादित साठा, आजच घ्या।
3: भारताच्या जिवंत आणि विश्वासाचे प्रतीक असलेल्या आकाशवाणीने 90 गौरवशाली वर्षे पूर्ण केली आहेत। 8 जून 1936 रोजी ऑल इंडिया रेडिओची सुरुवात झाली होती। या ऐतिहासिक 90व्या वर्धापन दिनानिमित्त आकाशवाणीला खूप खूप शुभेच्छा।
4: नव्वद वर्षांचा स्वरमय प्रवास, श्रोत्यांच्या मनात घर करणारा विश्वास, आकाशवाणी काल आज आणि उद्याचाही आवाज। श्रोते हो, आकाशवाणी पूर्ण करत आहे 90 वर्षाचा गौरवशाली प्रवास। त्यानिमित्त सर्व श्रोत्यांना, रसिकजनांना आकाशवाणीच्या वतीने हार्दिक शुभेच्छा। आकाशवाणी म्हणजे विश्वास, व्यापक पोहोच आणि ठोस परिणाम। तुमच्या व्यवसायाच्या वाढीसाठी हेच आहे सर्वात योग्य माध्यम। तर मग वाट कसली पाहताय? आजच करा आपल्या दुकानाची, उद्योगाची किंवा सेवांची जाहिरात आकाशवाणीवरून। प्रभावी, परवडणारी आणि खात्रीशीर आकाशवाणी। तुमचा व्यवसाय, तुमची ओळख आता प्रत्येकाच्या कानापर्यंत, प्रत्येकाच्या मनात। त्यासाठी आमच्या जाहिरात विभागाशी संपर्क साधा।
5: शब्द स्वर आणि भावनांचा मेळ, शब्द स्वर आणि भावनांचा मेळ, जनमनाशी जोडणारा खेळ, जनमनाशी जोडणारा खेळ। 9 दशकांची उज्ज्वल कहाणी, भारताची शान आकाशवाणी।
6: आकाशवाणीच्या 90 वर्षाच्या गौरवशाली प्रवासाच्या सर्व श्रोत्यांना हार्दिक शुभेच्छा।
7: आकाशवाणी परभणी केंद्राचे रंगतदार बहारदार कार्यक्रम आता आपण ऐकू शकता FM बँड 102 मेगाहर्ट्स वर। ऐकत रहा परभणी आकाशवाणी। पुराणी यादे, पुराणे गीत।

मनोरंजक किस्से, गप्पा आणि सदाबहार हिंदी मराठी गाणी जरूर ऐका मंगळवार सकाळी 11 वाजून 10 मिनिटांनी. पुराणी यादें पुराने गीत.

आकाशवाणीचं हे परभणी केंद्र आहे. यानंतर ठीक 7:25 प्रायोजित कार्यक्रम अभिजात मराठी, आपली मराठी मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

0: भेटतात आणि आपसुकपणे त्यांच्यासोबतचं नातं दृढ होत जातं. आणि याच परंपरेला नवी झळाळी देणारा सहज संवाद आम्ही घेऊन येतो आहोत सोमवार बुधवार आणि शुक्रवारी सकाळी 11:05 ते दुपारी 12.
1: तेव्हा अवश्य ऐका सहज संवाद.
0: सहज संवाद.
2: सहज संवाद.
3: प्रसार भारतीच्या वेब्स OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या ॲप सहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. प्रसारित करीत आहोत प्रायोजित कार्यक्रम अभिजात मराठी आपली मराठी.
4: अभिजात मराठी आपली मराठी.
5: अभिजात मराठी
6: आपली मराठी.
5: अभिजात मराठी

0: lagi.
1: Apeli Marathi.
0: Abhija Marathi.
1: Apeli Marathi.
2: श्रोते हो नमस्कार, मी वासंती काळे, अभिजात मराठी आपली मराठी या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. श्रोते हो, महाराष्ट्र शासनाच्या मराठी भाषा विभागाच्या महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाच्या आत्तापर्यंत कामकाजाची आणि एकूणच कोश निर्मितीच्या कामाची माहिती आपण या मालिकेद्वारे जाणून घेत आहोत. मराठी विश्वकोशाचे आत्तापर्यंत सर्व विषय संग्राहक असे 20 संहिताखंड आणि 21वा सूचीखंड 1976 ते 2019 या कालावधीमध्ये प्रकाशित झाले. याबाबत आपल्याला डॉक्टर सरोजकुमार मिठारी यांनी प्रस्तावना केली होती आणि 1 ते 5 खंडांची माहिती दिलेली होती. या खंडांपैकी 11वा आणि 12वा अशा 2 खंडांची ओळख आपण आजच्या भागात करून घेणार आहोत. त्यासाठी आपल्याकडे या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी डॉक्टर सुस्मिता खुटाळे, संपादकीय सहाय्यक महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ वाई जिल्हा सातारा इथून आलेल्या आहेत. मॅडम, या कार्यक्रमामध्ये आपलं खूप खूप स्वागत.
3: नमस्कार.
2: मॅडम, तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्या संपादकीय नेतृत्वाखाली सुरू झालेला मराठी विश्वकोशाच्या खंड 11 आणि 12 यांची माहिती आम्हाला आपल्याकडून जाणून घ्यायचं आहे. पण तत्पूर्वी खंड 11 याचं स्वरूप काय आहे आणि त्याच्या प्रकाशनाबाबत आपण आम्हाला काय सांगाल?
3: आपल्याला माहिती आहे की मराठी विश्वकोशाचं स्वरूप हे सर्व विषय संग्राहक असं असून त्यामध्ये विविध विषयातील वैविध्यपूर्ण नोंदींचा वर्णानुक्रमे समावेश आहे. त्यापैकी आज आपण माहिती घेत असलेला खंड 11 बंदा ते ब्युएनस एअरीज असा असून या खंडाचं प्रथम प्रकाशन 1982 साली झालं आहे. त्यामध्ये एकूण 1105 नोंदींचा समावेश आहे. हा खंड 1112 पृष्ठांचा आहे. तसंच या खंडाच्या शेवटी 60 रंगीत चित्रपत्र सुद्धा दिली आहेत. या खंडात ब या वर्णाक्षराच्या नोंदींचा समावेश आहे. या खंडातील बंदा ही पहिली नोंद सुमारे 750 शब्दांची असून ती धर्म या विषयातील आहे. बंदा हे शिखांचे 10वे धर्मगुरु गुरु गोविंद सिंग यांच्यानंतर शिखांचे राजकीय आणि धार्मिक नेतृत्व करणारे व्यक्ती त्यांच्याविषयीची ही चरित्रात्मक नोंद आहे. तर ब्युएनस एअरीज ही या खंडातील शेवटची नोंद सुमारे 500 शब्दांची असून ती भूगोल या विषयातील आहे. ब्युएनस एअरीज हे अर्जेंटिना देशाची राजधानी, प्रमुख बंदर आणि महत्वाचं आर्थिक आणि सांस्कृतिक केंद्र असलेल्या शहराची स्थळविषयक नोंद असून या नोंदीचं लेखन मोज्ञा शहाणे आणि नास गाडे यांनी केलं आहे.
2: मॅडम, तुम्ही आता 11व्या खंडाचं सांगितलं की ज्याच्यात ब पासून नोंदी आहेत. आता 12वा खंड देखील आपला प्रकाशित झाला आहे, तर त्या 12व्या खंडाचं स्वरूप आणि त्याच्या प्रकाशनाबद्दल आम्हाला थोडक्यात सांगा.
3: आज आपण माहिती घेत असलेला दुसरा खंड हा मराठी विश्वकोशाचा 12वा खंड आहे. भंगूर तारा ते महाराष्ट्र राज्य आणि या खंडाचं प्रथम प्रकाशन 1985 साली झालं आहे. भंगूर तारा ते महाराष्ट्र राज्य या 12व्या खंडात एकूण 667

0: नोंदी आहेत आणि हा खंड सुमारे 1586 पृष्ठांचा आहे. या खंडात भ आणि म या वर्णाक्षराच्या नोंदींचा समावेश आहे. भंगूर तारा ही या खंडातली पहिली नोंद आहे. ही नोंद प्राणीविज्ञान या विषयातली आहे. एकायनो डर्माटा संघाच्या वर्गातील सामान्यतः भंगूर तारा म्हणजेच ब्रिस्टल स्टार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या प्राण्यांविषयीची ही नोंद आहे. तर याच खंडातली शेवटची नोंद महाराष्ट्र राज्य या शीर्षकाची अत्यंत अतिदीर्घ पण तितकीच माहितीपूर्ण आणि महत्वाची नोंद आहे. या नोंदीविषयी आपण पुढे अजून माहिती घेऊच.
1: हा, महाराष्ट्र राज्य म्हटल्यानंतर खरोखर त्याची व्याप्ती आणि खूपच मोठी माहिती असणं साहजिक आहे. आता या दोन्ही खंडांमध्ये म्हणजे 11व्या आणि 12व्या याच्यामध्ये कोणकोणत्या विषयांच्या आणि कोणत्या प्रकारच्या नोंदींचा समावेश आहे? म्हणजे मगाशी तुम्ही बचं सांगितलं आणि नंतर भ आणि मचं सांगितलं, भ ते म, तर कोणकोणत्या येतील एकंदरीतच?
0: साधारणपणे मराठी विश्वकोशात अंतर्भूत असलेल्या मानव विद्या आणि विज्ञान व तंत्रज्ञान या दोन्ही शाखातील विविध विषयांच्या नोंदी या खंडात आहेत. त्यामध्ये मानवी विद्या विभागातील धर्म, तत्वज्ञान, कायदा, राज्यशास्त्र, अर्थशास्त्र, मानसशास्त्र, शिक्षणशास्त्र, मानवशास्त्र, इतिहास, भूगोल, भाषाशास्त्र, लिपी प्रकार इत्यादी अनेक विषयांचा यामध्ये समावेश आहे. आणि अजून थोडंसं खोलात जाऊन विशेष सांगायचं तर इंग्रजी आणि युरोपीय भाषा, रशियन, आशियाई भाषा आणि साहित्य विषयातील महत्त्वपूर्ण लेखक, ग्रंथ, नवनवीन साहित्य प्रकार, साहित्य प्रवाह याविषयीच्या नोंदीसुद्धा आपल्याला या खंडात वाचायला मिळतील. आणि थोडंसं भारतीय भाषा आणि साहित्य या विषयाबद्दल आपण बोलायला गेलो तर संस्कृत, मराठी, बंगाली, तेलुगू, कन्नड, असमिया, सिंधी, गुजराती भाषा आणि साहित्य विषयांच्या नोंदींचा सुद्धा या दोन्ही खंडांमध्ये समावेश आहे. आणि विज्ञान आणि तंत्रविद्या विभागातील भौतिकी, रसायनशास्त्र, वनस्पतीशास्त्र, सूक्ष्मजीवशास्त्र, प्राणीविज्ञान, मानवी वैद्यक, स्थापत्य अभियांत्रिकी, उद्योग आणि व्यापार विषयातील नोंदींचा सुद्धा या खंडामध्ये समावेश आहे.
1: त्याच मोठी व्याप्ती आहे.
0: हो, त्याचबरोबर या खंडात संकल्पनात्मक, चरित्रात्मक, स्थळविषयक, भाषासमूह, साहित्य प्रकार, ग्रंथ, पुरस्कार आणि संस्थान विषयक अशा विविध प्रकारच्या नोंदींचा समावेश या खंडांमध्ये आहे.
1: मॅडम, तुम्ही आता म्हणालात की विविध ह्या नोंदी झालेल्या आहेत आणि केल्या जातात, तर काही महत्त्वपूर्ण किंवा दीर्घ नोंदी असतात, मग त्याविषयी काही विशेष माहिती आम्हाला सांगू शकाल का?
0: हो, नक्कीच. मराठी साहित्यातील महानुभाव पंथ आणि साहित्य, बाभ बोरकर, कवी बी, बालकवी, बेडेकर मालतीबाई, बेडेकर विश्राम या लेखकांच्या स्वतंत्र नोंदी या खंडामध्ये आहेतच. पण त्याचबरोबर 12व्या खंडातील मराठी साहित्य ही अतिदीर्घ नोंद म्हणजेच ज्याला विश्वकोशाच्या परिभाषेत आपण व्याप्तिलेख असं म्हणतो, या व्याप्तिलेखात मराठी साहित्याच्या प्रारंभापासून ते 1980 पर्यंतच्या काळाचा आढावा घेतलेला आहे. यामध्ये प्राचीन मराठी साहित्य या भागात प्रारंभ ते 1818 पर्यंत मराठी साहित्याचा इतिहास नोंदवला आहे. आणि याच नोंदीच्या दुसऱ्या भागात म्हणजे अर्वाचीन मराठी साहित्याचा आढावा घेतला आहे. त्याचबरोबर मला आवर्जून सांगायला आवडेल, आजकाल जे तरुण विविध स्पर्धा परीक्षांसाठी अभ्यास करतात त्यांना हे खंड अतिशय उपयुक्त आहेत, कारण ते विश्वासार्ह आणि संदर्भयुक्त माहितीचा स्रोत आहेत. मराठी विश्वकोशाच्या 12व्या खंडातील शेवटची नोंद महाराष्ट्र राज्य ही अत्यंत विचारपूर्वक आणि कौशल्याने लिहिलेली आणि संपादित केलेली ही अतिदीर्घ नोंद आहे. एका राज्याची माहिती देत असताना त्याचा प्रागैतिहासिक काळापासून आधुनिक काळापर्यंतचा इतिहास, भौगोलिक प्रादेशिक रचना, त्याचबरोबर महाराष्ट्र राज्याची राजकीय वाटचाल आणि स्थितीचा आढावा सुद्धा घेतला आहे.
1: आपल्या श्रोत्यांनी नक्की आपल्या साईटला भेट देऊन ती माहिती आणि विश्वकोशाचा 12वा खंड म्हणजे ज्याच्यातली महाराष्ट्र राज्य ही शेवटची नोंद पण दीर्घ आहे तिथे नक्की भेट देऊन माहिती घ्यावी, नाही का? त्यांना ती उपयुक्त असणार आहे.
0: हो, अगदीच बरोबर. आणि अजून एक नोंद या विद्यार्थ्यांसाठी मला सांगायला खरं तर आवडेल, एक अशीच महत्वपूर्ण आणि माहितीपूर्ण नोंद म्हणजे विश्वकोशाच्या 12व्या खंडातील भारत या शीर्षकाची सर्व विषय अंतर्भूत असलेली अतिशय दीर्घ नोंद आहे. या नोंदीत भारत हे देशनाम, राजकीय विभाग, त्याचे भूवैज्ञानिक इतिहास, भूवर्णन, भौगोलिक प्रदेश, मृदा, नैसर्गिक साधन संपत्ती, जलवायुमान, वनश्री, प्राणीजात,

0: इतिहास, मानववंश, राजकीय स्थिती, देशाची स्वातंत्र्योत्तर शासन यंत्रणा, कायदेमंडळ, विधी आणि न्याय व्यवस्था, संरक्षण व्यवस्था, आर्थिक स्थिती, अन्नधान्य उत्पादन, भारत देशातील लोक आणि समाज जीवन, धर्म आणि शिक्षण, देशातील विज्ञान आणि तंत्रज्ञानातील कार्य आणि प्रगतीचा अतिशय विस्ताराने या नोंदीमध्ये आढावा घेतलेला आहे. आणि विद्यार्थ्यांच्या दृष्टीनं किंवा स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या दृष्टीनं महत्वाचा भाग जर आपण म्हणालो तर भारत चीन संघर्ष, भारत पाकिस्तान संघर्ष, भारत संरक्षण अधिनियम, भारतीय अन्न निगम, भारतीय औद्योगिक विकास बँक, वित्त नियम, कृषी संशोधन संस्था, टपाल आणि तार विभाग, या आणि अशा भारत देशातील विविध ऐतिहासिक, औद्योगिक, संशोधन, संरक्षण, आर्थिक आणि सर्व प्रकारच्या नोंदींचा समावेश असल्यामुळं हा 12वा खंड विद्यार्थी आणि अभ्यासकांच्या दृष्टीनं खरंच महत्वाचा आहे.
1: मॅडम, आता ही माहिती म्हणून झालं तर थोडं मनोरंजनात्मक किंवा असं काही वाचनीय असं छान असं पण आहे का त्यामध्ये?
0: हो, नक्कीच. विश्वकोश खंडाच्या निर्मितीच्या कामाचा पाया म्हणजे विश्वकोश खंडाची नोंद यादी आहे. त्यामध्ये कोणते विषय, त्या विषयातील कोणत्या महत्वाचे घटक असावे, ते कुणाकडनं लिहून घ्यावे, याबद्दल प्रमुख संपादक म्हणून तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशींनी खूप बारकाईनं आणि अभ्यासपूर्ण आखणी केल्याचं हे सर्व खंड आज आपण वाचत असताना आपल्या लक्षात येतं.
1: म्हणजे आकारी केली
0: आहे. हो, आणि अगदी लहानात लहान वाटणारा विषय सुद्धा मानवी जीवनातील आणि संस्कृतीतला महत्वाचा घटक विषय असल्यामुळं तो विश्वकोशाच्या खंडातील नोंद विषय झालेला आहे. तर काही नोंदी आपण यापैकी बघूया. खेळ आणि मनोरंजन या विषयातील बाहुली ही श्रीपू गोखले यांनी लिहिलेली एक नोंद मला महत्वाची वाटतं. खरं तर बघायला गेलं तर हा खूप छोटा विषय आहे, पण छोट्या मानवी प्रतिकृतीच्या रूपातील बालकांचे खेळणे, पण तरीही त्याची उत्पत्ती, निर्मिती, जगभरातील विविध संस्कृती, समूहातलं तिचं स्वरूप आणि अतिशय सुंदर चित्रांसह माहिती या नोंदीत दिलेली आहे, ती आपण जरूर वाचावी. त्याचबरोबर बुद्धिबळ खेळाची नोंद ही अशीच, त्याच्या उत्पत्ती, इतिहास, वाटचाल आणि पद्धत, त्याचं स्वरूप, त्यातल्या वेगवेगळ्या खेळी यांची माहिती देणारी ही नोंद आहे. खरं तर गणित हा आपल्या सगळ्यांचा नावडता विषय, पण तरीही खंड 11 मध्ये बीजगणित आणि बीजगणित अमूर्त या शीर्षकाच्या नोंदी सुद्धा आपण जरूर वाचाव्या. त्याचबरोबर बेकरी तंत्र ही सुद्धा अशीच एक माहितीपूर्ण आणि जवळजवळ 13 पृष्ठांची दीर्घ नोंद या खंडात आहे. म्हणजे इतिहास पूर्व काळापासून तयार झालेला पाव हा एक खाद्यपदार्थ या बेकरी तंत्रातील एक आद्य आणि जगभर लोकप्रिय असलेला पदार्थ आहे. तर या बेकरी तंत्राच्या इतिहासापासून त्यातील घटक पदार्थ, त्याची प्रक्रिया, देशोदेशीचे त्यातील बदल आणि याविषयीची विस्तृत माहिती या नोंदीत चित्रांसह दिलेली आहे. त्यामुळे ही सुद्धा एक खूप रंजक आणि माहितीपूर्ण नोंद आहे असं मी सुचवेन. अशा अनेक कुतूहलपूर्ण आणि रंजक नोंदी या दोन्ही खंडांमध्ये आपल्याला वाचायला मिळतील आणि अशा वैविध्यपूर्ण विषयांमुळं, लेखनातील विश्वासार्ह अभ्यासपूर्ण माहितीमुळं मराठी विश्वकोशाचे सगळेच खंड खरं तर वाचनीय आणि संदर्भ मूल्य असणारे आहेतच. इंटरनेट आणि विविध माध्यमातील माहिती स्त्रोत जरी असले आज उपलब्ध, तरी सुद्धा मराठी विश्वकोशाचं महत्व यामुळे टिकून आहे असं आपल्याला निश्चितपणे म्हणता येईल. आणि या सर्व खंड किंवा या सर्व खंडातील नोंदी आपल्याला आपल्या महाराष्ट्र शासनाच्या मराठी भाषा विभागाच्या marathiviswakosh.org या संकेतस्थळावर आपल्याला सर्व खंड उपलब्ध आहेत, आपण जरूर वाचावेत.
1: डॉक्टर सुस्मिता खुटाळे मॅडम, आज आपण आमच्याकडे आलात आणि आम्हाला खूप छान माहिती मराठी विश्वकोश खंड 11 आणि 12 विषयी सांगितलीत. आपले खूप खूप आभार.
0: धन्यवाद.
1: श्रोते हो, आपली मतं, सूचना, अभिप्राय, अपेक्षा यांची आम्ही नेहमीच वाट पाहत असतो. आपण आमच्याशी नक्की संपर्क साधा. aaplimarathi210@gmail.com, aplimarathi210@gmail.com या ईमेलवर. पुन्हा भेटूया पुढच्या रविवारी सकाळी 7:25. वासंती काळे तोपर्यंत आपला निरोप घेते. नमस्कार.
2: अभिजात मराठी, आपली मराठी. अभिजात मराठी.

0: सकाळचे 7:40 झाली आहेत. ऐकूयात काही जाहिरात संदेश.
1: क्यू आर कोड स्कॅन करा, 5,000 कॅशबॅक मिळवा. वा, दिवस वसूल झाला.
2: फसला. UPI पिन एंटरिंग फक्त पैसे पाठवण्यासाठी.
3: RBI सांगते,
2: जाणकार बना, सतर्क रहा.
4: मागील 25 वर्षापासून गुणवत्तेचं माहेरघर म्हणजेच भारत भारती माध्यमिक विद्यालय आणि कनिष्ठ महाविद्यालय दत्तधाम वसमत रोड परभणी.
5: कला, विज्ञान आणि वाणिज्य शाखेसाठी प्रवेश देणं सुरू. विज्ञान शाखेसाठी कम्प्युटर सायन्स, इलेक्ट्रॉनिक्स, क्रॉप सायन्स, जनरल सायन्स, EM आणि MM साठी तसेच 5वी ते 12वी साठी देखील प्रवेश देणं सुरू. कला विभाग स्पर्धा परीक्षेची विशेष तयारी. संपर्क 91-45-19-52 आणि 98-50-86-11-69.
6: शेतकऱ्यांनो लक्ष द्या, वेळ जाऊ देऊ नका. रवी सीड चालोटेचे सोयाबीन बियाणे, उन्नती, समृद्धी, भरघोस उत्पादनाची खात्री, मर्यादित साठा, आजच घ्या.
0: श्रोते हो, प्रसारित करीत आहोत भावधारा हा भावगीतांचा कार्यक्रम.

श्रोते हो, आपण आपल्या रेडिओ सेटवर ट्यून केलं आहे आकाशवाणीचं परभणी केंद्र 229 अंश नॉमीटर्स अर्थात 1305 किलोहर्ट्सवर.

अमेय दाते यांच्या स्वरामध्ये रमेश उपाळे यांचं गीत श्रोते हो आपण ऐकलं. संगीत होतं मधुकर झिराडकर यांचं. कार्यक्रमात त्यानंतर ऐकूयात.

0: सुरेश वाडकर यांच्या स्वरामध्ये रमेश उबाळे यांचं गीत श्रोते हो आताच आपण ऐकलं. संगीत होतं मधुकर झिराडकर यांचं. श्रोते हो, या गीताबरोबरच भावधारा हा भावगीतांचा कार्यक्रम आम्ही समाप्त करीत आहोत. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच.
1: शेतकऱ्यांनो लक्ष द्या, वेळ जाऊ देऊ नका. रवी सीड चालोटेचे सोयाबीन बियाणे, उन्नती समृद्धी, भरघोस उत्पादनाची खात्री, मर्यादित साठा, आजच घ्या.
0: श्रोते हो, यानंतर प्रसारित करीत आहोत कथामृत हा कार्यक्रम. आजची कथा आहे धाडसी नंदू. कथालेखन आहे साहित्यिक बबन शिंदे यांचं आणि कथाकथन आहे सुमेधा कुलकर्णी यांचं.
2: श्रोतहो नमस्कार. श्रोतहो, आजच्या आपल्या कथामृत या कार्यक्रमामध्ये मी सुमेधा कुलकर्णी सर्व श्रोतांचं सहर्ष स्वागत करीत आहे. श्रोतहो, आजच्या आपल्या कथामृत या कार्यक्रमाअंतर्गत आपण साहित्यिक बबन शिंदे लिखित धाडसी नंदू ही कथा ऐकणार आहोत.

श्रोते हो, एका छोट्या खेडेगावात मंजुळाबाई आणि तिची सासू मुलासोबत राहत असे. तिचा पती सैन्यात होता. तिच्या मुलाचं नाव होतं नंदकुमार. मात्र लाडाने सर्वजण त्याला नंदू म्हणत असत. नंदू हा अतिशय चंचल आणि चौकस बुद्धीचा मुलगा, अभ्यासात हुशार, खेळात तरबेज, सुशील स्वभावाचा. प्रत्येक काम अगदी जीव ओतून करायचा. कोणतेही काम करताना नियोजनबद्ध आणि विचारपूर्वक पार पाडत असे. बाबा सैन्यात असल्यामुळे त्याच्या घरी फक्त त्याची आई आणि आजी होती. काही महिन्यांपूर्वी बहिणीचं नुकतंच लग्न झाल्यामुळे ती सासरी गेली होती. आजी दिवसभर घरी असायची. त्यांच्याकडे शेती असल्यामुळे आईला शेतीची देखभाल करावी लागत असे. आईला घरचे उरकून शेतातही बघावं लागे. नंदू शाळेतून घरी आल्यावर आजी त्याची सर्वराई करत असे. रात्री झोपताना ती नंदूला अनेकदा सुरस, मजेदार आणि साहसी कथा सांगायची. आजीशिवाय नंदूचं पानच हालत नसे. एके दिवशी त्या गावातून एक वयोवृद्ध स्त्री गायब झाली. सर्वत्र शोध घेऊनही कुठेच सापडली नाही. त्या वयोवृद्ध स्त्रीच्या गायब होण्यानं गावात खळबळ उडाली. चालती बोलती धडधाकट आजीबाई अशी अचानक गायब होणं ही बाब तशी गंभीरच होती. पण ती वयोवृद्ध स्त्री गेली ती कायमचीच. पुन्हा तिचा चेहरा कुणाच्या नजरेला पडला नाही. सर्वांच्या प्रयत्नांवर पाणी फेरले. बघता बघता वर्ष लोटलं. गाव त्या आजीबाईंना विसरलं. लोकांच्या मनातील दडपण हळूहळू नाहीस होऊ लागलं. गाव पुन्हा मोकळेपणानं वावरू लागला. स्वतःला पावलोपावली जपणारे गाव बेसावत झाले. तोच त्या गावातील आणखी एक आजी गायब झाल्या. आता मात्र लोक धास्तावले. प्रत्येकाला चिंता वाटू लागली. जो तो अंदाज व्यक्त करू लागला. पारावर, चावडीवर, पाणवठ्यावर तोच तो विषय चर्चेला जाऊ लागला. गावात तर्कवितर्काला उधाण आलं होतं. दुसऱ्या वेळी गायब झालेल्या आजींचा शोध सर्वत्र घेतला. सगळे सोयरे, बाजारहाट, देवालय, गावातील आड विहिरेसुद्धा शोधल्या. पण कुठेच धागादोरा सापडला नाही. पोलिसांनाही या घटनेनं आव्हान दिलं. पोलिसांनीही कर्तव्यात कसूर न करता प्रकरण मनावर घेतलं. पण काहीच हाती लागलं नाही. गावातला प्रत्येक माणूस स्वतः बरोबर कुटुंबाला जपू लागला. गावात कुत्रे भुंकले तरी गाव स्वच्छ होत असे. नंदूच्या बाबांना ही धक्कादायक बाब समजली. त्यांनी भ्रमणध्वनीवरून नंदूला आजीची खबरदारी घेण्याचं सुचवलं. तेव्हा नंदू म्हणाला, बाबा तुम्ही निश्चिंत रहा, मी डोळ्यात तेल घालून आजीवर पाळत ठेवीन, आमची काळजी करू नका. नंदूची आई मंजुळाबाई सावध झाल्या. त्या नंदूला खेळायला दूर जाऊ देत नसेत. त्यासोबतच त्याच्या आजीलाही एकटी दुकटी सोडत नसत. वर्ष 6 महिन्याला वयस्कर व्यक्ती गायब होत असत. विशेषतः वयोवृद्ध स्त्री गायब होण्याचे प्रकार चालूच होते. त्या कशा केव्हा गायब होत याचा मात्र काहीच मेळ लागत नसे. या गायब होण्याच्या प्रकरणानं गाव जीव मुठीत धरून दिवस काढू लागला. दिवस मावळण्याच्या आतच लोक घरी येत असत. या घटनेनं सर्वत्र हंगामा माजला होता. घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी तपासाची चक्र फिरवली. रात्र पहाट एक करत त्यांनी जीवाचं रान केलं. घटनेची वा गुन्हेगाराबद्दल माहिती देणाऱ्याला बक्षीस जाहीर केलं. काहीही करून गुन्हेगार जेरबंद करण्याचं ध्येय त्यांच्या मनात तेवत होतं. नंदू काही दिवसांपासून फारच अस्वस्थ दिसू लागला. तो पोटभर जेवेना, अभ्यासात नीट लक्ष देईना. शेवटी आईनं त्याला विचारलं, नंदू तुला बरं नाही का? नंदू उद्गारला, आई तू असे का विचारत आहेस? मी अगदी ठणठणीत आहे. अरे पण तू सारखा बेचैन दिसतोस. तुझे खाण्यापिण्यात कशात लक्ष लागत नाही म्हणून विचारलं. आई तसं काही नाही ग, पण हे बघ, वयोवृद्ध स्त्रियाच कशा काय गायब होत असतील याचा विचार माझ्या मनात आला. असे म्हणत नंदू आपल्या तंद्रीत बसला. तो स्वतःशी पुटपुटला. सगळ्या सदन घरातल्या आजी गायब झाल्यात. एकाही गरीब घरची आजी गायब झाली नाही. गावातील अर्धवट वयोवृद्ध स्त्रियाच का बरं गायब होत असतील? त्या दिवसांपासून तो खूपच सतर्क झाला. प्रत्येक बाब तो गांभीर्यानं घेऊ लागला. गावातल्या माणसा माणसांवर करडी नजर ठेवू लागला. शाळा आणि अभ्यासाच्या

वेळेशिवाय तो गावात अगदी सहज फेरफटका मारू लागला. तो लहान असल्यामुळे त्याच्याकडे कोणीही लक्ष देत नसे की शंकाही घेत नसे. नंदूचा हा नित्यक्रम ठरलेलाच असायचा. बरेच दिवस असेच लोटले. एके दिवशी दुपारी सुट्टी असल्यामुळे नंदू गावात फेरफटका मारू लागला. दुपारची वेळ असल्यामुळे गाव अगदी सामसूम होता. तो गावाच्या एका कोपऱ्यात असणाऱ्या झोपडीसमोर आला. झोपडीच्या चारही बाजूंना काट्याकोट्यांचे कुंपण होते. खूप झाडे झुडपे होती. झोपडीच्या जवळून नालाही

0: कोपऱ्यात असणाऱ्या झोपडीसमोर आला. झोपडीच्या चारही बाजूंना काट्याकुट्यांचे कुंपण होते. खूप झाडे झुडपे होती. झोपडीच्या जवळून नालाही वाहत होता. गावातील गुणाजी पाटील यांच्या घरच्या आजी दुपारी त्या झोपडीसमोरून शेतात फेरफटका मारायला जात होत्या. तेवढ्यात त्यांना झोपडीत कुणीतरी बोलावलं. भोळ्या भाबड्या आजी झोपडीत जात असल्याचं नंदूनी बघितलं. त्यानं आपल्या स्वतःचा पवित्रा बदलला. तो हळूच लपत लपत झोपडीकडे गेला. पण त्याला कुंपणामुळे झोपडीतील काहीही दिसत नव्हतं. त्यामुळे तो झोपडीसमोरच्या लिंबाच्या झाडावर चढला. फांदीवर बसून तो दाट पानांतून निरखून पाहू लागला. पण त्याला काहीच दिसत नव्हतं. दिवस मावळायची वेळ झाली होती. सर्व लोक घरी आले. जेवण आटोपून अंथरुणावर लोळू लागले. तेव्हा गावात कल्लोळ उडाला. गुणाजी पाटील यांच्या आजी गायब झाल्या. आता गावातील वयोवृद्ध स्त्रिया गायब होण्याची हद्द झाली होती. रात्री सर्व गाव झोपेच्या धुंदीत शांत पडलं होतं. रात्रीचे 11 वाजले. नंदूची आई आणि आजी साखर झोपेत होत्या. नंदू मात्र जागा होता. तो त्याच्या बाबांशी भ्रमणध्वनीवरून बोलत होता. हॅलो बाबा, आज गुणाजी पाटील यांच्या घरच्या आजी गायब झाल्या. पण बाबा, त्या गायब झाल्या नाही तर आपल्या गावातील कैलास उर्फ कैल्याने त्यांना मारलं आहे. ही घटना मी स्वतः बघितली. बाबा म्हणाले, ठीक आहे, आता तू शांतपणे झोप. त्यानं मोबाईल बंद केला आणि शांत झोपला. त्याच्या बाबांनी गावाजवळच्या पोलीस ठाण्याला तात्काळ ही घटना कळवली. सकाळी लवकर गावात लवा जम्यासह पोलिसांची गाडी आली. नंदूसोबत ते झोपडीकडे गेले. नंदू झोपडीत शिरताच म्हणाला, साहेब, हाच तो खुनी. पण नंदू, यानेच कशावरून खून केला? साहेब, दुपारी गाव शांत होतं. गुणाजी पाटील यांच्या घरच्या आजी शेतात जात असताना या कैलासनं त्यांना आवाज दिला आणि म्हणाला, आजी, मला खिचडीला फोडणी कशी देतात ते सांगा ना. हा घरी एकटाच आहे. याचे आई वडील उसाच्या कामाला गेलेले आहेत. हाताने करून खातो. म्हणून सर्व गावाला त्याच्याविषयी सहानुभूती होती. तो 12वी नापास आहे. पुरवणी परीक्षेचा अभ्यास करायचा म्हणून आईबाबांसोबत गेला नाही. तसा तो लहानपणापासून बंड आणि मुजोर. आता व्यसनाच्या आहारी गेला. व्यसनाला पैसा कमी पडू लागल्यानं तो गावातील वयोवृद्ध स्त्रियांना मारून दागिने काढून घेत असे. भोळ्या भाबड्या आजी दुपारी झोपडीत येताच त्यानं त्यांचा खून केला. पोलिसांनी पंचासमोर प्रेत बाहेर काढलं. त्यांनी घटनेची सत्यता जाणून घेतली. नंदूचं त्यांना कौतुक वाटलं आणि त्यांनी जाहीर केलेलं बक्षीस नंदूला दिलं. धाडसी आणि हुशार नंदूमुळे गावातील वयोवृद्ध स्त्रिया गायब होण्यापाठीमागचं कारण कळाल्यामुळे साऱ्या गावाला त्याचा अभिमान वाटला. श्रोतेहो, आत्ताच आपण कथामृती या कार्यक्रमाअंतर्गत साहित्यिक बबन शिंदे लिखित धाडसी नंदू ही कथा ऐकलीत. वेळ झालेली आहे श्रोतेहो आता कार्यक्रमामधून आपण सर्वांचा निरोप घेण्याची. पुन्हा भेटूया अशाच माहितीपूर्ण उपयुक्त कार्यक्रमासह. तोपर्यंत नमस्कार.
1: श्रोतेहो, आत्ताच प्रसारित करण्यात आला कथामृत हा कार्यक्रम. आजची कथा होती धाडसी नंदू. लेखन होतं साहित्यिक बबन शिंदे यांचं आणि कथाकथन होतं सुमेधा कुलकर्णी यांचं. आकाशवाणीचं हे परभणी केंद्र आहे. 8 वाजत आहेत. ठीक 8 वाजता समाचार प्रभात. 8:15 मॉर्निंग न्यूज दिल्ली केंद्रावरून, तर 8:30 राष्ट्रीय मराठी बातमीपत्र मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करीत आहोत. काही क्षणात

ठळक बातम्या. नैऋत्य मोसमी पाऊस तळ कोकणात दाखल. पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार परिषदेच्या सदस्यांच्या बैठकीत भारताचं आर्थिक परिवर्तन आणि दीर्घकालीन विकासात्मक प्राधान्यक्रमावर सविस्तर चर्चा. भारताचं युपीआय आणि नेपाळची नॅशनल पेमेंट्स इंटरफेस प्रणाली संलग्न. गाझामधील निम्म्याहून अधिक क्षेत्रावर इस्रायलचं नियंत्रण. ग्रँडमास्टर आर प्रज्ञानानंद नॉर्वेचे स्पर्धा जिंकणारा पहिला भारतीय खेळाडू ठरला. आणि 18 वर्षांखालील मुलांच्या आशिया चषक हॉकी स्पर्धेत भारतीय संघ तिसऱ्यांदा अजिंक्य. आता सविस्तर बातम्या. नैऋत्य मोसमी पावसाचं काल महाराष्ट्रात आगमन झालं असून तळ कोकणात मोसमी पाऊस दाखल झाल्याची माहिती भारतीय हवामान विभागानं दिली आहे. साधारणपणे 20 जूनपर्यंत संपूर्ण महाराष्ट्रात नैऋत्य मोसमी पाऊस सक्रिय होईल असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. गेल्या वर्षी नैऋत्य मोसमी पावसानं 25 मे रोजी राज्यात प्रवेश केला होता. यंदा मोसमी पावसाची वाटचाल वेगानं सुरू असून दक्षिण भारतातील संपूर्ण केरळ आणि तमिळनाडू, कर्नाटकचा अर्ध्याहून अधिक भाग तसंच आंध्रच्या दक्षिणेकडील प्रदेश व्यापल्यानंतर त्यानं महाराष्ट्रात प्रवेश केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली काल नवी दिल्लीत आर्थिक सल्लागार परिषदेच्या सदस्यांची बैठक झाली. या बैठकीत भारताचं आर्थिक परिवर्तन आणि दीर्घकालीन विकासात्मक प्राधान्यक्रम या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा झाल्याचं पंतप्रधानांनी समाजमाध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे. सध्याच्या जागतिक अनिश्चिततेच्या काळात भारताच्या आर्थिक विकासाला चालना देण्याच्या दृष्टीनं विविध कल्पना आणि उपाययोजनांवर आणि पश्चिम आशियातल्या संघर्षाविषयी पंतप्रधानांनी सल्लागार मंडळातील सदस्यांसोबत चर्चा केली. तसंच जीवनमान अधिक सुकर आणि व्यवसाय सुलभतेसाठी कोणत्या सुधारणा करता येऊ शकतील यावरही बैठकीत चर्चा झाली. घरगुती स्वयंपाकाच्या गॅस सिलेंडरच्या दरात प्रति सिलेंडर मागे 29 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. राजधानी दिल्लीमध्ये घरगुती एलपीजीची किंमत आजपासून 913 रुपयांवरून वाढून 942 रुपये झाली आहे. आंतरराष्ट्रीय विमान वाहतूक संघटनेनं आशिया प्रशांत क्षेत्रातील विमान वाहतुकीच्या वाढीमध्ये भारत एक महत्वाची भूमिका बजावत असल्याचं म्हटलं आहे. या क्षेत्रात विमान प्रवाशांची संख्या 2044 पर्यंत 4 अब्जांच्या वर पोहोचण्याचा अंदाज आहे. आयएटीएचे आशिया पॅसिफिक क्षेत्र प्रादेशिक उपाध्यक्ष शिल्डन ही यांनी सांगितलं की गेल्या काही वर्षात या क्षेत्रातील विमान वाहतूक क्षेत्राच्या विकासात भारताचं योगदान महत्वपूर्ण राहिलं आहे. भारत हा जगातील सर्वात वेगानं वाढणाऱ्या देशांतर्गत नागरी विमान वाहतूक बाजारपेठांपैकी एक असल्याचं त्यांनी नमूद केलं. आयएटीए 370 हून अधिक विमान कंपन्यांचं प्रतिनिधित्व करते आणि या कंपन्यांचा जागतिक विमान वाहतुकीत सुमारे 85% वाटा आहे. आंतरराष्ट्रीय सीमेलगतच्या भागात होणारे आर्थिक व्यवहार, इमारतींचं बांधकाम तसंच मालमत्तांच्या खरेदी विक्रीवर काटेकोरपणे लक्ष ठेवणं आवश्यक असल्याचं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटलं आहे. शहा यांनी ईशान्येकडील सीमावर्ती भागाच्या सुरक्षिततेसंदर्भात त्रिपुरातील सीमा सुरक्षा दलाच्या मुख्यालयात घेतलेल्या बैठकीत हे निर्देश दिले. सीमा भागात गेल्या 5 वर्षातील जमिनींच्या नोंदी तपासाव्या असे निर्देशही शहा यांनी दिले. 2026च्या पुनर्परीक्षेच्याही प्रश्नपत्रिका फुटल्याच्या किंवा त्या अगोदरच उपलब्ध झाल्याचे काही समाज माध्यमं आणि मेसेजिंग प्लॅटफॉर्मवरून केले जात असलेले दावे एनटीएनं म्हणजेच राष्ट्रीय परीक्षा संस्थेनं फेटाळले आहेत. अशा बातम्या पसरवणं हे संघटितपणे फसवणूक करणाऱ्या टोळ्यांचं कृत्य असून परीक्षेविषयी वाटत असलेल्या चिंतेमुळे विद्यार्थी आणि पालक त्याला बळी पडत असल्याचं एनटीएनं समाजमाध्यमावरील पोस्टमध्ये म्हटलं आहे. परीक्षा प्रक्रिया अत्यंत सुरळीतपणे सुरू आहे, त्याचबरोबर परीक्षा कुठल्याही गैरप्रकारांच्या विना पार पडाव्यात यासाठी चोखपणे काळजी घेण्यात येत आहे असंही एनटीएनं नमूद केलं. हे राष्ट्रीय बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे. परराष्ट्रमंत्री एस जयशंकर आणि नेपाळचे परराष्ट्रमंत्री शिशिर खनाल यांची काल नवी दिल्लीत भेट झाल्यानंतर 2015 मधील भूकंपानंतरच्या पुनर्बांधणी कार्यक्रमांतर्गत 72 आरोग्य सुविधा आणि 12 सांस्कृतिक वारसा प्रकल्प भारतानं नेपाळला सुपूर्द केले. सीमापार वैयक्तिक रोख हस्तांतरण सुलभ करण्यासाठी भारताची युपीआय प्रणाली आणि नेपाळची नॅशनल पेमेंट्स इंटरफेस प्रणाली यांच्यातील परस्पर जोडणीचा दोन्ही नेत्यांनी शुभारंभ केला. तसंच नेपाळसाठी व्हॉइस फर्स्ट भाषा अनुवाद मंचाकरता राष्ट्रीय डिजिटल पायाभूत सुविधा संयुक्तपणे विकसित करण्यासाठी डिजिटल इंडिया भाषिणी आणि काठमांडू विद्यापीठ यांच्यात झालेल्या सामंजस्य कराराची त्यांनी देवाणघेवाण केली. इंडोनेशियाचे परराष्ट्रमंत्री सुगियोनो

0: परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर यांच्यासोबत भारत इंडोनेशिया संयुक्त आयोगाच्या 8व्या बैठकीचं सहअध्यक्षपद भूषवण्यासाठी नवी दिल्लीत दाखल झाले आहेत. गाझामध्ये इस्रायलनं केलेल्या हल्ल्यात 2 महिलांसह किमान 7 पॅलेस्टिनी नागरिक ठार झाले अशी माहिती आरोग्य अधिकाऱ्यांनी दिली. दरम्यान तणावपूर्ण स्थितीत असलेल्या युद्धविराम कराराच्या रक्षणाबाबत हमास आणि इतर गटांसोबत चर्चा करण्यासाठी कायरोमध्ये मध्यस्थांनी पुन्हा वाटाघाटी सुरू केल्या आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या मध्यस्थीनं झालेला युद्धविराम इस्रायलचे हल्ले रोखण्यात अपयशी ठरला असून या भागातील निम्म्याहून अधिक क्षेत्रावर आता इस्रायलचं नियंत्रण आलं आहे. रशियाच्या वार्षिक आर्थिक परिषदेचा समारोप होत असतानाच युक्रेननं सेंट पीटर्सबर्ग शहर आणि त्याच्या आसपासच्या परिसरावर अभूतपूर्व हल्ला केल्याचं रशियन अधिकाऱ्यांनी सांगितलं. लेनिनग्राड प्रांतात 140 अधिक ड्रोन्स पाडण्यात आल्याची माहिती गव्हर्नर अलेक्झांडर ड्रोझडेन्को यांनी दिली. तसंच 4 वर्षांपूर्वी युद्ध सुरू झाल्यापासून प्रथमच शहराच्या गव्हर्नरनी नागरिकांना घराबाहेर न पडण्याचं आवाहन केलं आहे. महिलांची सुरक्षितता आणि आर्थिक स्वावलंबन यांना मोठी चालना देण्याच्या उद्देशानं तेलंगण महिला सुरक्षितता विभागानं स्त्री राईड हा अनोखा उपक्रम सुरू केला आहे. या अंतर्गत केवळ महिला चालकांद्वारे चालवल्या जाणाऱ्या कॅब्स रिक्षा आणि इलेक्ट्रिक बाईकची सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे. पोलीस महासंचालक सी व्ही आनंद यांच्या हस्ते या उपक्रमाचा अधिकृत शुभारंभ करण्यात आला. या सुविधेमुळे महिला प्रवाशांना ओला उबर आणि रॅपिडो सारख्या लोकप्रिय ऍप्सद्वारे केवळ महिला चालकांनी चालवलेल्या गाड्यांची सेवा बुक करणं शक्य होणार आहे. अफगाणिस्तानविरुद्धच्या एकमेव कसोटी सामन्यात न्यू चंदीगड इथं आज दुसऱ्या दिवशी भारत आपल्या पहिल्या डावात 3-368 धावांवरून खेळायला सुरुवात करेल. केएल राहुल आणि कर्णधार शुभमन गिल यांच्या शतकांमुळे भारताची स्थिती भक्कम झाली. साई सुदर्शननं 81 धावांचं योगदान दिलं. आगामी आयर्लंड आणि इंग्लंड दौऱ्यातील T20 क्रिकेट मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली असून श्रेयस अय्यरची कप्तानपदी निवड करण्यात आली आहे. तिलक वर्मा संघाचा उपकप्तान असेल. 15 वर्षांच्या वैभव सूर्यवंशीला संघात स्थान देण्यात आलं असून गेल्या काही काळातील खालावलेल्या कामगिरीमुळे सूर्यकुमार यादवला कप्तानपदासोबतच संघातील स्थानही गमवावं लागलं आहे. बुद्धिबळात ग्रँडमास्टर 20 वर्षीय आर प्रज्ञानानंद यानं ओस्लो इथं जर्मनीच्या विन्सेंट केमरचा अंतिम फेरीत पराभव करून नॉर्वे चेस स्पर्धा जिंकणारा पहिला भारतीय खेळाडू ठरण्याचा इतिहास रचला. एकंदर 18 गुणांसह त्यानं विजेतेपद मिळवलं. 2013 ही स्पर्धा सुरू झाल्यापासून भारताचे दिग्गज खेळाडू विश्वनाथन आनंद आणि विद्यमान जागतिक विजेता डी गुकेश यांनाही हे अजिंक्यपद आजवर साध्य करता आलेलं नाही. जपानमध्ये सुरू असलेल्या 18 वर्षांखालील मुलांच्या आशिया चषक हॉकी स्पर्धेत भारतीय संघानं यजमान जपानचा 4-1 असा पराभव करत तिसऱ्यांदा चषक जिंकला. भारतासाठी आशिष पूर्तीनं हॅट्रिक साधली तर कर्णधार केतन कुशवाहानं दुसरा गोल केला. यजमान संघाकडून गाकू नुमाडानं एकमेव गोल केला. दरम्यान मुलींच्या संघानं दक्षिण कोरियाला 3-0 असं हरवून कांस्यपदक पटकावलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी समाज माध्यमावरील एका पोस्टद्वारे भारताच्या दोन्ही संघांचं अभिनंदन करून त्यांच्या भविष्यातील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. हवामान. कोकण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी विजांसह वादळी पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. नैऋत्य मोसमी पाऊस तळ कोकणात दाखल. पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार परिषदेच्या सदस्यांच्या बैठकीत भारताचं आर्थिक परिवर्तन आणि दीर्घकालीन विकासात्मक प्राधान्यक्रमावर सविस्तर चर्चा. भारताचं UPI आणि नेपाळची नॅशनल पेमेंट्स इंटरफेस प्रणाली संलग्न. गाझामधील निम्म्याहून अधिक क्षेत्रावर इस्रायलचं नियंत्रण. ग्रँडमास्टर आर प्रज्ञानानंद नॉर्वे चेस स्पर्धा जिंकणारा पहिला भारतीय खेळाडू ठरला. आणि 18 वर्षांखालील मुलांच्या आशिया चषक हॉकी स्पर्धेत भारतीय संघ तिसऱ्यांदा अजिंक्य. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: FM बँडच्या 102 MHz श्रोते हो आपण ट्यून केलं आहे आकाशवाणीचं परभणी केंद्र. सकाळचे 8:40 झाली आहेत. मेहराब अंतर्गत गझल हा कार्यक्रम प्रसारित करीत आहोत.

श्रोते हो, आत्ताच आपण चंदनदास यांनी स्वरबद्ध आणि संगीतबद्ध केलेली कातील शिफाई यांची गझल ऐकलीत. कार्यक्रमात यानंतर ऐकूयात ही गझल.

भूपेंद्र सिंग यांनी स्वरबद्ध आणि संगीतबद्ध केलेली गझल श्रोते हो आत्ताच आपण ऐकलीत. ही गझल होती कातिल राजस्थानी यांची. कार्यक्रमात यानंतर ऐकूयात.

अनुराधा पौडवाल आणि चंदन दास यांच्या युगुलस्वरामध्ये ललित सेन यांनी संगीतबद्ध केलेली कतील शिफाई यांची गझल श्रोते हो आत्ताच आपण ऐकलात. कार्यक्रमात त्यानंतर ऐकूयात.

अनुप झलोटा यांच्या स्वरातील राणी मलिक यांची गझल श्रोते हो आत्ताच आपण ऐकलीत. आणि श्रोते हो या गीताबरोबरच मेहराब अंतर्गत गझल हा कार्यक्रम आम्ही समाप्त करीत आहोत. या कार्यक्रमाचं प्रसारण श्रोते हो आपण ऐकलत आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून.

न्यूज ऑन एआयआर या मोबाइल ऐप पर श्रोते हो अपने तहत आकाशवाणी परभणी केंद्राचं प्रथम प्रसारण सकाळचे 9 वाजत आहेत. प्रादेशिक उर्दू बातम्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून सहक्षेपित करीत आहोत काही क्षणात.

0: 1300 kHz वर तसंच न्यूज ऑन ए आय आर या मोबाईल ॲपवर श्रोते हो आपण ट्यून केलं आहे आकाशवाणीचं परभणी केंद्र. सकाळचे 9:10 झाली आहेत. आमची यानंतरची उद्घोषणा काही क्षणात.
1: QR कोड स्कॅन करा, 5000 चा कॅशबॅक मिळवा. वा, दिवस वसूल झाला.
2: फसला. UPI पिन एंटरिंग फक्त पैसे पाठवण्यासाठी.
3: RBI सांगते,
2: जाणकार बना, सतर्क रहा.
0: श्रोते हो,

आनंद घेऊयात सदबहार हिंदी चित्रपट गीताच्या कार्यक्रमाचा, अर्थात लख लख चंदेरी या कार्यक्रमाचा. कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऐकूयात सावन को आने दो या चित्रपटातील हे सदबहार गीत.

सावन को आने दो या चित्रपटातील गीत श्रोते हो आत्ताच आपण ऐकलं, स्वर साज होता येसुदास यांचा. कार्यक्रमात यानंतर ऐकूयात.

श्रोते हो, आत्ता सपन सिलसिला या चित्रपटातील गीत ऐकलत. लता मंगेशकर, किशोर कुमार आणि सहकाऱ्यांच्या स्वरामध्ये गीतरचना होती जावेद अख्तर यांची आणि संगीत होतं शिवहरी यांचं. कार्यक्रमात यानंतर आनंद घेऊयात या गीताचा.

0: श्रोते हो आशा भोसले ही। आशा भोसले यांच्या स्वरामध्ये शान या चित्रपटातील गीत श्रोते हो आत्ताच आपण ऐकलं। संगीत होतं आर डी बर्मन यांचं आणि गीतरचना होती आनंद बक्षी यांची। आणि श्रोते हो या गीताबरोबरच सदबहार हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम लखलख चंदेरी आम्ही समाप्त करीत आहोत। या कार्यक्रमाचं प्रसारण आपण ऐकलं आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून। आमची यानंतरची उद्घोषणा काही क्षणात।
1: हॅलो आकाशवाणी, सोमवार दिनांक 1 जून रोजी 12:30 ते 1 यावेळेत दूरध्वनी करा 220-890 या नंबरवर आणि ऐका आपलं मनपसंत गीत, आपला आवडता हॅलो आकाशवाणी। सुरू होत आहे पुन्हा एकदा नव्यानं सुरू झालेल्या या हॅलो आकाशवाणी कार्यक्रमात। दूरध्वनी लावायला विसरू नका 220-890 या नंबरवर। प्रसारण बुधवार दिनांक 3 जून रोजी 11:05 हॅलो आकाशवाणी।

0: पहाटेच्या भक्तीपासून बातम्यांपर्यंत मनोरंजनांच्या सुरेल गाण्यापर्यंत
1: 90 वर्ष जनतेच्या हृदयात वाणी, 90 वर्ष जनतेच्या हृदयात वाणी, विश्वासाचं नाव आकाशवाणी। आकाशवाणीच्या 90 वर्षांच्या गौरवशाली प्रवासाच्या आपल्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा।
2: शेतकऱ्यांनो लक्ष द्या, वेळ जाऊ देऊ नका। रवी सीड चालोटेचे सोयाबीन बियाणे, उन्नती समृद्धी भरघोस उत्पादनाची खात्री, मर्यादित साठा, आजच घ्या।
3: नव्वद वर्षांचा स्वरमय प्रवास, श्रोत्यांच्या मनात घर करणारा विश्वास, आकाशवाणी काल आज आणि उद्याचाही आवाज। श्रोते हो, आकाशवाणी पूर्ण करत आहे 90 वर्षाचा गौरवशाली प्रवास। त्यानिमित्त सर्व श्रोत्यांना, रसिक जनांना आकाशवाणीच्या वतीने हार्दिक शुभेच्छा।
4: भारताच्या जिवंत आणि विश्वासाचे प्रतीक असलेल्या आकाशवाणीने 90 गौरवशाली वर्षे पूर्ण केली आहेत। 8 जून 1936 रोजी ऑल इंडिया रेडिओची सुरुवात झाली होती। या ऐतिहासिक 90व्या वर्धापन दिनानिमित्त आकाशवाणीला खूप खूप शुभेच्छा।
5: पुराणी यादें, पुराने गीत। दर मंगळवारी सकाळी 11:10

मनोरंजक किस्से, गप्पा आणि सदाबहार हिंदी मराठी गाणी जरूर ऐका मंगळवार सकाळी 11:10 मिनिटांनी. पुराणी यादें पुराणे गीत.

0: पुरानी यादें पुराने गीत जरूर ऐका मंगळवार सकाळी 11:10
1: 90 वर्ष देशाच्या जडणघडणीत आणि मनोरंजनात मोलाची भूमिका बजावणारी आहेत.
2: या ऐतिहासिक टप्प्याबद्दल आपण सर्वांनी आनंद साजरा करूया. तुम्हाला आकाशवाणीच्या 90 वर्ष पूर्तीच्या हार्दिक शुभेच्छा.
3: आकाशवाणी म्हणजे विश्वास, व्यापक पोहोच आणि ठोस परिणाम. तुमच्या व्यवसायाच्या वाढीसाठी हेच आहे सर्वात योग्य माध्यम. तर मग वाट कसली पाहताय? आजच करा आपल्या दुकानाची, उद्योगाची किंवा सेवांची जाहिरात आकाशवाणीवरून. प्रभावी, परवडणारी आणि खात्रीशीर. आकाशवाणी, तुमचा व्यवसाय, तुमची ओळख आता प्रत्येकाच्या कानापर्यंत, प्रत्येकाच्या मनात. त्यासाठी आमच्या जाहिरात विभागाशी संपर्क साधा.
4: दोनशे 29 अंश 9 मीटर्स अर्थात 1305 किलोहर्ट्स वर श्रोते हो आपण ऐकत आहात आकाशवाणीचं परभणी केंद्र. सकाळचे 9:35 होत आहेत. उर्दू कार्यक्रम दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करीत आहोत.

0: मात तज्ज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे व्यक्तिगत आहेत. आकाशवाणी केंद्र किंवा ऍड एजन्सी या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
1: आकाशवाणीच्या सर्व रसिक श्रोत्यांना माझा म्हणजे प्रियांका गोगटेचा मनापासून नमस्कार. श्रोते हो, आज आपण पुण्यातील 100 वर्ष जुनी सुवर्ण पेढी जितेंद्र घोडके सराफांकडे मिळणाऱ्या श्री गजांत लक्ष्मी अंगठी बद्दल माहीत करून घेणार आहोत. श्रोते हो, ही अंगठी धारण करणाऱ्याला आर्थिक विवंचनेतून बाहेर पडण्यास मदत करू शकणारी तसंच धनवृद्धी सोबत आर्थिक स्थैर्य प्राप्त करून देण्यास मदत करू शकणारी श्री गजांत लक्ष्मी अंगठी म्हणजे खरोखरच एक महत्वाची भूमिका निभावते असा अनुभव आपल्या असंख्य बंधू भगिनींना आला आहे. संपूर्णतः मल्याळी शास्त्रावर आधारित श्री गजांत लक्ष्मी अंगठी केरळ सोडल्यास संपूर्ण भारतात फक्त जितेंद्र घोडके सराफांकडेच मिळते. श्री गजांत लक्ष्मी अंगठी जेवढ्या शास्त्रशुद्ध पद्धतीनं आणि श्रद्धेनं तयार केली जाते तेवढ्याच श्रद्धेनं स्वतः श्री जितेंद्र घोडके सराफ यांच्या हस्ते ती अंगठी धारण करणाऱ्यास दिली जाते आणि तेवढ्याच श्रद्धेनं आणि शास्त्रशुद्ध पद्धतीनं ती एका विशिष्ट मुहूर्तावर अर्थात दिवाळीत लक्ष्मी पूजनाच्या दिवशी फक्त एक प्रहर म्हणजेच 1 तास 45 मिनिटांच्या कालावधीतच ती धारण करायची असते. जितेंद्र घोडके सराफांकडे मिळणारी ही श्री गजांत लक्ष्मी अंगठी सोनं चांदी तांब किंवा पंचधातू मध्ये एक विशिष्ट आणि अतिशय दुर्मिळ अशा घटक पदार्थाच्या मदतीनं तयार केली जाते. पण श्रोते हो, एक अतिशय महत्वाची गोष्ट म्हणजे आपण जर श्री गजांत लक्ष्मी अंगठी प्रथमच धारण करत असाल तर ही सोन्याची न घेता चांदी तांब किंवा पंचधातू मध्येच बनवावी असा स्पष्ट सल्ला श्री जितेंद्र घोडके सराफ अर्थात सर्वांचे लाडके दादा आपल्या सर्व ग्राहकांना देतात आणि ते अतिशय अभिमानानं आणि विश्वासानं असंही सांगतात की या दिवाळीत जी व्यक्ती चांदी तांब किंवा पंचधातू मध्ये ही अंगठी धारण करते ती व्यक्ती पुढल्या वर्षी सोन्याची अंगठी घेण्यास स्वतः तर येतेच पण इतर 10-12 लोकांनाही सोबत घेऊन येते. श्रोते हो, दिवसेंदिवस श्री गजांत लक्ष्मी अंगठीची वाढती मागणी त्यामुळे शेवटच्या काही दिवसात होणारी गर्दी आणि कितीही प्रयत्न करून सुद्धा नाईलाजानं मागणी पूर्ण करू शकण्याची असमर्थता आणि त्यामुळे आमच्या प्रिय ग्राहकांची होणारी निराशा टाळण्यासाठी जितेंद्र घोडके सराफ यांनी या वर्षी मार्च महिन्यापासूनच श्री गजांत लक्ष्मी अंगठीची विक्री सुरू केली आहे. आपणास श्री गजांत लक्ष्मी अंगठी हवी असल्यास आजच आमच्या दालनात आपलं सहर्ष स्वागत आहे. इतर शहरातील ग्राहक फोन करून अंगठी बुक करू शकतात. या अंगठीची किंमत धातू म्हणजेच चांदी तांब पंचधातू आणि त्यामध्ये 1 लाईन 2 लाईन 3 लाईनचे डिझाईन त्याचप्रमाणे अंगठीचा साईज यावर ठरते. अंगठीचा साईज कसा द्यायचा हे फोनवर सांगितलं जाईल. त्याचप्रमाणे व्हिडिओ कॉलवर विविध डिझाईन्स दाखवण्याची सुद्धा सोय आहे. एकदा अंगठीची निवड झाली पेमेंट केलं की लागलीच तुम्हाला व्हॉट्सअपवर पावती पाठवली जाईल आणि अंगठी भारतात कुठेही कुरिअरनी पाठवण्याची सुद्धा सोय जितेंद्र घोडके सराफ यांनी केली आहे. एक अत्यंत महत्वाचं म्हणजे ही अंगठी जरी आता घेऊन गेलात तरीही ही अंगठी इतर शुभ मुहूर्त जसं की गुढीपाडवा अक्षय तृतीया दसरा किंवा गुरुपुष्यामृत या दिवशी धारण न करता आधी सांगितल्याप्रमाणे फक्त आणि फक्त दिवाळीत लक्ष्मी पूजनाच्या दिवशी तेही फक्त एक प्रहर म्हणजेच 1 तास 45 मिनिटातच 5 मिनिटांचा विधी करून भक्तिभावानं ती धारण करायची आहे. घरी करण्यात येणाऱ्या या विधीसाठी कुठलाही खर्च येत नाही. तर मग श्रोते हो, आता वाट कसली बघताय? आजच श्री गजांत लक्ष्मी अंगठी घरी घेऊन जा आणि आपल्या आर्थिक अडचणींवर मात करून आर्थिक उन्नतीच्या मार्गावर पहिलं पाऊल टाका. आमचा पत्ता जितेंद्र घोडके सराफ, बिझी लँड बिल्डिंग, कुमठेकर रोड, चितळे बंधू मागील लेन, सदाशिवपेठ, पुणे. आमचे फोन नंबर्स 93-56-360-175 किंवा 93-56-370-970 किंवा 83-90-212-143 किंवा 98-81-211-748. आमचे लँडलाईन नंबर्स 020-244-78-286 किंवा 020-244-80-135.
0: या कार्यक्रम

0: क्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे व्यक्तिगत.
1: श्रोते हो, आत्ताच प्रसारित करण्यात आला ग्राहक केंद्रित कार्यक्रम जितेंद्र घोडके सराफ या कार्यक्रमाचं प्रसारण आपण ऐकलं आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून. आमची यानंतरची उद्घोषणा काही क्षणात.

0: 90 वर्षांचा स्वरमय प्रवास, श्रोत्यांच्या मनात घर करणारा विश्वास, आकाशवाणी काल आज आणि उद्याचाही आवाज। श्रोते हो, आकाशवाणी पूर्ण करत आहे 90 वर्षाचा गौरवशाली प्रवास। त्यानिमित्त सर्व श्रोत्यांना, रसिकजनांना आकाशवाणीच्या वतीने हार्दिक शुभेच्छा।
1: भारताच्या जिवंत आणि विश्वासाचे प्रतीक असलेल्या आकाशवाणीने 90 गौरवशाली वर्षे पूर्ण केली आहेत। 8 जून 1936 रोजी ऑल इंडिया रेडिओची सुरुवात झाली होती। या ऐतिहासिक 90व्या वर्धापन दिनानिमित्त आकाशवाणीला खूप खूप शुभेच्छा।
2: शेतकऱ्यांना लक्ष द्या, वेळ जाऊ देऊ नका। रवी सीडचा लोटेचे सोयाबीन बियाणे, उन्नती समृद्धी भरघोस उत्पादनाची खात्री, मर्यादित साठा, आजच घ्या।
3: श्रोते हो, सकाळचे 10:10 झाली आहेत। प्रसारित करीत आहोत मिश्र संगीत।

0: संगीत मानापमान या नाटकातील नाट्यपद श्रोते हो आत्ताच आपण ऐकलं. नाट्यपद होतं कृष्णाजी प्रभाकर खाडीलकर यांचं आणि स्वर होता आशा भोसले यांचा. आणि श्रोते हो या गीताबरोबरच मिश्र संगीत हा कार्यक्रम आम्ही समाप्त करीत आहोत. या कार्यक्रमाचं प्रसारण श्रोते हो आपण ऐकलं आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून एफ एम बँडच्या 102 मेगाहर्ट्सवर, तसंच न्यूज ऑन ए आय आर या मोबाईल ॲपवर श्रोते हो आपण ऐकत आहात आकाशवाणी परभणी केंद्राचं प्रथम प्रसारण. आमची यानंतरची उद्घोषणा काही क्षणात.
1: शेतकऱ्यांनो लक्ष द्या, वेळ जाऊ देऊ नका. रवी सीडचा लोटेचे सोयाबीन बियाणे, उन्नती समृद्धी, भरघोस उत्पादनाची खापरी, मर्यादित साठा, आजच घ्या.

0: 90 वर्ष देशाच्या जडणघडणीत आणि मनोरंजनात मोलाची भूमिका बजावणारी आहेत.
1: या ऐतिहासिक टप्प्याबद्दल आपण सर्वांनी आनंद साजरा करूया. तुम्हाला आकाशवाणीच्या 90 वर्ष पूर्तीच्या हार्दिक शुभेच्छा.
2: आकाशवाणी म्हणजे विश्वास, व्यापक पोहोच आणि ठोस परिणाम. तुमच्या व्यवसायाच्या वाढीसाठी हेच आहे सर्वात योग्य माध्यम. तर मग वाट कसली पाहताय? आजच करा आपल्या दुकानाची, उद्योगाची किंवा सेवांची जाहिरात आकाशवाणीवरून. प्रभावी, परवडणारी आणि खात्रीशीर आकाशवाणी. तुमचा व्यवसाय, तुमची ओळख आता प्रत्येकाच्या कानापर्यंत, प्रत्येकाच्या मनात. त्यासाठी आमच्या जाहिरात विभागाशी संपर्क साधा.

आकाशवाणीचं हे परभणी केंद्र आहे. सकाळचे 10:15 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत एक ही फिल्म के गीत हा कार्यक्रम. या कार्यक्रमात आज प्रसारित होत आहेत सत्ते पे सत्ता या चित्रपटातील काही निवडक गीतं. गीतकार आहेत साहिल लुधियानवी, संगीत आहे आर डी बर्मन यांचं.

0: किशोर कुमार यांच्या स्वरातील श्रोते हो गीत आत्ताच आपण ऐकलं. आपण ऐकत आहात एक ही फिल्म के गीत हा कार्यक्रम आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून. कार्यक्रमात त्यानंतर ऐकूयात.
1: Mm-mm.

आशा भोसले, किशोर कुमार, आर डी बर्मन, भूपेंद्र आणि सपन चौधरी बासू आणि सहकाऱ्यांच्या स्वरामध्ये श्रोते हो आत्ताच आपण गीत ऐकलं सत्ते पे सत्ता या चित्रपटातील. कार्यक्रमात यानंतर ऐकूयात.

आशा भोसले, दित्राज कौर आणि सहकाऱ्यांच्या स्वरामध्ये श्रोते हो आत्ताच आपण गीत ऐकलं. आणि श्रोते हो, या गीताबरोबरच एक ही फिल्म के गीत हा कार्यक्रम आम्ही समाप्त करीत आहोत. या गीता कार्यक्रमात आज प्रसारित करण्यात आली सत्ते पे सत्ता या चित्रपटातील काही निवडक गीतं. गीतकार होते साहिल लुधियानवी आणि संगीत होतं आर डी बर्मन यांचं. या कार्यक्रमाचं प्रसारण आपण ऐकलं आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून. सकाळचे 10:30 झालेली आहेत. श्रोते हो, प्रसारित करीत आहोत गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम.

गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम ऐकणाऱ्या सर्व श्रोत्यांना मोहिनी कुलकर्णीचा नमस्कार. श्रोते हो, नुकतंच ज्येष्ठ पार्श्वगायिका सुमन कल्याणपूर यांचं दुःखद निधन झालं. मखमली सूर थांबले. आज आपण त्यांनी गायलेली काही भावगीतं ऐकणार आहोत. श्रोते हो, संत मीराबाई या राजघराण्यातील राजकन्या, तरीही कृष्णभक्तीत लीन झालेली, संसारात राहूनही वैराग्य आनंदाने स्वीकारणारी, भक्तीच्या भावामध्ये तुडुंब बुडालेली, अतिशय सुंदर दिसणारी, मनमोहक अशी संत मीराबाई आपल्या कोमल हातांनी तारा छेडीत श्रीहरीचे नित्यस्मरण करणारी,

श्रोतेहो, सुमन कल्याणपूर यांनी आजवर अनेक भावगीतं भक्तिगीतं स्वरबद्ध केलेली आहेत. त्यांच्या सुरेल अशा स्वरांनी त्यांनी त्या भावगीतांना पुरेपूर न्याय दिला आहे. त्यांच्या भावगीतातील केवळ भाव आज आपण आपल्या कार्यक्रमामध्ये जाणून घेणार आहोत. श्रोतेहो, आता वळूया त्यांच्या भावगीतांकडे. श्रोतेहो, आई ही प्रत्येकासाठी दैवत आहे. प्रत्येकाच्या आयुष्यात आईचे स्थान हे अतिशय महत्त्वाचे ठरते. आईबद्दल खरं तर किती ते बोलणार. आपले आयुष्य आपण जगतो ते आईच्या संस्कारांवर, तिने शिकवलेल्या शिदोरीवर. आपल्या आयुष्याचे संपूर्ण तत्व हे तिच्या शिकवणीवर तर अवलंबून असते. सुमनताईंच्या या गीतातून हे तत्व अगदी प्रखरपणे झळकते आहे. ऐकूयात.

श्रोते हो, डोंगर, दर्या, नदी, वाळू, शंख, शिंपले, समुद्र किनारा, चंद्रकोर हे सारे निसर्गाला खुलवणारे असे मनमोहक भाग आहेत. त्यातला सागरी किनारा म्हणजे अतिशय निसर्गरम्य असं ठिकाण. जलात वावरणारी सृष्टी, उसळणाऱ्या लाटा, कधी त्याचे शांत असे स्वरूप, तर किनाऱ्याचं सौंदर्य वाढवणारे नारळाची झाडं, तिथली वाळू, वाळूमध्ये लहान मुलांनी बनवलेला छान असा खोपा, या सर्व गोष्टी पाहायला खूप सुंदर वाटतात, मनाला रिझवतात. याच किनाऱ्यावर वाट पाहणारी प्रेयसी या सर्व गोष्टींचं वर्णन करणारं सुमनताईंचं हे अतिशय सुमधुर असं गीत ऐकूयात.

श्रोते हो, पती जर दूर देशी गेला असेल तर त्याच्या आठवणीने व्याकुळ झालेली, त्याच्या भेटीसाठी आतुरलेली नववधू हिची भावना अतिशय मनाला कुठेतरी चटका लावणारी असते, परंतु ही भावना असते अतिशय गोड. लवकर भेट व्हावी, खुशाली कळावी असंच तिला वाटत असतं. भेट होणं जर अवघड असेल तर किमान आपला निरोप तरी पोहोचावा असं तिला वाटत असतं. पत्र तर आपलं काम नक्कीच करेल, पण दम कुठे निघतो आहे त्यापेक्षाही जलद तिला पाखरू वाटतं. ते पटकन जाऊन आपला निरोप सजणाला देईल असं तिला वाटतं. म्हणून ती म्हणते, पाखरा जा दूर देशी.

श्रोते हो, आयुष्याचे अनेक रंग आहेत, वेगवेगळी. यात अनेक नाती यामध्ये तयार होतात. काही टिकतात तर काहींना विरह पत्करावा लागतो. परिस्थितीच तशी असते, अगदी हतबल व्हायला होतं. एक क्षण असा असतो भेटीचा आणि एक क्षण असतो विरहाचा. मनाला अगदी चटका लावणारा, व्याकुळ करणारा. कदाचित अंतिम भेटीचा तो अंतिम असा क्षण. या क्षणाची आठवण म्हणून काय तर केवळ बोललेले शब्द. या शब्दांनी देखील काय बोलावं हेही न सुचणारा. सारे काही निशब्द, स्तब्ध करणारा. तरीही हे शब्द कायमचे मनात साठवून ठेव असे सांगणारा.

श्रोते हो, पावसाची पहिली सर ही नेहमी सुखावणारी, मनाला शांत करणारी असते. या आनंदात सारी सृष्टी सुखावते, धरणीचा सुगंध पसरतो, इंद्रधनु फुलते आणि मनमोर नाचू लागतो.

श्रोते हो, आयुष्याच्या सांजवेळी एक अनामिक भक्तीची ओढ लागलेली असते. मन स्थिर झालेले असते, सांसारिक ओढ मंदावलेली असते, सतत ईश्वराचे स्मरण होत राहते, आपली

श्रोते हो, हे मखमली मधाळ आणि मनाला स्पर्श करणारे सूर हे थांबले आहे, मात्र त्यांनी गायलेली गीतं त्यातील भाव भावना या कधीही न संपणाऱ्या आहेत. सुमनताई आपल्या भावगीतांमधून आपल्या मनात कायमच राहतील यात शंकाच नाही. श्रोते हो, कार्यक्रमाची वेळ मात्र आता संपत आलेली आहे, तेव्हा मी मोहिनी कुलकर्णी गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमातून आपल्या सर्व श्रोत्यांचा निरोप घेते. पुन्हा भेटूया नवीन विषयासह नवीन गीतांसह. तोपर्यंत नमस्कार.

0: 90 वर्ष देशाच्या जडणघडणीत आणि मनोरंजनात मोलाची भूमिका बजावणारी आहेत.
1: या ऐतिहासिक टप्प्याबद्दल आपण सर्वांनी आनंद साजरा करूया. तुम्हाला आकाशवाणीच्या 90 वर्ष पूर्तीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा.
2: आम्ही आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून बोलत आहोत 1305 किलोहर्ट्सवर, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. श्रोते हो, यानंतर प्रसारित करीत आहोत युवा कट्टा हा कार्यक्रम. यात आज या कार्यक्रमात आज प्रसारित करीत आहोत श्री शिवाजी इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट स्टडीज परभणी येथील युवक मित्रमैत्रिणींशी सुमेधा कुलकर्णी आणि सुषमा कुलकर्णी यांनी साधलेला संवाद. या संवादाचा भाग तिसरा आम्ही प्रसारित करीत आहोत.
3: मित्रमैत्रिणींनो नमस्कार. आजच्या आपल्या युवा कट्टा या कार्यक्रमामध्ये मी सुमेधा कुलकर्णी सर्व मित्रमैत्रिणींचं सहर्ष स्वागत करत आहे. फ्रेंड्स, जीवन एक प्रवास आहे. जीवनाच्या प्रवासात मार्गक्रमण करत असताना प्रत्येक वाटेवर तडजोड करणं खूप महत्त्वाचं आहे. आयुष्याच्या रंगमंचावर वेगवेगळ्या भूमिकांमधून जात असताना अडीअडचणींवर मात करून प्रसंगाशी तडजोड करून मार्ग काढणाराच जीवनात सुखी आणि यशस्वी होऊ शकतो. जीवन नौका पार करत असताना सुख आणि दुःख ही झेलावी लागणारच, पण अशा वेळेस दुःखाला तडा न जाता त्याला सुखाची जोड देऊन तडजोड करणाराच खरा सुखी आणि समाधानी म्हणून जीवन जगू शकतो. थोडक्यात काय तर तडजोड हेच श्रेष्ठ मूल्य. या विचारासह वळूया आजच्या आपल्या युवा कट्टा या कार्यक्रमाकडे. फ्रेंड्स, आजच्या युवा कट्टा या कार्यक्रमाअंतर्गत आपण श्री शिवाजी इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट स्टडीज परभणी येथील युवा मित्रमैत्रिणींशी सुमेधा कुलकर्णी आणि सुषमा कुलकर्णी यांनी साधलेला संवाद ऐकणार आहोत.

0: श्रोते हो, आत्ताच प्रसारित करण्यात आला गात रहे मेरा दिल हा कार्यक्रम. या कार्यक्रमात आज प्रसारित करण्यात आली सुमन कल्याणपूर यांनी गायलेली काही गीते. आकाशवाणीचं हे परभणी केंद्र आहे. आमची यानंतरची उद्घोषणा काही क्षणात.
1: शेतकऱ्यांनो लक्ष द्या, वेळ जाऊ देऊ नका. रवी सीडचा लोटेचे सोयाबीन बियाणे, उन्नती समृद्धी भरघोस उत्पादनाची खात्री, मर्यादित साठा आजच घ्या.
2: आकाशवाणी म्हणजे विश्वास, व्यापक पोहोच आणि ठोस परिणाम. तुमच्या व्यवसायाच्या वाढीसाठी हेच आहे सर्वात योग्य माध्यम. तर मग वाट कसली पाहताय? आजच करा आपल्या दुकानाची, उद्योगाची किंवा सेवांची जाहिरात आकाशवाणीवरून. प्रभावी, परवडणारी आणि खात्रीशीर आकाशवाणी. तुमचा व्यवसाय, तुमची ओळख आता प्रत्येकाच्या कानापर्यंत, प्रत्येकाच्या मनात. त्यासाठी आमच्या जाहिरात विभागाशी संपर्क साधा.

0: आपल्या युवा कट्टा या कार्यक्रमाअंतर्गत आपण मुक्त संवाद विद्यार्थ्यांशी साधत असतो. या संवादाच्या माध्यमातनं तुमचा परिचय, तुमच्या विचारांचा परिचय, तुमच्यामधल्या गुणांचा परिचय सर्वांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो. महाविद्यालयात तुमच्या अनेक ॲक्टिव्हिटीज घेतल्या जात असतील, महाविद्यालयाकडनं तुम्हाला घडवलं कसं जात आहे याविषयीही आपण या कार्यक्रमाच्या माध्यमातून संवाद साधत असतो. आणि त्यासाठी आज मी आणि सुषमा आम्ही दोघीही मैत्रिणी खास तुमच्याशी संवाद साधण्यासाठी श्री शिवाजी इंजिनिअरिंग महाविद्यालयात आलेलो आहोत. तेव्हा सर्वप्रथम सर्व युवा मित्रमैत्रिणींचं आमच्या आकाशवाणी परिवारातर्फे आजच्या कार्यक्रमामध्ये खूप खूप स्वागत आहे. सुरुवातीला मित्र तुझं नाव सांग.
1: सत्यम शर्मा.
0: सत्यम शर्मा, कुठल्या इयरला आहेस आणि ब्रांच कुठली आहे?
1: मी सेकंड इयर सीएससी या ब्रांचला.
0: आणि याच महाविद्यालयात इंजिनिअरिंगसाठी ॲडमिशन घेण्यापाठीमागचं तुझं काय, म्हणजे तू का या महाविद्यालयात इंजिनिअरिंगसाठी ॲडमिशन घेतलंस?
1: मेनली तर क्लास स्टाफ काही चांगलं होतं आणि काफी समजून घेणार आहे आणि माझं होम टाऊन पण हेच आहे, तर त्यामुळे घेतलं मी.
0: म्हणजे तू मूळ परभणीचा आहेस, त्यामुळे तुझ्यासाठी ते कन्व्हिनियंटही होतं. आता तू तुझ्या महाविद्यालयाविषयी काय सांगशील? महाविद्यालयात जे वेगवेगळे उपक्रम घेतले जातात, सेकंड इयरचा विद्यार्थी आहे, तुला एक वर्षाचा अनुभव आहे, हेही वर्ष संपत आलेलं आहे, त्याच्यामुळे दोन वर्षाचा अनुभव आहे असं म्हणायला काही हरकत नाही. आणि तू आजपर्यंत अनेक उपक्रमांमध्ये सहभागी झाला असशील. म्हणजे आम्ही तर खूप ऐकून आहे की श्री शिवाजी इंजिनिअरिंग महाविद्यालयामध्ये खूप सारे अभ्यासेतर उपक्रम घेतले जातात आणि विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासासाठी प्रयत्न केला जातो, तर त्याविषयीचं तुझं मत काय आहे?
1: हा मॅम, म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे प्रोग्राम्स घेतले जातात, ॲज वेल ॲज गेस्ट लेक्चर्स ते पण घेतले जातात. अँड मेनली मी तर जास्त हॅकेथॉन्स आणि कोडिंग रिलेटेड जे माझी ब्रांच रिलेटेड आहे प्रोग्राम्स, त्याच्यामध्ये जास्त मी पार्टिसिपेट केले. आणि मोस्ट ऑफ द प्रोग्राम्स खूप चालू जातात, ताकी मुलांना हे जसं की पीस लॅब आहे आमच्या कॉलेजमध्ये, तर वेगवेगळे असे प्रोग्राम्स चालले जातात ताकी स्टुडंट्सला ना स्टडी सोबत अजून पण नॉलेज भेटावं त्यांना.
0: खरंच आहे, अभ्यासासोबतच इतरही जर ज्ञानात विद्यार्थ्यांच्या वृद्धी झाली तर नक्कीच त्यांचा व्यक्तिमत्व विकास उत्तम प्रकारे घडून येऊ शकतो. आता आपण बघतोय की तुमच्याशी संवाद साधत असताना कुठेतरी भाषेचा प्रश्न येतोय, किंवा मराठी भाषेत संवाद साधत असताना

0: शब्द तुम्हाला अपुरे पडत आहेत असं तुम्हाला वाटतं का बरं?
1: हा मॅम, तसं होते, कारण की मेनली आमचं एज्युकेशन ते इंग्लिशमध्ये, तर मग ते शब्द मराठीचे सुचत नाही टायलंगला.
0: इंग्लिशमध्ये तुमचं शिक्षण आहे, मान्य आहे, पण आपण अगदी जन्मल्यापासून आपल्या घरात मराठी भाषा बोलली जाते, आपली बोलीभाषा मराठी आहे, आपल्या आजूबाजूचे सर्व लोक मराठी भाषा बोलतात, तर मग संवाद साधत असताना किंवा एखाद्या स्टेजवर फ्लुएंटली मराठी बोलत असताना आपण का कमी पडतो याविषयी काय सांगता येईल? आणि आपल्याला जर आपली मराठी भाषा सुधारायची असेल तर आपण काय करायला पाहिजे याविषयी काय सांगाल?
1: मेनली जसं असं म्हणजे डे टू डे लाईफमध्ये मराठीचं यूज केलं पाहिजे, बुक्स वाचली पाहिजे मराठी भाषेत, जे संवाद आहे, स्टेज डेअरिंग आहे, ते मराठी भाषेत केली पाहिजे. आणि जास्तीत जास्त मराठीचे शब्द, नवीन वोकॅबलरीज असतात, ते शिकून घ्यायचा प्रयत्न केला पाहिजे, म्हणजे त्याच्यावर आपली मराठी भाषा इम्प्रूव्ह पण होईल आणि त्याला सांगता पण येणार.
0: अगदी बरोबर आहे, आणि खरं ही काळाची गरज आहे. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झालेला आहे आज, आणि तरीही आपण बघतोय की ज्यावेळी युवकांशी संवाद साधतो तेव्हा बोलत असताना तुम्हाला मराठीमध्ये बोलणं ऑकवर्ड वाटतं किंवा कुठेतरी बोलत असताना तिथे स्पष्टपणा दिसत नाही. मग ही गोष्ट खरंच कुठेतरी थांबायला हवी आणि मुलांनी मराठी भाषेकडे वळायला हवं, मराठी भाषेचा अभ्यास करायला हवा. त्यासाठी मग तुमचं वाचन वाढणं आवश्यक आहे, लिखाणावरही तुम्ही भर देणं आवश्यक आहे, हो की नाही? तुझ्या जीवनातील तुझे आदर्श स्थान कोण आहेत याविषयी तू काय सांगशील?
1: सगळ्यांच्या जीवनाचे फर्स्ट आदर्श त्यांचे आई वडीलच असतात.
0: हो.
1: त्याच्यानंतर काही टीचर्स आहे जे स्कूलमध्ये होते माझे, ते आहे. आणि कॉलेजमध्ये मेनली कदम सर हे ते आहेत, ज्यांच्याकडून मी चांगले, मला मॅथ्सचे आवडते, त्यांच्याकडून मी जास्त केलं, मॅथमध्ये लक्ष दिलं.
0: आपल्या या युवा मित्रासाठी ही अगदी जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. खूप छान बोललाय हा युवा मित्र. तुझं नाव सांग.
2: नेहा मारुती कदम, फर्स्ट इयर CSC ब्रांच. शिक्षण माझं जिल्हा परिषदमध्ये झालेले आणि 11वी 12वी परभणीत नवरचनामध्ये केलेले.
0: म्हणजे तुझं पूर्ण आजपर्यंतचं शिक्षण परभणीत झालं आहे, तू प्रॉपर परभणीची विद्यार्थिनी आहेस. परभणीविषयीचं तुझे विचार काय सांगशील? म्हणजे आता साधारणतः तू 18 ते 20 वयातली आहेस, एवढे वर्ष तू आपल्या परभणी शहरामध्ये राहिलेली आहेस, परभणी शहराविषयीचं तुझे विचार काय सांगशील याविषयी?
2: परभणीमध्ये नॉलेज पण खूप छान भेटते, सगळी फॅसिलिटी पण आहे परभणीमध्ये, मंदिर आहेत खूप सारे, ऐतिहासिक हे आहेत.
0: ठीक आहे, मी म्हणतीये ना कम्युनिकेशन स्किल कमी पडतंय. आता आपल्या परभणी शहरामध्ये कृषी विद्यापीठ आहे, म्हणजे सगळ्यात पहिले आपण आपल्या कृषी विद्यापीठाबद्दल बोलू शकतो. आपल्या भारत देशाचा आर्थिक कणा म्हणजे कृषी, आणि कृषी विषयक महत्त्वपूर्ण असं संशोधन करणारं आणि महत्त्वपूर्ण अशी माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणारं नामांकित असं वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ आहे. अगदी भरभरून आपण त्याच्याविषयी बोलू शकतो, पण पुन्हा प्रश्न तिथेच येतो की कम्युनिकेशन आणि वाचन, हो की नाही? ठीक आहे, मी तुला अगदी सोपा प्रश्न विचारते. तू श्री शिवाजी इंजिनिअरिंग महाविद्यालयात इंजिनिअरिंगसाठी शिक्षण घेतलेलं आहे, तुझ्या महाविद्यालयाविषयी काय सांगशील? अभ्यासासोबतच अभ्यासोत्तर कोणकोणते उपक्रम या महाविद्यालयातर्फे राबवले जातात?
2: हे कॉलेज खूप छान आहे, यामध्ये भरपूर सारे उपक्रम पण राबवले जातात आणि शिक्षणही खूप छान दिले जातं, सगळी फॅसिलिटी पण आहे आणि फॅकल्टी पण खूप छान शिकवते. आणि त्या व्यतिरिक्त अनेक प्रोग्राम म्हणजे अरेंज होतात तिथे, NRC पण प्रोग्राम झाला होता, परत खूप सारे प्रोग्राम अरेंज होतात.
0: आता महाविद्यालयातील तुझ्या आवडत्या प्राध्यापक वृंदांविषयी काय सांगशील? कुठला सब्जेक्ट तुला जास्त आवडतो?
2: आवडते प्राध्यापक म्हणजे शेळके मॅम आहेत, त्या खूप छान शिकवतातही आणि त्यांचं शिकवलेलं खूप छान समजतंही, आणि एखादा जरी कोणताही डाऊट असेल तर ते कधी पण क्लिअर करून सांगतात, अगदी सोप्या भाषेतही सांगतात समजेल असं.
0: सब्जेक्ट
2: PPS आहे त्यांचा, प्रोग्रामिंगचा. ते
0: तो सब्जेक्ट त्या खूप छान शिकवतात, तुझ्यासाठी त्या आयडल आहेत असं म्हणायला काही हरकत नाही. खूप छान, एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्यात या मैत्रिणीसाठी.
3: मित्रमैत्रिणींसोबतचा हा संवाद सुरू असताना आता मात्र कार्यक्रमामध्ये आपण एक छोटासा ब्रेक घेणार आहोत आणि या ब्रेकमध्ये ऐकणार आहोत एक बहारदार असं गीत.

0: आता मुलांमध्ये, मी मुलांमध्ये येते, कोण फास्ट उत्तर देईल? विचार करायचा नाही आहे, हो नाही हो नाही, कोण देत आहे? सगळे शांत. नाही मी आता आलीच. नाही म्हटलं तरी मी आले. नाव सांग.
1: कृष्णा इंगोले.
0: मला वाटतं ट्रिपल ई ही अभियांत्रिकीची मेन ब्रँच. इलेक्ट्रॉनिक्स. मग मेन ब्रँच
1: दोन्ही सेपरेट ब्रँच होत्या, काळानुसार ते गरज जास्त झाली स्पेसिफिकेशनची, तर दोन्ही ब्रँच हे केल्या, हां मिक्स करून टाकलं.
0: मग भविष्यात पुढे काय करण्याचा विचार आहे?
1: भविष्यात मॅडम आपण ठरलेलं काहीच होत नसतोय, तर आपण चार पाच प्लॅन ठेवता, जे चाललं ते चाललं.
0: असं नाही आहे, एम निश्चित पाहिजे. जर तुम्ही एम निश्चित केलं ना तुमचं आणि त्या मार्गाने चलत गेलात, तर त्यामध्ये येणारे अडथळे किंवा येणाऱ्या संधी यावरती तुम्ही अभ्यास करत जाल, तेव्हा तो विषय पण सोपा वाटतो आणि तुम्ही तिथपर्यंत पोहोचू पण शकता. हे असं मी कुठले तरी काहीतरी करील हे उत्तर म्हणजे थोडंसं हां
1: जे आपण विचार केला ते सगळं होत नाही, पण आपण असे विचार करू ता की जे कवा ना कवा तरी शेवटीला घडण असं. म्हणजे आता विचार करा की आपण सुखी माणूस राहू, आपलं चांगलं सगळं आपल्यासोबतचे चांगले राहतील, हे तर त्या अर्थाने आपण काही काही करू शकतो, आपला स्वभाव बदलू शकतो किंवा चांगलं नोकरी करू शकतो, काहीतरी बनू शकतो.

0: पण एक्झॅक्ट आपण म्हणलो की मला ह्या ह्या कंपनीमध्ये ही ही जॉबच पाहिजे, तर त्याच्यामध्ये त्याच्याच नादामध्ये आपण सुख सगळं गमावून टाकतो जे आजूबाजूला आहे ते.
1: अगदी बरोबर आहे, करिअर महत्वाचं आहे, त्यासोबत आपलं आत्मिक समाधान सुद्धा महत्वाचं आहे, आजूबाजूचं वातावरण सुद्धा आपल्या नेहमीसाठी आनंदी असायला हवं, पण तो आनंद मिळवण्यासाठी मेहनत घ्यावी लागते आणि मेहनत घ्यायची आहे करिअर करायचं तेव्हाच ते थोडासा आनंद मिळायला सोपं जातं ना.
0: काय भेटणार आहे
1: त्यासाठीच एक एम निश्चित असायला हवं. बरं, दोन चार प्रश्न विचारते, फास्टमध्ये उत्तर देशील. मला सांग, स्टार्टअप की जॉब काय निवडशील?
0: पहिले स्टार्टअप प्रायोरिटी, नंतर जॉब. पण स्टार्टअप चालू करण्यासाठी पहिले जॉब करायला लागते.
1: मग भारतात राहणं आवडेल की परदेशात?
0: भारतात सगळ्यात चांगली संधी आहे मॅडम स्टार्टअप चालू करायला.
1: अगदीच. हा, आणि मला वाटतं आता आपल्याला बऱ्याचशा संधी. बरोबर, अगदी. तर इंजिनिअरिंग साठी तुला काय वाटतं की अभ्यासाबरोबर कौशल्यही महत्वाचं आहे का?
0: मॅडम, तुम्ही थेअरीपेक्षा प्रोजेक्ट केलेले असतात. इंजिनिअरिंगचा अर्थच ते आहे की तुम्ही प्रोजेक्ट करा. थेअरी नॉलेज तर तुम्हाला जे गेन झालं तुम्ही वापस पेपरमध्ये लिहू शकतात. थेअरी खूप सोपी असते, प्रॅक्टिकल अवघड.
1: थेअरी ही तुम्ही पाठांतर करू शकता, पण कौशल्य तितकंच महत्वाचं आहे. तुमच्याजवळ जितक्या स्किल असतील तितकं तुम्ही स्वतःला डेव्हलप करू शकता. तर मला सांग, कॉलेजमधला सर्वात एखादा मजेशीर क्षण जर तुला विचारला तर काय सांगशील?
0: वंस देव होता आमच्या कॉलेजमध्ये, चार पाच अशा मॅडम आल त्या, तिच्यामध्ये लॉ कॉलेजची मॅडम सगळ्यात जास्त एंटरटेन करू लागली, कारण की आमचं लग्न झालेलं नव्हतं आणि त्या डायव्होर्सच्या गोष्टी करू लागल्या. काय सांगू आम्हाला, मुलं म्हणू लागले मॅडम आता घ्या ना विषय मिटून, आम्हाला अजून लग्न बाकी हो, मुली लग्न करणार नाही. पण त्या गोष्टी प्रेरणादायक, मी भडकवण्याला जास्त होते आमच्यासाठी.
1: अच्छा, म्हणजे हा क्षण मजेशीर होतो कॉलेजमधला. बरं, मला सांगशील की कॉलेजमध्ये एखादी अशी घटना किंवा प्रसंग तुला आठवतो की ज्यामुळे तुझा आत्मविश्वास त्या गोष्टीने वाढला?
0: कॉलेजमध्ये असा प्रसंग ज्यामुळे माझा आत्मविश्वास वाढला, आमच्या कॉलेजमध्ये इव्हेंट झाला होता. पहिले कधीच असा इव्हेंट डायरेक्ट आम्हाला हातात दिला नव्हता, त्याचे कारभार आम्हाला हातात दिलता की तुम्ही ट्रॅक बी बनवा, रोबोट बी बनवा, आणि पैसे बी आम्हाला दिले की तुम्ही खर्च करा, आणि रक्कम बी मोठी की 15,000 रुपये, आणि तिचा डायरेक्ट देऊन टाकले सरांनी सगळं खर्च, बार्गेनिंग बिर्गेनिंग काय करायचं करा आणि चांगलं करून दाखवा. आता एवढे पैसे तुम्हाला सामान बी स्वतः आणायचं, आणि पहिले काहीच अनुभव नाही, आणि केला बी आम्ही सगळं चांगला गेला, तर त्याच्यामुळं सरांनी विश्वास दाखवल्यामुळं जास्त घडलं आमच्यासोबत.
1: हां,
0: ते बी एका रात्री बनवलं आम्ही सगळं, आणि मुलं आम्ही 12-1-2 वाजेपर्यंत कॉलेजमध्ये थांबलो आम्ही. आम्हाला सगळे आमच्या ब्रांच सोडून दुसऱ्या ब्रांचच्या मुलांनी पण आम्हाला मदत केली. हां,
1: मग यामध्ये तुझा सपोर्ट जे लोक होते, म्हणजे तुझे लेक्चरर्स असतील, मित्र असतील, तर कोण जास्त सपोर्टिव्ह होतं यामध्ये काय सांगशील?
0: मित्र मॅडम, विषयच नाही त्याच्यामध्ये.
1: तर आता मित्राकडे विचारलं तर परत सांगशील, तुझा सगळ्यात जवळचा मित्र कोण आहे?
0: सगळेच मित्र मॅडम, असं भेदभाव नाही आपल्याकडे.
1: बरं, एका चांगल्या मित्रामधल्या क्वालिटी सांगशील?
0: चांगल्या मित्राची क्वालिटी म्हणजे मित्रांनी दुसऱ्या मित्रासोबत कसं बी असो, परिस्थिती कशा हो, सोबत असलं पाहिजे. तिची चूक असली तरी बी सोबत पाहिजे, पण तिने चूक केली म्हणून असं नसते की त्याला सोडून द्याव, तिच्या मदत करणं चुकीमध्ये पण गोष्ट महत्वाची.
1: चुकीमध्ये मदत करावी, पण चूक सुधारायला पण हवी ना त्याने.
0: मग मॅडम, तुम्ही तिने चूक केली म्हणून तिला तुम्ही सोडून थोडी द्यायला पाहिजे तुम्ही?
1: नाही, पण चांगल्या पद्धतीने तो सांगू शकतो ना.
0: मग सांगतातच, मित्र कशासाठी येते
1: हेच अपेक्षित आहे. ओके, बरं, तुला अभ्यासाशिवाय काय आवडतं आणखी?
0: अभ्यासाशिवाय बाहेर हिंडायला, गप्पा करायला, मित्रासोबत हिंडायला, हे कॉलेज लाईफ आहे.
1: अगदी, कॉलेज लाईफ एन्जॉय करतोयस. बरं, तर आणखी कुठली कला एखादी येते तुला, आवडत आहे गाणं, डान्सिंग किंवा वक्तृत्व कला आहे?
0: नाही मॅडम, सध्या तर काही नाही. बघा,
1: सध्या काही नाही.
0: परफॉर्म आम्ही युवा बीटमध्ये केलं, पण स्पेशली एवढं टॅलेंटेड कोणत्या गोष्टीमध्ये नाही, आपण पार्टिसिपेट केलं सगळ्या गोष्टीमध्ये, आम्ही गेममध्ये बी केलं, याच्यामध्ये सगळ्यामध्ये.
1: एकंदरीत तुझ्याशी बोलून असं वाटतं की तू आनंद शोधतोस छोट्या छोट्या गोष्टींमध्ये, आणि निश्चित असं काही नाही आहे, पण तुला आनंद मिळवायचा आहे आयुष्यामध्ये, निश्चित तुला आनंद मिळेल, असंच आनंदी राहा. आणखी काही मैत्रीण आपल्याशी संवाद साधण्यासाठी इच्छुक आहेत, आता आपण त्यांच्याकडे वळूया. तर तुझं नाव सांग.
2: सुप्रिया सतीश शहाणे.
1: कुठल्या इयरला आहेस आणि कुठले ब्रांच आहे?
2: मी 3rd year CSE आहे, कम्प्युटर इंजिनिअरिंग.
1: अच्छा, आपण बघतोय सध्या की पर्यावरण प्रदूषणाची एक मुख्य समस्या आपल्याकडे निर्माण झालेली आहे, व्यसनाधीनतेची समस्या आहे, स्त्री सुरक्षेची समस्या आहे. मग आपला देश विकसनशील देश म्हणून ओळखला जातो आणि आपण विकासाकडे आहोत, सगळ्या क्षेत्रात विकास होतोय, मग हीच क्षेत्र मागे का पडत आहेत? कशामुळे व्यसनाधीनतेचं प्रमाण आपल्याकडचं कमी होत नाही?

0: कशामुळे बालविवाहाची समस्या आपल्या देशातली कमी होत नाही, कशामुळे स्त्रियांना आजही सुरक्षित वातावरण, एवढे वर्ष भारत देशाला स्वातंत्र्य होऊन प्राप्त झालेली आहेत तरी सुरक्षा प्राप्त होत नाही, याविषयीचं तुझे विचार काय आहेत? आणि हे सगळं कुठेतरी थांबायला हवं आणि यात बदल व्हायला हवा, यात सुधारणा व्हायला हवी, यासाठी एक यूथ म्हणून तू काय करू शकतेस, याविषयी काय सांगशील?
1: मला असं वाटतं की हे सगळे प्रॉब्लेमचं बेसिक एकच रिझन आहे, जे की आहे एज्युकेशन. आता मुली सुरक्षित नाही आहेत ह्याच्यामागे पण हेच रिझन आहे की शिक्षण कमी असल्यामुळे मुली काही लोकांना अवेअर नाही आहेत की कसं वागायचं मुलींसोबत, मुलींना कसं ट्रीट केलं पाहिजे, मुली कशा सेफ राहतील हे आपण शिक्षणाद्वारे सगळ्यांना सांगू शकतो. व्यसनाचं पण मला तसंच वाटते की आपण एज्युकेटेड असो कोणत्या गोष्टीपासून आपण दूर राहिलं पाहिजे, हे जर आपल्याला एज्युकेशन भेटलं तर त्याच्यामुळे व्यसन वगैरे सगळ्या गोष्टी कमी होतील. आणि भारत विकासाकडे तर वळत आहे पण ह्या गोष्टी खरंच आपल्याला खूप मागे ओढायला, की वेळोवेळी असे रेप केस, व्यसनामुळे वेगवेगळे केसेस येत आहेत, त्याच्यामुळे आपल्या भारताचा विकास गुंठत जात आहे, कमी होत आहे.
0: खरंच खरंच आता व्यसनाधीनतेचा स्त्री सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आहेच आहे, पण बालविवाहासारखी समस्या जी की कैक वर्षांपासून, म्हणजे आपल्या भारत देशाला स्वातंत्र्य प्राप्त होण्यापूर्वीपासून आपल्या देशामध्ये आहे आणि ती आणखीनही स्थित आहे. म्हणजे आपण म्हणतोय की आज स्त्री शिक्षणाचं प्रमाण खूप वाढलं आहे, टक्का खूप वाढला आहे, शिक्षणाचं प्रमाण खूप वाढलं आहे, सुशिक्षित सुसंस्कृत लोक झाली आहेत, मग हे असं का घडायला पाहिजे की नाही? बालविवाहाची समस्या रोखण्यासाठी कसं कार्य करणं, आपल्या देशात कार्य होणं गरजेचं आहे, याविषयी काय सांगशील?
1: याविषयी मला असं वाटतं की जे पालक आहेत जे शिकलेले नाही आहेत, त्यांचे जे पूर्वीचे विचार आहेत तेच ते अजूनही वापरत आहेत, ते आपण बदललं पाहिजे. पालकांना पण मुलींना सपोर्ट केला पाहिजे की पुढे शिका, नोकरी करा, त्यांच्या पायावर उभे राहा, मग पुढचे जे त्यांना प्रॉब्लेम येतील लग्नानंतर जे प्रॉब्लेम येतात ते पण कमी होतील, जर त्यांचं शिक्षण पालकांनी त्यांना शिक्षण दिलं तर, चांगलं शिक्षण दिलं तर, त्यांच्या पायावर उभं केलं तर तो प्रॉब्लेम शिक्षकांनाच होईल. आणि जरी पालक शिकलेले नसतील तर त्यांना लेकरांकडून असे स्वप्न बघितले पाहिजेत की ते आपले पालकांचे पण स्वप्न पूर्ण केले पाहिजेत, असे स्वप्न बघितले तर लेकरं तर काय त्यांना मागे पाडणार नाही, त्यांचे स्वप्न पूर्णच करतील. जर त्यांना सपोर्ट केला, मुलींना जसा सपोर्ट भेटते तसा मुली सगळ्या इंडस्ट्रीमध्ये मुली सगळीकडेच पुढे आहेत. मुलींना हे प्रूव्ह करून दाखवलंय की आम्ही कुठेच माघारी नाही आहे, ज्यांना ज्यांना सपोर्ट भेटला त्या त्या सगळीकडे सक्सेसफुल आहेत. तसंच त्यांच्या पालकांना जसं त्यांच्यावर विश्वास दाखवला, त्यांना जसं सपोर्ट केलं तसं बाकीच्या पालकांना पण केला पाहिजे. परिस्थितीचा विचार न करता फक्त त्या मुलींचा विचार केला पाहिजे, त्यांच्या फ्युचरचा विचार केला पाहिजे असं मला वाटते.
0: अगदी अगदी बरोबर आहे. आज शासनाकडनं एवढ्या सोयी सुविधा उपलब्ध आहेत मुलींना शिक्षणासाठी, त्याचा फायदा घेतला पाहिजे. आर्थिक परिस्थिती किंवा इतर परिस्थिती हे कारणच नाहीये मुलींचं बालविवाहाचं, हो की नाही? पालक जागृत होणं गरजेचं आहे आणि त्यांनी शिक्षणाकडे वळणं आणि त्यांच्या मुलींनाही सुशिक्षित सुसंस्कृत करणं ही काळाची गरज आहे, तर ही बालविवाहाची समस्या दूर होऊ शकते. खूप छान विचार मांडले. या मैत्रिणीसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या.

0: श्रोते हो, आत्ताच आपण युवा कट्टा या कार्यक्रमाअंतर्गत श्री शिवाजी इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट स्टडीज परभणी येथील युवा मित्र मैत्रिणींशी सुमेधा कुलकर्णी आणि सुषमा कुलकर्णी यांनी साधलेला संवाद ऐकलात. वेळ झाली आहे आता कार्यक्रमामधून आपण सर्वांचा निरोप घेण्याची. तेव्हा सकारात्मकतेची कास धरा, आरोग्याची काळजी घ्या, सुरक्षित राहा या नोट्ससह मी सुमेधा कुलकर्णी आजच्या आपल्या युवा कट्टा या कार्यक्रमामधून आपण सर्वांचा निरोप घेत आहे. पुन्हा भेटूया अशाच माहितीपूर्ण उपयुक्त कार्यक्रमांसह. तोपर्यंत बाय बाय.
1: श्रोते हो, आत्ताच प्रसारित करण्यात आला युवा कट्टा हा कार्यक्रम. या कार्यक्रमात आपण ऐकलात श्री शिवाजी इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट स्टडीज परभणी येथील युवा मित्रमैत्रिणींशी सुमेधा कुलकर्णी आणि सुषमा कुलकर्णी यांनी साधलेला संवाद. या कार्यक्रमाचा भाग तिसरा आज प्रसारित करण्यात आला. आकाशवाणीचं हे परभणी केंद्र आहे. आमची यानंतरची उद्घोषणा काही क्षणात.
2: शेतकऱ्यांनो लक्ष द्या, वेळ जाऊ देऊ नका. रवी सीडचा लोटेचे सोयाबीन बियाणे, उन्नती समृद्धी भरघोस उत्पादनाची खात्री, मर्यादित साठा, आजच घ्या.
3: नव्वद वर्ष देशाच्या जडणघडणीत आणि मनोरंजनात मोलाची भूमिका बजावणारी आहेत.
4: या ऐतिहासिक टप्प्याबद्दल आपण सर्वांनी आनंद साजरा करूया. तुम्हाला आकाशवाणीच्या 90 वर्ष पूर्तीच्या हार्दिक शुभेच्छा.
5: आकाशवाणी म्हणजे विश्वास, व्यापक पोहोच आणि ठोस परिणाम. तुमच्या व्यवसायाच्या वाढीसाठी हेच आहे सर्वात योग्य माध्यम. तर मग वाट कसली पाहताय? आजच करा आपल्या दुकानाची, उद्योगाची किंवा सेवांची जाहिरात आकाशवाणीवरून. प्रभावी, परवडणारी आणि खात्रीशीर आकाशवाणी. तुमचा व्यवसाय, तुमची ओळख आता प्रत्येकाच्या कानापर्यंत, प्रत्येकाच्या मनात. त्यासाठी आमच्या जाहिरात विभागाशी संपर्क साधा.
0: पुराणी यादे, पुराने गीत. दर मंगळवारी सकाळी 11:10

मनोरंजक किस्से, गप्पा आणि सदाबहार हिंदी मराठी गाणी जरूर ऐका मंगळवार सकाळी 11:10 मिनिटांनी. पुराणी यादें पुराने गीत.

श्रुते हो, यानंतर प्रसारित करीत आहोत बालमंडळ हा कार्यक्रम. यात आज प्रसारित करीत आहोत सायकल, आरोग्य, आत्मविश्वास आणि स्वप्नांना पंख देणारी मैत्रिणी. सहभाग आहे डॉक्टर पवन चांडक आणि विद्यार्थी. सहनिवेदन आहे वैशाली जोशी यांचं.

0: बालमित्रांनो नमस्कार. बालमंडळ या कार्यक्रमात मी वैशाली जोशी आपलं सहर्ष स्वागत करते. नुकताच 3 जून रोजी जागतिक सायकल दिवस आपण साजरा केला आहे. त्यानिमित्त आज आपण सायकल आरोग्य, आत्मविश्वास आणि स्वप्नांना पंख देणारी मैत्रीण याविषयी डॉक्टर पवन चांडक यांच्याशी विद्यार्थ्यांनी साधलेला संवाद ऐकूयात.
1: नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर पवन चांडक. आकाशवाणीच्या सर्व बालमित्रांना, शिक्षकांना आणि पालकांना माझा मनपूर्वक नमस्कार. आज आपण अशा एका मित्राबद्दल बोलणार आहोत जो ना मोबाईल आहे, ना संगणक, ना एखादा महागडा गॅझेट, पण तरीही लाखो मुलांच्या बालपणाचा सर्वात जिव्हाळ्याचा साथीदार आहे. तो मित्र म्हणजे सायकल. मित्रांनो, सुरुवातीलाच एक प्रश्न विचारतो. तुमच्यापैकी किती जणांनी सायकल शिकताना धपाटा खाल्ला आहे? किती जण गुडघा खर्चटून रडले आहेत? आणि किती जणांनी सायकल शिकल्यावर घरभर आनंदाने घोषणा केली होती, आई आई बघ बघ मी हात न लावता सायकल चालवतोय. मला खात्री आहे की अनेकांच्या चेहऱ्यावर आता हसू आले असेल, कारण सायकल हा आपल्या सर्वांच्या बालपणाचा एक सुंदर भाग आहे. पण तुम्हाला एक गुपित सांगू का? आज तुम्ही मला एक सायकलिस्ट म्हणून ऐकत आहात, पण माझा जर इतिहास पाहाल तर मला आजच्या एवढी लहानपणी काही सायकलिंगची तेवढी काही आवड नव्हती. खरंय, मी तेच सांगतो तुम्हाला, माझ्या आयुष्याचा सायकलिंगचा प्रवास अचानक सुरू झाला. सन 2012 मी चंद्रपूर जिल्ह्यात श्रमसंस्कार छावणी शिबिर येथे गेलो होतो. तिथे मला बाबा आमटे यांच्या भारत जोडो सायकल यात्रेवरील माहितीपट पाहायला मिळाला. त्या माहितीपटात युवक 1000 किलोमीटर सायकलवर प्रवास करून देश एकतेचा संदेश देत होते. तो माहितीपट पाहिल्यावर माझ्या मनात विचार आला की जर युवक सायकलच्या माध्यमातून देशासाठी एवढं मोठं काम करू शकतात तर आपणही ऑलरेडी HIV/AIDS जनजागृतीसाठी आपण काम करतोय, तर मग आपण याच विषयावर समाजाच्या प्रबोधनासाठी आपण काम का नाही करू शकणार. आणि तिथून माझ्या आयुष्यातील एका नव्या प्रवासाची सुरुवात झाली. आता सायकल खूप वर्षांत मी चालवत होतो, म्हणजे ऑलमोस्ट ग्रॅज्युएशननंतर मी 2012 सायकलिंग चालू केली. आणि सायकल चालू केल्यावर काय होणार, सुरुवातीला 5 किलोमीटर सायकल चालवली तरी माझे पाय दुखायचे, दम लागायचा, कधी कधी वाटायचे बस झालं आता पुरे. पण मी विचार केला आता हार मानायची नाही. रोज थोडं थोडं अंतर मी वाढत गेलो. बघता बघता 5 किलोमीटरचे 10 किलोमीटर झाले, 10 चे 20 झाले, आणि बघता बघता 20 किलोमीटरचे 40 किलोमीटर झाले. म्हणजेच जेव्हा मी विद्यापीठात प्रवास करत होतो तर विद्यापीठातला प्रवास हा साया खटिंग पण गेला. साया खटिंगचा बघता बघता मी पोखरणी पण जाऊन आलो. आणि आज तुम्हाला मला सांगायला आनंद वाटतो की माझा बघता बघता 14 राज्य, भारतामध्ये 14 राज्य, आणि इतकंच नाही तर विदेशामध्ये जर्मनी, फ्रान्स, इंग्लंड आणि स्कॉटलंड या देशामध्ये सुद्धा मी सायकल प्रवास केला आहे. भारतात जर आपण म्हटलं तर पंजाबच्या वाघा बॉर्डरपासून ते दिल्ली, राजस्थान, मध्य प्रदेश, इकडे छत्तीसगड, गुजरात, ओरिसा, महाराष्ट्र, गोवा, तेलंगणा, नंतर मग साऊथमध्ये कर्नाटक, केरळ, तामिळनाडू, बघता बघता आणि इकडं उत्तर प्रदेश, म्हणजे 14 राज्य आणि 4 देशामध्ये हा माझा सायकल प्रवास झाला आहे. तुम्हाला माहिती आहे का, किलोमीटर 1 लाखपेक्षा जास्त किलोमीटर माझी सायकलिंग झाली आहे. मित्रांनो, याचा अर्थ असा नाही की मी एवढी सगळी आकडेवारी सांगतोय म्हणजे मी काही खूप मोठा सायकलिस्ट झालो

असं काही नाही. तुम्हाला सांगतो मित्रांनो, मोठ्या प्रवासाची सुरुवात एका छोट्या पॅडलिंगपासून होते. आणि आज तुम्ही जर 2 किलोमीटर चालवाल तर उद्या 5, परवा 10, आणि एक दिवस तुम्ही स्वतः आश्चर्यचकित व्हाल. मित्रांनो, आजकाल एक डॉक्टर म्हणून मला अनेक समस्या दिसतात. मुलांचा मोबाईलवरचा स्क्रीन टाईम वाढतो आहे, मुलं रील्सच्या आहारी गेले आहेत, मोबाईलचा वापर खूप वाढत चालला आहे, त्यांची आउटडोअर ॲक्टिव्हिटी कमी होत चालली आहे, मैदानी खेळ कमी होत चालले आहे, ज्याचा परिणाम असा दिसून येतो आहे की लठ्ठपणा वाढतो आहे. इतकंच नाही तर दिवसभर स्क्रीनवर राहून त्यांना चष्मा लागतो आहे. पोझिशन दिवसभर मोबाईल पाहिल्यामुळे त्यांना पोझिशनल डिसऑर्डर जे म्हणतो आम्ही, जसं पाठदुखी, मानदुखी, ह्याचा त्रास वाढला आहे. मुलांमध्ये ताणतणाव वाढला आहे. आणि यावरचा सर्वात सोपा उपाय कोणता आहे तर मी सांगेल, सायकल. रोज फक्त 30 मिनिटे सायकल चालवल्यास तुमचं हृदय तर मजबूत होईल, फुफ्फुसही मजबूत होईल, रक्ताभिसरण सुधारेल, शरीर एकदम तंदुरुस्त राहील, झोप चांगली लागेल आणि भूक लागेल. कारण की तुम्ही एवढं चांग छान व्यायाम करायला लागले की भूकही वाढणारच, अभ्यासातील एकाग्रता वाढेल, कारण की स्क्रीन टाईम कमी होतो आहे. पण मित्रांनो, सायकल फक्त शरीर मजबूत करत नाही, ती मनही मजबूत करते. पहिल्यांदा सायकल शिकताना आपण पडतो, पुन्हा उठतो, पुन्हा प्रयत्न करतो, पुन्हा पडतो आणि शेवटी यशस्वी होतो. म्हणून सायकल आपल्याला शिकवते चिकाटी, धैर्य, संयम आणि आत्मविश्वास. मित्रांनो, मला सायकलचा जर विषय निघाला तर मला सायकलच्या संदर्भात मला 2 चित्रपट खूप आवडतात. पहिला चित्रपट म्हणजे एलिझाबेथ एकादशी आणि दुसरा म्हणजे सायकल. एलिझाबेथ एकादशी तुम्हाला माहीत आहे ना, तो परेश मोकाशीचा चित्रपट जो 2014 आला होता, त्यात ज्ञानेश आणि मुक्ताच्या वडिलांची एक सायकल असते जिचं नाव काय असते माहिती आहे, एलिझाबेथ. त्यांच्या घरात अनेक आर्थिक अडचणी असतात, पण त्या मुलांसाठी ती सायकल म्हणजे फक्त काही एक लोखंड नसते, ती त्यांच्या बाबांची आठवण असते, त्यांचं प्रेम असते, त्यांची स्वप्ने असतात. आणि त्या चित्रपटातून एक मोठा संदेश मिळतो, काही गोष्टींची किंमत पैशात मोजता येत नाही, तशाच आठवणींची किंमतही नसते. आणि आता एक दुसरा चित्रपट म्हणजे सायकल. या चित्रपटातील केशव आणि त्याची सायकल मला खूप आवडते. केशव आपल्या सायकलवर इतकं प्रेम करतो की कोणाला तिला असा हात लावू देत नाही. एक दिवस ती सायकल चोरीला जाते, पण खरे गोष्ट म्हणजे सायकल चोरीची नाही, खरी गोष्ट आहे त्यातील माणुसकीची, चांगुलपणाची आणि विश्वासाची. त्या चित्रपटातील मला एक गोष्ट मला खूप भावते, चांगुलपणा माणसाला बदलू शकतो. मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे का, आपल्या इथे E-Square तो सायकल चित्रपट लागला होता आणि मी तो चित्रपट पाहायला सायकलवरच गेलो होतो. आणि पार्किंगमध्ये सायकल ठेवताना मी त्या पार्किंगवाल्याला काय म्हणालो माहिती आहे का, बाबा रे, माझ्या सायकलकडे नीट लक्ष ठेव, ती माझ्यासाठी मर्सिडीजपेक्षा कमी नाही. आजही मला आठवली की मला खूप हसू येते. पण खरं सांगायचं तर सायकलची किंमत तिच्या पैशात नसते, तिच्याशी जोडलेल्या आठवणींमध्ये असते. मित्रांनो, आज मी भारतभर सायकलिंग केली आहे. तुम्हाला सांगतो, मी राजस्थानच्या वाळवंटातून सुद्धा सायकल चालवली आहे, केरळच्या हिरव्यागार रस्त्यातून सायकल चालवली आहे, गोव्याच्या छान अशा समुद्र किनाऱ्यावरून सायकल चालवली आहे, पंजाबच्या शेतातून सायकल चालवली आहे. तर इतकेच नाही तर परदेशातील वेगवेगळ्या रस्त्यातून सायकल ट्रॅकवरून मला सायकल चालवली आहे. पण प्रत्येक ठिकाणी मला एक गोष्ट समान दिसली, ती म्हणजे सायकल लोकांना जोडते. सायकल स्वार दिसला की लोक थांबतात, त्याला विचारतात, तुम्हाला काही अडचण आहे का, पाणी देऊ का, चहा देऊ का. आणि हमका चहा पाणी तर होतेच. अनेक लोक मला जेवायला बोलवतात. मला आजही आठवते की मी अयोध्याच्या सायकलवारीच्या वेळेस मला अनेक आम्हाला हॉटेलवाल्यांनी आम्हाला थांबून आम्हाला जेव घातलं होतं. अनेक ठिकाणी संघाच्या कार्यकर्त्यांच्या घरी आम्हाला त्यांनी मुक्काम करू घातलं होतं. म्हणजे पहा, सायकल कसं लोकांना जोडतात, प्रेम देतात, आदर देतात. मी अनेकदा अनोखी लोकांच्या घरी राहिलो आहे. माझा एक असाच एक अनुभव होता, तो म्हणजे मानेसर येथे संध्याकाळचे 5:30 वाजले होते. आम्ही दिल्ली ओलांडलं होतं, मानेसर म्हणजे गुरगावजवळचं. आणि आम्हाला मुक्काम कुठं करणार ते काहीच कळत नव्हतं, कारण की लॉजमधले हॉटेलमधले मुक्काम आम्ही शक्यतो टाळतो. एक सायकलिस्ट आम्हाला तिथं आला, विचारला काही अडचण आहे का. मी त्याला विचारलं, इथं जवळपास गुरुद्वारा किंवा काही धर्मशाळा आहे का. तो मला म्हणला, इथं गुरुद्वारा धर्मशाळा आहे पण तिथं काही राहायची सोय नाही आहे. तर त्या व्यक्तीने आम्हाला त्याच्या घरी राहायची व्यवस्था केली. आणि पहा, म्हणजे अनोखी व्यक्तीसुद्धा आम्हाला त्यांच्या घरी आश्रय देतात. मी अशा अनोखी लोकांच्या घरी राहिलो आहे, त्यांच्यासोबत जेवलो आहे, कारण सायकल माणसांना जवळ आणते. मित्रांनो, मी सायकलिंग काय फक्त फिरण्यासाठी केली नाही, तर त्यातून अत्यंत महत्त्वाच्या समाज प्रबोधन विषयावर मी जनजागृती केली आहे. HIV/AIDS या आजाराविषयी आपल्या माहितीच असेल, तर त्या आजाराविषयी सर्वसामान्यामध्ये जनजागृती ही व्हावी

0: याविषयी मी सायकलवर फिरलो आहे, लोकांशी संवाद साधलो आहे, पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला आहे. इतकेच नाही तर बेटी बचाव बेटी पढाव या विषयावर बोललो आहे. स्त्रियांचे आरोग्य आणि मासिक पाळी व्यवस्थापन विषयावर अनेक शाळेमध्ये याविषयी मी मुलांशी संवाद साधला आहे. अशा अनेक जनजागृतीपर मी सायकल मोहिमा केल्या ज्यामध्ये मी हजारो विद्यार्थ्यांशी संवाद साधला. म्हणून मी सांगतो, सायकल हे केवळ वाहन नाही तर समाज परिवर्तनाचे एक साधन आहे. आता एक नुकताच विषय तुम्हाला सांगतो, ते म्हणजे 7वी आणि 10वीच्या मित्रांसाठी. मुलांनो, जर तुमची शाळा 2 ते 5 किलोमीटर अंतर असेल तर माझे तुम्हाला सर्वांना एक आव्हान आहे की शक्य असेल तर तुम्ही सायकलनेच जा. त्यात तुमचा रोजचा व्यायाम होईल, तुमचा आत्मविश्वास वाढेल, वेळ वाचेल आणि पर्यावरणही वाचेल. विशेषतः मी 9वी 10वी किंवा 11वी 12वीच्या मित्रांना मी सांगतो, तुम्ही 9वी 10वी 11वी 12वीला गेले की तुमच्या आई वडिलांना ई बाईक किंवा स्कूटी घ्या म्हणून हट्ट करता. पण मी तुम्हाला सांगतो मित्रांनो, ई बाईक किंवा स्कूटीची घाई करू नका. तुमच्यासाठी संपूर्ण आयुष्य पडले आहे, पण सायकलिंगचा आनंद घेण्याचं वय आत्ताच आहे. मित्रांनो, सायकल ही पर्यावरणाची खरी मैत्रीण आहे. ती पेट्रोल वापरत नाही, प्रदूषण करत नाही, धूळ सोडत नाही आणि आवाजही करत नाही. पृथ्वीला वाचवण्यासाठी खूप मोठ्या गोष्टी करण्याची गरज नाही, तर रोज थोडे सायकल जरी चालवले तरी आपण त्यात एक योगदान देऊ शकतो. मित्रांनो, मी माझ्या स्वतःच्या क्लिनिकसाठी मी रोज सायकलवर जातो. त्यामुळं पहा, क्लिनिकला मी सायकलवर जातो. क्लिनिकसाठी मी जे गाडी घेऊन जाणार आहे तर त्या गाडीमुळे होणारा जे प्रदूषण आहे, पेट्रोलचं जी नासाडी होणार आहे ती टाळते. म्हणजे रोज माझं क्लिनिकसाठी मी 6.5 किलोमीटर माझं जाण्यायेणं होते. आणि 6.5 किलोमीटरच्या हिशोबाने तुम्ही पहा, रोजची माझी 25 ते 30 रुपयाची पेट्रोलची बचत होते. पैसाही वाचतो, प्रदूषणही कमी होते आणि माझी तब्येतही चांगली राहते. तर एक छोटासा आपण संकल्प करायला हरकत नाही, आहे नाही? तर तुम्ही सगळेजण माझ्यापुढे म्हणाल, मी रोज 30 मिनिट किमान सायकल चालवेल. मी माझ्या आरोग्याची काळजी घेईल. मी वाहतुकीचे नियम पाळेन. मी हेल्मेट वापरेल. मी पर्यावरण जपेन. आणि मी मोबाईल किंवा कोणत्याही गॅझेटपेक्षा मैदानाला प्राधान्य देईल. आणि मी निरोगी भारत घडविण्यात माझे योगदान देईल. मित्रांनो, आज माझा बघता बघता 1,20,000 किलोमीटरपेक्षा जास्त सायकलिंग झाली आहे. पण माझा प्रवास एका छोट्या सायकलपासून सुरू झाला आहे. म्हणून लक्षात ठेवा, मोठी स्वप्ने पाहण्यासाठी खूप मोठी काही साधनं लागत नाही. एक साधी सायकलसुद्धा तुम्हाला खूप दूर घेऊन जाऊ शकते. चला, या जागतिक सायकल दिनी पुन्हा एकदा सायकलशी मैत्री करूया. तर मोबाईल कमी, मैदान जास्त, पेट्रोल कमी, सायकल जास्त, आजार कमी, आरोग्य जास्त. धन्यवाद.
1: तर तुम्हाला सायकलिंगची प्रेरणा कशी मिळाली?
0: तुम्हाला माहित आहे की मला लहानपणापासून काही सायकलची काही विशेष आवड नव्हती. पण एका शिबिराने माझ्यामध्ये खूप मोठा आमूलाग्र बदल झाला. मला सायकलिंगची जी खरी प्रेरणा मिळाली ती म्हणजे चंद्रपूर जिल्ह्यात मूल येथे दरवर्षी सोमनाथ समसंस्कार छावणी शिबिर भरते. त्या शिबिरामध्ये मी बाबा आमटेंनी जे 1986 आणि 1989 जे युवकांना घेऊन जी भारत जोडो सायकल यात्रा काढली होती तर त्याची मी डॉक्युमेंटरी पाहिली. आणि त्या डॉक्युमेंटरीमध्ये मी विचार केला की बाबा आमटे इतक्या युवकांना घेऊन कन्याकुमारी ते काश्मीर आणि ओखा ते अरुणाचल प्रदेश एवढा मोठा प्रवास करू शकतात तर आपण का नाही. भले मग माझ्या मनात विचार आला की बाबा आमटेंनी सायकल चालवली नसेल पण त्यांची प्रेरणा होतीच ना. मग मी विचार केला, आपण ऑलरेडी HIV/AIDS जनजागृती करत आहोत तर आपण हा विषय का घेऊन जाऊ नये. मग माझ्यासाठी मूळ प्रेरणा होती ती म्हणजे हे शिबिर.
1: तुम्ही आजपर्यंत सायकलवर किती किलोमीटर प्रवास केला आहे आणि कोणकोणत्या देशामध्ये फिरले आहेत?
0: बघता बघता 2012-13 पासून ते आतापर्यंत माझा 1,20,000 किलोमीटरपेक्षा सायकल प्रवास झाला आहे. भारतामधील 14 राज्य आणि परदेशामध्ये स्कॉटलंड, ब्रिटन, जर्मनी आणि फ्रान्स या 4 देशामध्ये मी सायकलवर प्रवास केला आहे. आणखी काही प्रश्न आहे?
1: सायकलिंग करताना तुम्हाला आलेला सर्वात अविस्मरणीय अनुभव कोणता आहे?
0: तसं पाहिलं तर सायकलिंग करताना मला बरेच अनुभव आले आहेत. पण त्यातल्या त्यात जरी मी अविस्मरणीय अनुभव जर म्हणलो तर मी तुम्हाला सांगतो की मी केरळ सायकलिंगच्या दरम्यान म्हणजे आमचा सायकलचा जो शेवटच्या दिवशीचा जो टप्पा होता तो होता त्रिवेंद्रमच्या अलीकडे जे गाव आहे तिथून निघून कन्याकुमारीला आम्हाला शेवट करायचा होता. आणि कन्याकुमारी 50-55 किलोमीटर बाकी असताना अचानक पाऊस सुरू झाला. पाऊस इतका मोठा होता, ऑक्टोबर महिन्यात पाऊस बरं, पण एवढा मोठा पाऊस होता. 2.5 तास झाले, पाऊस थांबायला तयारच नाही, कंटिन्यूअस पाऊस चालू होता. आम्ही एका शेडखाली थांबलो होतो आणि

0: पाऊस थांबण्याची वाट पाहत होतो. मग शेवटी माझं मन चलबिचल होऊ लागलं. मी अनेक पिकअपवाल्यांना, छोट्या हातीवाल्यांना लिफ्ट मागून पाहिले, आम्हाला कन्याकुमारी पण सोडता का म्हणून. पण आम्हाला कोणीच आम्हाला नकार दिला. आणि नंतर मग 2.5 तासानंतर मग हळूहळू पाऊस कमी व्हायला लागला. आणि आमच्या मनावर जे निराशेचे जे ढग साचले होते, की मग हळूहळू पाऊस कमी झाला, पाऊस थांबला. पुढे बघता बघता मग आम्ही मग सायक्लिंग चालू केली. म्हणलो आता पुन्हा पाऊस येऊ नये. आणि बघता बघता आभाळ पण हळूहळू स्वच्छ झालं आणि पुन्हा आकाश असं निरभ्र झालं. आणि पाहता पाहता आम्ही नागरकोळीला आम्ही 5 वाजता पोहोचलो. आणि तिथून मग राहिलं किती 20-22 किलोमीटर. मग आम्ही मजेत पेडल मारत आम्ही कन्याकुमारीला पोहोचलो. पण त्या 2.5 तासामध्ये जे आमच्या मनामध्ये जे निराशेचे जे ढग साचले होते, ते नंतर हळूहळू दूर झाले. आणि तो अनुभव माझ्यासाठी खूपच अविस्मरणीय असा अनुभव होता.
1: आमच्या सारख्या विद्यार्थ्यांना सायकल चालवताना कोणती काळजी घ्यावी आणि सायकलिंगची सुरुवात कशी करावी?
0: मी आत्ताच म्हणलो की तुम्हाला सायकलिंग करताना लगेच असं तुम्ही विचार करू नका की आम्हाला चांडक सरांसारखं खूप मोठी मजल गाठायची आहे. कोणतंही छोटं छोटं अंतर हे भविष्यामध्ये मोठं अंतर होऊ शकते. त्यामुळे तुम्ही सायकलिंग करताना आधी 2 किलोमीटर, मग 5 किलोमीटर, मग 8 किलोमीटर असं तुम्ही अंतर हळूहळू वाढवत न्या. अजून एक गोष्ट मी पाहतो आहे की तुम्ही सायकल चालवताना एक काळजी घ्या, ते म्हणजे तुम्ही हेल्मेट आणि ग्लोव्ज हे कंपल्सरी वापरले पाहिजेत आणि वाहतुकीचे नियम तुम्ही पाळले पाहिजे. नाही तर कसं आहे, उगाच तुम्ही जर तुम्ही वाहतुकीचे नियम न पाळता जर तुम्ही सायकलिंग करत जाल, अपघात होईल आणि अजून प्रॉब्लेम्स येतील. त्यामुळे मग तेवढी तुम्ही एक काळजी घ्या. आणि त्यात पहिली काळजी आहे ती म्हणजे वाहतुकीचे नियम पाळणं आणि हेल्मेट वापरणं.
1: तर तुम्ही केलेला आजपर्यंतचा सर्वात खडतर प्रवास कोणता होता?
0: तसं पाहिलं तर माझे 13-14 राज्यामध्ये सायकलिंग झाली आहे. पण माझा एक सगळ्यात खडतर प्रवास होता तो म्हणजे मेळघाटमधला. मेळघाटमध्ये अकोट गेल्यावर तिथं जे एक पोपटखेड म्हणून जे गाव आहे, तिथून मग धारणीकडे जाताना जवळपास 45 किलोमीटरचा घाट आहे. आणि तो घाट इतका निर्मनुष्य असा घाट आहे की पूर्ण त्या 45 किलोमीटरच्या घाटामध्ये मला पूर्ण तो घाट पार करायला मला जवळपास 4 तास लागले. आणि त्या 4 तासामध्ये हार्डली 2 मोटरसायकल पास झाल्या असतील. आणि त्या मेळघाटच्या जंगलामध्ये अस्वलांचं साम्राज्य आहे. सुदैवाने मला एकही अस्वल मला रस्त्यात भेटला नाही. पण त्या घाटाच्या दरम्यान 4 तासामध्ये कळत नकळत म्हणजे माणूस कितीही नास्तिक असला तरी तो आस्तिक होऊन जातो आणि तो देवाचं नामस्मरण घ्यायला लागतो की हा घाट केव्हा संपेल. कारण की कम्प्लिटली निर्मनुष्य असा घाट होता. सिंगल रस्ता होता, कच्चा रस्ता होता. अक्षरशः पहिल्या गेअरवर सायकल चालवत चालवत हळूहळू मी ते सायकल चालवत गेलो. पण सुदैवाने माझ्याकडे पाण्याच्या 2 बाटल्या होत्या, शेंगदाण्याचे लाडू होते, पण वाटेमध्ये माकडांच्या बऱ्याच टोळ्या होत्या. पण तरी मी हळूहळू सायकल चालवत जिथं वेळ मिळेल तिथं मी पाणी पीत मी गेलो. आणि बघता बघता संध्याकाळी मी 6 वाजता मी धारणी येथे पोहोचलो होतो त्यावेळेस. पण तो 45 किलोमीटरचा जो निर्मनुष्य असा जो घाटाचा जो रस्ता होता, तो प्रवास सगळ्यात खडतर होता. आणखी काही प्रश्न आहेत?
1: सर, बाहेर गावी सायकलिंग करताना तुमची मुक्कामाची व्यवस्था कशी असते?
0: जसं आता मी माझ्या या मुलाखतीमध्ये नाही म्हणलो, पण आमची जे सायकलिंगमध्ये आमचा 0 बजेट सायकलिंगवर खूप भर असतो. 0 बजेट सायकलिंग म्हणजे कसं आहे की कमीत कमी गरजांमध्ये ही सायकलिंग करायची. म्हणजे आमच्या या सायकल प्रवासामध्ये आमच्यासोबत कोणत्याही प्रकारचं बॅकअप वाहन नसते. म्हणजे एखादी 4 व्हीलर किंवा छोटा हाती किंवा गाडी असं काही नसते. आमचा हा सेल्फ सपोर्ट प्रवास असतो. आणि शक्यतो आमचं हे 0 बजेट सायकलिंग ह्याच्यामुळे म्हणलो की आम्ही कुठेही हॉटेल लॉजमध्ये आम्ही थांबत नाही. 90% ऑफ द टाईम आम्ही कुठं मंदिर आहे, देवस्थान आहे, गुरुद्वारा आहे किंवा मग धर्मशाळा आहे. इतकंच नाही तर सामाजिक जे कार्यकर्ते आहेत त्यांच्याकडे आम्ही मुक्काम करतो. तर त्या कारणामुळे म्हणजे असं खूप काही नियोजन नसते. पण या सामाजिक कार्याची आवड असल्यामुळे मग अशा ठिकाणी आमचं मुक्कामाचं नियोजन असते. आणि सुदैवाने आम्हाला आत्ता पण असं कधीही असा निगेटिव्ह अनुभव आला नाही की संध्याकाळचे 6-7 वाजलेत आणि कुठं आमची मुक्कामाची सोय झाली नाही असं काही झालं नाही. कारण की मेळघाटला पण तेच झालं की आम्ही धारणीला गेलो पण धारणीला तिथं मुक्कामाची सोय कुठं झाली नाही. आणि मग मी डॉक्टर अविनाश सावजी सरांना फोन केला आणि त्यांनी मला सांगितलं की पुढे 1-10 किलोमीटरवर डॉक्टर आशिष सातवांचं महान प्रकल्प आहे, तिथं तुझी सोय केली आहे. मग संध्याकाळी 6:30 ते 7 दरम्यान मी तो प्रवास केला. तिथं पोहोचलो आणि पाहिलं तर तिथं आमची खरीच मुक्कामाची सोय झाली होती. म्हणजे असे आम्हाला पॉझिटिव्हच अनुभव आलेले आहेत. म्हणजे निगेटिव्ह अनुभव आलेच नाही कधी आम्हाला.

बालमित्रांनो, आताच आपण सायकल, आरोग्य, आत्मविश्वास आणि स्वप्नांना पंख देणारी मैत्रीण याविषयी डॉक्टर पवन चांडक यांच्याशी विद्यार्थ्यांनी साधलेला संवाद ऐकला. बालमित्रांनो, जाता जाता ऐकूयात एक छानसं गीत.

बालमित्रांनो, आता आपल्या कार्यक्रमाची वेळ संपत आली आहे, तेव्हा मी वैशाली जोशी आपल्या बालमंडळ या कार्यक्रमातून निरोप घेते. पुन्हा भेटूयात अशाच एका छानशा कार्यक्रमासह. तोपर्यंत नमस्ते.

श्रोते हो, आत्ताच प्रसारित करण्यात आला बालमंडळ हा कार्यक्रम. आजचा विषय होता सायकल, आरोग्य, आत्मविश्वास आणि स्वप्नांना पंख देणारी मैत्रीण. सहभाग होता डॉक्टर पवन चांडक आणि विद्यार्थी. सहनिवेदन होतं वैशाली जोशी यांचं. या कार्यक्रमाचं प्रसारण श्रोते हो आपण ऐकलं आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून.

आकाशवाणी म्हणजे विश्वास, व्यापक पोहोच आणि ठोस परिणाम. तुमच्या व्यवसायाच्या वाढीसाठी हेच आहे सर्वात योग्य माध्यम. तर मग वाट कसली पाहताय? आजच करा आपल्या दुकानाची, उद्योगाची किंवा सेवांची जाहिरात आकाशवाणीवरून. प्रभावी, परवडणारी आणि खात्रीशीर. आकाशवाणी, तुमचा व्यवसाय, तुमची ओळख आता प्रत्येकाच्या कानापर्यंत, प्रत्येकाच्या मनात. त्यासाठी आमच्या जाहिरात विभागाशी संपर्क साधा.

0: हेच आहे सर्वात योग्य माध्यम। तर मग वाट कसली पाहताय? आजच करा आपल्या दुकानाची, उद्योगाची किंवा सेवांची जाहिरात आकाशवाणीवरून। प्रभावी, परवडणारी आणि खात्रीशीर। आकाशवाणी, तुमचा व्यवसाय, तुमची ओळख आता प्रत्येकाच्या कानापर्यंत, प्रत्येकाच्या मनात। त्यासाठी आमच्या जाहिरात विभागाशी संपर्क साधा।
1: नव्वद वर्ष देशाच्या जडणघडणीत आणि मनोरंजनात मोलाची भूमिका बजावणारी आहेत।
2: या ऐतिहासिक टप्प्याबद्दल आपण सर्वांनी आनंद साजरा करूया।
3: तुम्हाला आकाशवाणीच्या 90 वर्ष पूर्तीच्या हार्दिक शुभेच्छा।
0: पहाटेच्या भक्ती संगीतापासून सीमेवरच्या जवानांपर्यंत, शेतकऱ्यांच्या बांधावरून ते कलाकारांच्या मनापर्यंत, आकाशवाणीने जपली आहे प्रत्येक हृदयाची स्पंदन। 90 वर्ष विश्वासाची, संस्कृतीची आणि नात्यांची। श्रोते हो, आकाशवाणीने तुमच्या आमच्या सोबत पार केला आहे 90 वर्षांचा गौरवशाली प्रवास। आकाशवाणीच्या या गौरवशाली प्रवासानिमित्त सर्वांना आकाशवाणी परभणीच्या वतीने हार्दिक शुभेच्छा।
4: आकाशवाणीचं हे परभणी केंद्र आहे। दुपारचे 12 वाजत आहेत। वनिता मंडळ आणि इतर सर्व कार्यक्रम आकाशवाणी महाराष्ट्र मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करीत आहोत। याचबरोबर FM बँडच्या 102 MHz विविध भारतीचं प्रसारण आम्ही सहक्षेपित करीत आहोत। आपण ऐकू शकाल काही क्षणात।

नमस्कार श्रोते हो, नमस्कार मैत्रिणींनो. आकाशवाणी कोल्हापूर केंद्रनिर्मित वनिता मंडळ या कार्यक्रमामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आणि ऐश्वर्याचा नमस्कार.

0: श्रोते हो, पु ल देशपांडे यांचं एक वाक्य आहे, पैसा पोटासाठी आणि कला जगण्यासाठी असते. आणि हे खरंच आहे. नृत्य, नाट्य, गायन यापासून ते अगदी निगुतीनं स्वयंपाक करणं, घर टापटीप ठेवणं, एखादा मुद्दा सहज समजावून सांगणं ही सुद्धा एक कलाच आहे असं म्हणायला हवं. आपला स्वतःचा स्वतःसाठीचा वेळ घालवत असताना ही कला आपल्याला साथ देते आणि आनंद, समाधान याचा अनुभव आपण घेतो. यासाठीच प्रत्येक माणसाच्या अंगी काहीतरी कला ही हवीच. काही जण या कलेला आपल्या जीवनाचं ध्येय बनवतात आणि मग यातूनच नवनवीन संकल्पना निर्माण होतात. त्या कलेचा त्या कलाकाराला ध्यासच लागतो असं म्हणाना. श्रोते हो, आजच्या कार्यक्रमामध्ये कला, जिद्द आणि साहस याचा सुरेख असा संगम असणाऱ्या गुरुशिष्य आपल्या भेटीला येणार आहेत. भरतनाट्यम या नृत्य प्रकारात त्या निपुण आहेत आणि त्यांचा या क्षेत्रातला एक परमोच्च असा यशाचा अद्भुत प्रवास त्या आज आपल्याला सांगणार आहेत. मंडळी, एव्हरेस्ट शिखर हे जगातलं सर्वात उंच शिखर आहे. हे शिखर सर करणं हे प्रत्येक गिर्यारोहकाचं स्वप्न असतं. पण या गुरु आणि त्यांच्या शिष्यांनी एव्हरेस्टच्या बेस कॅम्पवर भरतनाट्यम नृत्य सादर करून आपल्या कलेचा झेंडा या हिमाच्छादित पर्वतरांगांच्या कुशीत उमटवला आहे. या आगळ्या वेगळ्या कामगिरीमागील प्रेरणा, एव्हरेस्ट बेस कॅम्प पर्यंतचा त्यांचा प्रवास, प्रतिकूल वातावरणात नृत्य सादर करण्याचा अनुभव आणि या यशामागील त्यांची मेहनत याविषयीच आज आपण जाणून घेणार आहोत भरतनाट्यम नृत्यांगना संयोगिता पाटील आणि त्यांच्या शिष्या मिताली महाराज यांच्याकडून. त्यांच्याशी बातचीत केली आहे ऐश्वर्या बेहरे यांनी, ऐकूया. नमस्कार श्रोते हो, नमस्कार मैत्रिणींनो. वनिता मंडळ या कार्यक्रमामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. आज आपल्या भेटीला आलेले आहेत भरतनाट्यम कलाकार संयोगिता पाटील आणि त्यांची शिष्या मिताली महाराज. एक खूप वेगळा असा विक्रम करून या आलेले आहेत आणि त्याबद्दलचीच बातचीत आजच्या कार्यक्रमामध्ये आपण त्यांच्याशी करणार आहोत. तर सर्वप्रथम संयोगिता आणि मिताली, तुमचं स्टुडिओमध्ये स्वागत. नमस्कार.
1: नमस्कार.
0: एव्हरेस्ट बेस कॅम्प वरती भरतनाट्यम, खरं तर खूप वेगळा असा हा विक्रम आहे. मुळात विचारायचं असं आहे संयोगिता तुला की ही संकल्पना सुचली कशी?
1: हा, ऍक्च्युली ही संकल्पना मी एकदा घरात मी माझे मामा आणि मम्मी बोलत बसलो होतो. जस्ट गिनीज रेकॉर्ड झालं होतं आमचं त्यावेळेला दुसरं.
0: बरोबर.
1: आणि असं बसलो होतो आम्ही आणि त्यावेळेला मला मामा म्हणाले की आता सयू तू एव्हरेस्टवर डान्स कर. मग मी म्हटलं हो मामा चालेल, म्हटलं एव्हरेस्टवर करते मी, वरून हेलिकॉप्टरने उतरते.

0: तर डान्स करते पुन्हा बसते आणि येते, मी काय ट्रेक करणार नाही असं मी त्यांना चेष्टेत म्हणाले. आणि तो विषय तिथंच आमचा थांबला होता. पण नंतर काही वर्ष मग माझ्या डोक्यात कुठेतरी बॅक ऑफ द माइंड तो चालू असायचा. किंवा मम्मीची मग नंतर तिची मात्र स्ट्रॉंग विश बनली ती की आता हिनं केलं पाहिजे तिथं म्हणून. त्यामुळे ती त्याचा उगम तेव्हा तिथे झाला होता त्या चर्चेमध्ये की आपण असं काहीतरी करू शकतो म्हणून. मग थोडस आम्ही सेटल होण्याकडे लक्ष दिलं मधल्या काही पिरियडमध्ये. मग आता थोडं सगळं ओके झाल्यानंतर मग आता विचार केला हा आता काय काय राहिलंय आपलं करायचं ते करू आता.
1: म्हणजे खर तर संकल्पना अशी चर्चेतनं सुचली असं म्हणूया.
0: हो,
1: पण मुळात मला असं म्हणायचंय की एखाद्या ठिकाणी स्टेजवर जाऊन डान्स करणं, एखाद्या कार्यक्रमात डान्स करणं आणि एव्हरेस्टवर डान्स करणं म्हणजे खूप जमीन अस्मानाचा फरक आहे. म्हणजे मुळात आपल्याला कसं माहितीये की एव्हरेस्ट म्हटलं की ट्रेकिंग किंवा एक ऍडव्हेंचर म्हणूनच लोक त्याच्याकडे बघतात. आणि तुमचं डान्स करणं मुळात ही संकल्पना मनात रुजायला किती वेळ गेला आणि त्याच्यासाठी तयारी कुठल्या पद्धतीनं सुरुवात केली?
0: तर खरं आहे जमीन आसमानचा फरक आहे खरंच. कारण इथे प्लेन सरफेस असतो आणि तिकडे दगडांवरती डान्स करावा लागतो. म्हणजे खूपच वेगळा अनुभव आहे दोन्हीचा, वेगळा वेगळा आहे. तर आम्ही तयारी अशी काय केली होती, तर मी सगळ्यात पहिल्यांदा अन्नपूर्णा बेस कॅम्पला एकटी गेले होते. ते 10वं शिखर आहे. त्याच्या बेस कॅम्पवर मी जाऊन पहिल्यांदा डान्स केला गेल्या वर्षी म्हणजे 2024 मध्ये. आणि मग तिथं जाऊन हा तिथे एकटीनंच केला होता. समिट ऍडव्हेंचर सोबत गेले होते. आणि मग आमचा ग्रुप खूप छान होता त्यामुळे त्यांच्यासोबत मला आनंद मिळाला. आणि मग तो विक्रम म्हणजे मी पहिला कुणालाच बोलले नव्हते कारण मला आयडियाच नव्हती की तिथं जाऊन काय असणार आहे. त्यामुळे मी मनात ठेवून फक्त ड्रेस सोबत घेऊन गेले होते आणि एकदम मिनिमम दागिने. तिथं गेल्यानंतर मग अगदी पोहोचता पोहोचता मी आमच्या ग्रुप मेंबर्सना सांगितलं की मला असं असं करायची इच्छा आहे. मग त्यांनी काय केलं तर त्यांनी मोटिवेट केलं आणि मग मी तिथे डान्स केला. आणि तो अनुभव माझ्या बरोबर होता. तिथं मी 6 मिनिटाची देवीस्तुती केली होती. तो अनुभव होता माझ्याकडे. मग मी परत आले. परत आल्यानंतर मग सगळ्या माझ्या मोठ्या मुलींची एक मीटिंग घेतली आणि म्हटलं मी आता अशी जाऊन आली आहे, आता आपल्याला एव्हरेस्ट बेसला जायचं आहे तर कोणाकोणाला पॉसिबल आहे ते बघा आणि मग आपण ठरवू, प्लॅन करू. मग तसं आम्ही मीटिंगमध्ये ठरवलं. मग जे तयार झाले तसं मग आम्ही चौघींनी तयारी सुरू केली. अधेमध्ये ट्रेकला जाणं होत होतं मितालीचं आणि मला ट्रेकला जायला मध्ये कुठे पॉसिबल नाही झालं किल्ला वगैरे असं चढायला. पण मी रेग्युलरली रोज वॉक करत होते.
1: ओके, म्हणजे त्याच्यासाठी तयारी
0: त्या दृष्टीने की रोज वॉक करत होते मी.
1: ताईनं ही संकल्पना मांडली मिताली तुमच्या सगळ्यांच्या समोर, सुरुवातीला काय वाटलं?
2: तेव्हाच खरं तर मी माइंडमध्ये ठरवलं होतं की मला करायचंच आहे म्हणून. आणि त्याच दिवशी मी बाबांना सांगितलं की बाबा असं असं ताईनं आमची एक मीटिंग घेतली आणि की एव्हरेस्ट बेस कॅम्प वरती डान्स तिथं जाऊन ट्रेक करायचा आणि डान्स करायचा आहे. तर बाबांचा पण विचार सुरू होता तसाच की ठीक आहे हिला करायचं आहे तर आपण तिला सपोर्ट करूया म्हणून. आई तशी तयार झाली नव्हती सुरुवातीला कारण एक काळजी असते बरोबर की म्हणजे कसं करणार तू काय वगैरे. पण नंतर पण ती पण कालांतरानं तयार झाली आणि मागच्या वर्षी जानेवारीमध्ये ताईनं सांगितलं होतं. त्याच नंतर मी लगेचच रनिंगला सुरुवात केली होती. आणि सगळ्यात फर्स्ट टप्पा म्हणजे जे DYP रन असतं रगेडियन जे ऑर्गनाईज करतं तर त्यामध्ये मला डान्स करण्याची संधी मिळाली होती. आणि तो डान्स केल्यानंतर मी 10 किलोमीटर त्याच कॉस्ट्युम मध्ये पळाले सुद्धा होते. तर तशी ती सुरुवात केली होती मी आणि त्यानंतर रनिंग कंटिन्यू होतं आणि नंतर समिट ऍडव्हेंचर्स थ्रू आमचे शॉर्ट असे ट्रेक्स व्हायचे एक एक महिन्यानंतर किंवा एक एक आठवड्यानंतर. ज्योतिबा म्हणा किंवा असे जवळपासचे जे ट्रेक्स आहेत तिथं मग ती तयारी सुरू होती माझी. मी खरं तर ट्रेकिंग किंवा या स्पोर्ट्स बॅकग्राऊंड मध्ये नाही
1: आहे
2: पण ते जे माझ्या माइंड मध्ये होतं की तिथं जाऊन आपल्याला डान्स करायचा आहे त्यामुळे ते एक मोटिवेशन मिळालं मला करण्यासाठी.
1: बरोबर.
2: आणि मग ती तशी तयारी सुरू झाली आमची. नंतर ऑक्टोबर मध्ये आम्ही ट्रेकला गेलो.
1: एकूण किती जणी होतात तुम्ही?
0: आम्ही टोटल ग्रुप आमचा 17 जणांचा होता आणि त्यामध्ये आम्ही चौघी जणी होतो ज्या डान्स करणाऱ्या होतो. मी, मिताली, दिव्या आणि प्रांजल.
1: ओके,
0: आम्ही चौघी डान्ससाठी गेलो.
1: मुळात ट्रेकिंग म्हणा किंवा हे गिर्यारोहण वगैरे हा विषय वेगळा आहे. ही आता म्हटली तसं हा स्पोर्ट्स मधला आणि भरतनाट्यम ही पूर्ण कला आहे. या दोन्हीची सांगड घालायची होती हा मूळ उद्देश होता. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टींसाठी सुद्धा तुम्हाला बऱ्यापैकी तयारी करावी लागली असेल. एकतर ट्रेक करणं किंवा ह्या चढती चढणं आपण ते म्हणतो किंवा स्टॅमिना ह्या सगळ्याच गोष्टींसाठी तुम्ही काही

0: विशेष मेहनत घेतली?
1: हा, ऍक्च्युली मला स्वतःला ट्रेकिंगची पहिल्यापासूनच आवड आहे आणि मम्मी मला नेहमीच कॅम्प्सना वगैरे पाठवायची मी अगदी लहान असल्यापासून, त्यामुळे मला त्याची सवय होती. पण रेग्युलर प्रॅक्टिस मध्ये मी ट्रेकिंगच्या नव्हते, त्यामुळे मला काय झालं होतं, गेल्या वर्षी अन्नपूर्णाला जेव्हा मी गेले होते तेव्हा मला ना चढताना काही त्रास नव्हता होत, पण उतरताना ना माझ्या गुडघ्याच्या मागे दुखायचं आणि मला चालता येत नव्हतं शेवटी शेवटी. म्हणजे मी सगळ्यात शेवटी ट्रेक पूर्ण करणारी होते पूर्ण ग्रुपमध्ये, एकदम लास्टला मी पोहोचले होते कारण मला पायाला अतिशय वेदना होत होत्या गुडघ्याच्या मागे. मग मला विनोद सर काय म्हणाले, हे तुला, तू डान्स करू शकतीस कितीही वेळ पण चालण्याची सवय नाही आहे तुला म्हणून हा त्रास झाला. हे मी फिक्स माझ्या डोक्यात, म्हणजे माझा तो विचार चालू होता की आपल्याला चालण्याची सवय नाही आहे, म्हणून मग मी वर्षभर पुढे एका क्लासला चालत जात होते.
0: बर,
1: हा म्हणजे मी ते पाळलं कारण मला इतर वेळेला वेळच मिळायचा नाही की मी वेगळी काही तयारी करू शकेन, पण नाही मी डेडिकेशनला चालत होते. म्हणजे माझं तेच, माझी तयारी ऍक्च्युली तीच होती आणि मानसिक तयारी.
0: बरोबर,
1: मला असं वाटतं की आपली विल पॉवर आणि मानसिक ताकद जर असेल ना तर आपण काहीही करू शकतो. त्यामुळे मी त्याच्यावर जास्त फोकस केलं आणि थोडस मी स्पिरिच्युअल ऐकणं किंवा मेडिटेशन किंवा माझा थोडासा तिकडे कल आहे त्यामुळे तिकडचा तो भाग आणि इकडे वॉकिंग असं मी दोन्ही करून मग ते तयारी केली मनाची.
0: मिताली तुम्ही काय केलं, म्हणजे त्या तुझ्या बाकीच्या मैत्रिणी आणि तू अशा सगळ्यांच्या ना तू सांग.
2: खरं तर प्रांजल आहे ती पुण्याची आहे, त्यामुळे तिकडनं तिला इकडं येऊन किंवा ट्रेकिंगला जाणं तसं पॉसिबल नव्हतं. ताई आणि त्यांचं प्लॅनिंग सुरू होतं की जायचं म्हणून, पण काही कारण असतं त्यांना जमलं नाही, पण त्या म्हणजे वॉकिंग वगैरे त्यांचं चालू होतं आणि दिव्याचे पण क्लासेस असतात त्यामुळे तिचं आणि माझं पण असं काही कॉर्डिनेशन नव्हतं, त्यामुळे मग ती स्वतःची तयारी वॉकिंग वगैरे करायची, रनिंगला पण जात होती मला वाटतं, आणि मी माझी वेगळी तयारी म्हणजे आमची एकत्रित अशी कुठलीच तयारी
0: झाली झाली नाही,
1: म्हणजे अगदी डान्स ठरवलं होतं
0: आपल्याला हे पूर्ण करायचं.
1: आम्ही विचारत होतो एकमेकींना आधी मध्ये, पण एकत्र येऊन काही झाली नाही. अगदी डान्स सुद्धा आमचा ना बसायचा होता, आम्ही एक दिवस शेवटी ना जायच्या आदल्या महिन्यात ना ग आदल्या महिन्यात आम्ही असं ठरवलं, नाही नाही आता तर बसवायलाच लागेल, जायचंय आपल्याला.
2: मग आम्ही ऑनलाईन
1: ऑनलाईन एक शुभ मुहूर्त बघितला आम्ही, दिवाळीचा पाडवा आहे ना त्या दिवशी आम्ही ऑनलाईन भेटलो कारण चौघी चौघीकडं चार ठिकाणी आम्ही. मग आम्ही त्या दिवशी ऑनलाईन सुरुवात केली, पहिला एक चरण बसवला आम्ही डान्स मधला आणि मग म्हटलं आता भेटल्यावर बसू, आणि भेट काय आमची नंतर झाली नाही.
2: शेवटी
1: आम्ही एअरपोर्टवर सुरुवात केली आम्ही पुढची कोरिओग्राफी करायला, आणि मग प्रत्येक ठिकाणी आम्ही जेव्हा डिनरला रात्री डायनिंगला बसायचो तेव्हा मग आम्ही हळूहळू म्हणजे आम्ही डान्स सुद्धा असा बसवलाय, आणि मग तिथेच आम्ही प्रॅक्टिस करायचो त्या डायनिंग मध्ये वगैरे असं केलंय सगळं. दिवसभर ट्रेक करायचा आणि मग रात्री डायनिंग मध्ये आम्ही थोडीफार प्रॅक्टिस करायचो.
0: ही संकल्पना सुचलेली होती म्हणजे ठरलं एव्हरेस्ट वर करायचं, मग या मागचा उद्देश मेन म्हणजे विक्रम करायचा असा होता का आम्हाला जाऊन तिथे करायचं?
1: हा दोन्ही होता ऍक्च्युली, म्हणजे आम्हाला एकतर तिथे जाऊन करायचं होतं कारण ती एक मम्मीची पण इच्छा होती माझ्या आणि मला पूर्ण करायची होती, आणि मग म्हटलं याच्यासोबतच जर रेकॉर्ड होणारच असेल तर का नाही करायचं, म्हणजे त्याच्यासाठी परत वेगळं जाण्याची गरज नाही ना, एकाच वेळेला दोन्ही होत आहे. मग दोन्ही होतं आणि मला माउंटन्स खूप आवडतात त्यामुळे मला ते अट्रॅक्ट करतं खूप, त्यामुळे मग तिथं जाऊन एक छान असा परफॉर्मन्स द्यायचा, आणि आमच्या डोक्यात जी निघताना कल्पना होती त्यापेक्षा खूप वेगळं सगळं तिकडे निघालं, पण सगळं आम्ही एन्जॉय केलं.
0: एकंदरीत आराखडा कशा पद्धतीनं केला?
1: मग आम्ही विनोद सर आहेत ना तर ते घेऊन जाणार होते आम्हाला, तर मग त्यांनी आम्हाला सगळा आराखडा आधी दिला होता, म्हणजे डे टू डे प्लॅनिंग आम्हाला दिलं होतं, टाइम टू टाइम दिलं होतं, म्हणजे
2: आयटनरी.
1: हा आयटनरी, तर मग आम्ही किती तारखेला निघणार, त्यानंतर पोहोचणार, मग तिथे गेल्यानंतर आम्ही कुठे राहणार, त्यानंतर मग कधी आम्ही ट्रेकला सुरुवात करणार, मग टायमिंग काय असणार आहे, मग किती वाजेपर्यंत ट्रेक करणार आहे, मग आमचा हॉल्ट कुठं कुठं असणार आहे, हे सगळं त्यांनी आम्हाला लेखी दिलं होतं आधी आणि त्यानुसारच सगळं झालं.
0: ठराविक काही दिवस ठरवून दिलेले होते म्हणजे हवामानाच्या दृष्टीने विचारते.
1: हा असे दोन तीन टप्पे असतात या दरम्यानचे, म्हणजे सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबरच्या दरम्यानचे, त्यातला आम्हाला ऑक्टोबर चालणार होता, सुटेबल होता, म्हणून मग आम्हीच त्या बॅच मध्ये आमचं एनरोल केलं.
0: आणि तुम्ही शारीरिक आणि मानसिक तयारीचं तर तुम्ही सांगितलंच आहे, ही सगळ्या गोष्टी म्हणजे ही तुमची शारीरिक तयारी असेल, तुमची कोरिओग्राफी असेल किंवा तो जो आराखडा आहे त्या पद्धतीनं सगळं तुमच्याकडे रेडी आहे.

0: ह्या सगळ्या गोष्टी झाल्या, पण प्रत्यक्ष जायचा दिवस उजाडला, त्यानंतर कशा पद्धतीनं तुमचा प्रवास होता,
1: ओके,
0: दोघींनी पण सांगा.
1: आम्ही खूप उत्साही होतो कारण जायचं होतं म्हणून, आणि त्यात आम्ही चौघी एकत्र जाणार होतो. मी आधी एकटी गेली आहे किंवा मी एकटी फिरत असते, पण मुलींसोबत माझा एवढा लांबचा प्रवास पहिला होता, त्यामुळे मी स्वतः खूप खुश होते की मला मुलींसोबत इतके दिवस एकत्र राहता येणार आहे आणि आम्ही असं काहीतरी वेगळं एकत्र करणार आहे.
2: एक्साइटमेंट तर होतीच मनामध्ये, आणि शेवटी तो दिवस आला. आम्ही एक बस कॅब सारखं बुक केलं होतं मुंबईला जाण्यासाठी, आणि मग आम्ही पहाटेचा तो प्रवास होता. मग आम्ही मुंबईला पोहोचलो, तिथं एअरपोर्ट वरती पण आम्ही डान्स बसवला होता.
0: बरोबर.
2: आणि तिथनं मग आमची फ्लाईट होती काठमांडू पर्यंत. तिथपर्यंत ठीक होतं सगळं की हा आपण प्रवास करतोय नॉर्मल वगैरे, पण जेव्हा आम्ही ऍक्च्युली ट्रेकला सुरुवात केली तेव्हा कळालं की अरे बापरे, आपल्याला केवढं चढायचं आहे अजून, परत केवढी थंडी आहे वरती गेल्यावरती. आणि जसं आपण वरती जाऊ तसं थंडी वाढत होती, इव्हन आपलं ऑक्सिजन पण कमी होत होता जसं वरती जाऊ तसं.
1: त्यामुळे आम्ही पाऊस पडला,
2: त्या ठिकाणी आमचे 5 दिवस पावसात होते पूर्ण. पॉन्चो घालून, रेनकोट घालून, ते बूट्स घालून, परत आमच्या पाठीवरती 5 किलो तरी वजन होतं ते करत आम्ही तो ट्रेक केला
1: होतो. आणि मध्ये एकदा डान्स पण केला.
2: टँगबोचे मोनॅस्ट्री म्हणून आहे जे साधारण 14,000 फूट इतक्या उंचीवरती आहे, तिथं आम्ही तो डान्स पूर्ण पावसात केला होता.
1: कारण असं वाटलं की आता करता येणार नाही, पण म्हटलं नाही नाही आम्ही ठरवून आलो आता करायचा. ती आयडिया ऍक्च्युली सरांनीच दिली होती की इथं आपण तुम्ही जर केलात तर इथे कुंभू व्हॅली मध्ये या जागेला खूप पवित्र मानलं जातं आणि इथं तुम्ही केलात तर आशीर्वाद मिळेल, अशा अर्थानं सरांनीच आम्हाला ते सांगितलेलं.
0: तुम्ही ठराविक ठिकाण डान्ससाठीचं असं तुम्ही ते निवडलं होतं का, तुम्हाला सरांच्या मार्गदर्शनाखाली ते निवडता आलं?
1: हा, ते सरांनीच. आता आमचं कसं होतं, एव्हरेस्ट बेस कॅम्पला करायचं, आमचं नॉलेज किती ना, आमचं काही खूप नॉलेज नाही. आम्हाला एवढंच माहित होतं आम्हाला तिथं डान्स करायचं एव्हरेस्ट बेस कॅम्पला, पण बाकीचं जे आहे ते सरांनी सांगितलं. सर म्हणाले या कुंभू व्हॅली मध्ये हे पवित्र जागा आहे ही एक, त्यामुळे इथं तुम्ही परफॉर्म केलेलं खूप चांगलं होईल म्हणून. मग आम्ही तिथं पहिला केला, नंतर आम्ही काला पठारला केला, काला पठारच्या अलीकडे थोडस. काला पठार ऍक्च्युली एव्हरेस्ट बेस पेक्षा थोडस उंच,
2: 1000 फूट वरती आहे,
1: पण आम्ही तिथपर्यंत नाही गेलो, आम्ही अर्ध्या वाटेपर्यंत गेलो कारण बापरे बाप प्रचंड थंडी होती आणि अंधार पडायला लागला होता. अंधार पडायला लागला की बाहेर नाही थांबू देत म्हणून मग आम्ही अर्ध्यापर्यंत गेलो. मग तिथे एक स्तुती छोटीशी सादर केली आणि मग नंतर शेवटच्या दुसऱ्या दिवशी
0: साधारण किती उंचीवरती हा परफॉर्मन्स झाला?
2: 17,000 फूट इतक्या उंचीवरती होता हा परफॉर्मन्स. -10 डिग्री टेम्परेचर होतं आणि खरं तर देवी काय म्हणतात शक्ती असेल त्या दिवशी नेमकं ऊन पडलं होतं.
1: आणि बरोबर परफॉर्मन्सच्या टाइमला ऊन होतं.
2: त्यामुळे काय म्हणतात एक देवाची साथ सुद्धा आमच्या सोबत होती, त्यामुळे हा परफॉर्मन्स खरं तर होऊ शकला.
0: बरोबर. तुम्हाला अडचणी काय जाणवल्या होत्या इथनं निघताना, म्हणजे हे असू शकेल आणि प्रत्यक्षात अडचणी काय आल्या?
1: ऍक्च्युली निघताना असं आम्हाला त्यांनी सांगितलेलं होतं की म्हणजे, आणि माझा पण एक अनुभव होता की थंडी खूप असणार आहे, ऑक्सिजन लेवल कमी होणार आहे हळूहळू पुढे जाईल, तसं दमायला होणार आहे, म्हणजे हे सगळं माहिती
0: कॉमन
1: वाटलं आम्हाला ते. आणि मात्र तिथं गेल्यानंतर, डिंगोचेला गेल्यानंतर स्नोफॉल सुरू झाला.
0: बर,
1: असं झालं आम्हाला कारण सरांनी सगळ्यात पहिला सांगितलेलं की यावेळेला वातावरण चांगलं आहे, ऊन असणार आहे, म्हणजे असंच सांगितलेलं सरांनी सुरुवातीला. आणि पावसाचा वगैरे काही विषयच नव्हता, तर एक तर पाऊस सुरू झालेला होता आणि प्लस डिंगबोचेला गेल्यानंतर स्नोफॉल, पहिला स्नोफॉल आमचा आयुष्यात.
2: तो आमचा अक्लिमटायझेशन वॉक होता डिंगबोचे पासून. डिंगबोचेला जिथं आम्ही स्टे केला होता तिथनं वरती एक अशी टेकडी होती, तर त्या टेकडीवरती वरती जाऊन परत खाली यायचं होतं, तो त्या वाटेमध्ये स्नोफॉल आणि इतकं म्हणजे पाय स्लिप होत होते आणि हातावर असेच पूर्ण गारठलेले हात.
0: बरोबर.
1: म्हणजे असे पूर्ण आणि फुगत होते हात गारठून.
2: हो. मग शेवटी मग सर म्हणले की आपण अर्ध्या वाटेपर्यंत जाऊया आणि परत खाली येऊया, कारण ती वरती स्नोफॉल मध्ये जाण्यामध्ये काहीच हे नव्हतं, रिस्क घ्यायचीच नव्हती आम्हाला. मग तो आमचा अक्लिमटायझेशन वॉक होता, म्हणजे त्या दिवशी आम्ही तिथं 2 दिवस राहिलो होतो जेणेकरून आम्ही त्या ऑक्सिजनच्या लेवल्सना वगैरे
0: मॅच
2: होण्यासाठी.
0: बरोबर. पण ते साधारण किती उंच होतं?
2: 2 तास तरी आम्ही वॉक केलं होतं एवढं.
0: माझ्या अंदाज मला असा विचारायचा आहे की तेवढं जायचं परत खाली यायचं आणि परत
1: आणि असं बघता बघता सगळीकडे स्नो झाला, म्हणजे बघता बघता सगळा रस्ता बर्फाचा झाला होता. आणि आम्हाला सर म्हणले होते

0: की ह्या वर्षी मी किती वर्षांनी
1: 1987 ला सर म्हटलेले की जास्त बर्फ मी बघितला होता,
0: तो आम्ही
1: दरवर्षी जातात आणि तो त्यानंतर आत्ता बघितला होता त्यांनी
2: इतक्या वर्षानंतर,
1: तो आत्ताच झाला होता, आमचीच परीक्षा होती.
2: मग मी आत्ता तेच विचारलं होतं की त्या क्षणाला असं वाटलं का की होतंय का नाही
0: वाटलं होतं आम्हाला की म्हणजे बहुतेक आपल्याला डान्स करता येणार नाही असं पण आमच्या मनामध्ये.
1: आम्ही चर्चा पण केली की नाही करता आलं तरी इट्स ओके, आपण छान एन्जॉय ट्रेक एन्जॉय करू परत जाऊ. आमचं इथंपर्यंत बोलणं झालं.
2: ऍक्च्युअल वातावरणाशी मॅच करताना काही अडचणी आल्या का? म्हणजे इथे असतात आपण तिथं बर्फ खूप आहे म्हणू शकतो, म्हणजे बर्फ खूप आहे, वातावरण म्हणजे काय म्हणतात तसं तापमान खाली असतं, या सगळ्या गोष्टी आपण अशा चर्चा करताना म्हणणं वेगळं आणि प्रत्यक्षात तिथे जाऊन त्याचा अनुभव घेणं वेगळं.
1: हो ना, प्रत्यक्षात एकदमच वेगळं, कारण तिथे वॉशरूमचं जे पाणी होतं ते सुद्धा बर्फ झालं होतं. त्याच्यानंतर तिकडे पाण्यात नुसतं टच करणं म्हणजे पण खूप जास्त थंडीवालं होतं.
0: खरं तर आंघोळ करायचीच नसते ट्रेक मध्ये पूर्ण,
1: त्यामुळे आम्ही कुणी आंघोळ नव्हती एवढे दिवस.
2: कारण म्हणतेस तसं पाणीच अवेलेबल नसेल,
0: आणि इव्हन जरी असलं पाणी तरी तिथं अलाउडच नाहीये म्हणे करायला,
1: बॉडी
0: टेम्परेचर खूप लो झालं ना की मग आपण नाही मॅच करू शकतो.
1: आणि तिथलं पाणी इतकं जास्त थंड की म्हटलं ना जसं की बर्फच झाला होता शेवटच्या दिवशी तर पाणी. मग आम्हाला ना डायनिंग मध्ये छान वाटायचं की तिथे आम्हाला थोडं उबदार मिळायचं, तिथे एक हिटर लावलेला असायचा तो जुन्या पद्धतीचा कोळसावाला, तर तो तिथं आम्हाला तेवढं बरं वाटायचं.
2: साधारण हे किती दिवसाचं हा तुमचा पूर्ण प्रवास होता?
1: आम्ही 14 दिवसांचा केला
0: आणि बाकी सगळं 17 दिवस.
2: तिथल्या म्हणजे तुम्ही एव्हरेस्टच्या त्या वातावरणात असताना, म्हणजे ऍक्च्युअल तुम्ही तिथं पोहोचल्यापासून परत रिटर्न येईपर्यंत तुमचं डान्स होईपर्यंत या सगळ्या गोष्टींमध्ये खाण्यापिण्याच्यावर तुम्ही काही मुद्दाम रिस्ट्रिक्शन घालून घ्या किंवा तसं काही विशिष्ट असतं का की त्या वातावरणात काही विशिष्ट पदार्थ खावे?
0: ऍक्च्युअली तिथं मिळतं फार कमीच, बेसिकच गोष्टी अशा मिळतात म्हणजे दाळ भात असू देत किंवा बेसिक मग नूडल्स वगैरे,
1: पिझ्झा बेस वाले सगळे म्हणजे ब्रेड बेस वाले सगळे
0: असे मिळतात. म्हणजे जिथं कुक करून किंवा तिथं ट्रॅव्हल करून जे काय कुक करू शकतील असे पदार्थ मिळतात. मग आम्ही खरं तर स्पायसी काय फार खातच नव्हतं, मेसली दाल भात किंवा जर असं फार बदल
1: दाल भात रेकमेंड करतात पण आम्हाला रोज रोज दाल भात जात नव्हतं
0: कारण
2: साहजिक
0: चवच नसते, मीठ वगैरे फार कमी असतं त्याच्यामध्ये. मग आम्ही मग आलू पराठा मागव किंवा असं आलू पराठा पण आपल्यासारखा नाही तिथं त्यांचं ते बेस.
2: मला असं वाटतं ते करून तुमच्या हातात येईपर्यंत गोठत असेल.
1: हा म्हणजे गार तर व्हायचं खाऊन होईपर्यंत, पण ना एक होतं की शेवटी शेवटी आमची खाण्याची इच्छा पण गेली होती, म्हणजे गेलीच होती सगळ्यांची.
0: आम्हाला ब्रेकफास्ट पण जात नव्हता. होय, ब्रेकफास्ट पण जात नव्हता आम्हाला. असं कसं बसत तिघांमध्ये एकच काही तर ब्रेड घेतला.
1: शेवटी शेवटी सगळेच असं करायला लागले पूर्ण ग्रुपच की दोघात तिघात एक डिश घेऊया.
2: रेग्युलर ट्रेक करणं आणि तुम्ही ज्या पद्धतीनं ट्रेक साठी चाललेला होतात, म्हणजे भरतनाट्यम करायचं होतं त्यामुळे तुम्ही पूर्ण भरतनाट्यम ची ड्रेपरी करून तिथे डान्स करणार होतात, तर ते जी सगळी साधन सामुग्री हे ते सगळं घेऊन जाणं, ते काय काय घेऊन गेला होतात?
0: आम्ही तर ड्रेस शेवटचा आमचा जो स्टॉप होता तिथनं आम्ही ड्रेस घातलेलाच अंगावरती, मेकअप सगळं ऑर्नामेंट सगळं घातलेलं, फक्त
2: घालून तुम्ही थोडक्यात
1: शेवटचा टप्पा आम्ही तसा केला. आधीचा
2: एवढा होता साधारण
0: 7-8 किलोमीटर तरी असेल,
1: पण ना
0: जायला फार वेळ नाही,
1: पण ना तो असं वाटतो छोटा काउंट वाईज छोटा वाटतो पण खूप अवघड असतो, म्हणजे टफ असतो.
0: पूर्ण स्नो मध्ये वॉक करायचा असतो
1: आणि स्पीड एकदम स्लो असतं, स्पीड आपलं कमी झालेलं असतं,
2: ऑक्सिजन लेवल कमी असतं
1: त्यामुळे.
2: आणि त्याच्यासाठी काही तुम्हाला सपोर्ट घ्यावा लागला ऑक्सिजन?
1: नाही, लकीली काही नाही घ्यायला लागलं, म्हणजे पूर्ण ग्रुपच आमचा स्ट्रॉंग होता. म्हणजे कोणाला काही
2: बाकी की कोणाला तुम्हाला त्रास झाला का? काही
0: थोडा त्रास झाला मला, म्हणजे शेवटी सर्दी झाली होती मला, त्यामुळे श्वास घ्यायला ताप पण आला होता मला. हा तर श्वास घ्यायला पण थोडा त्रास होत होता मला, पण तरी काय म्हणतात एक विल पॉवर ठेवले होती मी मनामध्ये की नाही करायचंच आहे म्हणून आपल्याला.
1: पण ना त्याच्या आधी सुरुवातीचे जे दोन ठिकाणी डान्स केले, नाही एका ठिकाणी थँगोचेचा किंवा त्याच्यानंतर सुद्धा जेव्हा कसं असायचं सामान जे आमचं असायचं ना ते याकवरनं घेऊन जायचे इतर सामान आमची सॅक सोडली तर. मग आम्ही ना ते ड्रेस जेव्हा कॅरी केले ना कारण ना वजन वाढलं आलं ना पाठीवरचं,
2: ड्रेपरी म्हणजे नुसतं वेशभूषा नाही बरोबर, तुमचे दागिने आहेत.
1: हा म्हणजे ते छोटे छोटे सामान आम्हाला वाटलं की काय एवढं वजन असणार आहे, पण नाही
0: ते

0: ट्रेक करताना जाणवलं
1: म्हणजे असं हे म्हणजे हे भरून यायचं.
2: आणि मला असं वाटतं ट्रेक करतानाची आपली जी पोझिशन असते त्यामध्ये आपलं पाठीवरचा जो ओझ असतं ते आपल्या पूर्ण अंगावर येत.
1: त्यामुळे ना तेव्हा फक्त आम्हाला थोडं असं वजन जाणवलं की बापरे आपण काहीतरी घेऊन चाललोय.
2: ऍक्च्युअल पोचलात तुम्ही जिथं तुम्हाला डान्स करायचा आहे तिथं पोचलात. वेशभूषा तुमची कशा पद्धतीनं होती आणि म्हणजे त्या वातावरणाला सूट म्हणून काही वेगळं केलं होतं का काय होत?
1: आम्ही थर्मल घातलं होतं आतमध्ये आणि सॉक्स घातले होते म्हणजे एक्स्ट्रा सॉक्स घातले होते आणि बाकी काय जे नेहमीच होतं हँड ग्लोव्स वगैरे ते होते. पण ना शेवटचा टप्पा एक तर आमचा लवकर पूर्ण होत नव्हता असा एव्हरेस्ट बेस कॅम्प दिसत होता आम्हाला. आम्ही इथं होतो पण इथून तिथं जायला आम्हाला इतके तास लागले होते.
2: काय सांगते
1: हो खूप तास लागले आणि मग तिथं पोहोचल्यावर एकदम भारी वाटलं आपण पोहोचलो. आणि मला ना शेवटच्या टप्प्यात ना खूप दमायला झालं म्हणजे ऍक्च्युली मी कधी थकत नाही. मी जेव्हा ठरवते काहीतरी ना मी ते केल्याशिवाय थांबत नाही हा माझा स्वभाव आहे. पण ना मी यावेळेला खरंच थकले होते आणि शेवटच्या ठिकाणी जिथं आम्ही थांबलो होतो एकदम लास्ट आमचा हॉल्ट होता तो तिथं मला असं झालं की मला बास आता मला पुढे नाही जायचं असं माझ्या मनात येऊन गेलं आणि सिरियसली येऊन गेलं होतं ते माझ्या मनात. आणि मी स्वतःलाच सांगायला लागले काय बोलायला लागले एकच टप्पा राहिला आता एकच. पण नाही तिथं गेल्यानंतर ना ही सिच्युएशन आली होती आणि मग कसं बसं मनाला तयार केलं आणि मग तो शेवटचा टप्पा केला.
2: अनुभव होता
3: मला पण सेम तसंच झालं होतं. मी जसं सांगितलं तुम्हाला की मला सर्दी झाली होती त्यामुळे मला पण थोडंसं खचल्यासारखं झालं होतं की मिताली म्हणजे तू इतक्या वर आली आहेस आणि तुला तुझी बॉडी साथ देत नाहीये काय हे म्हणून
1: आम्हाला पण काळजी वाटत होती खूप की आता ही पुढचं कसं कम्प्लीट करणार म्हणून
2: कारण वातावरण पूर्णच वेगळं
1: हो ना हो ना.
2: आणि कधीच
3: गेले नव्हते त्यामुळे मला काहीच अनुभव नाही आणि ते झाल्यावरती मला आईबाबांची खूप आठवण येत होती तेव्हा कारण प्रत्येक आजारी असल्यावरती आई बाबा आठवतात आपल्याला. तसं मला झालं होतं. मग मी बाबांना फोन केला बाबा असं असं झालंय म्हणून बाबा म्हणले काय नाही मिताली काळजी करू नको झालं नाही डान्स जाऊ दे तू खरं सुखरूप घरी ये. पण नाही मला डान्स करायचाच होता
1: ते मात्र तिचं ठाम होतं म्हणजे तिला त्रास झाला तरी तिचं एक मत फिक्स होतं नाही मला डान्स करायचं.
2: आता हे जे तू बोललीस ताईच्या दृष्टीनं तुम्हाला शिष्या म्हणून विचारते की हा सपोर्ट गुरु म्हणून ताईकडनं तुम्हाला कसा होता?
3: खूप चांगला होता म्हणजे खर तर ताई सगळ्याचं मोटिवेशन आहे कुठली पण गोष्ट असू देत फक्त हे ट्रेकिंग नाही पण इतर आयुष्यामध्ये सुद्धा ताई आम्हाला खूप चांगला मार्ग देते. नुसतं डान्स पुरता नाही पण एक काय म्हणतात खरंच गुरु म्हणून ताई खूपच सपोर्टिव्ह आहे आणि मला खरंच खूप ब्लेस्ड वाटतं की मी ताईची शिष्य आहे.
1: माझ्या मुली पण गुणी आहे दोन्हीकडनं
2: नाही अर्थात गुरु शिष्य आपण म्हणतो तसं की जसं चांगला गुरु मिळणं आवश्यक आहे तसं गुरुलाही चांगल्या शिष्या मिळणं
1: मी पण त्यासाठी
2: ब्लेस्ड आहे. हा त्याशिवाय एवढे मोठ्या गोष्टी साध्य होत नाहीत हेही तितकंच महत्वाचं आहे. ऍक्च्युअल परफॉर्मन्स जो तुम्ही केलात म्हणजे शूज वगैरे काही नाही बाकी काही गोष्टी नव्हत्या म्हणजे माझ्या अंदाजानं डोक्याला
1: आणि आम्हाला सगळ्यात पहिली सूचना सांगितलेली डोकं मोकळं नाही ठेवायचं
2: आणि टेम्परेचर किती होतं तिथे
1: -10
2: होतं. बापरे
1: ग्लोव्स पण नंतर काढले होते
2: दिसायला पाहिजेत म्हणून. आणि साधारण परफॉर्मन्स किती वेळाचा होता?
3: 6 ते 7 मिनिटाचा आमचा परफॉर्मन्स
1: म्हणजे माझा सोलो होता तो 6 मिनिटाचा होता आणि एक होता तो 6.5-7 मिनिटाचा
2: म्हणजे दोन्ही मिळून आपण म्हणून 12-13 मिनिटं त्या वातावरणात तिथे ऍक्च्युअल परफॉर्मन्स करणं आणि तिथे परफॉर्मन्स करणं यातला फरक काय जाणवला?
1: खूप फरक आहे. एकतर सरफेस आपल्याकडं आपल्याला प्लेन सरफेस असतो ना इथे त्यामुळे काय प्रश्नच येत नाही कितीही पाय मारा कसेही करा पण आणि जागा भरपूर असते. ओके तर तिथं ना आम्हाला जागा शोधावी लागली जाऊन आधी
2: कारण
1: आणि कसं झालेलं स्नोफॉल झाल्यामुळे बर्फच होता ना आणि बर्फात करूच शकत नव्हतो. आम्हाला तर असं शेवटी शेवटी सगळे बोलले की अगं तिथं बर्फ असणार आहे कसं करणार आहे तुम्ही म्हणजे असं पर्यंत गेलं होतं की बहुतेक नाहीच होणार आहे म्हणजे तिथंपर्यंत जाऊन सुद्धा कारण आम्हाला जागा पण तशी मिळत नव्हती. पण शेवटी आम्ही असं वर बघितलं आणि थोडंसं अजून वरती तिथे काहीतरी होतं मग तिथे
3: तिथं स्नो नव्हता पण खडक
1: होते
3: एवढीशी जागा होती अगदी म्हणजे चौगी आणि माऊ एवढीच जागा होती ती. पण एकच चॅलेंज मला सांगायचंय तुम्हाला. आम्ही जेव्हा डान्स करणार होतो तर तेव्हा स्पीकर घेऊन गेलो होतो बरोबर आणि ते काय होतं थंडीमध्ये आपली बॅटरी लो होते लवकर लो होते आणि आदल्या दिवशी चार्ज केला होता तो

0: आणि तरी पण थंडीमुळे काय माहिती तो चालूच झाला नाही. पण तिथं ना आम्हाला
1: गारठला,
0: हा तोही गारठला
2: आणि आवाज येत होता, हवा होती ना,
0: आणि मोबाईल मध्ये नुसता आवाज शक्यच नव्हतं, किंवा रेकॉर्ड पण करायचं होतं आम्हाला, कसं करायचं तो एक असं एवढा चॅलेंज होता आम्हाला. पण तिथं ना ते लोकल असे शेर्पा असतात जे त्यांचे घोडे किंवा असं घेऊन येतात, तर त्याच्या एकाकडे ना स्पीकर होता आणि तो असं गाणी ते नेपाळी गाणी लावत वगैरे असं जातो ना, तसं तो घेऊन जात होता. आणि आम्ही डान्स करणार वगैरे म्हणून तो आमच्या इथं आलेला बघूया काय,
2: फॉरेनर्स
0: वगैरे पण असे काय काय तर वेगळं दिसतंय म्हणून. मग तो आम्हाला म्हणला की मेरा लो स्पीकर असं,
1: म्हणजे कोण कुठून आपल्यासाठी मदतीला येईल.
2: खरंच ना,
1: खरंच ना.
2: आणि त्यांचा तो स्पीकर होता म्हणून आम्ही तिथे डान्स करू शकलो, नाहीतर मग परत अवघडच झालं.
1: तेच मी आता विचारणार होते की हे बघायला प्रेक्षक वगैरे होते का.
2: हा, आमच्या ट्रेक मधले एक थोडे जण होते, चार पाच जण होते आणि बाकीचे बाहेरचे होते, फॉरेनर्स असे होते आणि शेर्पा होते.
1: साधारण तिथल्या स्थानिक लोकांची किंवा इतर बाकी काही या गोष्टीसाठी तुम्हाला सहाय्य मदत कशी झाली, कारण हे काय सहज केलं आणि झालं असं होणारी गोष्ट नाहीये.
2: आम्हाला तिथे एबीसी ऍडव्हेंचर्स म्हणून, जसं आपल्या इकडे समिट ऍडव्हेंचर्स आहे ना, त्यांचंच त्यांच्याशी कोलॅब आहे की एबीसी ऍडव्हेंचर्स सोबत. त्याचे जे ईश्वर सर, राजेंद्र सर आणि स्वाभिमान, हे खूप जास्त हेल्प केली आम्हाला त्यांनी. म्हणजे खरंच आमच्या छोट्या छोट्या गोष्टींची काळजी घेतली, परत त्यांचं पूर्ण लक्ष असायचं आमच्याकडं. शेवटी डान्स जेव्हा आम्ही केला ते तिघही तिथं होते आणि त्या तिघांनीच आमचे व्हिडिओ वगैरे केले आणि खूप सपोर्ट केला आम्हाला.
1: आणि तिथल्या ज्या ठिकाणी तुम्ही डान्स केला ते मला वाटतं नेपाळ मधलं होतं, मग तिथला काही तुम्हाला सपोर्टची गरज लागली का.
2: त्यांनीच तिघांनी तो बघितला. तिथले लोकल लोक फार चांगले आहेत, म्हणजे खरंच खूप चांगले आहेत. त्यांचा स्वभाव, त्यांचं हेल्पिंग नेचर आणि खूप सरळ आणि साधे लोक आहेत नेपाळमधले. म्हणजे जो आम्ही अनुभव घेतला, मी तर गेल्या वेळेला पण घेतला होता, आत्ता पण घेतला, माझं फिलिंग हेच आहे, खूप सरळ साधे लोक आहेत, कष्टाळू आहेत फार, चांगले लोक आहेत.
1: पूर्ण डान्स झाला शेवट, ओके डन, त्यावेळेची भावना
2: छान वाटत होती. थंडी तर वाजतच नव्हती,
0: थंडी वाजत नव्हती आम्हाला डान्स करताना, थंडी वाजत नव्हती कारण काय माहिती ते होऊन गेलं डान्स,
2: तिथे एक मिनिट विदाऊट काही राहणं पण जास्त जास्त अवघड होतं.
1: बरोबर, पण तुम्ही 13 मिनिटं तशा होतात, तशाच
2: आणि आधीचे 4-5 मिनिटं
0: बरोबर वगैरे घालायला. आणि त्यानंतर खरं आम्हाला मग पाय गारठले होते आमचे,
2: सगळेजण म्हटले हा शूज घाला, शूज घाला पहिल्यांदा.
1: सॉक्स जरी म्हटले आपण तरी शेवटी ते कापडच, म्हणजे त्याला पाय डान्स करताना गोठणं वगैरे नाही जाणवलं
2: आम्हाला, डान्स करताना नाही जाणवलं, खरंच नाही जाणवलं. म्हणजे आम्ही नंतर विचार केला ना या गोष्टीचा, ते सगळं दैवीच असतं. पण असं ग्रेटफुल वाटलं की आपल्याला नेचरनं इतकं छान सपोर्ट केला, कारण ऊन आलं नसतं तर आम्हाला पॉसिबल नव्हता डान्स करणं. पण बरोबर तेवढ्या वेळेपर्यंत ऊन आलं होतं, त्यामुळे आम्हाला कदाचित त्या एक रिझन असू शकतं आम्हाला कमी थंडी वाजली.
1: मला असं वाटतं निसर्गाचं रूप सुद्धा त्यावेळेला खूप देखणं वाटलं असेल,
2: किती सुंदर.
1: एकतर बर्फ, त्याच्यात तुम्ही म्हणताय सूर्याची किरण, आणि त्याच्यात तुम्ही सुंदर एवढं नृत्य करताय,
2: सुंदर वाटत होतं तिथे. म्हणजे आजूबाजूला बघताना पण आमच्या समोर पण पर्वतच होता, मागे पण पर्वत होता, इकडे तिकडे सगळीकडे पर्वतच होता. आणि तिथे ना विदाऊट गॉगल पण थांबता येत नाही, पण आम्ही ते पण विदाऊट गॉगल परफॉर्म केलेलं
0: होतं,
2: त्यामुळे आम्हाला डोळ्यांनी बघता आलं तिथलं सौंदर्य
1: किती सुंदर. म्हणजे प्रत्यक्ष त्याचा अनुभव घेतला आहात, पण मी आज हे इमॅजिन करते आहे. आकाशवाणी कोल्हापूर केंद्र निर्मित वनिता मंडळ हा कार्यक्रम श्रोते हो आपण ऐकत आहात, आणि आज या कार्यक्रमामध्ये एव्हरेस्ट बेस कॅम्पवर भरतनाट्यम नृत्य सादर करणाऱ्या संयोगिता पाटील आणि त्यांच्या शिष्या मिताली महाराज यांच्याशी आपण बातचीत करतोय. कार्यक्रमात या टप्प्यावर ऐकूया एक गीत.

0: आकाशवाणी कोल्हापूर केंद्रनिर्मित वनिता मंडळ या कार्यक्रमामध्ये श्रोते हो आपलं पुन्हा एकदा स्वागत. एव्हरेस्ट बेस कॅम्पवर भरतनाट्यम नृत्य सादर करणाऱ्या संयोगिता पाटील आणि त्यांच्या शिष्या मिताली महाराज यांच्याशी आपण संवाद साधतोय. तर आता या गप्पांना पुन्हा सुरुवात करूया. तर तुमचं नृत्य तिथं सादर झालं आणि मग तुम्ही परतीच्या प्रवासाला निघालात, तर तो खाली उतरताना म्हणजे त्या बेस कॅम्प वरन खाली उतरताना तो तुमचा प्रवास कसा होता?
1: उतरताना हा ड्रेपरी सहित आलो आम्ही हॉल.
0: तुम्हाला काही उतरताना त्रास जाणवला? कारण तुम्ही तसं नाही म्हटलं तरी 13-14 मिनिटं तशा वातावरणात होतात,
1: तर काही असा वेगळा त्रास काही नाही झाला. म्हणजे साधं डोकं पण नाही दुखलं.
0: बरं.
1: आणि मग आलो आम्ही शेवटच्या हॉल्ट पर्यंत आणि आम्हाला ना त्याच दिवशी निघायचं होतं.
0: बरं.
1: पुढच्या प्रवासासाठी. आणि ना आलो आम्ही, चेंज वगैरे केलं आणि खाल्लं आणि आम्ही निघालो. आणि तो दिवस खूप मोठा होता. संपतच नव्हता दिवस तो. आम्ही सकाळ अंधार पडला तरी आम्ही अजून चालतोय. मला असं आठवतंय, तसं मला वाटतंय 7-7:30 नंतर आम्ही पोहोचलो होतो. तोपर्यंत आम्ही चालतच होतो. आणि तो मधला पॅच असा होता ना की जिथं फक्त बर्फ होता, बाकी काहीच नाही. म्हणजे बसू पण शकत नाही, कुठं थांबू शकत नाही.

0: नाही, कुठं खाऊ शकत नाही, पिऊ शकत नाही, असा तो पॅच होता.
1: साधारण किती वेळाचा?
0: आणि खूप तासांचा होता. ती घोडा घेतला तिनं, त्यामुळे ती आधी आली घोड्यावरनं आणि आम्ही तिघी चालत आलो. त्यामुळे ते आम्हाला यायला फारच जास्त वेळ झाला, म्हणजे अख्खा दिवस आमचा चालण्यात गेला. पण ना दृश्य खूप छान होतं, म्हणजे ना असं ते आपण फ्रोझन वगैरे मूवीज मध्ये कसं बघतो आणि तिथे रात्रीचा लाईट झाल्यावर चांदण्याच्या प्रकाशात कसा बर्फ दिसतो तसा दिसत होता. म्हणजे दिसायला इतकं सुंदर पण चालायला अजिबात नाही. खूप दमलो होतो आम्ही त्या दिवशी, म्हणजे एवढ्या सगळ्या ट्रेक मध्ये सगळ्यात जास्त कुठं दमलो असू, एकतर एव्हरेस्टचा लास्ट तो पॅच आणि हा वाला पॅच. आणि हा संपतच नव्हता, शेवटी मला रडायला आलं. आता बास, म्हणजे मी कधी रडले नाही ट्रेक मध्ये. मला त्या दिवशी खरंच रडायला आलं की बास, आता बास संपवा ट्रेक हा.
2: एकतर कसं होतं, आपल्याला पहिलं एक दडपण असतं, आपला हे जो काही आपण ठरवलंय, जे उद्दिष्ट ठरवलंय ते साध्य होण्यासाठी, त्यामुळे त्या प्रति जी आपली वाटचाल असते, त्या वाटचालीसाठी आपल्याला एक काहीतरी उमेद असते की नाही आपल्याला तिथं जायचंय, हे करायचंय. आणि जेव्हा हे कम्प्लीट होतं तेव्हा थोडस ते रिलॅक्सेशन असतं ना, ते आपल्याला येतं आणि मग त्या दृष्टीनं आता हे संपतच नाही.
0: करेक्ट, तसं झालं असेल. कारण हे फिलिंग आमच्या सोबत जे अजून होते ना, त्यांना सेम एवढं नाही आलं. आणि मी म्हणते आम्हालाच का, मला दिव्याला प्रांजलला
2: जनरली. इव्हन मी तुला असं म्हणते की तू एरवी सुद्धा एखादा कार्यक्रम जेव्हा परफॉर्म करत असेल तेव्हा तो झाल्यानंतर हा आता झालाय, आता मी घरी गेल्यावर रिलॅक्स. पण हे जे घरी येणं होतं किंवा हे रिटर्न येणं एवढं सोपं नव्हतं, त्यामुळे त्यावेळेला आपल्याला ते जे रिलॅक्सेशन हवं असतं ते तुम्हाला त्या क्षणाला नाही मिळालं असं झालं.
0: कारण आमच्या सोबतच्या ज्या डॉक्टर मॅडम होत्या ना, त्यांनी छान एन्जॉय केला तो ट्रेक. उलट त्यांना तोच जास्त आवडला पॅर. ही लवकर आली, ही हेलिकॉप्टर आली मिताली खाली,
3: तो एक वेगळाच एक्सपिरियन्स होता माझा. हो, हेलिकॉप्टर म्हणजे जेव्हा आम्ही एव्हरेस्ट बेस कॅम्प पूर्ण केला आणि खाली आलो, त्यानंतर आम्ही बरेच लोक, म्हणजे माझ्यासोबत आणखीन 7-8 लोक होते.
0: 5-6 लोक सोडले तर सगळेच
3: आम्ही हेलिकॉप्टरनं खाली आलो होतो लुकलापर्यंत. आणि म्हणजे तो पूर्ण व्हॅली बघून, हेलिकॉप्टर मधनं ती पूर्ण कुंभू व्हॅली प्लस आणखीन बाकी पण टँगोचे मोनास्ट्री आम्हाला वर्ण दिसली होती. आणि ते वातावरण आमचं खूपच छान होतं त्यावेळेच. आणि मग तो हेलिकॉप्टरचा एक्सपिरियन्स माझ्यासाठी खूप छान, म्हणजे फर्स्ट टाइम मी हेलिकॉप्टर मध्ये बसले होते आणि खूप छान वाटलं मला. आणि खरं तर ऍक्च्युली ह्या मी जसं सांगितलं तसं की त्याच दिवशी त्या खाली परत उतरल्या, पण आमचं हेलिकॉप्टर त्याच दिवशी होतं पण आम्हाला काय माहिती अवेलेबलच झालं नाही ड्यू टू स्नोफॉल आणि हे, त्यामुळे तो एक दिवस एक रात्र आमच्यासाठी खूप टफ गेली होती.
0: कारण जे कोणी हेलिकॉप्टरने जाणार होते त्या सगळ्यांना तिथंच थांबावं लागलं आणि तिथल्या रात्रीचं टेम्परेचर -19 वगैरे -19
3: अरे बापरे, आता परत तिथे एक रात्र काढायची आहे असं झालं.
0: सगळ्यांना थोडस चॅलेंजिंग होत. मी मात्र येताना मजा केली, म्हणजे आम्ही तिघी ट्रेक करतच आलो खाली पर्यंत, पण आम्ही खूप दंगा केला. म्हणजे जाताना जे आम्ही असे जात होतो ते येताना एकदम फुल एनर्जीनं खाली उतरलो.
2: खूप छान. तुला मिताली विचारते, संयोगिता एकदा जाऊन आलेली होती एव्हरेस्टला, तुम्ही ट्रेकला म्हणून गेलात ते डायरेक्ट एव्हरेस्टलाच
3: गेले.
2: तो अनुभव तुमच्या चौघींसाठीच्या दृष्टीनं पण सांग की कसा होता.
3: खूपच छान होता अनुभव. खरं तर मी तुम्हाला जसं सांगितलं तसं मी ट्रेक्स वगैरे हे आत्ता आत्ता करायला, ते पण प्रॅक्टिस साठी म्हणून करायला लागले. अगोदर ह्याच्या मी कधीच असं ट्रेक केलेलं मला आठवत नाहीये. तर मला खूपच म्हणजे असं छान वाटलं की आम्ही सुरुवातीला गेलो तर डायरेक्ट एव्हरेस्टलाच गेलो.
2: तिघी पण
0: हो ना, आणि तिघी पण कधीच आयुष्यात ट्रेक नाही केलाय आणि डायरेक्ट एव्हरेस्ट बेसला ट्रेक केलाय. म्हणजे मी म्हणत पण होते काय भारी आहे बाबा तुमचं डायरेक्ट एव्हरेस्ट बेस कॅम्प आधी मध्ये कुठे काय नाही.
2: बरोबर,
3: पण आता थांबावं असं वाटत नाहीये की आता आणखीन कुठले कुठले ट्रेक्स करावेसे वाटतात.
2: खरं ट्रेक साठी तर तुमचे ज्या काही संस्था होत्या त्यांचं सहकार्य लाभलंच, अजून कुणाचं सहकार्य तुमच्या या सगळ्या संकल्पासाठी तुम्हाला लाभलं?
0: घरच्यांचं,
3: होय, आई बाबांचं
2: आणि बाकी
0: शुभेच्छुक, म्हणजे जे किंवा माझ्या आमच्या मुली वगैरे त्यांनी, म्हणजे कसं असतं ते शुभेच्छांमध्ये खूप ताकद असते, शुभेच्छा आणि आशीर्वादामध्ये. आणि ते खूप मिळाले आम्हाला आणि त्या सगळ्याची व्हॅल्यू अशी आपण बोलून नाही होऊ शकत, पण ती मनात आहे आमच्या.
2: बरोबर.
0: अजून एकांचा मुद्दा म्हणून उल्लेख करावासा वाटतो. आमच्या ग्रुपमध्ये डॉक्टर अमोल काका होते, ते ऍक्च्युली आपले कोल्हापूरचे खूप आम्ही लकी

0: होतो ऍक्च्युली की कोल्हापूरचे खूप सारे मोठे डॉक्टर्स आमच्या सोबत होते.
1: ओके.
0: म्हणजे डॉक्टर्स जास्त होते आणि ते सगळे सोबत होते. म्हणजे प्रदीप सर पण होते आणि एक अनिता डॉक्टर अनिता काकू पण होत्या आणि अमोल काकांनी आमची सगळ्यांचीच खूप काळजी घेतली. म्हणजे हेल्थ वाईज म्हणजे त्यांनी खूप अशी प्रेमानं मनापासून काळजीपूर्वक काहीही न बोलता फक्त ते काळजीनं आम्हाला व्यवस्थित विचारपूस करायचे. म्हणजे काही लागणार बघायचे
2: आम्हाला द्यायचे.
0: हा
1: कारण आवश्यकता होती या गोष्टींची. कारण तुम्ही म्हणालात तसं की वातावरण वेगळं होतं एकदम तिकडे जाणं आणि त्या पुढे जाऊन या तुमची तब्येत चांगली
0: राहणं
1: हे इतकंच महत्त्वाचं होतं.
0: जसं की आता हिला थोडा मितालीला त्रास झाला किंवा प्रांजलला पण डोकं दुखत होतं, माझं पण एकदा डोकं दुखलेलं, परत दिव्याला वॉमिटिंग आणि लूज मोशन झालं. म्हणजे हे छोट्या छोट्या गोष्टी असल्या तरी तिथं ताकद कमी करतात.
1: बरोबर.
0: आणि त्यावेळेला अमोल काका असतील आणि मग म्हणजे बाकीचे पण सगळे डॉक्टर्स किंवा पूर्ण टीम म्हणजे सगळे चांगले.
2: एक सांगायचं राहिलं, अभय काकांनी ना त्यांच्याकडे असं बॉक्स होता आणि म्हणजे त्यांच्या
0: मिसेसनी
2: दिला होता तो बॉक्स. त्याच्यामध्ये सगळ्याच्या सगळ्या गोळ्या होत्या, म्हणजे होमिओपॅथिक त्या गोळ्या होत्या,
0: छोट्या छोट्या गोळ्या,
2: म्हणजे लूज मोशनच्या गोळ्या होत्या,
0: आणि त्याचे बॉक्स घेऊन फिरायचे. कुणाला काय पाहिजे, हे घे तुला, हे पाहिजे तुला, हे घे तुला, हे पाहिजे तुला, हे घे.
2: आणि आम्ही तिघी जणी एकदा एका रात्री रूम मध्ये होतो, म्हणजे मी, दिव्या आणि प्रांजल. आणि त्या दिवशी मला काहीतरी होत होतं, म्हणजे लूज मोशन झालेले मला वाटतंय. आणि ते मी असं जस्ट बोलले होते की मला तसं त्रास होतोय म्हणून. आणि आले रात्री नॉक केला आमच्या ह्याच्यावरती आणि तो बॉक्स घेऊन आमच्या समोर आले की काय पाहिजे मिताली घे. हा हे होतंय, हे नसतंय होत तरी पण घे.
1: ह्या ग्रुपचा सुद्धा तुम्हाला किती सपोर्ट होता,
2: फॅमिली सारखं. म्हणजे असं नाही की कोण अनोळखी आहे, फॅमिली सारखं.
1: किंवा त्यांनाही हे असं वाटलं असेल ना की किती छान या सगळ्या जणी जाऊन तिथे डान्स करणार आहेत, त्यांनाही तेवढंच
0: आनंद होता. बरोबर. तो वेळ त्यांच्या सोबत पण खूप छान गेला आमचा.
1: कम्प्लीट झालं तुमचं जेव्हा रेकॉर्ड तिथला डान्स वगैरे, पहिला संपर्क घरच्यांशी केला तेव्हा त्यांच्या प्रतिक्रिया कशा होत्या आणि तो कधी झाला? तिथे डायरेक्टली तुम्हाला करता आला का संपर्क?
0: डिफिकल्ट होतं ऍक्च्युली पूर्ण ट्रेक मध्ये. आम्ही जसं जसं पुढे पुढे जाऊ ना तसं तसं चार्जिंग बंद, म्हणजे त्याच्यासाठी वेगळे चार्जेस, गरम पाण्यासाठी वेगळे चार्जेस,
2: वायफायचे
0: वेगळे चार्जेस असं चालू होत होतं. त्यामुळे आमचा संपर्क आल्यावर खाली बराच वेळानंतर झाला.
2: नाही माझा झाला होता,
0: झाला.
2: मी अभय काका म्हणून आमच्या सोबत होते तर त्यांच्या फोनवरून ते पे करून चार्ज करायचे किंवा वायफाय घ्यायचे. तर त्यांच्या फोनवरनं मी बाबांना सगळ्यात सुरुवातीला फोन केला होता की बाबा आमचा डान्स झाला आहे म्हणून. आणि मग बाबा म्हणले की अरे वा खूप छान, म्हणून खूप प्राऊड फील होते. मग त्याच वेळेस मग मी आईशी बोलले होते. मग आईचं तर असं म्हणजे मला आठवत आहे की डोळ्यातनं पाणी आल्यासारखं मला वाटत होतं.
1: साहजिक आहे कारण
2: मग लवकर सुखरूप घरी ये असं म्हणली होती आई मला.
0: बरोबर. मी पण बरोबर कॉल केला होता एव्हरेस्ट बेस वरून परत आल्यानंतर लंच आम्ही चेंज करताना. डॉक्टर शैलेंद्र नवरे काका आहेत ना, त्यांच्या फोनवरनं मी फोन केला होता माझ्या मावशीला. बरोबर. तेव्हा आमचा पहिला कॉन्टॅक्ट झाला.
1: बरोबर. एकंदरीत या विक्रमाची नोंद कुठे कुठे झाली?
0: याची नोंद एशिया बुक ऑफ रेकॉर्ड्सला झाली आणि इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्सला झाली. गिनीजसाठी आम्ही प्रयत्न करणार होतो पण त्यांचे रूल्स ना खूप जास्त कडक आहेत आणि तिथं आल्यावरती ते जेवढं इझी होतं तेवढं नंतर फॉलोअपसाठी ते एवढं हे नाही आहे.
1: यापूर्वी असं काही नोंद झालेली आहे?
0: नाही, हा पहिलाच होता. त्यामुळे सेटर आहोत.
1: खूप मस्त, खरंच खूप वेगळा असं म्हणूयात की अनुभव होता. ऐकून मला डोळ्यासमोर दृश्य उभं राहत आहे. तुम्ही तर ते सगळं अनुभवलं आहे. मग अशी बोलता बोलता तुझ्या सुरुवात तू जेव्हा केलीस तेव्हा तू सांगितलंस की आधीचा विक्रम, थोडेसे या आधीचे तुझे विक्रम त्याबद्दल थोडंसं सांगणं.
0: हो, आधीचे विक्रम म्हणजे मला ना भरतनाट्यम मध्ये काम करत राहायला आवडतं आणि माझी मम्मी नेहमी म्हणायची की सयू तू चप्पल शिवण्याचं काम जरी केलंस तरी त्यात ते काम असं कर की जे कायम लक्षात राहिलं पाहिजे. मग जेव्हा आमचं हे करिअर आहे असं ठरलं तेव्हा मग मम्मीला आयडिया सुचायच्या, सगळ्या संकल्पना मम्मीच्याच होत्या. तिनंच तर हा मार्ग दिलाय आणि मी आज इथं आहे. म्हणजे तिनं जे सांगितलं तेच मी केलंय, त्यामुळेच मी आज इथं आहे. तर मग मम्मीच्याच सगळ्या संकल्पना होत्या. मग त्या दृष्टीनं मी बरेच रेकॉर्ड्स केले. म्हणजे सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत 13 तास सलग भरतनाट्यम केलं 2004 मध्ये.
1: त्यानंतर केवढी होती?
0: मी 12वीत होते तेव्हा. त्यानंतर मग 2008 मध्ये 66

0: तास भरतनाट्यम केलं. त्याच्यामध्ये एक विक्रम केलाय मी जो खूप कमी जणांना माहिती आहे. गोव्यामध्ये एकाने ऑर्गनाईज केला होता आणि 13 तास झाल्यानंतर माझा 66 तासाचा स्टॅमिना आहे की नाही हे कसं कळणार. आणि योगायोगाने माझ्या मामाने एक न्यूज बघितली गोव्याच्या मामाने, तर तिथं माझा एनरोलमेंट केला आणि तिथं मी 55 तास डान्स केला होता. तो असा फ्री डान्स होता पण मी केला होता. आणि मी 3-4 जण शेवटपर्यंत जे फ्रेश राहिले होते त्यातली मी एक होते. पण हे खूप कमीदा बोललं जात आहे माझ्याकडनं. मग त्याचा एक अनुभव मिळाला मला. मग 66 तास भरतनाट्यम केलं 2008 मध्ये.
1: बरोबर.
0: त्यानंतर मग आम्ही गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड केलं पहिलं 2015 मध्ये.
1: बरोबर.
0: मग 2016 दुसरं गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड केलं.
1: दुसरं कुठलं?
0: लावणीमध्ये
1: केलं. बरोबर.
0: आणि मग त्यानंतर पुढचं रेकॉर्ड मग अन्नपूर्णा बेस कॅम्पचं केलं.
1: आणि वैयक्तिक
0: आणि मग एव्हरेस्ट बेस केलं.
1: पुढचं उद्दिष्ट
0: आहेत, अजून आहेत 2-3-4 असतील. आता हळूहळू ते करणार. काम सुरू केलंय थोडस एकाचं, पण परत काही गोष्टी मध्ये आल्या त्यामध्ये थांबलंय. आता परत सुरू करीन.
1: बरोबर. मिताली, ऍज अ तुझं भरतनाट्यमचं शिक्षण तर पूर्ण झालंच असेल.
0: मला एक सांगायला खरं तर एक अभिमान वाटेल. मिताली आमची तपस्यासिद्धीची पहिली अलंकार पूर्ण आहे आणि तिला अलंकार पूर्ण या वर्षाला डिस्टिंक्शन मिळालंय आणि दोन्ही मिळून फर्स्ट क्लास मिळालाय. म्हणजे अलंकार ही टफेस्ट एक्झाम मानली जाते भरतनाट्यम म्हणजे या फील्डमध्ये.
1: बरोबर.
0: तर त्याच्यात तिला इतके सुंदर मार्क्स मिळालेत ना, त्यामुळे मला खूप अभिमान आहे.
1: तुझं पुढचं भविष्यातलं उद्दिष्ट काय?
2: मी सध्या MA करते भरतनाट्यम मध्ये. आता शेवटची सेमिस्टर आमची सुरू आहे, त्याचीच आता तयारी.
0: ऍक्च्युली हिचं मास्टर्स अजून एक झालंय मायक्रोबायोलॉजी मध्ये. हे दुसरं सेकंड मास्टर्स आहे.
2: आणि BEd पण झालंय माझं सायन्स मॅथ्स मध्ये. तर मला खरं तर करिअर हे भरतनाट्यम मध्येच करायचं आहे, त्यामुळं त्याच पद्धतीनं आता रिसर्च पण करायचा माझा आहे प्लॅन.
1: बर, त्या दृष्टीने. आणि शिकणं सुरूच आहे.
2: शिकणं सुरूच आहे. शिकणं काही थांबत नाही. म्हणजे असं काय भरतनाट्यम मध्ये असं फिक्स नसतं की आता मला सगळं येतं. आयुष्यभर
1: कलेमध्ये असं नसतं. असं म्हटलं जातं की कला ही नेहमी सार आपल्या बरोबर राहते आणि कला एक वेळ तुमचं काही दुसऱ्या गोष्टी काढून घेता येतील, पण तुमची कला आणि तुमच्याकडचं ज्ञान हे कधीच कोणी काढू शकत नाही. ते तुमच्यापर्यंत कायम स्वरूपी असतं. त्यामुळे तशीच साथ ती राहते. आणि एक कलाकार म्हणून जी आपली ओळख असते ती खूप वेगळी असते आणि ती त्या कलाकारालाच माहिती असते. इतरांना त्या गोष्टी नाही कळणार, पण प्रत्येक कलाकाराला हे माहिती असतं की आपण एक कलाकार आहोत. त्याची जी काही त्याचं जे काही वजन आहे, ते जे काही वेटेज आहे, ते फक्त तुम्हालाच माहिती असू शकतं. खरंच खूप छान वाटलं तुमच्या दोघींशी बोलून. मुळात हा अनुभवच खूप वेगळा आहे आणि तुम्ही प्रत्यक्षात तिथे जाऊन आला आहात. मी असं म्हणते तुमच्या आयुष्यातला अविस्मरणीय त्याच्याही पेक्षा आणखी काही जास्त
0: हे कधीच
1: हे क्षण तुमच्यासाठी तेवढे छान आहेत. तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी दोघींनाही खूप साऱ्या शुभेच्छा.
0: अशी
1: आणखी काही विक्रम करा. खूप छान तुमच्या क्षेत्रामध्ये तुम्हाला यश लाभू दे हीच सदिच्छा. आणि आज तुम्ही इथे आलात त्याबद्दल आकाशवाणीच्या वतीनं आणि वनिता मंडळ या कार्यक्रमाच्या वतीनं मी आपले आभार मानते.
0: नाही, आम्ही आभारी आहोत इतक्या छान गप्पांसाठी आम्हाला बोलवलं. आणि त्या दोघींकडून पण मी आभार मानते. त्या दोघी इथं असत्या तर अजून आम्ही मजा आली असती, पण ते इथे नाही आहेत. पण थँक्यू सो मच. खरं
2: थँक्यू सो मच मनापासून इथं बोलवण्यासाठी.
1: आकाशवाणी कोल्हापूर केंद्रनिर्मित वनिता मंडळ या कार्यक्रमामध्ये आज आपण एव्हरेस्ट बेस कॅम्पवर भरतनाट्यम नृत्य सादर करणाऱ्या संयोगिता पाटील आणि त्यांच्या शिष्या मिताली महाराज यांच्याशी ऐश्वर्या बेहरे यांनी केलेली बातचीत ऐकली. आजचा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला जरूर कळवा. आता मात्र वेळ झालेली आहे निरोप घेण्याची. तेव्हा ऐश्वर्याला निरोप द्या. नमस्कार. या कार्यक्रमाचे सादरकर्ते प्रवीण चिपळूणकर.

0: श्रोत्या हो, रेडिओ म्हणजे काही फक्त प्रसार माध्यम नाही, तो आहे संवादाचा एक सेतू. निवेदक वेगवेगळ्या कार्यक्रमातून रेडिओचे प्रतिनिधी म्हणून श्रोत्यांशी संवाद साधतात आणि अपसुकपणे त्यांच्या सोबतचं नातं दृढ होत जात. आणि याच परंपरेला नवी झळाळी देणारा सहज संवाद आम्ही घेऊन येतो आहोत सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी सकाळी 11:05 ते दुपारी 12.
1: तेव्हा अवश्य ऐका सहज संवाद.
0: सहज संवाद.
2: सहज संवाद.

मल्हारी मार्तंड या चित्रपटातलं हे गीत होतं. ग. दि. माडगूळकर यांचं, गायिका सुमन कल्याणपूर, संगीत वसंत पवार यांचं होतं.

0: हाय, मी शर्वरी.
1: नमस्कार, मी रोहित.
2: मी सुखदा.
0: आणि मी रेवा. आम्ही खूप भांडतो,
1: आम्ही चर्चा करतो,
2: आम्ही गप्पाही मारतो,
3: आम्ही मजा मस्तीही करतो.
1: पण हे सगळं अतिशय प्रेमाने आणि जिव्हाळ्याने बरं का? कारण
0: आपुलकी आधार
1: प्रत्येक मंगळवारी
2: दुपारी 12 वाजता
0: वनिता मंडळात
1: अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR मोबाईल ॲपवर
2: आपुलकी या घरात.

चित्रपट संगीत आपण ऐकताय आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून. सुमन कल्याणपूर यांनी गायलेलं हे गीत होतं, चला उठा लग्न करा या चित्रपटातलं. बाळ पळसुले यांनी संगीतबद्ध केलेलं आणि जी के देशपांडे यांनी लिहिलेलं. कार्यक्रमात आता ऐकूया कुंकवाचा करंडा या चित्रपटातलं गीत. रचना आहे जगदीश केवडकर यांची, संगीतकार प्रभाकर जोग.

0: सुमन कल्याणपूर यांच्या स्वरातील गीता आपण ऐकत आहात. कार्यक्रमात आता ऐकूया अन्नपूर्णा या चित्रपटातलं ग. दि. माडगूळकर यांचं गीत, संगीतकार स्नेहल भाटकर.
1: श्रु घाम

कार्यक्रमात शेवटी ऐकूया रजनीकांत राजाध्यक्ष यांचं गीत, संगीतकार सुधीर फडके, चित्रपट तुमची खुशी हाच माझा सौदा, गायिका सुमन कल्याणपूर.

0: यानंतर थोड्याच वेळात मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र प्रसारित होईल. 1:40 गडचिरोली जिल्ह्याचं वार्तापत्र नागपूर केंद्रावरून सहक्षेपित करू.
1: आकाशवाणी मुंबई. भक्ती सोनटक्के राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. घरगुती एलपीजी सिलेंडरच्या दरात 29 रुपयांची वाढ. येत्या 21 जूनला होणाऱ्या नीट यूजी पुनर्परीक्षेची प्रश्नपत्रिका फुटल्याचा दावा एनटीएनं फेटाळला. अफवांवर विश्वास न ठेवण्याचं आवाहन. राष्ट्रीय पुरस्कार विजेता मल्याळी अभिनेता सलीम कुमार यांचं निधन. आणि फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेत महिला एकेरीत 19 वर्षीय मीरा अँड्रीवानं पटकावलं विजेतेपद. स्वयंपाकासाठीच्या घरगुती एलपीजी सिलेंडरच्या दरात 29 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. 14 किलोच्या सिलेंडरच्या दरातली ही वाढ आजपासून लागू होणार आहे. गेल्या 3 महिन्यातली ही दुसरी दरवाढ आहे. या वाढीमुळे दिल्लीत घरगुती एलपीजी सिलेंडरचे दर 913 वरून 942 रुपये असे झाले आहेत. तर मुंबईत सिलेंडरचे दर 912.50 रुपयांवरून 941.50 रुपये इतके झाले आहेत. आंतरराष्ट्रीय स्तरावर स्वयंपाकाच्या गॅसच्या दरात मोठी वाढ होत असली तरी भारतात एलपीजी सिलेंडर जागतिक स्तरावरच्या सर्वात कमी दरात मिळत असल्याचं केंद्र सरकारनं म्हटलं आहे. अमेरिका, कॅनडा आणि ऑस्ट्रेलिया यांसारख्या विकसित अर्थव्यवस्थांच्या तुलनेत भारतात एलपीजी स्वस्त आहे असं केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाच्या निवेदनात म्हटलं आहे. अस्थिर जागतिक ऊर्जा बाजारातल्या उलाढालींपासून ग्राहकांचं संरक्षण करण्यासाठी सरकारनं स्वतः वाढीव किमतीचा मोठा वाटा उचलला आहे असं यात म्हटलं आहे. येत्या 21 जूनला होणाऱ्या नीट यूजी 2026च्या पुनर्परीक्षेची प्रश्नपत्रिका फुटल्याचा दावा एनटीए अर्थात राष्ट्रीय चाचणी संस्थेनं फेटाळला आहे. विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांमधल्या परीक्षेबाबतच्या तणावाचा गैरफायदा घेऊन अशा अफवा पसरवणाऱ्या संघटित टोळ्यांचं हे काम असल्याचं एनटीएनं समाजमाध्यमावरच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. परीक्षा प्रक्रियेची विश्वासार्हता अबाधित असून उमेदवारांना सुरक्षित आणि निष्पक्ष पद्धतीनं परीक्षा देता यावी यासाठीच्या उपाययोजना करण्यात आल्याचं यात म्हटलं आहे. परीक्षेबाबतची समाजमाध्यमांवरची आक्षेपार्ह सामग्री तात्काळ ओळखून सायबर गुन्हे शाखेला त्याबाबत माहिती दिली जात असून संबंधित प्लॅटफॉर्म विरोधात कारवाई केली जाईल. उमेदवार आणि त्यांच्या पालकांनी अशा कोणत्याही संदेशाला प्रतिसाद देऊ नये, त्यासाठी पैसे देऊ नयेत आणि ते पुढे पाठवू नयेत. तसंच उमेदवारांनी अफवांकडे दुर्लक्ष करावं आणि केवळ एनटीएचं अधिकृत संकेतस्थळ आणि माध्यमांद्वारे प्रसिद्ध झालेल्या अधिकृत माहितीवरच अवलंबून राहावं असं आवाहन एनटीएनं केलं आहे. सीबीएसई अर्थात केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या यंदाच्या 12वीच्या परीक्षेसाठी निकाल

च्यात सेवा पुरवणाऱ्या पोर्टलवर आढळून आलेल्या त्रुटींची पडताळणी आणि प्रश्नपत्रिकेच्या पुनर्मूल्यांकनासाठी अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस आहे. हे पोर्टल आज मध्यरात्रीपर्यंत खुलं राहणार असून विद्यार्थ्यांनी मुदत संपण्यापूर्वी आपले अर्ज पूर्ण करून सादर करावेत असं सीबीएसईनं समाज माध्यमावरच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. परीक्षा आणि प्रवेश परीक्षांमध्ये होत असलेल्या कथित अनियमितता आणि पेपर फुटीची जबाबदारी घेऊन केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान त्यांच्या पदाचा राजीनामा देईपर्यंत आपलं आंदोलन चालूच राहील असं काँक्रोच जनता पक्षाचे संस्थापक अभिजित दिपके यांनी म्हटलं आहे. आपल्या पक्षाच्या नेतृत्वाखाली काल नवी दिल्लीत केलेल्या निदर्शनात सुमारे 7,000 लोक सहभागी झाले होते आणि हे आंदोलन यशस्वी झालं असा दावा त्यांनी केला. हे आंदोलन लवकरच देशव्यापी करणार असल्याचं त्यांनी आज छत्रपती संभाजीनगर इथं वार्ताहरांशी बोलताना सांगितलं. राज्यसभेच्या येत्या 18 जूनला होणाऱ्या निवडणुकीसाठी तेलगू देसम पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष एन चंद्राबाबू नायडू यांनी आज आपल्या 3 उमेदवारांच्या नावांची घोषणा केली. यामध्ये उद्योजक सना सतीश, शिक्षणतज्ज्ञ भाष्यम रामकृष्ण आणि पक्षाच्या समाज माध्यम खात्याचे प्रमुख चिंता कायाला विजय यांचा समावेश आहे. आंध्र प्रदेशात रिक्त होणाऱ्या 4 जागांपैकी 1 जागा जनसेना पक्षाला देण्यात आली असून त्यांनी निवडणुकीसाठी लिंगमनेनी रमेश यांना आपला उमेदवार म्हणून नामनिर्देशित केलं आहे. इंडिया आघाडीच्या उद्या होणाऱ्या बैठकीत पक्षाच्या वतीनं खासदार जॉन ब्रिटा सहभागी होणार असल्याचं मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षानं आज जाहीर केलं. केरळ विधानसभा निवडणुकीत माकपचे नेते पिनराई विजयन यांच्यावर भाजपासोबत लागेबंधे असल्याचा आरोप काँग्रेस नेते राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे यांच्यासह राज्यातल्या नेत्यांनी केला होता. याबाबत माकप महासचिव एम ए बेबी यांनी मल्लिकार्जुन खरगे यांना पत्र लिहून नाराजी व्यक्त केली आहे. असे आरोप आघाडी धर्माशी विसंगत आहेत असं ते म्हणाले. काँग्रेसकडून अद्याप कोणतंही स्पष्टीकरण आलं नसून आपण स्पष्टीकरणाच्या प्रतीक्षेत आहोत असं बेबी यांनी म्हटलं आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. भारत आणि इंडोनेशिया दरम्यानच्या द्विपक्षीय संबंधांमध्ये गेल्या 4 वर्षांच्या काळात लक्षणीय सुधारणा झाल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर यांनी म्हटलं आहे. ते आज नवी दिल्ली इथं भारत इंडोनेशिया संयुक्त आयोगाच्या 4th बैठकीला संबोधित करत होते. भारत इंडोनेशिया दरम्यानच्या द्विपक्षीय संबंधांना गेल्या वर्षी 75 वर्ष पूर्ण झाली असून या बैठकीत राजकारण, संरक्षण, सुरक्षा, सागरी क्षेत्र, व्यापार आणि गुंतवणूक, आरोग्य, औषध निर्माण, अन्नसुरक्षा, पर्यटन तसंच शिक्षण आणि सांस्कृतिक सहकार्य यासारख्या द्विपक्षीय सहकार्याच्या विविध क्षेत्रांवर सविस्तर चर्चा करण्यासाठी आपण उत्सुक असल्याचं ते यावेळी म्हणाले. आज जागतिक अन्न सुरक्षा दिवस आहे. संयुक्त राष्ट्रांची अन्न आणि कृषी संघटना दरवर्षी 7 जून रोजी जगभरातल्या विविध आरोग्यविषयक आणि नागरी संस्थांबरोबर हा दिवस साजरा करते. समस्येपासून समाधानापर्यंत सर्वत्र सुरक्षित अन्न ही यंदाची संकल्पना आहे. नागरिकांच्या सुरक्षित भविष्यासाठी सुरक्षित आणि आरोग्यदायक अन्न उपलब्ध करून द्यायला सरकार वचनबद्ध असल्याचं केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री जगत प्रकाश नड्डा यांनी जागतिक अन्न सुरक्षा दिनानिमित्त जारी केलेल्या संदेशात म्हटलं आहे. राष्ट्रीय पुरस्कार विजेता मल्याळी अभिनेता सलीम कुमार यांचं काल कोची इथं निधन झालं. ते 57 वर्षांचे होते. त्यांच्यावर गेल्या अनेक दिवसांपासून उपचार सुरू होते. आपल्या 3 दशकांच्या अभिनयाच्या कारकिर्दीत सलीम कुमार यांनी जवळपास 350 चित्रपटात काम केलं. ते आपल्या विनोदी शैलीसाठी ओळखले जात असत. अदामिन्ते मकन अबू या चित्रपटातल्या भूमिकेसाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्कारानं गौरवण्यात आलं होतं. अचनू रंगता विदू या चित्रपटातल्या भूमिकेसाठी त्यांना सहाय्यक सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा राज्य पुरस्कार मिळाला होता. तसंच अलयुम निजनुम या सिनेमातल्या भूमिकेसाठी सर्वोत्कृष्ट विनोदी नटाचा पुरस्कार मिळाला होता.
सलीम कुमार यांनी तमिळ ओडिया आणि बंगाली चित्रपटातही काम केलं आहे. सलीम कुमार यांच्यात कोणत्याही प्रकारची भूमिका साकारण्याची क्षमता होती अशा शब्दात केरळचे मुख्यमंत्री व्ही डी सतीशन यांनी त्यांचा गौरव केला.

आणि आदरांजली वाहिली. इराणचे केवळ हल्ल्यासाठी वापरले जाणारे 2 वन वे ड्रोन आपण नष्ट केले असून होर्मुझच्या सामुद्रधुनीतल्या आंतरराष्ट्रीय सागरी वाहतुकीसाठी ते धोकादायक असल्याचं अमेरिकेच्या मध्यवर्ती संस्थेनं जारी केलेल्या निवेदनात म्हटलं आहे. अमेरिकन लष्कर पूर्णपणे सतर्क असून या पट्ट्यातलं कोणतंही आव्हान परतवून लावण्यासाठी सक्षम असल्याचं म्हटलं आहे. दरम्यान अमेरिका आणि इराण दरम्यान शांतता प्रस्थापित करण्याच्या उद्देशानं वाटाघाटी करण्यासाठी पाकिस्तानचे गृहमंत्री मोहसिन नक्वी काल तेहरानला पोहोचले. फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेत महिला एकेरीत 8 मानांकित 19 मीरा अँड्रीवानं पोलंडच्या माया व्हालिन्स्काचा 6-3, 6-2 अशा सरळ सेटमध्ये पराभव करत स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं. हा अंतिम सामना अवघ्या 1 तास 22 मिनिटात संपला. पुरुष एकेरीत आज जर्मनीच्या अलेक्झांडर झ्वेरेव आणि इटलीच्या फ्लाविओ कोबोली यांच्यात सामना खेळला जाणार आहे. दोन्ही खेळाडू त्यांच्या कारकिर्दीतल्या पहिल्या ग्रँडस्लॅम पदकासाठी खेळणार आहेत. ठळक बातम्या पुन्हा एकदा. घरगुती एलपीजी सिलिंडरच्या दरात 29 रुपयांची वाढ. येत्या 21 जूनला होणाऱ्या नीट यूजी पुनर्परीक्षेची प्रश्नपत्रिका फुटल्याचा दावा एनटीएनं फेटाळला. अफवांवर विश्वास न ठेवण्याचं आवाहन. राष्ट्रीय पुरस्कार विजेता मल्याळी अभिनेता सलीम कुमार यांचं निधन. आणि फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेत महिला एकेरीत 19 मीरा अँड्रीवानं पटकावलं विजेतेपद. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार. आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. आता आपण ऐकणार आहोत वृत्त विभागातर्फे प्रस्तुत गडचिरोली जिल्ह्याचं वार्तापत्र. याचे लेखक आहेत आमचे प्रतिनिधी जयंत निमगडे. सर्वत्र उत्साहात साजरे झालेला महाराष्ट्र दिन, बुद्ध पौर्णिमा आणि बकरी ईद, 8 नक्षल्यांना अटक आणि 5 नक्षल्यांचं आत्मसमर्पण केल्यानंतर गडचिरोली जिल्हा नक्षलमुक्त झाल्याची पोलीस अधीक्षकांनी केलेली घोषणा, अशा महत्वपूर्ण घडामोडी मे महिन्यात घडल्या. 1 मे रोजी महाराष्ट्र राज्याचा स्थापना दिन जिल्ह्यात उत्साहात साजरा करण्यात आला. गडचिरोली इथं सहपालकमंत्री आशिष जयस्वाल यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं. यावेळी अॅडव्होकेट जयस्वाल यांनी समृद्ध गडचिरोली घडवण्याचा संकल्प व्यक्त केला. विकास, शांतता आणि पर्यावरण संवर्धन या त्रिसूत्रीवर आधारित सर्वांगीण प्रगतीचा निर्धार त्यांनी व्यक्त केला. याप्रसंगी उत्कृष्ट कार्य करणारे विविध विभागांचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. बुद्ध पौर्णिमा सर्वत्र उत्साहात साजरी करण्यात आली. ठिकठिकाणच्या बुद्ध विहारांमध्ये बौद्ध बांधवांनी त्रिशरण आणि पंचशील ग्रहण केलं. गडचिरोली इथं भारतीय बौद्ध महासभेच्या वतीनं नवी दिल्लीतील प्राध्यापक डॉ निखिल अडसुळे यांचं व्याख्यान आयोजित करण्यात आलं होतं. कौशल्य विकास आणि भारतीय पारंपरिक हस्तकलेचं जतन करण्यासाठी चालना देणाऱ्या महत्वपूर्ण उपक्रमांतर्गत गडचिरोली येथील गोंडवाना विद्यापीठाच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान संसाधन केंद्राला नवी दिल्ली इथल्या हँडीक्राफ्ट अँड कार्पेट सेक्टर स्किल कौन्सिलनं सेंटर ऑफ एक्सिलन्स म्हणून मान्यता प्रदान केली. यासंदर्भातील सामंजस्य करार नवी दिल्लीतील HCSSC मुख्यालयात करण्यात आला. याप्रसंगी मुख्य कार्यकारी अधिकारी कृष्ण कुमार, गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ प्रशांत बोकारे, STRCचे मुख्य कार्यकारी अधिकारी स्वप्नील गिरडे उपस्थित होते. कृषी विभागाच्या भरारी पथकानं चामोर्शी तालुक्यातील रामसागर इथं धाड टाकून संशयित अनधिकृत HTBT कापूस बियाण्यांसह 35,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. याप्रसंगी संबंधित कृषी केंद्र चालकावर गुन्हा दाखल करण्यात आलाय. नक्षल चळवळीचं समूळ उच्चाटन करण्यासाठी पोलिसांनी राबवलेल्या ऑपरेशन अंतिम प्रहार दरम्यान 8 नक्षल्यांना अटक करण्यात आली तर 5 नक्षल्यांनी पोलिसांपुढे आत्मसमर्पण केलं. यामुळे गडचिरोली जिल्हा पूर्णतः नक्षलमुक्त झाल्याची घोषणा पोलीस अधीक्षक MRamesh यांनी केली. यानंतर आत्मसमर्पित नक्षल्यांनी दिलेल्या माहितीवरून पोलिसांनी बिनागुंडा आणि छत्तीसगडच्या सीमेवरील काकूर गावानजीकच्या जंगलातून नक्षल्यांचा शस्त्रनिर्मितीचा कारखाना हुडकून काढत अनेक शस्त्र आणि स्फोटकं जप्त केली. नागपुरातील एका फ्लॅटमध्ये बनावट नोटा छापून त्या चलनात आणण्याचा प्रयत्न करणाऱ्या चौघांना गडचिरोली पोलिसांनी अटक केली. अटक करण्यात आलेल्यांमध्ये गडचिरोलीतील 2 भावंड आणि चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी तालुक्यातील हळदा इथल्या एका युवकाचा समावेश होता. त्यांच्याकडून कलर प्रिंटर, बॉन्ड पेपर, कटर तसंच 50, 100 आणि 200 बनावट नोटा जप्त करण्यात आल्या.
दुर्गम आणि आदिवासी भागातील विद्यार्थ्यांना वैद्यकीय आणि अभियांत्रिकी क्षेत्रात करिअर घडविण्याची

0: संधी उपलब्ध करून देण्यासाठी आदिवासी विकास विभागातर्फे विशेष उपक्रम राबवण्यात येत आहे. त्या अनुषंगाने भामरागड एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पांतर्गत 26 विद्यार्थ्यांची नीट आणि जेईईच्या विशेष मोफत प्रशिक्षणासाठी निवड करण्यात आली आहे. 21 मेचा दिवस गडचिरोलीवासियांसाठी अत्यंत दुःखद ठरला. गडचिरोली येथून उमरखेडला जाणारी राज्य परिवहन महामंडळाची बस गडचिरोली नजीकच्या मुरखळा नवेगावच्या वळणावर उलटल्यामुळे 3 प्रवाशांचा मृत्यू झाला तर 33 जण जखमी झाले. या घटनेमुळे नागरिकांनी हळहळ व्यक्त केली. प्रस्तावित स्टील प्रकल्पांसाठी एमआयडीसीच्या माध्यमातून सुपीक शेतजमीन अधिग्रहणाविरोधात भेंडाळा परिसरातील 14 गावांतील हजारो स्त्री पुरुष शेतकऱ्यांनी शेतकरी बचाव आंदोलन समितीच्या बॅनरखाली चामोर्शी येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. यावेळी झालेल्या सभेला काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे यांनी संबोधित केलं. गडचिरोली येथील दंडकारण्य शैक्षणिक सांस्कृतिक विकास आणि संशोधन संस्थेचे सचिव राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे माजी मराठी विभाग प्रमुख तथा प्रख्यात समीक्षक डॉ प्रमोद मुनघाटे यांच्या आदिवासी साहित्य एक मुख्य प्रवाह या संपादित ग्रंथासाठी पुण्याच्या महाराष्ट्र साहित्य परिषदेचा विपुलश्री पुरस्कार जाहीर करण्यात आला. पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिर नाट्यगृहात आयोजित कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. बकरी ईद हा सण मुस्लिम बांधवांनी उत्साहात साजरा केला. मशिदीमध्ये सामूहिक नमाज अदा केल्यानंतर त्यांनी एकमेकांना शुभेच्छा दिल्या. आताच आपण ऐकलं वृत्त विभागातर्फे प्रस्तुत गडचिरोली जिल्ह्याचं वार्तापत्र. याचे लेखक होते आमचे प्रतिनिधी जयंत निमगडे.
1: आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी 1:45 झालेली आहेत. भावधारा कार्यक्रमात सुरुवातीला योगिता बर्वे यांनी गायलेलं शांता शेळके यांचं गीत ऐकूया.

भावधारा कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून आपण ऐकत होतात. आता पुनःप्रसारित करत आहोत कार्यक्रम ऐसी अक्षरे रसिके.

0: श्रोते हो नमस्कार. ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमात साहित्य ते सिनेमा या मालेत आज आपण ऐकणार आहोत कुंकू या चित्रपटाचा संजीवनी खेर यांनी घेतलेला आढावा.
1: हिंदी आणि मराठीत ज्या दिग्दर्शकाचं नाव आपण अभिमानाने घेऊ शकतो ते आहे व्ही शांताराम. त्यांनी त्यांच्या राजकमल बॅनरखाली अनेक कलात्मक सामाजिक भान असलेले तसेच भव्य दिव्य असे नृत्य गायनाला वाहिलेले जनक जनक, अमर भूपाळी, दहेज असे अनेक आर्थिकदृष्ट्या ब्लॉकबस्टर म्हणता येईल असे चित्रपट दिलेत. आत्ता मी ज्यांच्यावर बोलणार आहे तो असाच सामाजिक जाणीवेतून नाह आपटे यांनी लिहिलेल्या न पटलेली गोष्ट या कादंबरीवरती आधारित आहे. चित्रपट आहे कुंकू. समाजात मान्य नसलेल्या आणि कुटुंबियांच्या मनात पक्क्या असलेल्या बाबींवर सिनेमा काढलं त्यातून लोकांनी तो स्वीकारणं हे अवघड असतं. सुधारणामध्ये काळ होता हे मानलं तरी एखादी गोष्ट पुस्तकात वाचून आवडणं वेगळं आणि पडद्यावर बघणं अगदी भिन्न गोष्टी आहेत. इथे दुनिया ना माने हा हिंदी आणि कुंकू ह्या मराठी दोन्ही चित्रपट नुसतेच लोकांनी स्वीकारले नाहीत तर चक्क डोक्यावरती घेतले. मन शुद्ध तुझं गोष्ट आहे पृथ्वी मोलाची किंवा भारतीय सृष्टीचे सौंदर्य खेळे दावीत सतत रूप आगळे आजही लोकांना आवडतं. व्ही शांताराम यांच्या हातात कथा गेली की त्याचं सोनं करत असत. मग ते ऐतिहासिक, पौराणिक वा सामाजिक असो त्याच्या गरजेनुसार पात्र निश्चित ते करत असतील. कुंकूमधील नीरा ही त्या काळची माधुरी दीक्षितच झाली होते. तिच्या वयस्क पतीची भूमिका केशवराव दाते यांनी केली होती. या कथेत पत्नीने न स्वीकारलेल्या पतीच्या मनाची उलघाल, लंबकाच्या घड्याळाच्या ठोक्यांचा आवाज त्यांच्या हृदयाच्या ठोक्याशी आणि त्यांच्या अपराधीपणाशी दाखवला गेला आहे तो आपल्याही मनाचा ठाव घेतो. दुसरी गोष्ट नीरा निष्ठेने करते ते म्हणजे त्या घराचं गृहिणीपद ती निघुतीने सांभाळत असते. घरातल्या छोट्या वासंतीशी ती मैत्री करते. त्या दोघींचं गाणं निसर्गाचं विभ्रम दाखवण्याच्या बहाणे त्या घरात गेलेला काळ कल्पकतेने दाखवला आहे. तोच प्रकार रस्त्यावर गाणाऱ्या मुलाच्या तोंडचं गाणं मला सुद्धा तुझं तिच्या विचारांना निश्चयाचं बळ देतो. दरम्यान काकासाहेबांचा शिकायला शहरात असलेला मुलगा घरी आलेला असतो तो चांगलाच उदाहरण असतो. तसं तो नात्याने नेहऱ्याचा मुलगा लागत असतो तो तिच्याशी लगट करू पाहतो.

तेव्हा ती त्याला छडेने चांगलाच प्रसाद देते. तिचं हे तेजस्वी रूप बघून काकासाहेब भारावून जातात. त्यांना आपली चूक चांगली समजते. अशा मुलीचं जीवन आपल्यामुळे काळवंडलं म्हणून ते तिला कुंकू पुसायला भाग पाडतात आणि तिला आपली लेक म्हणून जवळ घेतात. ते म्हणते, धर्माला आणि समाजाला हे पटणार कसं? त्यावर ते म्हणतात, त्यांना माझ्यासारखा म्हातारा नवरा पटला तर त्यांची पर्वा कशाला करतेस तू? तू आपलं जीवन माझ्यानंतर विवाह करून आनंदात घालव. त्याच काळात त्यांच्या

0: आणि नेहऱ्यावरती अन्याय करणारा वाटतं. शांत आपटेचा अभिनय, तिचे फणी करंड्यासमोर उकडवं बसून कुंकू लावणं आजही स्मृतीत ठळक झालेलं चित्र आहे. अखेर ती आपण मुक्त झाल्याचा आनंद स्पष्टपणे व्यक्त करते.
1: साहित्य ते सिनेमा या मालेत आज आपण ऐकला कुंकू या चित्रपटाचा संजीवनी खेर यांनी घेतलेला आढावा. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं संकेत गायकवाड यांनी आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते गुरुनाथ तेरवणकर.
2: हा कार्यक्रम आम्ही पुनःप्रसारित केला होता. दुपारचे 2 वाजले आहेत. पुनःप्रसारित करत आहोत कृषीवाणी.
3: शेतकरी बंधूंनो नमस्कार. भात शेतीच्या खाचरात भात पिकाबरोबर मासे पाळणे म्हणजे एकाच क्षेत्रात एकाच कालावधीत 2 उत्पादनं मिळतात म्हणजे ही पद्धत आर्थिकदृष्ट्या नक्कीच फायद्याची आहे. कमी खर्चात अतिशय पौष्टिक आणि प्रथिनयुक्त खाद्याची निर्मिती या पद्धतीने करता येते. शिवाय भात पीक आणि मासे एकमेकांना पूरक आहेत. भात खाचरात साचून राहणाऱ्या पाण्यामध्ये भात पीक आणि मासे दोघेही चांगले वाढतात, जगू शकतात. जास्त काळ पाण्याखाली असणारी ही भात खाचरं मासे संवर्धनासाठी उपयुक्त ठरतात. 120 ते 140 दिवस मत्स्य संवर्धनासाठी भात पिकाच्या पक्वतेचा कालावधी पुरेसा होतो. किंबहुना भात कापणीनंतर एखाद्या दुसऱ्या डबक्यात हे मासे जमा करून पाळावेत. राहिलेल्या क्षेत्राची मशागत करून 2-2.5 महिन्यांनी उन्हाळी भाताची लागवड केल्यास पुन्हा पाणी सर्व खाचरभर उपलब्ध झाल्याने हे मासे जवळजवळ 10 ते 11 महिने वाढवता येतात. म्हणजे माशांचं उत्पादन चांगलंच वाढतं. भात खाचरातले किडे, गोगलगाय, अळ्या, शेवाळं इत्यादी भात पिकाला अपायकारक असणाऱ्या बाबी मासे खाऊन फडशा पाडतात, त्यामुळे भाताचं 1.5 पटीने उत्पादन वाढतं. भात खाचरात मत्स्यपालन करताना पहिल्यांदा उपयुक्त अशी भात खाचरं तयार करावी लागतात. भात खाचराच्या 4 बाजूने 2x2x2 फूट लांबी रुंदी खोलीची चर काढावी. त्यातील निघणारी माती सभोवारच्या मूळच्या बांधावर चांगली दाबून घ्यावी. बांध बंदिस्ती करून घ्यावी म्हणजे पाण्याची पातळी कायम राखण्यास मदत होईल. बांधाची बांधणी पक्की करावी म्हणजे पावसाळ्यात फूट तूट होणार नाही, पाणी वाहून जाणार नाही. पावसाळ्यात पाणी आत घेण्यासाठी आणि जादाचे पाणी बाहेर सोडण्यासाठी सिमेंट पाईपचा वापर करावा आणि त्यांच्या तोंडाला भक्कम अशी जाळी बसवावी म्हणजे मासे बाहेर जाणार नाहीत किंवा जादा पाण्याच्या दाबाने बांधाची फूट तूट होणार नाही. भात पिकाच्या कापणीच्या दरम्यान साठवलेलं पाणी कमी झाल्यानंतर सभोवार काढलेल्या चरातील पाण्यात मासे आश्रय घेतील. दुसरे उन्हाळी पीक घेईपर्यंत या चरातल्या पाण्यावर माशांचे संगोपन करता येऊ शकते. चर खोदल्यामुळे भात पिकाखालच्या क्षेत्रात घट येते, त्यामुळे भाताचे उत्पादन जरी घटले तरी ही घट माशांच्या उत्पादनातून भरून निघते. तोटा न होता दुहेरी उत्पादन मिळते. सभोवतालच्या चरामुळे मधल्या थोड्या उंच भागावर भाताचे पीक चांगलेच येते. भात खाचरात भात पीक आणि मत्स्यपालन करायचे म्हटले की जास्त काळजी घ्यावी लागते. त्यासाठी सभोवार चर काढल्यानंतर त्याच मातीचा बांध बंदिस्ती करण्यासाठी वापर करून बांध पक्के करून घ्यावेत. त्यानंतर योग्य ती खतं घालून भात खाचर भातरोप लावण्यासाठी तयार करावं. उशिरा तयार होणाऱ्या आणि उंच वाढणाऱ्या भाताच्या जातीचा वापर करावा. भातरोपांची लागण करावी. भातरोपाची लागवड पूर्ण झाल्यावर 4 ते 5 दिवसांनंतर या भात खाचरातल्या पाण्यात सायप्रिन्स, चिलापिया यांची 50 ते 100 मिलीमीटर आकाराची बोटुकली एकरी 2000 नग सोडावीत. त्याचप्रमाणे यासोबत जिताडा, मरळ यांची 400 बोटकलीही सोडावीत. माशांच्या चांगल्या वाढीसाठी माशांच्या वजनाच्या 2% रोज पूरक खाद्य खाचरात सोडावे. भात पीक काढल्यानंतर माशाची वाढ झालेली असते त्यावेळी मासे पकडावेत. अगर 4 बाजूच्या चरात 2 महिने संवर्धन करून उन्हाळी भात पिकाचे नियोजन करून हेच मासे पुन्हा उन्हाळी भात काढेपर्यंत वाढवावेत. साधारणतः अशा माशांना 10 ते 11 महिने वाढण्यासाठी मिळाल्याने भरपूर खाद्य आणि भरपूर पाणी भरपूर क्षेत्र मिळाल्याने मासे किलोच्या आसपास वजनाचे होतात. मत्स्य संवर्धन काळात रासायनिक खतांचा वापर, भातावरील कीड रोगाचे नियंत्रण करण्यासाठी रासायनिक कीटकनाशके रोगनाशके वापरण्याचं टाळावं. तणनाशकाचा वापर टाळावा. भात खाचरातल्या पाण्यात भातपीक आणि मत्स्यपालन केल्यास एकाच क्षेत्रात एकाच वेळी 140 दिवसात भाताचे आणि माशाचे असे दुहेरी उत्पादन

0: उत्पादन घेता येते. भाताच्या वाढीसाठी खतं आणि औषधं यांच्यावर नियंत्रण असल्याने सेंद्रिय पद्धतीने भाताचे उत्पादन आपोआप मिळते आणि खर्चात बचत होते.
1: वाचक स्वर स्वप्निधा शिंदे यांचा होता. साधक होते रोशन जाधव. हा कार्यक्रम आम्ही पुनःप्रसारित केला होता. दुपारचे 2:05 होत आहेत. पुनःप्रसारित करत आहोत कार्यक्रम आरोग्यम धनसंपदा.

0: आकाशवाणी पुणे केंद्र निर्मित आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आज ऐकूयात पावसाळ्यातील ऋतुचर्या आणि आरोग्य याविषयी डॉक्टर विनीता कुलकर्णी यांनी दिलेल्या माहितीचा भाग तिसरा. निर्मिती सहाय्य किरण ढगे आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत धीरज केदारी.
1: श्रोते हो नमस्कार. मागच्या भागात आपण संसर्गजन्य आजारांपासून संरक्षण याविषयी माहिती ऐकली. पावसाळा ऋतू म्हटलं की भटकंती, छोटी सहल या गोष्टी तर येणारच. या सहलीचा आनंद घेण्यासाठी, बदलत्या ऋतूला सामोरं जाण्यासाठी स्वतःची प्रतिकार क्षमता उत्तम असायला हवी. चला तर मग या भागात आपण पावसाळ्यात प्रतिकार क्षमता कशी वाढवावी याविषयी माहिती ऐकूया. खरं तर उन्हाळ्यातील प्रचंड उन्हानंतर जेव्हा पावसाची सर येते तेव्हा मातीच्या विशिष्ट सुगंधाने मन प्रसन्न होतं. हा ऋतू बदल खरं तर हवाहवासा वाटत असतो, पण प्रत्येक व्यक्तीला हा बदल सहन होतोच असं नाही. सर्दी, खोकला, पोट बिघडणं, भूक मंदावणं अशा अनेक लक्षणांनी अनेक जण त्रस्त होताना दिसून येतात. अशा वेळी औषधं घेऊन लक्षणं कमी केली जातात, पण परत ती लक्षणं उद्भवू नयेत यासाठी प्रतिकार क्षमता वाढली पाहिजे ही जाणीव मात्र नसते, त्यामुळे वारंवार ही लक्षणं उद्भवतात. ऋतुबदल झाला की पुन्हा एकदा ही लक्षणं तोंडवर काढतात. याला प्रतिबंध होण्यासाठी प्रतिकार क्षमतेवर भर देणं आवश्यक आहे. दररोज सकाळी तुळशीची 4-5 पानं, गवती चहाच्या 4-5 काड्या, धने, जिरे, दालचिनी हे घटक पाण्यात उकळून ते पाणी रोज सकाळी नित्य नेमाने गरम स्वरूपात घ्यावं. त्यामुळे वारंवार होणाऱ्या सर्दीला आळा बसतो. तसंच गरम दूध हळद घेतल्यास घशाचं आरोग्य देखील उत्तम राहतं. आल्याचं रस आणि मध यांचं चाटण सकाळ संध्याकाळ घेतल्यास सर्दीच्या बाबतीत प्रतिकार क्षमता सुधारायला मदत होते. अनेक जणांना पोटाच्या तक्रारी देखील उद्भवतात. अचानक पोट बिघडणं, पोट दुखणं अशी लक्षणं दिसतात. फक्त औषधं घेऊन लक्षणं कमी करण्याऐवजी आपली पचनशक्ती सुधारण्यासाठी थोडी काळजी घेणं आवश्यक असतं. आपल्या स्वयंपाकघरातच अनेक औषधं असतात जी आपल्या लक्षात येत नाहीत. जिरं, ओवा, आलं, मिरे, हिंग, बडीशेप यांचा स्वयंपाकामध्ये सढळ हाताने वापर करावा. हे सगळे मसाल्याचे पदार्थ पाचक म्हणून काम करणारे असतात. दररोज जेवण झाल्यानंतर भाजलेली बडीशेप आणि ओवा चावून खाल्ल्यास पचनक्रिया सुधारते. पोट जड होणं, गॅसेस होणं या गोष्टींनाही आळा बसतो. रात्री झोपण्याच्या आधी ज्येष्ठमध आणि तूप हे चाटण घेतल्यास आतड्यांची कार्यक्षमता सुधारते, मलबद्धतेचा त्रास कमी होतो. शिवाय शौचास आग होत असेल तर ह्या चाटणाचा चांगला उपयोग होतो. जेवताना कोमट पाणी पिण्याची सवय पचनक्रिया सुधारायला मदत करते. आपली प्रतिकार क्षमता वाढवण्यासाठी सगळ्यात महत्वाचा आणखीन एक उपाय म्हणजे व्यायाम. नियमितपणे चालणं, योगासन करणं, प्राणायाम करणं या गोष्टींनी स्नायूंची ताकद तर वाढतेच, पण त्याचबरोबर हृदय, फुफ्फुसं ही देखील कार्यक्षम होतात. नियमित पायी चालण्यामुळे वजन नियंत्रणात राहतं. शुगर, बीपी यांचा त्रास असेल तर जरूर चालायलाच पाहिजे, ज्यामुळे प्रतिकार क्षमता उत्तम राहायला मदत होते. सूर्यनमस्कार, अनुलोम विलोम प्राणायाम, ध्यानधारणा यांचा समावेश दिनचर्येत जरूर करावा. लहान मुलांमध्ये देखील प्रतिकार क्षमता कमी असल्याची आजकाल दिसून येते. ती वाढवण्यासाठी सर्वांगीण व्यायाम होईल असा खेळ शिकवला पाहिजे. विशेषतः पावसाळ्यात मैदानी खेळ शक्य होत नाहीत अशा वेळी मुलांना सूर्यनमस्काराची सवय लावायला हवी. गर्भवती स्त्रियांना पावसाळ्यामध्ये नियमित चालणं शक्य होत नाही अशा वेळी घरामध्येच सोपे व्यायाम तज्ज्ञांच्या सहाय्याने जरूर करावेत. अशा प्रकारे फक्त औषधांवरती अवलंबून न राहता नित्य नेमाने विशिष्ट गोष्टींची सवय स्वतःला लावून घ्यावी आणि आरोग्य जपावं. धन्यवाद.

आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात पावसाळ्यातील ऋतुचर्या आणि आरोग्य याविषयी डॉक्टर विनीता कुलकर्णी यांनी दिलेल्या माहितीचा भाग तिसरा आत्ताच आपण ऐकलात. निर्मिती सहाय्य किरण ढगे आणि सादरकर्ते होते धीरज केदारी. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती.

0: कार्यक्रम आम्ही पुनःप्रसारित केला होता. 2:10 होत आहेत. पुनःप्रसारित करत आहोत परिसर.
1: परिसर.

0: श्रोतेहो परिसर कार्यक्रमात स्वागत आणि प्रसाद कुलकर्णीचा नमस्कार. श्रोतेहो परिसर कार्यक्रमात कौमुदी जमखिंडीकर यांनी लिहिलेली जैविक तालबद्धता याविषयीची माहिती आपण ऐकत आहोत. वाचक स्वर आहे गौरी लागू यांचा. आज ऐकूया याचा तिसरा भाग.
1: सूर्यफुलाचं नाव असतर त्याच्या सूर्याच्या दिशेनी आकर्षून वळण्यामुळेच आहे. जाईजुई मोगरा ही सुगंधी फुलंही संध्याकाळी उमलायला लागतात आणि रात्री पूर्ण फुलतात. तर गुलबाक्षीला ऑफिस टाइम म्हणतात कारण गुलबाक्षी दुपारी 4 वाजता उमलते. बिनवासाची पण अनेक रंगाची गुलबाक्षीची फुलं कीटकांना आकर्षून घेतात. हरित वनस्पती सूर्यप्रकाशात अतिशय कार्यक्षम असतात. सूर्यप्रकाशाचा जास्तीत जास्त वापर करून प्रकाश संश्लेषणाची प्रक्रिया घडवून आणतात. सजीवांच्या पेशी विभाजनातही जैविक तालबद्धता आढळते. प्रत्येक सजीवात पेशी विभाजनाचा कालावधी हा ठरलेला असतो. पोफळी सुपारीच्या बागांमधून हल्ली व्हॅनिला आयसेन्स देणाऱ्या ऑर्किडच्या वेलींची लागवड केली जाते. यातल्या फुलात परागकण तयार व्हायची वेळ 6:30 ते 6:30 एवढीच असते. व्हॅनिला आयसेन्सचं उत्पादन वाढवण्यासाठी त्यात कृत्रिम परागण घडवून आणावं लागतं. त्यासाठी शेतकऱ्यांना भल्या 6:30 ते 6:30 या कालावधीतच एका कुलातील परागकण दुसऱ्या फुलाच्या कुक्षीवर टाकावे लागतात. त्यानंतर फलन घडून येतं आणि चांगल्या दर्जाच्या फळातून आयसेन्स मिळू शकतो. जैविक तालबद्धतेचा उपयोग व्यावहारिक कृषी उद्योगासाठी हल्ली फार मोठ्या प्रमाणात होतो. प्राण्यांमध्येही अशी भल्या पहाटे सर्वांना जाग करण्याची तालबद्धता आढळते. हनुमान लंगूर ही वानरं जंगलात उंच झाडावर राहतात. भल्या पहाटे मॉर्निंग कॉल ठोकून सर्व जंगल जाग करतात. हरिण सांबर चितळ यांच्याशी हनुमान लंगूरची चांगली मैत्री असते. उंच झाडावर बसून टेहळणी करताना एखादा चित्ता किंवा वाघ दिसला की सावधानतेचा इशारा देण्यासाठी ते मोठी आरोळी ठोकतात. त्यामुळे सगळेच प्राणी सजग राहतात आणि स्वसंरक्षणार्थ उपाययोजना करू शकतात. सरडे हे शीतरक्तीय असतात. त्याच्या शरीराचं तापमान पर्यावरणाच्या तापमानानुसार बदलतं, त्यामुळे रात्रीच्या थंड हवेत सरड्याच्या शरीराचं तापमानही घटतं. सरडे दिनचर असतात, त्यामुळे दिवसा कार्यक्षम राहण्यासाठी त्यांना शरीराचं तापमान वाढवावं लागतं. त्यासाठी सरडे दिवसा थोडे उशिरा म्हणजे 10:11 सुमाराला भक्ष्य शोधायला बाहेर पडतात. त्यावेळी मिळालेल्या सूर्यप्रकाशात सूर्यस्नान करतात आणि आपल्या शरीराचं तापमान वाढवतात. काही खारी दिनचर असतात तर उडणाऱ्या खारी या निशाचर असतात. दिवसाचे 12 ते 14 तास झाडावर बेचक्यात बांधलेल्या घरट्यात विश्रांती घेतात तर रात्रीचे 10 तास खाद्याच्या शोधार्थ या झाडावर त्या झाडावर अलगदपणे झेप घेतात. वटवाघळ निशाचरच असतात. शाकाहारी तसंच मांसाहारी असतात. झाडावर जुन्या इमारतीत राहणाऱ्या वटवाघळांना रात्रीच्या अंधाराचा अंदाज घेता येतो. पण काही वटवाघळं गुहेत खोलवर राहतात, त्यांना अंधाराचा अंदाज येत नाही. म्हणून ही वटवाघळं इतर निशाचर प्राण्यांच्या हालचालींवरून रात्रीचा अंदाज बांधतात. घुबडं खारी बाहेर राहणारी वटवाघळं यांच्या गुहेबाहेर होणाऱ्या हालचालीवरून रात्रीची जाणीव त्यांना होते. चांद्रीय तालबद्धता. समुद्र किनाऱ्यावर आढळणाऱ्या सागरी खेकड्यांना भरती ओहोटीच्या वेळानुसार खाद्य मिळवण्यासाठी बिळातून बाहेर यावं लागतं. चंद्राच्या भ्रमणानुसार भरती ओहोटीही होते, त्यामुळे अशा प्रकारच्या तालबद्धतेला चांद्रीय तालबद्धता असं म्हणतात. सागरी खेकडे समुद्र किनाऱ्यावर बिळात राहतात. भरतीच्या वेळी बिळातच राहतात आणि ओहोटीच्या वेळी खाद्य शोधायला बाहेर पडतात. एकाच वेळी मग हजारोंच्या संख्येने खेकडे बाहेर पडलेले आढळतात. दिवसरात्रीची तालबद्धता ही सूर्याच्या साक्षीने अखंड चालू असते. सूर्योदयापासून किंवा पहाटेपासूनच सुरू असलेले पक्ष्यांचे विविध प्रकारचे आवाज, कधी मधुर कुजन तर कधी कलकलाट, पावसाळ्यात बेडकाचं ओरडणं, भुंग्यांचा गुंजारव हे सूर्यास्तानंतर क्षणार्धात बंद होतं. याचा विलक्षण अनुभव

0: अंगलात घेता येतो. मधूनच एखादी टिटवी कर्कश ओरडत जाते, तसंच रातकिड्यांची टिरटिर सुरू होते. एरवी मात्र नीरव शांतता आणि संपूर्ण काळोख या शहरी मनाला माहीत नसलेल्या नैसर्गिक तालबद्धतेचा अनोखा अनुभव कोस्टल कर्नाटकाच्या जंगलात तसंच काझीरंगाच्या अभयारण्यात घेता आला.
1: श्रोतेहो, आताच आपण कौमुदी जमखिंडीकर यांनी लिहिलेली जैविक तालबद्धता याविषयी माहिती ऐकलीत. वाचक स्वर होता गौरी लागू यांचा. आज आपण ऐकला या माहितीचा तिसरा भाग. मी प्रसाद कुलकर्णी आज इथेच निरोप घेतो. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती.

कर्नाटक संगीताच्या कार्यक्रमात अनुपमा देवराजन यांचं गायन आपण ऐकत होतात. राग अभोगी, वाचस्पती आणि रागमालिका आपण ऐकलीत. त्यांना व्हायोलिन साथ सतीश शेषाद्री आणि मृदुंगम साथ आदित्य राजगोपालन यांनी केली होती. आज संध्याकाळी 5:02 कर्नाटक संगीतात टी एस नंदकुमार यांचं कर्नाटक शैलीतील मृदुंगम वादन आपण ऐकू शकाल. ताल मिश्र चापू. आपण ऐकत आहात प्रसारभारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. श्रोते हो, रेडिओ म्हणजे काही फक्त प्रसार माध्यम नाही, तो आहे संवादाचा एक सेतू. निवेदक वेगवेगळ्या कार्यक्रमातून रेडिओचे प्रतिनिधी म्हणून श्रोत्यांशी संवाद साधतात आणि आपसुकपणे त्यांच्यासोबतचं नातं दृढ होत जात. आणि याच परंपरेला नवी झळाळी देणारा सहज संवाद आम्ही घेऊन येतो आहोत

0: सोमवार बुधवार आणि शुक्रवारी सकाळी 11:05 ते दुपारी 12
1: तेव्हा अवश्य ऐका सहज संवाद
0: सहज संवाद
2: सहज संवाद.
3: यानंतर ठीक 3 वाजता प्रादेशिक बातम्या प्रसारित होतील.

आकाशवाणी मुंबई राजश्री आगाशे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. घरगुती एलपीजी सिलेंडरच्या दरात 29 रुपयांची वाढ. येत्या 21 जूनला होणाऱ्या नीट यूजी पुनर्परीक्षेची प्रश्नपत्रिका फुटल्याचा दावा एनटीएनं फेटाळला. अफवांवर विश्वास न ठेवण्याचं आवाहन. नाशिक जिल्ह्यात सर्व बाजार समित्यांमध्ये उद्यापासून कांदा खरेदी सुरू होणार. आणि 15 जूनपर्यंत राज्यात मान्सूनच्या प्रगतीचा वेग मंदावणार असल्यामुळे पेरणीची घाई न करण्याचं कृषी विभागाचं आवाहन. स्वयंपाकाच्या घरगुती एलपीजी सिलेंडरच्या दरात 29 रुपयांची वाढ करण्यात आली. 14 किलोच्या सिलेंडरच्या दरातली ही वाढ आजपासून लागू होणार आहे. गेल्या 3 महिन्यातली ही दुसरी दरवाढ आहे. या वाढीमुळे दिल्लीत घरगुती एलपीजी सिलेंडरचे दर 913 वरून 942 रुपये झालेत, तर मुंबईत सिलेंडरचे दर 912 रुपये 50 पैशावरून 941 रुपये 50 पैसे इतके झालेत. आंतरराष्ट्रीय स्तरावर स्वयंपाकाच्या गॅसच्या दरात मोठी वाढ होत असली तरी भारतात एलपीजी सिलेंडर जागतिक स्तरावर सर्वात कमी दरात मिळत असल्याचं केंद्र सरकारनं म्हटलंय. अमेरिका, कॅनडा आणि ऑस्ट्रेलियासारख्या विकसित अर्थव्यवस्थांच्या तुलनेत भारतात एलपीजी स्वस्त आहे असं केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाच्या निवेदनात म्हटलंय. जागतिक ऊर्जा बाजारातल्या अस्थिरतेपासून ग्राहकांचं संरक्षण करण्यासाठी सरकारनं स्वतः वाढीव किमतीचा मोठा वाटा उचललाय असं यात म्हटलंय. येत्या 21 जूनला होणाऱ्या नीट यूजी 2026 या पुनर्परीक्षेची प्रश्नपत्रिका फुटल्याचा दावा एनटीए अर्थात राष्ट्रीय चाचणी संस्थेनं फेटाळलाय. विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांमधल्या परीक्षेबाबतच्या तणावाचा गैरफायदा घेऊन अशा अफवा पसरवणाऱ्या संघटित टोळ्यांचं हे काम असल्याचं एनटीएनं समाजमाध्यमावरच्या पोस्टमध्ये म्हटलंय. परीक्षा प्रक्रियेची विश्वासार्हता अबाधित असून उमेदवारांना सुरक्षित आणि निष्पक्ष पद्धतीनं परीक्षा देता यावी यासाठीच्या उपाययोजना करण्यात आल्याचं यात म्हटलंय. सीबीएसई अर्थात केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या यंदाच्या 12वीच्या परीक्षेसाठी निकाल पश्चात सेवा पुरवणाऱ्या पोर्टलवर आढळून आलेल्या त्रुटींची पडताळणी आणि प्रश्नपत्रिकेच्या पुनर्मूल्यांकनासाठी अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस आहे. हे पोर्टल आज मध्यरात्रीपर्यंत खुलं राहणार असून विद्यार्थ्यांनी मुदत संपण्यापूर्वी आपले अर्ज पूर्ण करून सादर करावेत असं सीबीएसईनं समाज माध्यमावरच्या पोस्टमध्ये म्हटलंय. नाशिक जिल्ह्यात सर्व बाजार समित्यांमध्ये उद्यापासून कांदा खरेदी प्रक्रिया सुरू होणार आहे. अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या अध्यक्षतेखाली काल जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत याबाबतचे निर्देश जारी करण्यात आले. नाफेड आणि एनसीसीएफ मार्फत खरेदी केल्या जाणाऱ्या कांद्याचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात 72 तासांच्या आत जमा करण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले. शेतकऱ्यांची गैरसोय टाळण्यासाठी खरेदी केलेल्या कांद्याच्या वाहतूक आणि हमालीचा खर्च नाफेडनंच करावा असं त्यांनी स्पष्ट केलं. जिल्ह्यातल्या बाजार समित्यांचे पदाधिकारी, नाफेडचे अधिकारी आणि अंमलबजावणी संस्थांचे प्रतिनिधी या बैठकीला उपस्थित होते. आगामी विधान परिषद निवडणुकीत भाजपा नेत्यांकडून महाविकास आघाडीच्या उमेदवारांना आमिषं दाखवली जात असल्याचा आरोप काँग्रेस नेते माजी मंत्री अमित देशमुख यांनी केलाय. ते काल लातूरमध्ये वार्ताहर परिषदेत बोलत होते. काही उमेदवारांना भाजपा भीती दाखवून निवडणुकीतून माघार घ्यायला भाग पाडत असल्याचा दावाही त्यांनी यावेळी केला. दरम्यान काँग्रेसचे लातूर धाराशिव बीड मतदारसंघाचे उमेदवार महेश देशमुख यांनीही भाजपावर आमिष दाखवल्याचा आरोप यावेळी केला. छत्रपती संभाजीनगर शहरात क्रांती चौकात आज सकाळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं महागाई विरोधात जन आक्रोश आंदोलन करण्यात आलं. या आंदोलनाचं नेतृत्व विधान परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते

नेते आमदार अंबादास दानवे यांनी केलं. यावेळी महंगाई के अच्छे दिन असं म्हणत केंद्र सरकार विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. पक्षाचे पदाधिकारी, नगरसेवक तसेच स्थानिक नेत्यांची यावेळी उपस्थिती होती. परीक्षा आणि प्रवेश परीक्षांमध्ये होत असलेल्या कथित अनियमितता आणि पेपरफुटीची जबाबदारी घेऊन केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान त्यांच्या पदाचा राजीनामा देईपर्यंत आपलं आंदोलन चालूच राहील असं काँग्रेस जनता पक्षाचे संस्थापक अभिजित दिपके यांनी म्हटलंय. आपल्या पक्षाच्या नेतृत्वाखाली काल नवी दिल्लीत केलेल्या निदर्शनात सुमारे 7,000 लोक सहभागी झाले होते आणि हे आंदोलन यशस्वी झालं असा दावा त्यांनी केला. हे आंदोलन लवकरच देशव्यापी करणार असल्याचं त्यांनी आज छत्रपती संभाजीनगर इथं वार्ताहरांशी बोलताना सांगितलं. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर आपल्याला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. नैऋत्य मोसमी पावसाचं राज्यात आगमन झालं असलं तरी 15 जूनपर्यंत राज्यात मान्सूनच्या प्रगतीचा वेग मंद राहील, त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये असं आवाहन कृषी आणि आपत्ती व्यवस्थापन विभागानं केलंय. नैऋत्य मोसमी पाऊस दक्षिण कोकणात दाखल झाला असून सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्याच्या काही भागात 9 जूनपर्यंत मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाचा अंदाज आहे. मात्र त्यानंतर 15 जूनपर्यंत पावसाच्या प्रगतीचा वेग कमी राहील अशी शक्यता हवामान विभागानं वर्तवली. या पार्श्वभूमीवर हे आवाहन करण्यात आलंय. उन्हाच्या वाढत्या झळांमुळे अकोला जिल्ह्यातल्या काटेपूर्णा आणि वान या दोन प्रमुख धरणांच्या पाणीसाठ्यात झपाट्यानं घट होते. काटेपूर्णा धरणात सध्या केवळ 32% उपयुक्त पाणीसाठा शिल्लक राहिलाय. या धरणातून अकोला आणि मूर्तिजापूर या दोन मोठ्या शहरांना आणि आसपासच्या परिसराला पाणी पुरवठा केला जातो. वाशिम जिल्ह्यातले ग्रामीण कथा आणि कादंबरीकार बाबाराव मुसळे यांनी सुरू केलेला कला गंगा ग्रामीण कादंबरी पुरस्कार यंदा छत्रपती संभाजीनगर इथले युवा लेखक ऋषिकेश गुल्हार यांच्या रानोबाचा माळ या कादंबरीला जाहीर झालाय. काल संध्याकाळी सावित्रीबाई फुले महाविद्यालयात झालेल्या समारंभात मान्यवरांच्या हस्ते गुल्हार यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. 10,000 रुपये रोख आणि स्मृतिचिन्ह असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. राज्यभरातून प्राप्त झालेल्या 14 ग्रामीण कादंबऱ्यांमधून या कादंबरीची निवड करण्यात आली. धुळे जिल्ह्यात अवैध दारू निर्मिती, वाहतूक आणि विक्रीविरोधात राज्य उत्पादन शुल्क विभागानं मोठी मोहीम हाती घेतली असून काल धनगरवाडी शिवारात केलेल्या छापेमारीत 8,16,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी 33 जणांविरोधात गुन्हे दाखल झाले आहेत. पालघर शहरातल्या गणेशकुंड परिसरात काल रात्री कंटेनरची धडक लागून एका युवतीचा मृत्यू झाला. कंटेनर चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतलं असून त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केलाय. नवी मुंबईत घणसोली इथं काल रात्री एका घरात आग लागून झालेल्या दुर्घटनेत 4 जण जखमी झाले. अग्निशमन दलानं 3 तासात आगीवर नियंत्रण मिळवलं आणि 10 जणांना सुरक्षितपणे बाहेर काढलं. जखमींवर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन विभागानं दिली आहे. अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणाविरोधात अकोल्यात नुकतंच राज्यस्तरीय परिसंवादाचं आयोजन करण्यात आलं होतं. या परिसंवादात माजी समाज कल्याण मंत्री राजकुमार बडोले, राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष बबनराव हुलप यांच्यासह विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते. केंद्र सरकारच्या फिट इंडिया अभियानांतर्गत आज राज्यात विविध ठिकाणी सायकल रॅली काढण्यात आली. वाशिम जिल्हा पोलीस दलातर्फे भव्य सायकल रॅलीचं आयोजन करण्यात आलं. या उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. सांगली पोलीस दल आणि जिल्हा क्रीडा कार्यालयांच्या वतीनं सांगली शहरातून सायकल रॅली काढण्यात आली. या सायकल रॅलीमध्ये पोलीस अधिकारी तसंच सायकलपटू, खेळाडू आणि नागरिक मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते. परभणी शहर पोलीस विभाग आणि सायकल प्रेमी नागरिकांनी आज शहरात सायकल रॅलीचं आयोजन केलं होतं. न्यू चंदीगड इथं सुरू असलेल्या भारत अफगाणिस्तान कसोटी क्रिकेट सामन्याच्या दुसऱ्या दिवशी आज भारतानं 564 धावांवर डाव घोषित केला. कर्णधार शुभमन गिलनं 126 धावा केल्या तर के एल राहुलनं 100 धावांचं योगदान दिलं. फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेत महिला एकेरीत 8व्या मानांकित 19 वर्षीय मीरा अँड्रीवानं पोलंड

0: ज्या माया वालिन्सकाचा 6-3, 6-2 अशा सरळ सेटमध्ये पराभव करत स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं. हा अंतिम सामना अवघ्या 1 तास 22 मिनिटात संपला. ठळक बातम्या पुन्हा एकदा. घरगुती एलपीजी सिलेंडरच्या दरात 29 रुपयांची वाढ. येत्या 21 जूनला होणाऱ्या नीट यूजी पुनर्परीक्षेची प्रश्नपत्रिका फुटल्याचा दावा एनटीएनं फेटाळला. अफवांवर विश्वास न ठेवण्याचं आवाहन. नाशिक जिल्ह्यात सर्व बाजार समित्यांमध्ये उद्यापासून कांदा खरेदी सुरू होणार. आणि 15 जूनपर्यंत राज्यात मान्सूनच्या प्रगतीचा वेग मंदावणार असल्यानं पेरणीची घाई न करण्याचं कृषी विभागाचं आवाहन. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.
1: आकाशवाणी मुंबई केंद्र, अस्मिता वाहिनीची आजची पहिली सभा आता समाप्त होत आहे. दुसऱ्या सभेत पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता. नमस्कार.

0: दुसऱ्या सभेला प्रारंभ करत आहोत. सायंकालीन सभेमध्ये सर्व श्रोत्यांचं मनपूर्वक स्वागत. सुरुवातीला जाणून घेऊया ठळक घडामोडी.
1: नमस्कार, मी कौस्तुभ पटाईत. ऐकूयात काही ठळक घडामोडी. स्वयंपाकासाठीच्या घरगुती एलपीजी सिलिंडरच्या दरात 29

रुपयांची वाढ करण्यात आली आहे. 14 किलोच्या सिलिंडरच्या दरातली ही वाढ आजपासून लागू होणार असून गेल्या 3 महिन्यातली ही दुसरी दरवाढ आहे. या वाढीमुळे मुंबईत सिलिंडरचे दर 912.50 रुपयांवरून 941.50 रुपये इतके झाले आहेत. नाशिक जिल्ह्यात सर्व बाजार समित्यांमध्ये उद्यापासून कांदा खरेदी प्रक्रिया सुरू होणार आहे. अन्न नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत याबाबतचे निर्देश जारी करण्यात आले. नाफेड आणि NCCF मार्फत खरेदी केल्या जाणाऱ्या कांद्याचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात 72 तासांच्या आत जमा करण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले. नैऋत्य मोसमी पावसाचं राज्यात आगमन झालं असलं तरी 15 जूनपर्यंत राज्यात मान्सूनच्या प्रगतीचा वेग मंद राहील, त्यामुळं शेतकऱ्यांनी पेरणीची

0: ते पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात 72 तासांच्या आत जमा करण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले. नैऋत्य मोसमी पावसाचं राज्यात आगमन झालं असलं तरी 15 जूनपर्यंत राज्यात मान्सूनच्या प्रगतीचा वेग मंद राहील, त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये असं आवाहन कृषी आणि आपत्ती व्यवस्थापन विभागानं केलं आहे. नैऋत्य मोसमी पाऊस दक्षिण कोकणात दाखल झाला असून सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यांच्या काही भागात 9 जूनपर्यंत मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे, मात्र त्यानंतर 15 जूनपर्यंत पावसाच्या प्रगतीचा वेग कमी राहील अशी शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेत पुरुष एकेरीत आज जर्मनीच्या अलेक्झांडर झ्वेरेव आणि इटलीच्या फ्लाविओ कोबोली यांचा सामना खेळला जाणार आहे. दोन्ही खेळाडू त्यांच्या कारकिर्दीतल्या पहिल्या ग्रँडस्लॅम पदकासाठी खेळणार आहेत. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲप सहित 558 kHz ही आहे आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 5:02 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत नाद ब्रह्म हा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम. या आजच्या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत कलाकार TS नंदकुमार यांचं कर्नाटक शैलीतील मृदंगम वादन, राग कल्याणी आणि धनाश्री, सात संगत याप्रमाणे, व्हायोलिन SV रामचंद्रन आणि मोरसिंग साथ रोहित प्रसाद यांची आहे, ताल मिश्र चापू. ऐकूया कलाकार TS नंदकुमार यांनी मृदंगमवर वाजवलेला राग कल्याणी आणि धनाश्री.

नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात श्रोते हो आपण ऐकत होतात. कलाकार टी एस नंदकुमार यांनी मृदंगमवर वाजवलेला राग कल्याणी आणि धनश्री, व्हायोलिन साथ एस व्ही रामचंद्रन यांची तर मोरसिंग साथ रोहित प्रसाद यांची होती. आणि याबरोबरच नादब्रह्म हा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम श्रोते हो समाप्त झाला. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून, तसंच AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरून. संध्याकाळचे 5:30 वाजले आहेत. प्रसारित करीत आहोत युवकांसाठी कार्यक्रम युववाणी.

0: बदलत्या आणि तंत्रज्ञान प्रधान युगात शिक्षण क्षेत्रामध्ये मोठी क्रांती घडतीये. इंटरनेट, स्मार्टफोन आणि डिजिटल साधनांच्या मदतीनं शिक्षणाची व्याप्ती अधिक व्यापक झालीय. विशेषतः ऑनलाईन शिक्षण पद्धतीनं विद्यार्थ्यांना घर बसल्या ज्ञान मिळवण्याची नवीन संधी उपलब्ध झालेली आहे. आता याच ऑनलाईन शिक्षणाचे महत्व, त्यातले फायदे, त्यातली आव्हानं, विद्यार्थी आणि शिक्षकांवरती होणारा याचा परिणाम आणि भविष्यातील शिक्षण व्यवस्थेमध्ये याचं स्थान, याविषयीच आज आपण माहिती घेणार आहोत आजच्या आपल्या युववाणी या कार्यक्रमात. आणि ही माहिती देणार आहेत डॉक्टर गणपती कमळकर. त्यांच्याशी बातचीत केली आहे डॉक्टर दीपक ठमके यांनी. चला ऐकूया.
1: हाय फ्रेंड्स, युवानी कार्यक्रमात आपण सर्वांचं अगदी मनापासून स्वागत. मित्रांनो, आपल्यापैकी बरेच जण शिक्षण घेत आहेत, बऱ्याच जणांचं शिक्षण पूर्ण झालेलं आहे. आपण रेग्युलर कॉलेज केलं असेल किंवा एक्सटर्नल अर्थात दूरस्थ शिक्षण प्रणाली याद्वारे शिक्षण घेतलं असेल. परंतु काळ बदलत आहे, त्याचबरोबर आपली जीवन पद्धती बदलत आहे आणि त्याचबरोबर बदलतात आपल्या शिक्षण पद्धती. या काळामध्ये एक नवीन पद्धती अर्थात ऑनलाईन शिक्षण पद्धती आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने येऊ घातलेली आहे आणि याच अनुषंगाने आज आपण बोलणार आहोत डॉक्टर गणपती कमळकर सरांशी. कमळकर सर हे सहाय्यक शिक्षक संचालक कोल्हापूर विभाग येथे कार्यान्वित आहेत. सर MA, MEd, MPhil, सेट, PhD आहेत. सर, तुम्ही आजपर्यंत बऱ्याच भागांमध्ये, अगदी सह्याद्रीच्या दुर्गम भागामध्ये काम केलेलं आहे, तर एकंदरीत तुमची ओळख ही आम्ही सांगण्यापेक्षा तुमच्याकडून ऐकलं आम्हाला आवडेल.
2: सर्वप्रथम मी तुम्हाला धन्यवाद देतो की या कार्यक्रमामध्ये मला सहभागी होण्याची संधी उपलब्ध करून दिली. मी जवळपास 20 वर्ष प्राथमिक शिक्षक म्हणून जिल्हा परिषद कोल्हापूर अंतर्गत काम केलेलं आहे. त्यानंतर 2011 साली मी महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत वर्ग 2 चे अधिकारी म्हणून निवड झाल्यानंतर मी शहावाडी, गडिंग्लज आणि कागल इथे गट शिक्षण अधिकारी या पदावर काम केलं आणि त्यानंतर मी पदोन्नतीनं जिल्हा परिषद सिंधुदुर्ग येथे प्राथमिक शिक्षण अधिकारी म्हणून जवळपास 2 वर्ष काम केलं. सध्या मी कोल्हापूर विभागाकडं असिस्टंट डायरेक्टर अर्थात सहाय्यक शिक्षण संचालक या पदावर काम करतोय. मला सर वाचनाची आणि लेखनाची देखील आवड आहे आणि मी जवळपास 5 पुस्तकं संपादित केलेली आहेत आणि 2 पुस्तकं मी स्वतः लिहिलेली आहेत. त्याच्यामध्ये शैक्षणिक परिवर्तनाच्या पाऊल वाटा, यामध्ये उपक्रमशील शिक्षक यांची मी एकत्रित माहिती या पुस्तकाच्या रूपानं प्रकाशित केलेली आहे आणि त्यानंतर कोरोना कालावधीमध्ये पारंपरिक शिक्षणाच्या ज्या मर्यादा आला त्याच्यावरती मी माझ्या तालुक्यामध्ये कागलला गट शिक्षण अधिकारी असताना जे काही नाविन्यपूर्ण उपक्रम त्याच्या अंतर्गत राबवले त्याच्या अंतर्गत मला जे अनुभव आले त्यावर मी ऑनलाईन शिक्षण पद्धती या पुस्तकाचं लेखन केलेलं आहे.
1: सर, आजच्या आधुनिक युगात तंत्रज्ञानामुळे शिक्षण क्षेत्रात खूप मोठे बदल झालेले आहेत आणि यानुसारच ऑनलाईन शिक्षण पद्धती एक खरोखर फायदा विद्यार्थ्यांना किंवा लोकांनाही होत आहे, परंतु यामध्ये फायद्याबरोबर याची आव्हानेही खूप मोठी आहेत. तर सर्वात प्रथम आपण ऑनलाईन शिक्षण पद्धती म्हणजे नेमकं काय हे थोडस समजावून सांगा.
2: 21वं शतक हे माहिती तंत्रज्ञान मानलं जातं आणि याच्यामध्ये माहितीचा आणि तंत्रज्ञानाचा स्फोट झालेला आहे. ऑनलाईन शिक्षण पद्धती याचं पण थोडक्यात असं याबाबत बोलता येईल की ज्या शिक्षण पद्धतीमध्ये विद्यार्थी आणि शिक्षक यांच्यामध्ये इलेक्ट्रॉनिक उपकरणांच्या माध्यमातून आणि इंटरनेटच्या द्वारे जे अंतरक्रिया घडवून आणली जाते त्याला ऑनलाईन शिक्षण असं म्हटलं जातं. मग इलेक्ट्रिक उपकरणं याच्यामध्ये अनेक आलीत, मोबाईल आला, संगणक आला, लॅपटॉप आला, या माध्यमातून इंटरनेटशी जोडून विद्यार्थी आणि शिक्षक यांच्यामध्ये संवाद घडवून आणला जातो. असे थोडक्यात आपण ऑनलाईन शिक्षण याला आपण म्हणू शकतो.
1: सर, ऑनलाईन शिक्षण पद्धती ही खूप वर्षापासून प्रचलित आहेच, परंतु याला सर्वात जास्त उभारी मिळाली किंवा ही शिक्षण पद्धती लोकांसमोर आली तो काळ म्हणजे कोविड नंतरचा. तर कोविड नंतर ऑनलाईन शिक्षण पद्धतीमध्ये कोणते बदल झाले?
2: कोरोना कालावधीमध्ये पारंपरिक शिक्षणाच्या ज्या मर्यादा आहेत त्या मर्यादा अधोरेखित झाल्या आणि मग सगळं जग थांबलं, शिक्षण थांबलं आणि अशा कालावधीमध्ये विद्यार्थ्यांच्या पर्यंत ज्ञानगंगा पोहोचवण्यासाठी, शिक्षण घरोघरी पोहोचवण्यासाठी ऑनलाईन शिक्षणाचा आधार घेतला गेला. आता ऑनलाईन शिक्षणाच्या बाबतीमध्ये जर आपल्याला बघायला गेलं तर कोविडच्या कालावधीनंतर तो एक शिक्षणाचा मुख्य प्रवाहाचा भाग बनलेला आहे. आता याच्यामध्ये ऑनलाईन शिक्षण हे इलेक्ट्रॉनिक उपकरणांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचं काम शिक्षण आणि शिक्षण विभाग आणि प्रशासकीय यंत्रणेनं केलेलं आहे आणि थोडक्यात असं म्हणता येईल की डिजिटल शिक्षणाचा वेग ह्या कोविड नंतरच्या काळामध्ये वाढलेला आहे. शाळा, महाविद्यालय जे असतील

0: त्याच्यामध्ये विद्यापीठाने ऑनलाईन शिक्षणाचा मोठ्या प्रमाणात प्रसाराने प्रचार केलेला आहे आणि आज बहुतांशी शिक्षक आणि विद्यार्थी देखील ऑनलाईन शिक्षणाच्या माध्यमातून शिकत आहेत आणि शिकवत आहेत. त्याचबरोबर ग्रामीण भागामध्ये सुद्धा ज्या गतीनं आपल्याला ऑनलाईन शिक्षण द्यायचं ती गती सुद्धा वाढलेली आहे. कारण एक पारंपरिक शिक्षणाच्या मर्यादा स्पष्ट झाल्यानंतर आणि ऑनलाईन शिक्षणाचं महत्व अधोरेखित झाल्यानंतर याची खूप मोठी गती वाढलेली आपल्याला दिसून येते. आज देखील नॅशनल एज्युकेशन पॉलिसी असू दे किंवा ज्याला आपण नवीन शैक्षणिक धोरण 2020 म्हणतो याच्यामध्ये सुद्धा शासनानं डिजिटल शिक्षणाचा अंतर्भाव केलेला आहे आणि काही जिल्हा परिषद शाळा 100% आपण डिजिटल केलेला आहे. मी कागलमध्ये असताना 100% वर्ग खोल्या म्हणजे प्रत्येक शिक्षकाला डिजिटल साधन म्हणजे 32 इंची अँड्रॉइड टीव्ही सुद्धा उपलब्ध करून दिलेला आहे म्हणजे डिजिटल वर्ग सुद्धा झालेले आहेत.
1: नक्कीच सर. सर, 4 खोल्यांच्या मध्ये बसून शिकण्याची आणि शिकवण्याची विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना दोघांना सवय होती, तर पारंपरिक शिक्षण प्रणाली आणि ऑनलाईन शिक्षण प्रणाली यामध्ये मुख्य फरक असा कोणता आहे आपल्या दृष्टीनं?
0: आपण आता बघतो की आज देखील आणि पूर्वीच्या काळामध्ये सुद्धा शिक्षण म्हणजे 4 भिंतीच्या आत दिलं जाणारे शिक्षण, आता तुम्ही जे म्हटलं तीच शिक्षणाची एक संकल्पना होती आणि अजून देखील आहे. आणि ह्या बदलत्या युगामध्ये आपल्याला जे काय इतर क्षेत्रामध्ये कृषी असेल, आरोग्य असेल, औद्योगिक क्षेत्र असेल, या क्षेत्रामध्ये प्रचंड बदल व्हायला लागलेला आहे आणि त्यामुळे साहजिकच आपण शिक्षण विभागानं सुद्धा हे बदलतं तंत्रज्ञान तो आपण स्वीकारला पाहिजे. आणि ऑनलाईन शिक्षण आणि पारंपरिक शिक्षणामधला जो फरक आहे तो हाच आहे की पारंपरिक शिक्षण हे 4 भिंतीच्या आत दिलं जातं, पण ऑनलाईन शिक्षण हे कुठेही दिलं जातं, त्याला वेळेचं स्थळ काळाचं बंधन राहिलेलं नाही. पारंपरिक शिक्षणाच्या बाबतीमध्ये तर शाळा आणि महाविद्यालयामध्ये ठराविक वेळेमध्ये एकत्र येऊन विद्यार्थी आणि शिक्षक ही पारंपरिक पद्धत आपण म्हणतो, पण ऑनलाईन शिक्षणाच्या बाबतीमध्ये जर आपण विचार करायला गेलो शिक्षक आपल्या घरामध्ये बसून आणि विद्यार्थी आपल्या घरामध्ये बसून शिकू शकतो, म्हणजे ते ज्ञानाचं आदान प्रदान आहे, संवाद आहे, याच्यामध्ये ऑनलाईनच्या माध्यमातून खूप मोठं योगदान दिलं जात आहे. हा मुख्य फरक आहे. इकडे बघायला गेलं तर पारंपरिक शिक्षणामध्ये भौतिक सुविधांची गरज लागते. शाळा महाविद्यालयामध्ये विद्यार्थी आला पाहिजे तो एकत्र बसून शिकला पाहिजे, त्यामुळे इमारत आल्या, वर्गखोल्या आल्या, भौतिक सुविधा आल्या. इकडे मात्र तसं नाही आहे. इकडे भौतिक सुविधांची तेल पण लाग उपलब्ध करून दिला तर चालतात आणि एकमेकाद्वारे एक इलेक्ट्रॉनिक उपकरणांच्या द्वारे संवाद साधला जातो. तर आज पारंपरिक शिक्षणामध्ये शिक्षणार्थिकांची जी तंत्रज्ञान वापरलं जातं, जी शैक्षणिक साधनं वापरली जाते ती खडू, पळा, चित्रे, नकाशे हे मर्यादेपर्यंत त्याचा वापर केला जातो. ऑनलाईन शिक्षणामधला शिक्षक जर आपण त्यांच्यामध्ये जर बघितलं तर आधुनिक तंत्रज्ञान त्याचा वापर करून होणारा शिक्षक आपल्याकडे इथे दिसतो. नव्या युगातील नवा शिक्षक हा ऑनलाईन शिक्षण मधला दिसतो. पारंपरिक पद्धतीनं जे शिकवलं जातं तो शिक्षक, म्हणजे या दोन्ही मधला हा फरक आहे. हे आकलन न होता फक्त लिहून घेण्याच्या याच्यामध्ये असतो. इकडं म्हटलं ऑनलाईन शिक्षणामध्ये ती जी काही माहिती आहे ती अनेक वेळा सोशल मीडियावरची आपल्याला बघण्याची सोय उपलब्ध असते, त्यामुळे तो पुन्हा पुन्हा बघू शकतो, समजून घेऊन बघू शकतो, त्याच्या नोट्स काढू शकतो. हा मुख्य फरक आहे. पारंपरिक शिक्षणामध्ये आज जर बघितला शाळा महाविद्यालय भरण्याची जी वेळ आहे त्याच्यामध्ये काही काही मोठ्या शाळा महाविद्यालयामध्ये ट्रॅफिक जाम होण्याची शक्यता असते. म्हणजे पारंपरिक शिक्षणामधले काही अडथळे देखील आहेत की वाहतुकीची सोय असेल, वाहतुकीची साधनं असतील, याच्यामुळे सुद्धा इतर कामामध्ये व्यत्यय होऊ शकतो. ऑनलाईन शिक्षणामध्ये तसं काही नाही. विद्यार्थी शिक्षकांना बाहेर पडायची सुद्धा गरज भासत नाही. काही ठिकाणी दळणवळणाची सोय नाही, काही ठिकाणी पुढील शिक्षणाची सोय नाही. अशा मुलांना आपलं घर गाव सोडून इतर गावामध्ये इतर शहरामध्ये जाऊन शिकावं लागतं, तिथं त्याचा येण्याजाण्यामधला वेळ जातो. ऑनलाईन शिक्षणामध्ये तसं नाही. तो घरी बसून शिकू शकतो, त्याचा जाण्यायेण्यातला वेळ वाचू शकतो, श्रम वाचू शकतात, पैशाची बचत होऊ शकते. हा मुख्य फरक दोन्हीमधला दिसून येतो.
1: नक्कीच सर. सर, विद्यार्थी आता ऑनलाईन शिक्षण घेत आहेत, तर या विद्यार्थ्यांवरती या ऑनलाईन शिक्षणाचा किती प्रभाव ठरत आहे?
0: बरोबर आहे, आपण विचारलेला प्रश्न अत्यंत महत्वाचा आहे. ह्या आधुनिक युगामध्ये जगामध्ये एक वेळ खिशामध्ये पैशाचं पाकिट नसले तर चालेल, पण मोबाईल पाहिजे. आणि साहजिकच आहे ते, आपण त्या मोबाईल मार्फतच पैशाची देवाणघेवाण सुद्धा करू शकतो. तसंच अनेक प्रकारची माहिती, ज्ञान त्याच्यामार्फत सुद्धा उपलब्ध होते. आणि या युगामध्ये जसं आपण मोबाईल बघितलं, संगणक असेल, स्मार्ट बोर्ड असतील, याचा खूप मोठा प्रभाव

0: विद्यार्थ्यांच्यावर आपल्याला दिसून येतो. किंबहुना मोबाईलचा वापर सुद्धा विद्यार्थी खूप मोठ्या प्रमाणावर करताना दिसत आहेत. आणि ह्या ऑनलाईनच्या प्रभावामुळे विद्यार्थ्याला स्वयं लर्निंग याला त्याची सुद्धा सवय लागायला लागलेली आहे. स्वतः सर्च करणं, स्वतः माहिती मिळवणं, अशा प्रकारची स्वयं अध्ययनाची प्रक्रिया सुद्धा त्याच्यामध्ये घडून येत आहे, त्याचा देखील ते वापर करतायत.
1: सर, ज्यावेळी विद्यार्थी वर्गामध्ये बसतात त्यावेळी शिक्षकांचं आणि विद्यार्थ्याचं 1-to-1 आय कॉन्टॅक्ट असतो, एकमेकाचे हावभाव कळत असतात, विद्यार्थ्याचं लक्ष किती आहे ते शिक्षकांना कळत असतं आणि शिक्षकांची शिकवण्याची किती ओढ आहे ते विद्यार्थ्याला कळत असतं. तर ऑनलाईन शिक्षण पद्धतीमध्ये या विद्यार्थ्यांचं लक्ष टिकवणे किती कठीण असते?
0: विद्यार्थ्यांचं अवधान टिकवणं खरं तर पारंपरिक किंवा ऑनलाईन शिक्षणामधली खूप मोठी समस्या किंवा एक मोठं आव्हान आहे. याचं पारंपरिक शिक्षणमध्ये तुम्ही जसं म्हटला त्या पद्धतीमध्ये विद्यार्थी आणि शिक्षक समोरासमोर असल्यामुळं शिक्षकांचं नियंत्रण राहतं. ऑनलाईन शिक्षणामध्ये आणि अवधान टिकून राहणं किंवा एकाग्रता टिकून राहणं हे वयानुरूप असतं. लहान वयोगटामध्ये जर आपण बघितलं तर मुलं चंचल असतात, त्यांना 10-20 मिनिटं अध्यापन केल्यानंतर त्यांची एकाग्रता काही वेळा टिकून राहत नाही. ऑनलाईन शिक्षणाच्या बाबतीमध्ये सुद्धा तेच आहे की विद्यार्थ्याच्या हातामध्ये ऑनलाईन उपकरण असतं आणि साहजिकच 5-10 मिनिटांनंतर त्याचं लक्ष विचलित होऊ शकतं. त्याच्यामध्ये गेम्स आहेत, इतर काही व्हिडिओ सुद्धा असू शकतात, तो ते मग बघू शकतो आणि याच्यामध्ये शिक्षणापासून तो तिकडे टर्न होऊ शकतो आणि याचा एकाग्रतेवर सुद्धा परिणाम होऊ शकतो. पण याच्यावरती जसं प्रत्येक तंत्रज्ञान असेल, प्रत्येक पद्धती असेल, त्याच्यामधले गुण आणि दोषे असतातच. काही दोष जरी असले, त्रुटी उणीवा जरी असल्या, तरी त्याच्यावरती आपण प्रभावी असं परिणाम सुद्धा शोधून काढून मार्गदर्शन करू शकतो. ऑनलाईन शिक्षणामध्ये मुलांची एकाग्रता टिकवण्यासाठी छोटे छोटे घटक, आपण जर उपघटक त्याचे केले, आपली भाषा अध्ययनाची जर सोपी बनवली आणि त्या तंत्रज्ञानामधनं नेमकं आपण काय शिकायचं हे जर विद्यार्थ्यांना सांगितलं आणि तशा प्रकारचं, आज चीनमध्ये मी ऐकलंय की काही शहरामध्ये विद्यार्थ्यांचं अवधान विचलित होऊ नये, त्यांचं अवधान कुठपर्यंत टिकून राहतं याच्यासाठी प्रयोग सुद्धा केलेले आहेत इतर देशामध्ये, की हेड बेड्स देणं आणि त्यांच्या मार्फतमध्ये यायचा वापर करून विद्यार्थ्याचं लक्ष कुठपर्यंत आहे, तो एकाग्रतेनं ऐकतोय का नाही, शिकतोय का नाही, याच्यावरती सुद्धा आता तंत्रज्ञानानं उपाय शोधून काढलेले आहेत. आणि विद्यार्थी विचलित होतोय, विचलित झालेला आहे हे समजल्यानंतर तशा पद्धतीच्या उपाययोजना सुद्धा केल्या जात आहेत. म्हणजे आता तंत्रज्ञान खूप पुढं गेलेलं आहे, एकाग्रता टिकवण्यासाठी याचा वापर करून आपण त्याच्यावर मात करू शकतो.
1: म्हणजे ज्या प्रकारे ड्रायव्हिंग करत असताना ड्रायव्हर झोपल्यानंतर पटकन गाडीमध्ये अलार्म वाजतो, त्या पद्धतीने
0: या पद्धतीचं आता नवीन तंत्रज्ञान आता आलेलंच आहे.
1: सर, शहरी भागांमध्ये इंटरनेट, सोशल मीडिया बरेचशी साधनं विद्यार्थ्यांना मिळतात, परंतु ऑनलाईन शिक्षण पद्धतीमध्ये काही प्रमाणात अडचणी म्हणा किंवा थोडस कष्ट हे ग्रामीण विद्यार्थ्यांना करावं लागतं. तर आपल्या मतानुसार ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना कोणत्या अडचणी येतात?
0: बरोबर आहे, साहजिकच ग्रामीण भागामधली पहिली जी अडचण आहे ती इंटरनेटची सुविधा उपलब्ध करून देणं. ऑनलाईन शिक्षण हा इंटरनेट हा त्याच्यातला महत्वाचा भाग आहे. उपकरणांच्या द्वारे जे आपण इलेक्ट्रॉनिक साधनं वापरणार आहेत त्याच्यामध्ये इंटरनेट असेल तरच आपण तो संवाद साधू शकतो. आज आपल्याकडं काही वस्तुस्थिती आहे की काही दुर्गम वाड्यावरती शिकण्यासाठी इंटरनेट तो कमी प्रमाणामध्ये उपलब्ध झालेला आहे. दुसरी गोष्ट आहे की ऑनलाईन संसाधनं जी पाहिजे आहेत, जसं आपण म्हणतो स्मार्ट TV, स्मार्ट बोर्ड्स असतील, संगणक असेल, याचीसुद्धा काही ठिकाणी उपलब्धता नाही आहे. आणि तिसरी गोष्ट, याच्यातला महत्वाचा जो पार्ट आहे, हे सगळं उपलब्ध आहे पण त्याचा वापर कसं करायचा याचं ज्ञान विद्यार्थी पालक यांना कमी प्रमाणात आहे. चौथं, शिक्षकांच्या बाबतीमध्ये जे आपण शैक्षणिक ऑनलाईन साधनं वगैरे देतोय त्याचं सुद्धा ट्रेनिंग प्रशिक्षण घेणं आवश्यक आहे. तो एक अडथळा आहे की माझ्याकडं जे शाळेमध्ये महाविद्यालयामध्ये हे जे साधनं उपलब्ध आहेत त्याचा वापर करून मी विद्यार्थ्यांना कशा प्रकारे शिकवू शकतो ही देखील अडचण आहे.
1: सर, प्रत्येक गोष्टीला दोन बाजू असतात, एक चांगली आणि वाईट. तर आपल्या मतानुसार मोबाईलवर शिक्षण घेण्याचे फायदे आणि तोटे कोणते आहेत?
0: जसं मी मगाशी म्हटलं तसं, पैशाचं पाकिट नसले तर चालेल पण मोबाईल पाहिजे. मोबाईल ही माणसाची मानवाची अत्यावश्यक आता गरज बनलेली आहे. आणि आपण बघतो की मोबाईलचा सर्वात मोठा फायदा म्हणजे की आता तो एक सुपर कॉम्प्युटरच झालेला आहे. त्याच्यामध्ये

0: सर्व प्रकारचे ऍप्स आपल्याला उपलब्ध करून घेता येतात आणि त्या माध्यमातून विद्यार्थी शिकू शकतो. पण मी जसं म्हटलं की त्याचा वापर कसा करायचा, हे पालक आणि विद्यार्थी याच्या बाबतीमध्ये डिजिटल साक्षरता होणं अपेक्षित आहे. आणि तशी जर डिजिटल साक्षरता जर झाली तर मोबाईलमार्फत विद्यार्थी शिकू शकतो. आम्ही कागलला मी गट शिक्षण अधिकारी असताना आम्ही एक व्हर्च्युअल स्टुडिओ तयार केलेला होता आणि त्याच्यामधले माझ्या तालुक्यातले बेस्ट शिक्षक त्यांचं मी प्रत्येक विषय निहायनी येताना लेसन म्हणजे वर्गपाठ व्हिडिओ रेकॉर्डिंग करत होतो आणि ते रेकॉर्डिंग केलेले व्हिडिओ पालकांच्या लिंकवरती उपलब्ध करून देत होतो. आणि त्या मोबाईलच्या माध्यमातून कोविडच्या काळामध्ये विद्यार्थी घरी बसून शिक्षकांनी शिकवलेलं त्यांची व्हिडिओ रेकॉर्डिंग विद्यार्थी बघून शिकत होता. हा मोबाईलचा प्रभावी वापर कसा करता येतोय हे आम्ही त्यावेळी दाखवून दिलं आणि साहजिकच त्यावेळी तत्कालीन CEO यांनी संपूर्ण जिल्हा परिषद जिल्ह्यातील शाळांना हा प्रयोग ऑनलाईन शिक्षणाचा राबवलेला होता. आता हे त्याच्यामधलं एक चांगली बाजू आहे. म्हणजे आता त्याच्यामधले जर उणीवा किंवा त्रुटी जर बघायला गेलं तर सोशल मीडियाच्या किंवा मोबाईलच्या आहारी काही ठिकाणी मुलं जात आहेत हे आपल्याला ऐकायला बघायला मिळतं की त्याचा अतिवापर करणं, मनोरंजनासाठी वापर करणं. म्हणजे मोबाईलचा वापर फक्त मनोरंजनासाठी न करता ज्ञान मिळवण्यासाठी करता येतो हे त्यांना लक्षात आणून दिलं पाहिजे. पण आज या बाबतीमध्ये आपण जर बघायला गेलो तर त्याचा मनोरंजनासाठी जास्तीत जास्त उपयोग केला जातो. त्याच्यावरची व्हिडिओ असतील याचा जास्त प्रमाणात ते वापर करतायत. आणि काही आरोग्यविषयक म्हणजे डोळ्यांचे विकार असतील किंवा शारीरिक विकार सुद्धा विद्यार्थ्यांमध्ये निर्माण होत आहेत असं ऐकायला मिळतंय. म्हणजे हे दोन बाबी आहेत. चांगली गोष्ट म्हणजे त्याचा प्रभावी वापर करून आपण शिकू शकतो घर बसल्या कुठेही कधीही आणि कितीही वेळा. ती शिकण्याचं एक माध्यम आहे, एक साधन आहे, हा एक मोठा त्याचा फायदा आहे.
1: सर, आताच आपल्या बोलण्यामध्ये डिजिटल साक्षरता हा एक विषय आला, तर आपल्या मतानुसार डिजिटल साक्षरता त्याचा नेमका अर्थ काय?
0: शिक्षणाच्या बाबतीमध्ये डिजिटल साक्षरता ही अनेक प्रकारची आहे. बँकिंगच्या बाबतीमध्ये बघायला गेलो तर तिथं डिजिटल साक्षरता वेगळी आहे. पण शिक्षणाबाबतीतली डिजिटल साक्षरता जर बघायला गेलं तर आज आपण ऑनलाईन संसाधनं खूप प्रकारे उपलब्ध आहेत. म्हणजे पण AI जर तंत्रज्ञान बघितलं तर खूप मोठ्या प्रमाणामध्ये त्याचा आता वापर केला जातो. आणि त्याचा वापर शिक्षणामध्ये कसा करता येईल, सिंधुदुर्गला मी प्राथमिक शिक्षण अधिकारी असताना MKCL बरोबर आम्ही एक संवाद साधून त्या जिल्ह्यातील सर्व शिक्षकांना आम्ही AIचा वापर शिक्षणात कसा करता येईल याचं ट्रेनिंग दिलेलं होतं एक दिवसाचं. म्हणजे ही साक्षरता आहे. तर सर्व क्षेत्रामध्ये AIचा प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये वापर केला जातो. AIची आपल्याला तंत्रज्ञान टूल्स आपल्याकडे आता आहेत आणि त्याचा वापर करून कमीत कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त माहिती उपलब्ध करून त्या माहितीचा अन्वयार्थ लावून शिकण्याची एक मोठी संधी आपल्याला आहे. हा एक डिजिटल साक्षरतेचा भाग आहे. दुसरं, आपल्याकडं आज जिल्हा परिषद शाळेमध्ये सरकारी शाळा आणि आज खाजगी शिक्षण संस्था देखील आपलं तंत्रज्ञान बदलत आहे. म्हणजे मी जसं म्हटलं की नव्या युगाचा नवा शिक्षक हा तंत्रज्ञानानं परिपूर्ण झालेला ज्ञान मिळवणारा शिक्षक आपण म्हणतो, त्या तंत्रज्ञानाचा देखील वापर कसा करायचा. स्मार्ट बोर्ड असेल, अँड्रॉइड TV असेल, LCD प्रोजेक्टर असेल किंवा लॅपटॉप संगणक असेल, याच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना कसं शिकवता येईल आणि ऑनलाईन संसाधनं विविध प्रकारचे आहेत, तर त्याचा आपल्या ह्या शिक्षणामध्ये कसा अध्ययन अध्यापनामध्ये प्रभावी वापर करता येईल हा एक भाग म्हणजे डिजिटल साक्षरता आहे. आणि मला वाटतंय की त्या पद्धतीनं ही साक्षरता शिक्षकांच्या सोबत विद्यार्थी आणि पालकांच्या मध्ये सुद्धा रुजवणं गरजेचं आहे.
1: सर, अजून एक मगाशी आपण बोलताना सांगितलं की बरेचसे विद्यार्थी ऑनलाईन शिक्षण घेता घेता व्हिडिओ बघणं किंवा रील्स बघणं हे चालू करतात आणि या रील्समध्ये 5 मिनिटं गेलीत, अर्धा तास गेला, एक तास गेला, हे वेळेचं भान राहत नाही. या विद्यार्थ्यांसाठी तुम्ही काय मार्गदर्शन कराल की या रील्सच्या जाळातून स्वतःला कसं सोडवून घेतलं पाहिजे आणि त्यातून बाहेर पडलं पाहिजे?
0: बरोबर आहे. सवयीचा परिणाम आणि सवयीच्या आहारी जाणं. आता काही मुलं ज्या मोबाईलच्या आहारी जात आहेत आपल्याला बघायला आणि ऐकायला मिळतं. मोबाईल हे शिकण्याचं साधन आहे. त्याच्यामध्ये आपल्याला भरपूर जगाची माहिती मिळवता येते, आपल्या परिसरातली माहिती मिळवता येते, शिक्षणातले भरपूर तुमच्यामध्ये त्याच्यामध्ये संसाधनं आहेत त्याचा वापर आपल्याला ज्ञान मिळवण्यासाठी करता येतो. हे विद्यार्थ्यांच्यामध्ये आणि पालकांना देखील याच्या बाबतीमध्ये साक्षर केलं पाहिजे. आणि म्हणून माझं आवाहन आहे की पालकांनी देखील या मोबाईलचा वापर कशा प्रकारे ज्ञानासाठी करता येईल, शिक्षणासाठी.

0: ती कसा करता येईल, आपली मुलं त्यांच्यामार्फत कशी शिकू शकतायत, आपल्याला घर बसल्या फॉर्म देखील त्याच्यावरती परीक्षेचा भरता येतो, माहिती घेता येते, माहिती वाचता येते, एवढं मोठं प्लॅटफॉर्म आपल्याला उपलब्ध करून दिलेलं आहे, त्याच्याकडे आपण वळलं पाहिजे. आणि जो दुरुपयोग होतोय त्याला कुठेतरी आपण थांबवलं पाहिजे, आळा घातला.
1: युवा मित्रांनो, आपण सहाय्यक शिक्षण संचालक श्री गणपती कमळकर सर यांच्याशी गप्पा मारत आहोत ऑनलाईन शिक्षण पद्धती याविषयी. सर, आपण या प्रश्नाकडे जाताना याचा विचार करूया की ही जी ऑनलाईन शिक्षण पद्धती आहे ती शिक्षण पद्धती, शिक्षण प्रणाली राबवली आणि यशस्वी केली ती आपल्या शिक्षकांनी. आपल्या शिक्षकांना 15-20 वर्ष पारंपरिक शिकवण्याचा सराव होता, परंतु अचानक या पारंपरिक शिक्षण पद्धतीमधून बाहेर येऊन स्क्रीन पुढे जाणं, कॅमेरा समोर जाणं आणि विद्यार्थ्यांना खेळून ठेवणं हे थोडंसं आव्हान होतं. ती कोणती आव्हानं होती?
0: लॉकडाऊनच्या कालावधीमध्ये शाळा बंद झाल्या आणि अशा कालावधीमध्ये आपण शिक्षण कसं पोहोचवायचं, एक मोठं आव्हान शिक्षण विभागासमोर आणि शिक्षकांच्या समोर. पण याच्यामध्ये शिक्षक त्यांनी सुद्धा आपली मानसिकता बदलली, पारंपरिक शिक्षणाला छेद बसला, त्याच्या मर्यादा स्पष्ट झाल्या आणि याच्यावर उपाय म्हणून ऑनलाईन शिक्षणाचा उगम सुरू झाला. तो पूर्वीपासून होता पण ते एक सपोर्टेड पूरक म्हणून त्याचा वापर केला जात होता. ऑनलाईन शिक्षण हा शिक्षणाचा मुख्य भाग आता बनलेला आहे आणि अशा कालावधीमध्ये शिक्षकांच्या समोर सुद्धा आव्हान आहे. जसं मी म्हटलं की मुलांची, विद्यार्थ्यांची एकाग्रता टिकवून ठेवणं, की पारंपरिक शिक्षणामध्ये आपण विद्यार्थी आणि शिक्षक समोरासमोर असल्यामुळं आपण चढ दिशी लक्षात घेऊ शकतो की कोणता विद्यार्थी नीट ऐकतो, कोणत्या विद्यार्थ्याचं आपल्याकडे लक्ष आहे, कोणता विद्यार्थी अध्यापनामध्ये लक्षपूर्वक ऐकून त्याच्यामध्ये रुची त्याच्यामध्ये निर्माण झालेली आहे ही शिक्षकाला समजू शकतं. पण ऑनलाईन शिक्षण थोडंसं वेगळं आहे, याच्यामध्ये दूरस्थ म्हणजे घरी बसून हे शिक्षण दिलं जातं, किंवा जे आपण ऑनलाईन शिक्षण विद्यार्थ्यांना ज्या संसाधनाचा वापर करून शिकवतोय त्याच्या बाबतीमध्ये एकाग्रतेचं जे आव्हान आहे ते खूप मोठं आहे आणि हे एक शिक्षकांच्या समोर आहे. दुसरं म्हणजे ते जे संसाधनं आपल्या हातामध्ये दिलेलं आहे त्याचा मी मगाशी म्हटलं की टाईप्स ऑफ व्हरायटी, अनेक प्रकारे त्याला शिकवण्याची एक संधी आपल्या हातामध्ये आहे. इतके सारे अभ्यासक्रम, काही व्हिडिओज प्रचंड प्रमाणामध्ये आपल्याकडे उपलब्ध आहे, त्याचा वापर कसा करायचा, आपल्या घटकाशी अनुरूप विषयाशी अनुरूप तो आपण काय उपलब्ध कसा करून घेऊ शकतो हे एक चॅलेंज त्याच्या समोर आहे. दुसरी गोष्ट की म्हणजे तंत्रज्ञानाच्या बाबतीमध्ये मागच्या एखाद्या पिढीतल्या म्हणजे आमच्या काळातल्या पिढीतल्या एक तंत्रज्ञान आम्हाला 20 वर्षी जर अवगत झालं असेल तर आता ते 8व्या वर्षीच विद्यार्थ्याला मुलाला ती माहिती होतं. इतकी शार्प पिढी, हुशार पिढी आपल्या समोर आहे आणि अशा मुलांना शिकवणं एक चॅलेंजिंग काम आहे आणि त्या बाबतीमध्ये सुद्धा शिक्षकाने आपल्याला अद्ययावत करणं गरजेचं आहे. तिसरी गोष्ट असेल की आता मूल्यमापन सुद्धा बदललेलं आहे, म्हणजे जसं शिकवण्याची पद्धत बदलली तशी मूल्यमापन करण्याची पद्धत देखील बदललेली आहे. आज मूल्यमापन सुद्धा वेगवेगळ्या पद्धतीनं, ऑनलाईनच्या पद्धतीनं आपण करू शकतो. एका क्लिकवरती अनेक मुलांच्या एकाच वेळी परीक्षा घेऊ शकतो, म्हणजे काही तासामध्ये अनेक विद्यार्थ्यांच्या परीक्षा आपण एका वेळी घेऊ शकतो. त्याचं मूल्यमापन सुद्धा आज वस्तुनिष्ठ प्रश्न असेल तर एका क्लिकवर कोणत्या विद्यार्थ्याचं कोणतं उत्तर चुकलेलं आहे, कोणतं बरोबर आहे हे सगळ्या विद्यार्थ्याचं आपल्याला माहिती उपलब्ध होऊ शकते. त्याचं अनालिसिस सुद्धा करून दिलं जातं, म्हणजे एवढं पुढं प्रगत आपल्या प्रगत तंत्रज्ञान आपल्या पुढं आहे आणि त्याचा सुद्धा वापर करणं. मूल्यमापनाची साधनं बदलत आहेत, अध्यापनाची साधनं बदलत आहेत, शिकवण्याचे मार्ग बदलत आहेत आणि अशा ह्या बदलत्या काळामध्ये, बदलत्या शिक्षण प्रवाहामध्ये सुद्धा शिक्षकांच्या समोर हेच आव्हान आहे की त्याला फेस करणं, त्याच्यासमोर जाणं आणि अशा प्रगत आणि हुशार मुलांच्या समोर उभं राहून शिकवणं आणि त्यांना मार्गदर्शन करणं हे एक मोठं आव्हान आहे असं मला वाटतं.
2: फ्रेंड्स, आत्ताच आपण ऑनलाईन शिक्षण पद्धती याविषयीची माहिती ऐकली. ही माहिती आपल्याला दिली डॉक्टर गणपती कमळकर यांनी. त्यांच्याशी बातचीत केली होती डॉक्टर दीपक ठमके यांनी. फ्रेंड्स, आजच्या या मुलाखतीतून ऑनलाईन शिक्षण पद्धतीचे विविध पैलू आपण जाणून घेतलेत. ऑनलाईन शिक्षणामुळे शिक्षण अधिक सुलभ झालंय, लवचिक झालंय आणि सर्वसमावेशक सुद्धा झालं असलं तरी त्याचबरोबर काही आव्हानं सुद्धा या पद्धतीमध्ये आहेत. पण योग्य नियोजन, तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर आणि शिक्षक, विद्यार्थी आणि पालक यांचा समन्वय जर साधला तर ही शिक्षण पद्धती अधिक परिणामकारक ठरू शकते. फ्रेंड्स, वेळे अभावी आज आपल्याला इथंच थांबावं

लागतंय, पण या विषयाची आणखी बरीशी माहिती आपल्याला घ्यायची आहे, ती आपण घेणारच आहोत आकाशवाणी कोल्हापूर निर्मित युववाणी कार्यक्रमाच्या पुढच्या भागात. तोपर्यंत दिव्याला निरोप द्या, नमस्कार. युववाणी निर्मिती सहाय्य दिव्या अष्टपुत्रे, सादर करते डॉक्टर दीपक ठमके. ही आकाशवाणी कोल्हापूर केंद्राची निर्मिती होती.

0: युववाणी हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून, तसंच AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरून. श्रोतेहो, प्रसारभारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्मवर देखील आपण आमचे कार्यक्रम ऐकू शकता.
1: श्रोतेहो, महान व्यक्तिमत्व एका दिवसात किंवा रातोरात घडत नसतात. अनेक छोट्या मोठ्या प्रसंगातून तावून सुलाखून निघाल्यानंतर आगळ्या जीवन मूल्यांनी ती झळाळून उठतात, तेव्हाच त्यांचं श्रेष्ठत्व सिद्ध होतं. मोहनदास करमचंद गांधींच्या जीवनात असे अनेक कसोटीचे क्षण आले ज्यातून त्यांचं महात्मापण घडत गेलं.

0: जाणून घेऊया मोहन ते महात्मा हा प्रेरणादायक प्रवास असे होते गांधीजी या यू आर राव लिखित पुस्तकाच्या अभिवाचनातून दर शुक्रवारी सकाळी 10:20 अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर गांधी वंदना. श्रोते हो, रेडिओ म्हणजे काही फक्त प्रसार माध्यम नाही, तो आहे संवादाचा एक सेतू. निवेदक वेगवेगळ्या कार्यक्रमातून रेडिओचे प्रतिनिधी म्हणून श्रोत्यांशी संवाद साधतात आणि अपसुकपणे त्यांच्यासोबतचं नातं दृढ होत जातं. आणि याच परंपरेला नवी झळाळी देणारा सहज संवाद आम्ही घेऊन येतो आहोत सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी सकाळी 11:05 ते दुपारी 12.
1: तेव्हा अवश्य ऐका
0: सहज संवाद.
2: सहज संवाद. सहज संवाद.
3: ही पृथ्वी मोलाची गोष्ट आपल्याला उमगली आहे का? मन चिंती ते वैरी न चिंती, मनाच्या वेगवेगळ्या अवस्थांवर विचारांवर नियंत्रण योग मार्गाने शक्य आहे का? आपल्या मनाचा शारीरिक आरोग्यावर होणारा परिणाम कसा कमी करता येईल सांगणार आहेत योग अभ्यासक श्रीकृष्ण म्हसकर.
4: बहिरंग अंतरंग असं मानलं जातं. बहिरंग म्हणजे काय? शरीर. अंतरंग म्हणजे मन. पण साधी गोष्ट सांगा, तुमची जीभ खोटं बोलते की मन खोटं बोलतं? मन सगळ्या ठिकाणी आहे. तर मनाने ठरलं तर एमएनएम पाळले जाणार आहेत. त्यामुळे मन खोटं बोलतं, जीभ फक्त इन्स्ट्रुमेंट आहे.
3: मनासाठी मनापासून योग साधना. श्रीकृष्ण म्हसकर यांची मधुलिका नेरुरकर हिने घेतलेली मुलाखत अवश्य ऐका सोमवारी 8 जूनला दुपारी 12:00 वनिता मंडळात अस्मिता वाहिनीसह महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर आणि न्यूज ऑन AIR ऍप वरही.
5: मनासाठी मनापासून योग साधना.
6: आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. श्रोते हो, यानंतर ठीक 6:00 दिल्ली केंद्रावरून दिल्या जाणाऱ्या हिंदीतल्या आणि 6:05 इंग्रजीतल्या बातम्या आम्ही सहक्षेपित करीत आहोत.
7: नमस्कार, आकाशवाणी समाचार के साथ मैं जया भारती. भारत और इंडोनेशिया संयुक्त आयोग की बैठक आज नई दिल्ली में संपन्न हुई. बैठक की सहअध्यक्षता विदेश मंत्री सुब्रमण्यम जयशंकर और इंडोनेशिया के विदेश मंत्री सुगियानो ने की. बैठक के दौरान दोनों नेताओं ने व्यापक रणनीतिक भागीदारी के अंतर्गत द्विपक्षीय संबंधों के समस्त पहलुओं की समीक्षा की. दोनों पक्षों ने राजनीतिक मामलों, रक्षा, सुरक्षा, समुद्री व्यापार सहयोग, व्यापार और निवेश, औषधि निर्माण, स्वास्थ्य देखभाल, डिजिटल प्रौद्योगिकी, ऊर्जा,

नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी प्रेरणा भारसाखळे आपलं स्वागत करते. ठळक बातम्या. घरगुती LPG सिलेंडरच्या दरात 29 रुपयांची वाढ. नीट UG पुनर्परीक्षेची प्रश्नपत्रिका फुटल्याचा दावा NTA ने फेटाळला. अफवांवर विश्वास न ठेवण्याचं आवाहन. 15 जूनपर्यंत राज्यात मान्सूनच्या प्रगतीचा वेग मंदावणार, पेरणीची घाई न करण्याचं कृषी विभागाचं आवाहन. आणि भारताच्या 564 धावांच्या प्रत्युत्तरात अफगाणिस्तानच्या 5 बाद 113 धावा. दुसऱ्या दिवसाखेर कसोटीवर भारताची पकड मजबूत. आता सविस्तर बातम्या. स्वयंपाकासाठीच्या घरगुती LPG सिलेंडरच्या दरात 29 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. 14 किलोच्या सिलेंडरच्या दरातली ही वाढ आजपासून लागू होणार आहे. गेल्या 3 महिन्यातली ही दुसरी दरवाढ आहे. या वाढीमुळे मुंबईत घरगुती LPG सिलेंडरचे दर 912.50 रुपयांवरून 941.50 रुपये झाले आहेत. आंतरराष्ट्रीय स्तरावर स्वयंपाकाच्या गॅसच्या दरात वाढ होत असली तरी भारत

0: भारतात एलपीजी सिलेंडर जागतिक स्तरावरच्या सर्वात कमी दरात मिळत असल्याचं केंद्र सरकारनं म्हटलं आहे. अमेरिका, कॅनडा आणि ऑस्ट्रेलिया यांसारख्या विकसित अर्थव्यवस्थांच्या तुलनेत भारतात एलपीजी स्वस्त आहे, असं केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाच्या निवेदनात म्हटलं आहे. 21 जूनला होणाऱ्या नीट यूजी 2026 पुनर्परीक्षेची प्रश्नपत्रिका फुटल्याचा दावा एनटीए अर्थात राष्ट्रीय चाचणी संस्थेनं फेटाळला आहे. विद्यार्थी आणि पालकांमधल्या तणावाचा गैरफायदा घेऊन अशा अफवा पसरवणाऱ्या संघटित टोळ्यांचं हे काम असल्याचं एनटीएनं समाज माध्यमावरच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. परीक्षा प्रक्रियेची विश्वासार्हता अबाधित आहे. उमेदवारांना सुरक्षित आणि निष्पक्ष पद्धतीनं परीक्षा देता यावी यासाठीच्या उपाययोजना करण्यात आल्याचं यात म्हटलं आहे. परीक्षेबाबतची समाज माध्यमांवरची आक्षेपार्ह सामग्री तात्काळ ओळखून सायबर गुन्हे शाखेला त्याबाबत माहिती दिली जात असून संबंधितांविरोधात कारवाई केली जाईल, असं एनटीएनं म्हटलं आहे. सीबीएसई अर्थात केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या यंदाच्या 12वीच्या परीक्षेसाठी निकाल पश्चात सेवा पुरवणाऱ्या पोर्टलवर आढळून आलेल्या त्रुटींची पडताळणी आणि प्रश्नपत्रिकेच्या पुनर्मूल्यांकनासाठी अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस आहे. हे पोर्टल आज मध्यरात्रीपर्यंत खुलं राहणार असून विद्यार्थ्यांनी मुदत संपण्यापूर्वी आपले अर्ज पूर्ण करून सादर करावेत, असं सीबीएसईनं समाज माध्यमावरच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.
1: हे बातमीपत्र आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत. आमची सर्व बातमीपत्र आपण newsonair.gov.in या वेबसाईट आणि ॲपवर, ट्विटर आणि फेसबुक पेजवर, तसंच AIR छत्रपती संभाजीनगर या यूट्यूब चॅनलवर कधीही आणि कुठेही आपल्या सुविधेनुसार ऐकू शकता.
0: इस्रायलमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आणि स्मारक उभारण्यात येणार असून हे दोन्ही देशातील मैत्रीचे प्रतीक मानले जात आहे. इस्रायलचे महावाणिज्यदूत यानिव रेवाच यांनी ही माहिती दिली. ते म्हणाले की छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा भारत आणि इस्रायलमधील मैत्री, प्रेरणा आणि सहकार्याचे कायमस्वरूपी प्रतीक ठरेल. फेब्रुवारीमध्ये पंतप्रधान मोदी यांच्या इस्रायल दौऱ्यानंतर निर्णय घेण्यात आला. याची माहिती आम्ही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयालाही दिली आहे. त्यांनी तत्काळ या सुंदर प्रकल्पाला आवश्यक ती सर्व मदत करण्याचे आश्वासन दिले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे जीवन, विचार इस्रायली नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी त्यांच्या चरित्राचे, संबंधित पुस्तकांचे हिब्रू भाषेत भाषांतर करण्याचाही विचार सुरू आहे. राष्ट्रीय पुरस्कार विजेता मल्याळी अभिनेता सलीम कुमार यांचं काल कोची इथं निधन झालं. ते 57 वर्षांचे होते. त्यांच्यावर गेल्या अनेक दिवसांपासून उपचार सुरू होते. आपल्या 3 दशकांच्या अभिनयाच्या कारकिर्दीत सलीम कुमार यांनी जवळपास 350 चित्रपटात काम केलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सलीम कुमार यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. राज्यातील ग्रामीण आणि आदिवासी भागांपर्यंत मानसिक आरोग्य सेवा प्रभावीपणे पोहोचवण्यासाठी महाराष्ट्र शासनाने महत्त्वपूर्ण पाऊल उचललं असून नागपूर आणि वर्धा जिल्ह्यांमध्ये उडान प्रकल्पांतर्गत मानसिक आरोग्य सेवा अधिक बळकट करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील राज्य सरकारने सार्वजनिक आरोग्य विभाग आणि 2 स्वयंसेवी संस्थांमध्ये 5 वर्षांसाठी सामंजस्य करार करण्यास मंजुरी दिली आहे. राज्यात मानसिक आरोग्याच्या समस्या वाढत्या प्रमाणात समोर येत असल्याच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय महत्त्वाचा मानला जात आहे. काँग्रेस जनता पार्टीच्या नेतृत्वाखाली नवी दिल्लीतील आंदोलनात 7,000 नागरिक सहभागी झाल्याचा आणि हे आंदोलन यशस्वी झाल्याचा दावा संस्थापक अभिजित दिपके यांनी केला आहे. छत्रपती संभाजीनगर इथं आज ते पत्रकारांशी बोलत होते. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी केलेलं हे आंदोलन ते राजीनामा देईपर्यंत सुरू राहील, असंही त्यांनी म्हटलं आहे. हे आंदोलन लवकरच देशव्यापी करणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या संभाजीनगर येथील घरी चोख पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे. छत्रपती संभाजीनगर शहरात क्रांती चौकात आज सकाळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं महागाई विरोधात जन आक्रोश आंदोलन करण्यात आलं. या आंदोलनाचं नेतृत्व आमदार अंबादास दानवे यांनी केलं. यावेळी महंगाई के अच्छे दिन म्हणत केंद्र सरकार विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. नैऋत्य मोसमी पावसाचं राज्यात आगमन झालं असलं तरी 15 जूनपर्यंत राज्यात मान्सूनच्या प्रगतीचा वेग मंद राहील, त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये असं आवाहन कृषी आणि आपत्ती व्यवस्थापन विभागानं केलं आहे. नैऋत्य मोसमी पाऊस दक्षिण कोकणात

0: दाखल झाला असून सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यांच्या काही भागात 9 जूनपर्यंत मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे. मात्र त्यानंतर 15 जूनपर्यंत पावसाच्या प्रगतीचा वेग कमी राहण्याची शक्यता आहे. मृग नक्षत्राच्या पहिल्याच दिवशी आज नांदेड शहर आणि परिसरात वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाला. दुपारी 3:30 वाजेच्या सुमारास पावसाला सुरुवात झाल्यावर शहरातल्या अनेक भागात वीज पुरवठाही खंडित झाला होता. छत्रपती संभाजीनगरचे युवा लेखक ऋषिकेश गोल्हार यांना कलागंगा ग्रामीण कादंबरी पुरस्कार वाशिममधील सावित्रीबाई फुले महाविद्यालयात झालेल्या कार्यक्रमात प्रदान करण्यात आला. त्यांच्या रानोबाचा माळ या कादंबरीला हा पुरस्कार मिळाला आहे. वाशिम जिल्ह्यातले ग्रामीण कथा कादंबरीकार बाबाराव मुसळे यांनी आपल्या आई वडिलांच्या स्मरणार्थ हा पुरस्कार सुरू केला आहे. बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवा निवडणुकीत बीडचे विधिज्ञ वसंतराव साळुंके यांनी सलग 5व्यांदा विजयी होण्याचा विक्रम नोंदवला आहे. छत्रपती संभाजीनगरचे विधिज्ञ ज्ञानेश्वर बागुल यांची सदस्यपदी निवड झाली आहे. या निवडणुकीत 25 जागांसाठी 155 उमेदवार रिंगणात होते. दिल्लीतील हॉटेलमध्ये घडलेल्या आगीच्या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगर महापालिका आयुक्त अमोल येडगे यांनी शहरातील हॉटेल्स रेस्टॉरंट आणि बारचे तातडीने फायर ऑडिट करण्याचे आदेश दिले आहेत. या आदेशानुसार अग्निशमन विभागाने कडक पावले उचलत 27 व्यावसायिक मालमत्तांना फायर NOC बाबत नोटिसा बजावल्या आहेत अशी माहिती मुख्य अग्निशमन अधिकारी अशोक खांडेकर यांनी दिली. दिव्यांग कल्याण सक्षमीकरण अधिकारी यांच्या विरुद्ध शिस्तभंग कारवाई करण्याचे आदेश बीड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितीन रहमान यांना पुणे राज्य दिव्यांग कल्याण आयुक्तांनी दिले आहेत. दिव्यांग कर्मचारी संघटना प्रदेश उपाध्यक्ष अशोक आठवले यांनी ही माहिती दिली. बीड जिल्हाधिकारी कार्यालयातील दिव्यांग कल्याण विभागात जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशाचा अवमान होत असल्याप्रकरणी 23 एप्रिल रोजी विशेष बैठकीचं आयोजन केलं होतं. जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी दिव्यांग कर्मचाऱ्यांच्या समस्या निराकरणाबाबत ही बैठक घेतली होती. यावेळी सर्व कार्यालय प्रमुखांनी दिव्यांग व्यक्तींकरिता मूलभूत सुविधा पुरवण्याबाबत जॉन्सन यांनी दिव्यांग कल्याण सक्षमीकरण अधिकारी प्रिया राणी पाटील यांना आदेशित केले होते. मात्र त्यावर कार्यवाही न झाल्याने शिस्तभंग कार्यवाही करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी मिळेल अशी अपेक्षा होती. मात्र शासनानं लादलेल्या जाचक अटींमुळे बहुतांश शेतकरी कर्जमाफीपासून वंचित राहणार आहेत. त्याचा निषेध करीत शेतकरी हक्क मोर्चानं बीडच्या खांडे पारगाव इथं आज कर्जमाफी निर्णयाची होळी केली. कर्जमाफी आंदोलनात बच्चू कडू यांच्यावर शेतकऱ्यांनी विश्वास दाखवला, मात्र त्यांनी स्वतःच्या आमदारकीचा विचार करून शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडलं असा आरोप शेतकरी आंदोलक राजेंद्र आमटे यांनी यावेळी केला. भारत अफगाणिस्तानमध्ये न्यू चंदीगड इथं सुरू असलेल्या कसोटी क्रिकेट सामन्याच्या दुसऱ्या दिवशी खेळ थांबला तेव्हा अफगाणिस्तानने 5 बाद 113 धावा केल्या आहेत. तत्पूर्वी आज भारताने आपला डाव 8 बाद 564 धावांवर घोषित केला. कर्णधार शुभमन गिलनं 126, KL राहुल 100, ऋषभ पंत आणि साई सुदर्शन यांनी प्रत्येकी 81 धावा केल्या. वॉशिंग्टन सुंदरने नाबाद 52 धावांची खेळी केली. अफगाणिस्तानचा संघ अद्यापही 451 धावांनी मागे आहे. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. घरगुती LPG सिलेंडरच्या दरात 29 रुपयांची वाढ. NEET UG पुनर्परीक्षेची प्रश्नपत्रिका फुटल्याचा दावा NTA ने फेटाळला. अफवांवर विश्वास न ठेवण्याचं आवाहन. आणि भारताच्या 564 धावांच्या प्रत्युत्तरात अफगाणिस्तानच्या 5 बाद 113 धावा. दुसऱ्या दिवसाअखेर कसोटीवर भारताची पकड मजबूत. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं बातमीपत्र उद्या सकाळी 7:10
1: ललित मोहन तिवारी. आदौ मुख्य वार्ताः. नवदिल्ल्यां भारत इण्डोनेशिया देशयोः संयुक्त आयोगस्य उपवेशनं सम्पन्नं. द्वैपाक्षिक वार्तायां उभौ पक्षौ सामरिक सहभागित्वं सुदृढीकरणाय सहमतौ अभवताम्. गृहमन्त्रिणा अमितशाहेन अन्ताराष्ट्रिय सीमायां वित्तीय सम्पत्ति व्यवहारेषु सूक्ष्म निरीक्षणाय आहूतम्. CBSE अद्य मध्यरात्रौ द्वादशी कक्षायाः पुनर्मूल्याङ्कनाय आवेदनस्य वेब फलकं समापयिष्यति. राष्ट्रीय पुरस्कार विजेता मलयालम अभिनेता सलीम कुमारः कोच्चिनगरे दिवंगतः. आगामी द्वित्रि दिनेषु संपूर्णे देशे व्यापक वृष्टि भविष्यति इति IMD इत्यनेन पूर्वानुमानं प्रकटितमस्ति. अपि च भारतीय मल्लक्रीडकाः मंगोलियायाः उलान बटार उपन

0: नमस्कार बाल दोस्तांनो, गंमत जम्मत या आपल्या कार्यक्रमात मी प्रतिभाताई आपल्या सगळ्या बालमित्रांचं मनापासून स्वागत करते. काय मग मित्रांनो, आता काही जणांची शाळा सुरू झाली असेल. हो ना, शाळा तर आहेच, पण सोबत आपला हा कार्यक्रम सुद्धा आहे ज्यामधून तुम्हाला विविध विषयांची माहिती मिळत असते. आपले वेगवेगळे बालमित्र या कार्यक्रमात सहभागी होत असतात, त्यांच्याकडून खूप काही शिकायला सुद्धा मिळत असतं. आज आपल्या सोबत एक अतिशय गुणी आणि हुशार बालकलाकार आहे बरं का. त्याचं नाव आहे मल्हार मोरे. तो आहे 7 वर्षांचा आणि एवढ्या लहान वयात त्याने बालनाट्य, एकपात्री अभिनय, हिंदी जाहिरातींचं डबिंग आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या गारदीचं प्रभावी सादरीकरण करून सर्वांची मनं जिंकलेली आहेत. त्याच्या या कलेचा आणि प्रवासाचा परिचय करून घेण्यासाठी आपण आज त्याच्याशी मनमोकळ्या गप्पा मारणार आहोत. चला तर मग आपल्या या चिमुकल्या कलाकाराचं आपण स्वागत करूया. मल्हार, तुझं आमच्या गंमत जम्मत या कार्यक्रमात खूप मनापासून स्वागत.
1: थँक्यू.
0: मल्हार, तू वेगवेगळ्या बालनाट्यांमध्ये काम करतोस हो की नाही? आणि तू खूप हुशार आहेस असं आम्हाला कळलंय. तर मला सांग, तुला हे अभिनय करण्याची आवड कधीपासून निर्माण झाली, किंवा कधी तुला असं वाटलं की आपण सुद्धा ऍक्टिंग करावी किंवा अभिनय करावा?
1: मी 2.5 वर्षांचा असताना मग मी चित्रपट वगैरे बघायचं, तर मला कळायचं की ह्याच्याने आपलं स्किल डेव्हलप होते. तर मम्मीनी ऍक्टिंग क्लास लावला.
0: ऍक्टिंग क्लास लावला तू? आणि मग तिथे शिकलास अभिनय कसा करायचा? आणि मग तुला यायला लागलं का? म्हणजे कॉन्फिडन्स वाढला तुझा?
1: कॉन्फिडन्स वाढला, स्टेज फिअर नाही वाटलं.
0: हो, वा वा वा, छान. बरं, मला सांग, तू बालनाट्यामध्ये काम केलंयस, कोणकोणत्या बालनाट्यात केलंयस काम?
1: फुलांच्या जगात, जंगली बाळा, डोरेमोन निंजा टॉम, बालरंग उत्सव.
0: बरं, तू असं खूप छान छान बालनाट्यांमध्ये काम केलंयस, बरोबर. मग मला सांग, बालनाट्यात काम करताना तो जो अनुभव तुला मिळाला तिथून, तर तो कसा होता? बरं,
1: चांगला होता, थोडं शिकायला पण मिळालं.
0: बरं, तू केलेलं पहिलं नाटक कोणतं आहे?
1: फुलांच्या जगात.
0: फुलांच्या जगात. आणि किती वर्षांचा होतास तेव्हा तू?
1: 3.
0: 3 वर्षांचा असल्यापासून तू नाटकात काम करतोयस. अरे वा, हुशार मुलगा आहेस. बरं, मला सांग, तू एकपात्री अभिनय केला होतास का? मग तो करताना तुला कोणतं पात्र तू साकारलं होतं त्याच्यामध्ये, एकपात्री अभिनयामध्ये?
1: मी शिवाजी महाराज.
0: शिवाजी महाराजांचं? आणि मग कसं होतं, त्यातलं काहीतरी म्हणून दाखवशील का? बोल ना.
1: अवघ्या 6 वर्षांचे असताना आम्ही आऊ साहेबांसोबत पुण्याला गेलो. खूप धावपळीचे दिवस होते ते. याच काळात आमचे शिक्षण सुरू झाले. दादोजी कोंडेवांसारखे आम्हाला गुरु लाभले. दिवसभर सवंगड्यांसोबत खेळायचं, मोकळ्या रानात फिरायचं, कुस्ती, तलवारबाजी, लाठी चढवणं हे आमचे उद्योग. दिवसभर खेळून दमलो की आऊ साहेब सांजवाद करून गोष्टी सांगायच्या. तर कधी राम, कृष्ण, अभिमन्यू, तर कधी साधू संतांच्या कथा सांगायच्या. आमचे सवंगडी म्हणजे गरीब मावळ्यांची मुली हो. रानावनात पाडणारी ही मुले पशुपक्ष्यांचा हुबेहूब आवाज काढायचे. कुहू, चिव, चिव, म्याव. यातूनच आम्हाला भैयूजी नायकांसारखा हरहुंदरी मावळा मिळाला. लाख मेले तरी चालतील, पण लाखांचा पोशिंदा जगलाच हवा. निघा महाराज, तुम्ही निघा, असे म्हणत गोडकिंडीला पावन बनवलेला तो आमचा बाजी, बाजी प्रभू देशपांडे. दोन्ही हातात तलवार घेऊन प्राण्यांचा बाजी लढत होता. खिंडीत जणू महादेवाचा महारुद्र अवतार प्रकटलेला होता. विशाल गळ्यावरून तोफांचे आवाज येईपर्यंत कर्तव्य पूर्तीच्या समाधानाने त्याने शेवटी प्राणत्याग केला.
0: वा वा वा, खूप छान, खूप छान. मल्हार, हिंदी ज्या जाहिराती आहेत, ॲडव्हर्टिजमेंट्स, तर त्याच्यासाठी तू डबिंग केलंयस, बरोबर. तर तो करताना तुला काय वेगळेपणा जाणवला? म्हणजे तू बालनाट्यात सुद्धा काम करतोस, बरोबर, तिथे ऍक्टिंग करतोस आणि इकडे डबिंग करतोस, तर ह्याच्यामध्ये काय फरक तुला जाणवला?

0: जाणवला की जेव्हा आपण वाईल्ड शूट ऑडिओ करतो तेव्हा वाद कोण पिक्चर मध्ये बोलत असेल, वादळ वगैरे त्याचा आवाज असेल, तर त्याच्यासाठी कोण क्लिअर नाही बोलत असेल, त्यांचा गळा थोडा बसलेला असेल, त्याचे काही प्रॉब्लेम्स असतील, तर त्याच्यासाठी डबिंग करतात.
1: बरं, म्हणजे हा एक वेगळा अनुभव आहे. आणि स्टेजवर आपण बालनाट्यात जेव्हा काम करतो किंवा नाटकात काम करतोस त्यावेळी तो एक वेगळा अनुभव असतो, है ना. वेगवेगळं शिकायला मिळालं यातून, हो ना. तू आता गाण्याचा क्लास पण लावलेला आहे, तुला गाणं सुद्धा गाता येतं छान. मग एखादं गाणं गाऊन दाखवशील?
0: अबीरा गुलाल उधळी तरंग, अबीरा गुलाल उधळी तरंग, नाता गरी नाचे माझा सका पांडुरंग, नाता गई नाचे माझा सका पांडुरंग, अबीरा गुलाल उधळी तरंग, रंग रंग अबीरा गुलाल उधळी तरंग, नाता गरी नाचे माझा सका पांडुरंग, उंबळट्याशी कैसे शिव आम्ही जातीहीन, उंबळट्याशी कैसे शिव आम्ही जातीहीन, रूप तुझे कैसे पाहू त्यात आम्ही दीन, रूप तुझे कैसे पाहू त्यात आम्ही दीन, पायरी शिव तंग गाऊ नियमंग, पायरी शिव तंग गाऊ नियमंग, नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग, नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग, अबीरा गुलाल उधळी तरंग, रंग रंग अबीरा गुलाल उधळी तरंग, नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग.
1: वा वा वा, खूप छान गातोस तू. मला सांग, तू जो एक पात्री अभिनय केला होतास बरोबर, त्यामध्ये शिवाजी महाराजांबद्दल माहिती सांगितलेली किंवा ते बोलतायत असं तो एक पात्री अभिनय होता, तर शिवाजी महाराज तुला आवडतात? खूप आवडतात. मग तर तुला त्यांच्यामधला कोणता गुण जास्त आवडतो, म्हणजे त्यांच्यामध्ये काय आवडतं?
0: कारण की ते स्वराज्यासाठी मदत करायचे, स्वराज्याला रक्षण करायचे आणि अनेक लढाया जिंकायचे. त्यांनी अनेक गड किल्ले आपल्याला जिंकून दिलेत, स्वराज्य मिळवून दिले आपल्याला, म्हणून मला ते खूप आवडतात.
1: बरं मल्हार, तू छत्रपती शिवाजी महाराजांची गारद सादर करतो, तर ती करण्याची प्रेरणा तुला कुठून मिळाली? म्हणजे तुला असं का वाटलं की आपण ही गारद सादर करावी म्हणून?
0: मी टी व्ही बघत होता तेव्हा मला शिवाजी महाराजांचं पिक्चर दिसला, तर मी म्हटलं की लावूया. तर मी ते पहिल्यांदा ऐकलं, तर त्याच्यानंतर बोबड बोलायला लागलं, तर मम्मी बघायला लागली की ते काय बोलतोय मी तास अन तास. तर मम्मी करेक्शन करत करत मग माझं बोबड आणि क्लिअर व्हायला लागलं.
1: वा, पण मग तू ते पाठांतर केलंस?
0: हो.
1: खूप मोठी असते ना ती गारद. बरं, मला सांग की आपण बघ शाळेमध्ये आपली परीक्षा असली की आपल्याला भीती वाटते ना थोडी अभ्यासाची, की आपला अभ्यास होईल की नाही, मी कसा पेपर सोडवेन, मला किती मार्क्स मिळतील, हो ना, अशी भीती वाटते ना. तर जेव्हा तू नाटकात काम करतोस किंवा मग तू स्टेजवर गारद सादर करतोस त्यावेळी तुला भीती वाटते का रे?
0: नाही.
1: नाही वाटत?
0: नाही.
1: तू शिवाजी महाराजांसारखाच शूर आहेस, हो ना.
0: थँक्यू.
1: बर बर मल्हार, तुला अजून खूप पुढे जायचं आहे, आणखीन यश मिळवायचं आहे, पण आतापर्यंत तू जे काही केलंस, तू खूप लहान आहेस आणि या इतक्या लहान वयामध्ये तू बालनाट्यात काम करतोयस, स्टेजवर छत्रपती शिवाजी महाराजांची गारद सादर करतोयस, तर हे जे यश तुला मिळालंय इतक्या कमी वयामध्ये, तर यासाठी सर्वात मोठा पाठिंबा तुला कोणाचा आहे?
0: आई बाबांचा.
1: आई बाबांचा? आई बाबा मदत करतात तुला या सगळ्या गोष्टींसाठी. मग

0: जास्त मदत कोण करतं? मम्मी करते की पप्पा करतात?
1: मम्मी
0: मम्मी करते. बरं बरं. तू कोणत्या शाळेत जातोस मल्हार?
1: फादर अग्नल मल्टी पर्पज स्कूल अँड ज्युनियर कॉलेज.
0: आणि कितवीला आहेस तू?
1: आता दुसरीला जाईन.
0: बरं, हे तू सगळं जे करतोस तर हे तुझ्या मित्रांना माहिती आहे का रे?
1: माहिती आहे.
0: आणि मग त्यांचा कसा प्रतिसाद असतो? ते काय म्हणतात तुला? त्यांना आवडतं का तुझं काम?
1: हो आवडतं.
0: आणि टीचर्स वगैरे?
1: हो त्यांना पण.
0: बरं, मग तू हे करत असताना सगळं मग अभ्यास कसा काय करतोस? तुला अभ्यासाला वेळ काढतोस?
1: हा.
0: कसा करतोस मग अभ्यास आणि मग हा अभिनय, याचा समतोल कसा साधतोस?
1: शाळेवरून आल्यावर हातपाय वगैरे करतो, त्याच्यानंतर अभ्यास, मग त्याच्यानंतर ब्रेकफास्ट वगैरे करतो, मग डबिंग जे दिलेलं आहे ऍक्टिंगची प्रॅक्टिस वगैरे, गाण्याची वगैरे तेवढा भाग. तर
0: शाळेमध्ये कोणकोणत्या स्पर्धांमध्ये भाग घेतोस तू?
1: मराठीमध्ये केलं आणि क्विझ कॉन्टेस्टमध्ये.
0: स्टोरी टेलिंगमध्ये केलं होतंस?
1: हा.
0: मग तिथे कोणती गोष्ट सांगितली होतीस तू?
1: शाळेची पहिली घंटा.
0: मग सांग ना आम्हाला थोडीशी त्यातली.
1: आजच्या काळात वक्तशीरपणा जर कोण पाळत असेल तर ती आहे आपली घंटा. टंग टंग टंग टंग टंग शाळेची घंटा हो. शाळेची पहिली घंटा ही आपल्या छान दिवसाची सुरुवात दर्शवते. खरं तर ही सुरुवात आपल्या उज्ज्वल आयुष्याचा प्रारंभ असतो. माझ्या आयुष्यात शाळेच्या घंटेने प्रवेश केला तो 2022 या वर्षी. गेली 2 वर्षे शाळेला वेळेत येणे जाणे, शिशुला जाणे, डब्बा खाणे यापुरतीच ही घंटा मर्यादित होती. लहान होतो ना मी, आता इयत्ता पहिली. आताची गोष्ट मात्र वेगळी आहे. पहिल्या घंटेच्या आत अगदी हजरमुखाने नीट नेटके मी वर्गात हजर असतो. घंटा वाजली की तास वेगळ्या, तास वेगळ्या म्हणजे बाई वेगळ्या, मग त्यात आवडनिवड, अशा खूप गोष्टींनी कब्जा केला. ना आवडत्या विषयासाठी कधी घंटा वाजून तास संपतो याकडे लक्ष, तर अगदी उलट. आवडत्या विषयासाठी अर्थात चित्रकला आणि खेळाचा तास घंटा वाजूच नाही ही मनीषा पहिली घंटा. खरं तर तिला मला खूप काही शिकवायचं असतं, जसे की नियमितता, एकाग्रता, ज्ञानार्जन, शिस्त. त्यानंतर येणारी प्रत्येक घंटा ही पहिलीच घंटा असेल. धन्यवाद.
0: मस्त, छान सांगितलीस गोष्ट. मल्हार, तुला मोठेपणी काय बनायचंय? काही ठरवलंयस का?
1: ठरवलंय.
0: काय ठरवलंयस?
1: क्रिकेटर बनायचंय.
0: क्रिकेटर बनायचंय?
1: हा.
0: तू क्रिकेट पाहतोस का टीव्हीवर?
1: हा.
0: आवडतं तुला?
1: हा.
0: आणि मग कोण आहे फेवरेट प्लेयर तुझा?
1: रजत पाटीदार.
0: मग तो बॅट्समन आहे तर त्याच्यासारखी बॅटिंग करण्याचा प्रयत्न करतोस की नाही? त्याचा खेळ पाहतोस की नाही? कसा खेळतो तो?
1: 4-6 वगैरे मारतो.
0: हो ना, मग तुला पण असेच मारायचंय आणि मोठं होऊन क्रिकेटर व्हायचंय? बर. आपले जे बालमित्र आहेत, आपले जे श्रोते आहेत, तर त्यांच्यासाठी तुझ्या अभिनयातला म्हणजे तू जे ऍक्टिंग करतोस ना त्यातलं, किंवा मग तू छत्रपती शिवाजी महाराजांची गारद सादर करतोस, हो ना, तर त्याची एक छोटीशी झलक आम्हाला ऐकवशील का? ऐकव ना.
1: आस्ते कदम, आस्ते कदम, आस्ते कदम, महाराज गणपती गजाश्वपती भूपती प्रजापती सुवर्णरत्न श्रीपती अष्टवधान जागृत अष्टप्रधान वेष्टित ज्ञानालंकार मंडित शस्त्रास्त्र शास्त्र पारंगत राजनीती धुरंधर प्रौढप्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज राजाश्व छत्रपती महाराज की जय.
0: वा वा, छानच.
1: मी संभाजी महाराजांचं काव्य थोडे मी बोलू शकतो?
0: हो बोल ना, तुला येतं का? बोल ना मग.
1: पुरंदर के पत्थरों में हर हर की गूंजती अग्नि समबरसे मेघ भगवी हर बूंदती सीमा के पेट मां भवानी का सूत्रता चंचल प्रचंड मान व रुद्रता बिजली कड़की मेघ बरसे मरहटों के नेत्र तस देखने शिव शंकर का रौद्र रूप नेत्र भर हिंदवी के गर्भ में एक चिंगारी सुलग चुकी किले के एक दालन से किलकारी गूंज उठी शेर

बालमित्रांनो, आजच्या आपल्या गम्मत जम्मत या कार्यक्रमात आत्ताच आपण मल्हार मोरे या बालकलाकाराबरोबर गप्पा मारल्या. बरे तर बालदोस्तांनो, आपल्या नवीन बालदोस्तांसह आपण पुन्हा भेटूया आपल्या गम्मत जम्मत या कार्यक्रमात. तोपर्यंत प्रतिभाताई आणि कार्यक्रमाचे सादरकर्ते दीपक केसवलेकर आम्ही आपला निरोप घेत आहोत. बाय.

0: गम्मत चम्मत हा बालदोस्तांसाठीचा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. तसंच ए आय आर मराठी डीटीएच उपग्रह वाहिनी आणि न्यूज ऑन ए आय आर या मोबाईल ॲपवरून.
1: श्रोतेहो, रेडिओ म्हणजे काही फक्त प्रसार माध्यम नाही, तो आहे संवादाचा एक सेतू. निवेदक वेगवेगळ्या कार्यक्रमातून रेडिओचे प्रतिनिधी म्हणून श्रोत्यांशी संवाद साधतात आणि आपसुकपणे त्यांच्या सोबतचं नातं दृढ होत जात. आणि याच परंपरेला नवी झळाळी देणारा सहज संवाद आम्ही घेऊन येतो आहोत सोमवार बुधवार आणि शुक्रवारी सकाळी 11:05 ते दुपारी 12.
2: तेव्हा अवश्य ऐका सहज संवाद.

0: सहज संवाद,
1: सहज संवाद।
2: श्रोते हो, तुम्ही आता ऐकत आहात ती अज्ञात मुंबईची वरळीच्या बांधाची गोष्ट। ह्याच्या पुढच्या भागांमध्ये आम्ही वेगवेगळ्या तुम्हाला माहित नसलेल्या अशा गोष्टी घेऊन येतोय, म्हणजे राणीच्या बागेची गोष्ट, राणीच्या पुतळ्याची गोष्ट आणि मुंबईतल्या सगळ्यात पहिल्या हॅशटॅग फाईव्ह स्टार हॉटेलची गोष्ट।
3: अज्ञात मुंबई हा कार्यक्रम आपल्याला ऐकायला मिळेल सकाळी 7:45 FM रेनबो वर आणि सकाळी 9 अस्मिता वाहिनीवर
2: आणि एनी टाइम न्यूज ऑन AIR या ऍप वर।

0: मस्त लोणचं आहे, कोणत्या ब्रँडचं आहे?
1: ओ मॅडम, हे घरचं मी घातलेलं लोणचं आहे.
0: काय सांगतेस काय, बापरे, आत्ताच्या काळात लोणची मुरांबे कोण करत बसत?
1: थोड्या प्रमाणात का होईना, ताजं लोणचं आवडतं आम्हाला सगळ्यांना.
0: छानच ग, विकतचा जॅम आणि घरचा मुरांबा चवीत फरक असतो, पण मला यातलं काहीच करता येत नाही.
1: नो प्रॉब्लेम, मंगळवारचा वनिता मंडळ नक्की ऐका.
0: डायल इन कार्यक्रमात लोणची आणि मुरांब्याच्या पाककृती अनुभवी श्रोते सांगणार आहेत. दूरध्वनी क्रमांक 02245151 आणि 45151 30. तत्पूर्वी आपुलकी या घरात ही कौटुंबिक श्रुतिका नक्की ऐका, मंगळवारी 9 जूनला दुपारी 12 ते 1 या वेळात वनिता मंडळात अस्मिता वाहिनीसह महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर, तसंच न्यूज ऑन एअर ॲप वरही वनिता मंडळ.
2: रोहन आणि रियाच्या लव्ह स्टोरीची मॅच झाली सुरू. दोघांनी खाल्लं इटालियन क्युझिन, वेटरने फेकला स्पेन, 4000 आलं बिल. रोहनचे धडकले जोरात दिल, तो आपले वॉलेट गेला होता विसरून. रियाने केले डिजिटल पेमेंट, बनली कूल. तुम्ही QR कोड स्कॅन करून UPI ने करा पेमेंट, डिजिटल पेमेंटने जिंका लाईफची प्रत्येक टुर्नामेंट.
3: भारत डिजिटल पेमेंट करतो आहे,
4: प्रत्येक देवाण घेवाण आता सुलभ आहे.
5: आजकाल भारतातल्या गावोगावी गच्चींचं रूप बदलून गेलंय. जिथे आधी फक्त पापड आणि कपडे वाळत घातले जायचे, तिथे आता वीज बिल शून्य होत आहे. गावोगावी लोक सोलर पॅनल बसवत आहेत, तुम्ही बसवून घ्या. भारत सरकार तब्बल 78,000 सबसिडी देते. 30 लाखांहून अधिक कुटुंबांनी तर आधीच याचा फायदा घेतलाय.
6: PM सूर्य घर मोफत वीज योजना, सहभागी होण्यासाठी नोंदणी करा PM सूर्य घर .gov.in वर.

आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. मध्यम लहरी 537.6 मीटर्स तसंच 558 किलोहर्ट्झवर ही आहे आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. हे प्रसारण आपण AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर देखील ऐकू शकता. संध्याकाळचे 7 वाजता आहेत. प्रसारित करीत आहोत प्रादेशिक बातमीपत्र.

आकाशवाणी मुंबई, रश्मी पाटकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. 15 जून पर्यंत राज्यात मान्सूनच्या प्रगतीचा वेग मंदावणार असल्यानं पेरणीची घाई न करण्याचं कृषी विभागाचं आवाहन. घरगुती LPG सिलेंडरच्या दरात 29 रुपयांची वाढ. येत्या 21 जूनला होणाऱ्या NEET UG फेरपरीक्षेची प्रश्नपत्रिका फुटल्याचा दावा NTA फेटाळला. अफवांवर विश्वास न ठेवण्याचं आवाहन. आणि अफगाणिस्तान विरुद्धच्या कसोटी क्रिकेट सामन्यावर आज दुसऱ्या दिवशी भारताची पकड. नैऋत्य मोसमी पावसाचं राज्यात आगमन झालं असलं तरी 15 जूनपर्यंत राज्यात मान्सूनच्या प्रगतीचा वेग मंद राहील, त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये असं आवाहन कृषी आणि आपत्ती व्यवस्थापन विभागानं केलं आहे. नैऋत्य मोसमी पाऊस दक्षिण कोकणात दाखल झाला असून सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यांच्या काही भागात 9 जून

0: पर्यंत मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे. मात्र त्यानंतर 15 जून पर्यंत पावसाच्या प्रगतीचा वेग कमी राहील अशी शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही आज नागपुरात बातमीदारांशी बोलताना याबाबत माहिती दिली. यंदाचं वर्ष हे अल्निनोचं वर्ष असून शेतकऱ्यांना दुबार पेरणीची वेळ येऊ नये यासाठी माहिती देण्यात येत असल्याचं त्यांनी सांगितलं.
1: पाऊस जरी 92% असला तरी देखील विशेषतः मराठवाडा, पश्चिम विदर्भाचे काही जिल्हे, उत्तर महाराष्ट्राचे काही जिल्हे आणि आपला अवर्षण प्रवण भाग या भागामध्ये त्याच्या कमी पाऊस पडण्याची संभावना आहे. आणि म्हणूनच शेतकऱ्यांनाही सातत्याने मी अडवायझरी देतो की त्यांनी पेरणी कधी केली पाहिजे जेणेकरून दुबार पेरणीची वेळ येऊ नये. प्रयत्न आहेत की कमी पावसातही जेवढं जास्तीत जास्त त्या ठिकाणी नुकसान टाळता येईल, जेवढं कमीत कमी नुकसान होईल तेवढं झालं पाहिजे असा प्रयत्न चालू.
0: स्वयंपाकासाठीच्या घरगुती एलपीजी सिलेंडरच्या दरात 29 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. 14 किलोच्या सिलेंडरच्या दरातली ही वाढ आजपासून लागू होणार आहे. गेल्या 3 महिन्यातली ही दुसरी दरवाढ आहे. या वाढीमुळे दिल्लीत घरगुती एलपीजी सिलेंडरचे दर 913 वरून 942

0: टाळता येईल, जेवढं कमीत कमी नुकसान होईल तेवढं झालं पाहिजे असा प्रयत्न झाला.
1: स्वयंपाकासाठीच्या घरगुती एलपीजी सिलेंडरच्या दरात 29 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. 14 किलोच्या सिलेंडरच्या दरातली ही वाढ आजपासून लागू होणार आहे. गेल्या 3 महिन्यातली ही दुसरी दरवाढ आहे. या वाढीमुळे दिल्लीत घरगुती एलपीजी सिलेंडरचे दर 913 वरून 942 रुपये झाले आहेत, तर मुंबई सिलेंडरचे दर 912.50 रुपयांवरून 941.50 रुपये इतके झाले आहेत. येत्या 21 जूनला होणाऱ्या नीट यूजी 2026 फेरपरीक्षेची प्रश्नपत्रिका फुटल्याचा दावा एनटीए अर्थात राष्ट्रीय चाचणी संस्थेनं फेटाळला आहे. विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांमधल्या परीक्षेबाबतच्या तणावाचा गैरफायदा घेऊन अशा अफवा पसरवणाऱ्या संघटित टोळ्यांचं हे काम असल्याचं एनटीएनं समाज माध्यमावरच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. परीक्षा प्रक्रियेची विश्वासार्हता अबाधित असून उमेदवारांना सुरक्षित आणि निष्पक्ष पद्धतीने परीक्षा देता यावी यासाठीच्या उपाययोजना करण्यात आल्याचं यात म्हटलं आहे. शेतकऱ्यांना कर्जमाफी देणाऱ्या शासन आदेशाच्या प्रतीची होळी करून बीड जिल्ह्यात खांडेपारगाव इथं शेतकरी हक्क मोर्चाने या निर्णयाचा निषेध केला. शेतकऱ्यांचं संपूर्ण कर्जमाफ होईल असं आश्वासन नागपूर आंदोलनावेळी सरकारनं दिलं होतं, पण कर्जमाफी करताना सरकारनं अनेक जाचक अटी लादल्या आहेत. यामुळे 80-90% शेतकरी कर्जमाफीपासून वंचित राहणार असल्यानं या अटी शर्ती काढून टाकाव्यात अशी मागणी शेतकरी हक्क मोर्चाने केली आहे. सीबीएसई अर्थात केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या यंदाच्या 12वीच्या परीक्षेसाठी निकालपश्चात सेवा पुरवणाऱ्या पोर्टलवर आढळून आलेल्या त्रुटींची पडताळणी आणि प्रश्नपत्रिकेच्या पुनर्मूल्यांकनासाठी अर्ज दाखल करण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे. हे पोर्टल आज मध्यरात्रीपर्यंत खुलं राहणार असून विद्यार्थ्यांनी मुदत संपण्यापूर्वी आपले अर्ज पूर्ण करून सादर करावेत असं सीबीएसईनं समाज माध्यमावरच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. न्यू चंदीगड इथं सुरू असलेल्या अफगाणिस्तान विरुद्धच्या कसोटी क्रिकेट सामन्यावर भारतानं आज दुसऱ्या दिवशी पकड घेतली. प्रथम फलंदाजी करणाऱ्या भारतानं कालच्या 3 बाद 368 धावांवरून आज पुढे खेळायला सुरुवात केल्यानंतर शतकवीर कर्णधार शुभमन गिल 126 धावांवर बाद झाला. ऋषभ पंतनं 81 तर वॉशिंग्टन सुंदरनं नाबाद 52 धावा केल्या. 8 बाद 564 अशी धावसंख्या झाल्यावर भारतानं आपला डाव घोषित केला. अफगाणिस्तानतर्फे मोहम्मद सलीमनं 6 गडी बाद केले. त्यानंतर फलंदाजीसाठी उतरलेल्या अफगाणिस्ताननं दिवसअखेर पहिल्या डावात 5 बाद 113 धावा केल्या, म्हणजेच ते अद्याप 451 धावांनी पिछाडीवर आहेत. आजचा खेळ थांबला तेव्हा रहमत शाह 43 तर अफजर जझाई 3 धावांवर खेळत होता. भारतातर्फे आज मानव सुतारनं 3 तर प्रसिद्ध कृष्णाने 2 बळी घेतले. नागपुरात व्यापक स्तरावर क्रीडा क्षेत्रातल्या पायाभूत सुविधांची उभारणी करण्यात येत असून या सुविधांमुळे क्रीडा क्षेत्रात मनुष्यबळ तयार व्हायला चालना मिळेल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. नागपुरात खासदार क्रीडा महोत्सवाच्या समारोप कार्यक्रमात ते आज बोलत होते. नागपूर शहरात किमान 25 जलतरण तलाव तयार व्हावेत असे आपले प्रयत्न असल्याचं केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यावेळी म्हणाले. यावेळी विविध क्रीडा प्रकारातील 14 खेळाडूंना खासदार क्रीडाभूषण पुरस्कार तसंच विशेष पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. राज्यसभेच्या राज्यातल्या रिक्त झालेल्या एका जागेसाठी येत्या 2 दिवसात उमेदवाराचं नाव जाहीर केलं जाईल असं उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्ष सुनेत्रा पवार यांनी सांगितलं. त्या बारामती इथं बातमीदारांशी बोलत होत्या. सुनेत्रा पवार यांच्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या जागेवर छगन भुजबळ यांना उमेदवारी दिली जाईल अशी चर्चा सुरू आहे. याबद्दल विचारलं असता पक्षातल्या सर्व पदाधिकाऱ्यांची मतं जाणून घेतल्यावर उमेदवारी कुणाला द्यायची हा निर्णय घेतला जाईल असं त्या म्हणाल्या. सुनेत्रा पवार यांनी बारामतीत वादळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी केली. नुकसानग्रस्तांना मदत मिळावी यासाठी प्रशासकीय पातळीवर प्रयत्न सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं. काँग्रेसचे यवतमाळ जिल्ह्यातले नेते साहेबराव कांबळे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत आज शिवसेनेत प्रवेश केला. कांबळे हे आगामी विधान परिषद निवडणुकीत यवतमाळ मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार होते. काँग्रेसकडे संख्याबळ नसल्याचं कारण देत त्यांनी निवडणुकीतून माघार घेतली होती. साहेबराव कांबळे यांनी विकासाला प्राधान्य देत शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांच्या या निर्णयामुळे उमरखेड महागाव मतदारसंघात शिवसेनेची ताकद वाढेल असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले. परीक्षा आणि प्रवेश परीक्षांमध्ये होत असलेल्या कथित अनियमितता आणि पेपर फुटीची जबाबदारी घेऊन केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान त्यांच्या पदा

0: राजीनामा देईपर्यंत आपलं आंदोलन चालूच राहील असं काँक्रोच जनता पक्षाचे संस्थापक अभिजित दिपके यांनी म्हटलं आहे. ते आज छत्रपती संभाजीनगर इथं बातमीदारांशी बोलत होते. आपल्या पक्षाच्या नेतृत्वाखाली काल नवी दिल्लीत केलेल्या निदर्शनात सुमारे 7,000 लोक सहभागी झाले होते आणि हे आंदोलन यशस्वी झालं असं ते म्हणाले. हे आंदोलन लवकरच देशव्यापी करणार असल्याचं त्यांनी सांगितलं. छत्रपती संभाजीनगर शहरात क्रांती चौकात आज सकाळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं महागाई विरोधात जन आक्रोश आंदोलन केलं. या आंदोलनाचं नेतृत्व विधान परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते आमदार अंबादास दानवे यांनी केलं. यावेळी महंगाई के अच्छे दिन म्हणत केंद्र सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. पक्षाचे पदाधिकारी, नगरसेवक तसंच स्थानिक नेते यावेळी उपस्थित होते. मॉरिशस इथे होणाऱ्या 7व्या आंतरराष्ट्रीय मराठी साहित्य संमेलनाध्यक्षपदी नांदेड इथले साहित्यिक देविदास फुलारी यांची निवड झाली आहे. मॉरिशस इथल्या महात्मा गांधी संस्थेच्या सभागृहात येत्या 25 जून रोजी हे संमेलन होणार आहे. या संमेलनात ग्रंथदिंडी, उद्घाटन सोहळा, परिसंवाद, चर्चासत्र, गझल मुशायरा, कविसंमेलन, पुस्तक प्रकाशन इत्यादी भरगच्च कार्यक्रम होणार असून मॉरिशसमधले मराठी भाषिक विद्यार्थी, शिक्षक, अभ्यासक आणि रसिक यावेळी मोठ्या संख्येनं उपस्थित राहतील असा विश्वास संमेलनाच्या आयोजकांनी व्यक्त केला आहे. नाशिक जिल्ह्यात सर्व बाजार समित्यांमध्ये उद्यापासून कांदा खरेदी प्रक्रिया सुरू होणार आहे. अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या अध्यक्षतेखाली काल जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत याबाबतचे निर्देश जारी करण्यात आले. मृग नक्षत्राच्या पहिल्याच दिवशी आज रत्नागिरी जिल्ह्यात मान्सून सरी बरसायला सुरुवात झाली. आज संध्याकाळी राजापूर तालुक्यात चांगला पाऊस झाला. नांदेड शहर आणि परिसरात वादळी वारे आणि विजेच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाला. यावेळी शहरातल्या बहुतांश भागातला वीज पुरवठा खंडित झाला होता. सांगलीतही आज शहरात तसंच मिरज, तासगाव आणि कवठे महाकाळ तालुक्यात मेघगर्जनेसह जोरदार पाऊस झाला. त्यामुळे काही सखल भागात पाणी साचलं तर काही काळ विद्युत पुरवठा देखील खंडित झाला होता. हवामान. येत्या 2 दिवसात कोकणात बऱ्याच ठिकाणी, मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी तर मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. कोकणात आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता असून किनारपट्टी भागात आणि राज्याच्या अन्य भागात तुरळक ठिकाणी सोसाट्याचा वारा वाहील असा हवामान विभागाचा अंदाज आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. 15 जूनपर्यंत राज्यात मान्सूनच्या प्रगतीचा वेग मंदावणार असल्यानं पेरणीची घाई न करण्याचं कृषी विभागाचं आवाहन. घरगुती एलपीजी सिलेंडरच्या दरात 25 रुपयांची वाढ. येत्या 21 जूनला होणाऱ्या नीट यूजी फेरपरीक्षेची प्रश्नपत्रिका फुटल्याचा दावा एनटीएनं फेटाळला. अफवांवर विश्वास न ठेवण्याचं आवाहन. आणि अफगाणिस्तान विरुद्धच्या कसोटी क्रिकेट सामन्यावर आज दुसऱ्या दिवशी भारताची पकड. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: सुनबाई, काय सासूबाई?
2: ह्या घराचे काही नियम आहेत.
1: जसे?
2: जसे इथे कॅश ची परंपरा नाहीये.
1: मग देवाण घेवाण?
2: ते आम्ही डिजिटल पेमेंट करतो.
1: ओह,
2: जसे UPI ने?
1: अच्छा.
2: हो, आणि ऐक, अजून एक नियम आहे.
1: तो काय आहे सासूबाई?
2: सोनमुख पाहून पैसे सुद्धा UPI ने मिळतील.
1: तुम्ही पण ना सासूबाई.
3: भारत डिजिटल पेमेंट करतो आहे.
4: प्रत्येक देवाण घेवाण आता सुलभ आहे.

मध्यम लहरी 537° 6′ तसंच 558 kHz श्रोते हो आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. हे प्रसारण आपण AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर देखील ऐकू शकता. संध्याकाळचे 7:15 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत वृत्तविशेष.

0: श्रोते हो नमस्कार. आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत. श्रोते हो, केंद्र सरकारनं आपल्या कार्यकाळाची 12 वर्ष नुकतीच पूर्ण केली. या 12 वर्षांमध्ये सरकारकडून गरीब कल्याणकारी योजना राबवण्यासोबतच डिजिटल इंडिया, आर्थिक सुधारणा, आधुनिक पायाभूत सुविधा, खंबीर परराष्ट्र धोरण आणि राष्ट्रीय सुरक्षेला मोठं प्राधान्य देण्यात आलं. यातील सरकारनं राबवलेलं परराष्ट्र धोरण, त्यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावरील संबंधात झालेली सुधारणा आणि त्याचं भारताच्या दृष्टीनं असलेलं महत्व याविषयी तज्ज्ञ व्यक्तींनी केलेलं विवेचन आजच्या वृत्तविशेषमध्ये आपण ऐकणार आहोत. श्रोते हो, कोणत्याही देशाचा आर्थिक विकास हा त्या देशाचा व्यापार, उद्योग आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील संबंधांवर अवलंबून असतो. जागतिक महासत्तेच्या दिशेनं मार्गक्रमण करत असलेल्या भारतानं जागतिक स्तरावर सर्वसमावेशक जागतिक भागीदारीचं स्वीकारलेलं धोरण हे त्याचंच एक महत्वपूर्ण पाऊल म्हणावं लागेल. त्याचंच द्योतक म्हणजे भारताचे पूर्व, पश्चिम आशिया, आफ्रिका आणि प्रगत राष्ट्रांशी वृद्धिंगत झालेले संबंध होय. याविषयी आंतरराष्ट्रीय घडामोडींचे अभ्यासक चंद्रशेखर टिळक यांनी आकाशवाणीशी बोलताना अधिक माहिती दिली.
1: आत्ताच्या आपल्या परराष्ट्र धोरण आणि एकंदरीतच जागतिक राजकारण, जागतिक अर्थकारण आणि जागतिक समाजकारण या तीनही निकषांवरती आपल्या देशाचं क्रमांक किंवा क्रमवारी ही सुधारती आहे याची महत्व

0: महत्वाची कारण दोन. एक म्हणजे 1991 सालपासून जो आपण आर्थिक सुधारणांचा कार्यक्रम सुरू केला आणि त्यामध्ये सरकार बदलली, राजकीय रंगसंगती बदलली, तरी असलेलं सातत्य हा जितका मुद्दा महत्वाचा आहे, त्याही पेक्षा किंवा निदान तितकाच महत्वाचा मुद्दा असा आहे की 15 ऑगस्ट 1947 साली आपला देश स्वतंत्र झाल्यापासून आजपर्यंत म्हणजे जवळजवळ गेल्या 78 ते 79 वर्षामध्ये आपल्या देशाच्या परराष्ट्र धोरणामध्ये असलेला प्रचंड मोठं सातत्य हे त्याचं महत्वाचं कारण आहे. काल परत्वे, स्थल परत्वे, राजकारण परत्वे, काही किरकोळ तपशिलातले बदल झाले असले तरी याबाबतच्या मूलभूत तत्वांमध्ये आपण कधीही कोणत्याही प्रमाणामध्ये बदल केलेले नाहीत. की सर्वसाधारणपणे आपल्या देशासहित अनेकदा पंतप्रधान किंवा राष्ट्रप्रमुख याची छबी आणि याची कार्यशैली याच्या जोरावरती वैशिष्ट्यपूर्णरित्या परराष्ट्र धोरण हे राबवलं जातं. हा मुद्दा गेल्या 12 वर्षात आणि 1947 सालपासून आपल्या देशामध्ये नेहमीच महत्वाचा राहिलेला आहे. मग पंडित जवाहरलाल नेहरूंपासून विद्यमान पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी इथपर्यंत हा मुद्दा सातत्यपूर्ण असला तरी लक्षात घेण्याजोगी गोष्ट अशी आहे की पंतप्रधानांच्या बरोबरीनं तत्कालीन परराष्ट्र मंत्र्यांची ही प्रतिमा त्या त्या खात्यावर, धोरणावर आणि अंमलबजावणीवरती राहण्याचे जे 3-4 महत्वाची उदाहरणं आपल्या स्वतंत्र भारताच्या इतिहासामध्ये आहेत त्यातली 2 उदाहरणं ही गेल्या 12 वर्षांमध्ये घडलेली आहेत. आधी सुषमा स्वराज आणि आता एस जयशंकर यांनी आपल्या व्यक्तिगत कार्यकर्तृत्वाच्या जोरावरती परराष्ट्र धोरणाला पंतप्रधानांच्या बरोबरीने आणि सरकारी धोरणाच्या चौकटीत राहून पण स्वतंत्र सार्वभौमत्वानी जी एक दिशा दिली त्यातनं एकाच वेळेला संवेदनशील, मैत्रीपूर्ण पण त्याच वेळेला कणखर असं परराष्ट्र धोरण आपण पाहिलं आणि त्याचं प्रतिबिंब केवळ लष्कर, युद्ध, दहशतवादी हल्ले याच्या मागे पुढेच दिसलं असं नाही तर अनेक व्यापारी करार, त्याबाबतची कृती आणि प्रसंगी मौन हे सुद्धा आपल्या देशाच्या परराष्ट्र धोरणाचं प्रचंड महत्वाचं वैशिष्ट्य गेल्या 12 वर्षात आहे. मग अनेकदा करोना नंतरच्या काळामध्ये झालेली विद्यार्थ्यांची सुटका असेल, युद्धग्रस्त परिस्थितीमध्ये भारतीय नागरिक आणि प्रसंगी इतरही देशातल्या नागरिकांची आपल्या गुडविलच्या जोरावरती केलेली सुटका असेल किंवा काही वेळेला 2 वेगवेगळ्या राष्ट्रांमध्ये तटस्थ पण त्याच वेळेला समावेशक अशा पद्धतीच्या चर्चांच्या झालेल्या फेऱ्या असतील हे गेल्या 12 वर्षातल्या आपल्या परराष्ट्र धोरणाचं महत्वाचं यश आहे.
1: श्रोते हो, गेल्या 12 वर्षात भारत सरकारनं आपलं परराष्ट्र धोरण सार्वभौम असल्याचं सिद्ध केलं आहे. याविषयी बोलताना चंद्रशेखर टिळक यांनी सांगितलं,
0: गेल्या 12 वर्षामध्ये आपण आपल्या देशाला पुरेसं असं काही सार्वभौम धोरणाची घेतलेली 2 अत्यंत महत्वाची उदाहरणं. सगळ्यात पहिलं आणि महत्वाचं म्हणजे ज्या वेळेला अफगाणिस्तानचा ताबा तालिबाननं घेतला आणि त्यावेळेला त्यांनी असं जाहीर केलं की त्या देशाच्या बंदर आणि विमानतळ किंवा एकंदरीतच समुद्री मार्ग याचा उपयोग कोणालाही करता येणार नाही. त्यावेळेला आपल्या देशाच्या तेलाची असलेली आयात ही प्रामुख्यानं आखाती देशातून किंवा तेल उत्पादक किंवा ज्याला ओपेक राष्ट्र असं म्हणतो यातनं झालेली होती. अशा वेळेला आपल्या देशाचं तेलाच्या आयातीवरती असलेलं अवलंबित्व हे लक्षात घेता ताबडतोबीनं आणि दीर्घस्वरूपी आणि अत्यंत प्रभावी अशी योजना करणं प्रचंड महत्वाचं होतं. अशा वेळेला आपल्या देशाचा 1960 मित्र असून सुद्धा कधी मोठ्या प्रमाणावरती आपण विचार केला नव्हता अशा रशियाचा आपण तेलाच्या आयातीसाठी केलेला उपयोग किंवा विचार हे आपल्या परराष्ट्र धोरणाचं गेल्या 12 वर्षातलं सगळ्यात महत्वाचं आणि प्रभावी उदाहरण आहे. कारण हा जितका व्यापारी करार आहे तितकाच तो आंतरराष्ट्रीय राजकारणाच्या दृष्टीने महत्वाचा आहे. कारण त्यावेळेला रशियावरती अमेरिकेनं जागतिक वस्तू बाजारामध्ये डॉलरच्या उपयोगावरती काही निर्बंध घातले होते. हे लक्षात घेता आपण तेलाची आयात केवळ आखाती देशांकडनं रशियाकडे वळवली असं नव्हे तर आज मितीला 50%हून जास्त तेलाची आयात रशियाकडनं करतो. त्या तेलाचे पैसे आपण डॉलरमध्ये न देता भारतीय रुपया, भारतीय सेवा आणि भारतीय वस्तू याच्या माध्यमातून देतो हे आपल्या भारतीय परराष्ट्र धोरणाचं प्रचंड महत्वाचं यश आहे. याच्याच बरोबरीनं दुसरं झळाळतं उदाहरण म्हणजे पहलगामच्या हल्ल्यानंतर ज्या पद्धतीनं आपण ऑपरेशन सिंदूर आणि ऑपरेशन महादेव या योजना आपण अंमलात आणल्या त्याचं जागतिक पटलावर

0: करती परराष्ट्र मंत्री पंतप्रधान इतर महत्वाचे मंत्री आणि त्याच्याच बरोबरीनं विविध पक्षाच्या खासदारांचा समावेश असलेल्या विविध महामंडळ विविध समित्यांनी विविध देशांना दिलेली भेटी आणि त्यातनं आपण एक देश म्हणून आपली निर्माण केलेली प्रतिमा हे आपल्या परराष्ट्र धोरणाचं गेल्या काही वर्षातलं झळाळतं उदाहरण आहे. आणि तिसरं आणि अत्यंत महत्वाचं झळाळतं उदाहरण म्हणजे एकंदरीतच आत्ता विद्यमान परिस्थितीमध्ये कोणत्याही पद्धतीनं चर्चेच्या समारोपाची आणि समेटाची चर्चा या तीन देशांमध्ये आम्ही करणार नाही इतकं ठामपणानं आपल्या जागतिक अर्थवारीतलं क्रमवारीतलं स्थान वाढतं असतानाही घेणं आणि तरी सुद्धा त्याबद्दल कोणत्याही प्रकारचे वादंग निर्माण न होणं वादंग तर सोडा चर्चा सुद्धा निर्माण न होणं हे भारतीय परराष्ट्र धोरणाचं अत्यंत महत्वाचं असं उदाहरण आहे.
1: श्रोत्यो, भारतानं शेजारी राष्ट्रांसोबतची मैत्री कायम ठेवण्यासोबतच सीमावाद आणि दहशतवादावर कायमच आपली कडक भूमिका मांडली आहे. याविषयी बोलताना चंद्रशेखर टिळक म्हणाले,
0: भारताचा सीमावाद आणि त्याच वेळेला दहशतवादाबद्दलची प्रचंड कणखर भूमिका हे गेल्या 12 वर्षातल्या परराष्ट्र धोरणाचं एक अत्यंत महत्वाचं यश आहे. आपल्या बाजूचे तीन महत्वाचे देश म्हणजे पाकिस्तान, बांगलादेश आणि श्रीलंका या नात्या स्वरूपामध्ये त्यातनं होणारी घुसखोरी आणि दहशतवादाचं सावट हे आपल्या सीमांवरच नव्हे तर एकंदरीतच आपल्या धोरणांवरती पडलेलं आहे. वेळोवेळी पाकिस्तान सारख्या राष्ट्रानं आंतरराष्ट्रीय व्यासपीठांवरती पाकव्याप्त काश्मीरचा मुद्दा लावून धरलेला आहे. असं असताना युद्ध जरी केलं नाही तरी कोणत्याही तहाच्या किंवा चर्चेचा हा मुद्दा नाही हे अत्यंत निसंदिग्ध शब्दांमध्ये भारतीय परराष्ट्र धोरणानं सिद्ध केलेला आहे. त्याच वेळेला पहलगाम आणि कारगिल सारख्या घोषणांबद्दल आपला लढा हा त्या राष्ट्राविरुद्ध नसून त्या राष्ट्रानं आश्रय दिलेल्या दहशतवादाविरुद्ध आहे आणि त्यातनं सर्जिकल स्ट्राईकच्या माध्यमातून केलेली कृती त्याची निर्माण केलेली पार्श्वभूमी आणि त्याच्या साध पडसादावरती आपल्या परराष्ट्र धोरणानं आणि परराष्ट्र खात्यानं वेळोवेळी केलेली भूमिका हे गणित लक्षात घेतलं पाहिजे. गेल्या काही वर्षांमध्ये श्रीलंकेमधनं आपल्या देशामध्ये होणाऱ्या कारवायांच्या बाबतीत LTTEच्या माध्यमातनं जे अडचणी आपल्या देशात निर्माण केल्या गेल्या होत्या त्याचं प्रमाण आणि तीव्रता आणि सातत्य हे प्रचंड मोठ्या प्रमाणावर कमी झालंय हे आपल्या देशाच्या गृह खात्याबद्दल आपल्या देशाच्या लष्करी खात्याबरोबरीनच आपल्या देशाच्या परराष्ट्र धोरणाचं यश आहे हे लक्षात घेतलं पाहिजे. आणि आपल्या देशाच्या परराष्ट्र धोरणाला दहशतवादाचं उत्तर असं आहे की शेवटी दहशतवाद हा आपल्या देशाच्या जागतिक ठीक क्रमवारीतल्या वाढत्या स्थानाचा असलेला साध पडसाद आहे. ही भूमिका ज्या वेळोवेळी जागतिक व्यासपीठावरती खंबीरपणानं आणि स्वयंस्फूर्तीनं मांडणं हे दहशतवादाला दिलेलं एक धोरणात्मक उत्तर या शब्दांमध्ये याबाबतच्या परराष्ट्र खात्याच्या कार्यवाहीची वर्णन करावं लागेल.
1: श्रोते हो, G20 शिखर परिषदेसोबतच विविध जागतिक परिषदांमध्ये भारतानं विकसनशील आणि गरीब देशांच्या अर्थात ग्लोबल साऊथच्या समस्या मांडण्यासाठी पुढाकार घेतला आहे. त्याचंच एक उदाहरण म्हणजे भारतानं आफ्रिकन युनियनला G20 परिषदेचं मिळवून दिलेलं कायमस्वरूपी सदस्यत्व होय. याविषयी आंतरराष्ट्रीय संबंधाचे अभ्यासक डॉक्टर अनिकेत भावठाणकर यांनी आकाशवाणीशी बोलताना सांगितलं,
2: भारताचा स्वातंत्र्य लढा असेल की त्यानंतर देखील स्वातंत्र्यानंतर भारताने गरीब राष्ट्रांच्या प्रगतीसाठी नेहमीच आपला आवाज उठवलाय. मात्र मोदींच्या काळात जर याकडे पाहायचं असेल तर तीन दृष्टीने पाहू शकतो. पहिला म्हणजे ग्लोबल साऊथचा प्रतिनिधी म्हणून, म्हणजे ही जी गरीब आणि विकसनशील राष्ट्र आहेत त्यांना एक वेगळं नाव प्राप्त झालं ते ग्लोबल साऊथ आणि त्यांचं लीडरशिप कुठेतरी भारताने घेतलेलं आहे. त्या संदर्भात चीन सोबत त्यांचं स्पर्धा देखील चालू आहे. आणि याच संदर्भात 2023 जेव्हा भारतामध्ये G20ची कॉन्फरन्स झाली तर त्या G20च्या कॉन्फरन्स मध्ये आफ्रिकन युनियन या प्रादेशिक संघटनेला सदस्यत्व मिळावं म्हणून भारताने कुठेतरी प्रयत्न केले. दुसरे म्हणजे संस्थात्मक सुधारणांचा आग्रह, म्हणजे UNSC असतील किंवा IMF, वर्ल्ड बँक यामध्ये देखील विकसनशील राष्ट्रांचा ग्लोबल साऊथचा प्रभाव असावा असा भारताचा आग्रह राहिलेला आहे. रिफॉर्म ऑर रिमेन इररिलेव्हंट ही भारताची भूमिका होती मोदींच्या कार्यकाळात. आणि तिसरं म्हणजे ब्रिज पॉवर ही रणनीती, म्हणजे G7 देश असतील आणि ग्लोबल साऊथ असेल यांच्यामध्ये कुठेतरी ब्रिज प्रमाणे काम करण्याचं भारताने या काळात काम केलं आणि त्याच दृष्टीने व्हॉइस ऑफ ग्लोबल साऊथ ही परिषद पाहता येईल, त्याचं हे संस्थात्मक रूप म्हणता येईल.
1: श्रोते, भारतानं आपले आंतरराष्ट्रीय संबंध केवळ व्यापार वृद्धीसाठीच नव्हे तर आपत्कालीन मदत पुरवून आपल्या सांस्कृतिक आणि मानवतावादी नेतृत्वाची ओळख संपूर्ण जगाला करून दिली. कोरोना संकट काळात भारतानं वॅक्सिन मैत्रीद्वारे 100 हून अधिक राष्ट्रांना कोविड लसींचे पुरवलेले डोस हे त्याचं मोठं

0: उदाहरण आहे. याविषयी भावटणकर यांनी सांगितलं,
1: भारत हा नेहमीच औषधांचा मोठा पुरवठादार राहिलेला आहे जागतिक स्तरावर. मात्र कोविडच्या काळात वॅक्सिन मैत्री भारताचं जे इनिशिएटिव्ह होतं त्यामुळे त्याला कुठेतरी इन्स्टिट्यूशनलाइज रूप प्राप्त झालं आणि 100+ अधिक देशांना ती लस पुरवली गेली. आणि यामध्ये कोविडच्या काळामध्ये लोकशाही देश यांना काही संकटांशी सामना करता येत असं एक चित्र उपस्थित राहत होतं, त्याला भारताने कुठेतरी छेद देण्याचा प्रयत्न केला. दुसरं म्हणजे यामध्ये सॉफ्ट पॉवरच्या दृष्टीने याच्याकडे पाहिलं गेलं. वॅक्सिन डिप्लोमसी म्हणून भारताने एक विश्वासार्ह पर्याय उपस्थित केला, म्हणजे भारतात शेजारी देश असतील किंवा आफ्रिका असेल, लॅटिन अमेरिका असेल, सर्व देशांशी भारताने चांगले संबंध प्रस्थापित केले या लसीचा पुरवठा करून. आणि त्याच वेळी युरोप आणि इतर देश फक्त अंतर्गत बाबींवर लक्ष देत होते, त्यामुळे भारत एक चांगला पर्याय उपस्थित झाला. पण यात एक मर्यादा आणि वास्तव देखील आहे की दुसऱ्या लाटेमध्ये भारताला जेव्हा स्वतःला गरज लागली तेव्हा भारताने तो बाहेरील जगावरील जो त्यांचा पुरवठा होता तो जरा कमी करावा लागला. त्यामुळे भारताला हे पण लक्षात घ्यावं लागेल की आपला अंतर्गत काय चालू आहे ते देखील निश्चितच भारताला पाहावं लागेल.
0: श्रोतेहो, भारतानं जागतिक स्तरावर आपली भूमिका मांडताना पर्यावरण आणि हरित ऊर्जा क्षेत्रात केवळ शब्दांनी नाही तर धोरणात्मक निर्णय घेत बदल करता येतो हे सिद्ध करून दाखवलं. याविषयी बोलताना डॉक्टर अनिकेत भावठणकर यांनी सांगितलं,
1: आधीच्या काळामध्ये भारताची प्रतिमा ही स्पॉयलर जागतिक निगोसिएशन मध्ये होती, ती कुठेतरी सुधारण्याचा प्रयत्न या कार्यकाळात झाला. आणि त्यासाठी देखील पुन्हा मी 3 मुद्द्यांवर भर देऊ इच्छितो की म्हणजे केवळ घोषणा न करता त्या प्रत्यक्षात आणण्याचा प्रयत्न केला. त्या संदर्भात नॉन रिन्युएबल एनर्जी असेल त्याचं 500 GW लक्ष असेल किंवा सौर ऊर्जा जी आहे त्यात भारताचा 3रा क्रमांक. आणि महत्वाचं म्हणजे फ्रान्स सोबत इंटरनॅशनल सोलार अलायन्स ज्याचं मुख्यालय गुडगाव हरियाणा मधल्या गुडगाव येथे आहे, या घोषणा नाही आहेत केवळ, त्या प्रत्यक्षात आलेल्या गोष्टी आहेत, त्यामुळे त्या अत्यंत महत्वाचं आहे. दुसरं म्हणजे COP म्हणजे COP ही जी जागतिक हवामान बदल संदर्भात जे निगोसिएशन होतात त्यात पॅरिस मधली जे 2015 मधली जी कॉन्फरन्स झाली तिथे भारताने अत्यंत महत्वाचा रोल प्ले केला होता. तिथे भारताने क्लायमेट जस्टिस ही संकल्पना मांडली आणि तीही ग्लोबल साऊथच्या वतीने मांडलेली आहे. आणि तिथे कुठेतरी आपला शिफ्ट झालेला दिसतो. अर्थात आता आपल्याला बघावं लागेल की मागचं दशक त्याला उलटलं तरी त्याच्यातून काही फारसं आपल्या हातात पडलंय का हे बघावं लागेल. त्यामुळे अंतर्गत जो विरोधाभास आहे तो 3रा मुद्दा मी मानतोय, त्यावर आपल्याला काम करावं लागेल. कारण जो कॉप पॅरिसचं कॉप जे झालं तिथे ज्या झालेल्या गोष्टी आहेत त्या अजूनही सफल झालेल्या नाहीत आणि त्यामुळे आपल्याला अंतर्मुख होऊन त्याचा देखील थोडासा विचार करावा लागेल आणि औद्योगिक विकास आणि जो पर्यावरण समतोल कसा मांडता येईल याकडे थोडस लक्ष द्यावं लागेल.
0: श्रोते हो, भारत सरकारनं गेल्या 12 वर्षांच्या कालखंडात बँकिंग, वित्त, वैद्यकीय क्षेत्रात डिजिटल क्रांती घडवून आणली. यातील UPI पेमेंट प्रणालीची जगभरात झालेली मान्यता ही केवळ देशवासियांसाठीच नव्हे तर संपूर्ण ग्लोबल साऊथसाठी लाभदायक ठरली असं म्हणता येईल. भारतानं आपल्या खंबीर परराष्ट्र धोरणामुळे जागतिक पटलावर आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आहेच, शिवाय जागतिक स्तरावर सर्व देशांसोबतचे संबंध वृद्धिंगत होण्यास त्यामुळे मदत झाली आहे. श्रोते हो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ॲपवरही लाईव्ह ऐकू शकता. यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या YouTube वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादक आणि सादरकर्त्या संगीता गोडबोले, निर्मिती सहाय्य निकिता लाड, लेखन आणि समन्वय रवींद्र वसंतराव लोखंडे आणि निवेदन कौस्तुभ पटाई.

वृत्तविशेष आपण ऐकलत आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून, तसंच AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरून। श्रोते हो, संध्याकाळचे 7:31 झाली आहेत। प्रसारित करीत आहोत शेतकरी बांधवांसाठी कार्यक्रम माझा आवार माझं शिवार।

नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो, माझा आवार माझं शिवार या कार्यक्रमात आपलं अगदी मनापासून स्वागत. आज रविवार, भारतीय सौर दिनांक 17 ज्येष्ठ शके 1900

1948 अर्थात इंग्रजी कालगणनेनुसार दिनांक 7 जून 2026. आजच्या आपल्या माझा आवार माझं शिवार या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत कीर्तनकार प्रज्ञा सोमणी यांचं दृष्टिदान या विषयावरचं कीर्तन.

समर्थ रामदास स्वामी मनाला उपदेश करतात, अरे बाबा मना, देहरूपाने पृथ्वीवर आपण प्रवासाला आलो ते परतीचं तिकट घेऊनच, देह काळाचं भक्ष्य आहे, जे लोक असं भान ठेवून जगले ते या भवसागरातून तरले नि कीर्ती रूपाने जगात उरले। एकदा एकनाथ महाराजांकडे एक टवाळखोर आला, त्याने नाथांना विचारलं, सांगा बरं नाथ मी कधी मरणार? नाथांनी सहज उत्तर दिलं, 8 दिवसात मरशील। 8 दिवसात मरणार हे वाक्य नाथांच्या मुखातून बाहेर पडलं आणि टवाळखोरीचं भूत त्याच्या मानेवरून उतरलं। तो नाथांना म्हणाला, खरंच का मी 8 दिवसात मरणार? नाथ म्हणाले, हे सूर्यप्रकाशा इतकं सत्य आहे। नाथांचे हे बोल ऐकले, नाथांना म्हणाला, आत्तापर्यंत मी फक्त टवाळी केली, आता मी कसा वागू ते सांगा। नाथ म्हणाले, कुणाची निंदा करू नकोस, खोटं बोलू नकोस, जेवढा जमेल तेवढा दानधर्म कर, देवाचं नामस्मरण कर, स्वतःवर सुद्धा रागावू नकोस। हा टवाळ मनुष्य मृत्यूच्या नुसत्या जाणीवेनं इतका बदलला, इतका बदलला की खरंच नाथांनी सांगितल्याप्रमाणे वागू लागला। 8व्या दिवशी घरच्या माणसांचा निरोप घेतला, त्यांना सांगितलं, मी नाथांकडे जातो, आता परत येणार नाही। या माणसातला बदल सगळ्यांना जाणवला, जो तो नाथांना म्हणू लागला, या खळामध्ये बदल झाला, अशी कोणती औषधी आपण याला दिलीत? नाथ शांत होते। हा आला, नाथांच्या पायावर मस्तक ठेवलं आणि रडू लागला। नाथ म्हणाले, बाबा का रडतोस? तो म्हणाला, नाथ आज मी जाणार। नाथ म्हणाले, जाणार कुठे? अहो आज 8वा दिवस, तुम्हीच मला म्हणाला होतात ना मी 8 दिवसात मरणार। नाथ म्हणाले, अरे वेड्या, प्रत्येक जण 8 दिवसातच मरतो, कारण मरणाच्या दिवशी या 8 वारातलाच कोणता तरी वार असतो, याचा अर्थ तू आजच मरशील असा धरलास। तो म्हणाला, पण या मृत्यू भयाची तुम्ही मला जाणीव करून दिलीत, मला जीवनाचा खरा हा अर्थ उमगला, मी आता सावध झालो, म्हणूनच तुकोबाराय म्हणतात,

या कृपेचा लाभ संतांनी जाणला ते कीर्ती रूपाने अजरामर झाले. ज्ञानेश्वर माऊलीच्या समाधीला आज 750 वर्ष झाली. तुकाराम महाराजांच्या 350 वर्ष वैकुंठ गमन सोहळ्याला यावर्षीपासून सुरुवात झाली. शिवराय समर्थ यांच्या परलोक गमनास 350 वर्ष झाली, पण त्यांची कीर्ती आजही आपण गातो. त्याचं कारण हेच, अशा अनेक संत महंतांच्या त्यागातून मानवतेच्या शिकवणुकीमुळे आज हे राष्ट्र जगाच्या इतिहासात पूजनीय आहे. अशा संतांनी या देहाचं नश्वर पण जाणलं, तसंच या नरदेहाचा मोठा गुणही जाणला. समर्थ म्हणतात, सामर्थ्य आहे चळवळीचे, जो जो करील तयाचे, परंतु तेथे भगवंताचे अधिष्ठान पाहिजे. संत महंतांनी पंच ज्ञानेंद्रिय पंच कर्मेंद्रिय यांची खरी सार्थकता जाणली आणि इंद्रियांना कार्यरत केलं. सुभाषितकार म्हणतात, हस्तस्य भूषणम दानम सत्यम कंठस्य भूषणम श्रोत्रस्य भूषणम शास्त्रम भूषणै किं प्रयोजनम. हात दानाने शोभून दिसतात. सत्य आणि चांगलं बोलणं

हेच कंठांचं खरं भूषण आहे। तर चांगल्या गोष्टी ऐकणं यामुळेच कानांची शोभा वाढते। अशा प्रकारे इंद्रिय रूपी सुंदर शरीराच्या सुंदर लेण्यामध्ये डोळे फार मोलाचे आहेत बरं का। या डोळ्यांचं खरं काम सृष्टी रूपानं नटलेल्या या परमेश्वराच्या विशालतेचं दर्शन घेऊन हृदयावर त्याचा ठसा उमटवणं, सागराची गंभीरता सखोलता तर नदी वृक्ष यांची परोपकार तर आकाशाची विशालता तर पृथ्वीची क्षमाशीलता यांचं दर्शन मनाला सतत घडवून मनाला विशाल करणं हे डोळ्यांचं खरं काम आहे। निसर्गाची परोपकारता घ्यावी, आपल्याला यथाशक्ती यथादान करता आलं तर करावं आणि त्यागाची जाणीव सतत मनात रुजवावी। संत म्हणतात, खरं सुख त्यागात आहे भोगात नाही। सध्याच्या भोगयुगात या उपदेशाची प्रत्येकाला जरूर आहे। म्हणूनच तुकोबा राय म्हणतात, धरुनी आवडी करावी तातडी परमार्थी, तुका म्हणे इह लोकीच्या व्यवहारे नये डोळे धुरे भरुनी राहो। संसारातील भूल भुलैयाला भुलून विषयाच्या धुराने जर डोळे अंध झाले असतील तर संत पुरुषांचा वाराच म्हणजे त्यांचे विचारच आपल्याला वाचवतील। म्हणूनच क्षणाक्षणाचा विचार करून सावध झालं पाहिजे। सुभाषितकार म्हणतात,

जनावरांना विचारशक्ती नाही असं आपण म्हणतो, पण त्यांना देखील स्वतःच्या अपत्यापेक्षा दान करणं अधिक महत्वाचं वाटतं। हेच पहा, पारडू असलेली म्हैस सुद्धा तिला खायला दिलं की त्याची परतफेड अनेक पटीनं करते। पारडासाठी दूध राखून न ठेवता माणसाला सगळंच्या सगळं देते, दान करते। एवढंच काय, पशूंच्या कातडीचा उपयोग सुद्धा माणसासाठी होतो, पण एवढा त्याग करून त्याच्या मोबदल्यात पशूला काही कीर्ती मिळत नाही। म्हणजेच माणसानी म्हशीसारख्या पशुपासून कृतज्ञता बुद्धी शिकण्यासारखी आहे। माणसाजवळ देण्यासारखं बरंच धन परमेश्वरानं देऊन ठेवलं आहे। कुणी श्रीमंत अन्नदान, भूदान, धनदान करून कीर्ती ठेवून जातो, पण ज्याच्याजवळ धनाची श्रीमंती नाही पण बुद्धी किंवा ज्ञानाची समृद्धी आहे ते विद्यादान करतात, आणि सर्वसामान्य मनुष्य अनेक प्रकारची त्याला परवडतील अशी दान देतो। आपल्याला लाभलेलं मानवी शरीर, मानव देह याचं सामर्थ्याचं ज्ञान फार कमी जणांना असतं। माणसाला जरी श्रीमंती नसली, बुद्धी नसली, तरी शरीराच्या बळावर तो हल्लीच्या काळात ज्या दानांना महत्व आहे अशी दाने म्हणजेच रक्तदान, देहदान, नेत्रदान, दृष्टीदान करू शकतो। जागतिक कीर्तीच्या एका सौंदर्य सम्राट निल्या स्पर्धेत प्रश्न विचारला गेला, आपले डोळे फार सुंदर आहेत, त्याबद्दल आपल्याला फार गर्व असेल नाही? त्या सौंदर्य सम्राज्ञीनं तेजस्वी डोळे मिटल्यासारखं केलं, जणू काही त्या दृष्टीदात्याचं चिंतन ती करत असावी। तिने पटकन उत्तर दिलं, मी माझ्या सुंदर डोळ्यांचा उपयोग तर हे सुंदर जग पाहण्यासाठी करतेच आहे, पण मरणोत्तर या सुंदर डोळ्यांचा उपयोग एखाद्या अंध माणसाला दृष्टी देण्यासाठी झाला तर त्या डोळ्यांची सुंदरता शतपटीनं वाढेल आणि त्यातच मला आत्मिक आनंद मिळेल, म्हणून मी मरणोत्तर दृष्टीदान केलं आहे। मग त्या सौंदर्य सम्राज्ञीचं खरंच आपल्याला मिळालेल्या सुंदर देहाचं आणि त्याच्या अमर्याद अशा शक्तीचं तिला खरंचच ज्ञान झालं। आणि म्हणूनच तुकाराम महाराज म्हणतात, आपल्याला जो जीवनातला क्षण आणि क्षण मिळाला आहे त्याचा विचार करावा। म्हणूनच ते आपल्या अभंगात वर्णन करतात,

महाभारतात अशी कथा आहे, एका ब्राह्मणाच्या पित्याचं निधन झालं. आपल्या पित्याचा अग्निसंस्कार चंदनाच्या लाकडांनी करावा असं त्या ब्राह्मणानं ठरवलं, पण तो स्वतः दरिद्री, तेव्हा चंदनाची लाकडं विकत घेणं त्याला जमणार नव्हतं. तो धर्मराज युधिष्ठिराकडे आला. आपली इच्छा सांगून त्याने सांगितलं, राजा, अरे तू मला चंदनाची लाकडं देशील तर मी तुझे उपकार जन्मभर विसरणार नाही. युधिष्ठिर म्हणाला, अरे बाबा, ते सगळं खरं आहे. सध्या पावसाळ्याचे दिवस, तुला चंदनाची सुकी लाकडं कशी मिळणार? माझ्या मालकीच्या जंगलात सर्वच लाकडं ओली आहेत. तेव्हा मी मनात असून सुद्धा तुझी इच्छा पुरी करू शकत नाही. निराश झालेला ब्राह्मण अंगदेशचा राजा कर्ण याच्याकडे आला आणि त्यांनी आपली करुण कहाणी अत्यंत करुण स्वराने कर्णाला सांगितली. कर्ण म्हणाला, खरं आहे, सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत, चंदनाची सुकी लाकडं मिळणार नाहीत, पण मी तुला विनमुख परत पाठवणार नाही. असं सांगून कर्णाने ताबडतोब आपल्या नोकरांना आज्ञा केली, कारण चंदनाचं सिंहासन हे कर्णाने स्वतःला बसवण्यासाठी बनवून घेतलेलं होतं. कर्णाला ते आठवलं. त्यांनी नोकरांकरवी ते चंदनाचं सिंहासन फोडलं आणि ब्राह्मणाला त्या चंदनाच्या लाकडांचं दान केलं. ब्राह्मण कृतार्थ झाला. कर्णाच्या पाया पडला आणि म्हणाला, आपण धन्य आहात. आपली दानाची शक्ती फारच धन्य आहे, म्हणूनच खरोखर आपल्याला दानशूर म्हणतात, ते काही खोटं नाही. खरं म्हटलं तर युधिष्ठिराचं सिंहासनही चंदनाचं होतं, पण युधिष्ठिराजवळ मनाची श्रीमंती नव्हती असं म्हणा, किंवा युधिष्ठिराला सुचलं नाही म्हणा, पण युधिष्ठिराकडून तो ब्राह्मण विनमुख परत गेला हे खरं. गीतेत असं म्हटलं आहे की दान देताना स्थळ, काळ, पात्रतेचा विचार करावा, पण काही काही वेळा या विचाराला मुरड घालावी लागते आणि अशा वेळेस आपल्याजवळ जे दान देण्यासारखं आहे, तसंच जे दान देण्याचा फक्त आपल्याला अधिकार आहे आणि जे दान मरणोत्तर केलं जातं, पण त्याचा विचार मात्र जिवंतपणी शरीर चांगल्या अवस्थेत असतानाच करावा, कारण तुकाराम महाराज मूळ अभंगात म्हणतात, क्षय

माणिक वर्मा यांनी गायलेलं गीत आत्ता आपण ऐकलं. संगीत दिलं होतं दशरथ पुजारी यांनी. श्रोते हो, आजच्या माझं आवार माझं शिवार या कार्यक्रमातून आपला निरोप घेण्यापूर्वी आठवण उद्याच्या कार्यक्रमांविषयी. उद्या सकाळी 6:40 आणि दुपारी 2 कृषीवाणी या कार्यक्रमात आपण ऐकू शकाल कारली पिकाची लागवड याविषयीची माहिती. आणि उद्या संध्याकाळी 7:30 माझं आवार माझं शिवार आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती असलेल्या कार्यक्रमात आपण राज्यस्तरीय प्रसारण ऐकू शकाल. बरे तर शेतकरी बंधू भगिनींनो, आता मात्र माझं आवार माझं शिवार या कार्यक्रमातून आपला निरोप घेत आहोत. हा कार्यक्रम आपल्यासाठी सादर केला रोशन जाधव यांनी. पुढील भेटीपर्यंत नमस्कार.

माझं आवार माझं शिवार हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून, तसंच AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरून. श्रोतेहो, प्रसारभारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्मवर देखील आपण आमचे कार्यक्रम ऐकू शकता.

0: श्रोतेहो, रेडिओ म्हणजे काही फक्त प्रसार माध्यम नाही, तो आहे संवादाचा एक सेतू. निवेदक वेगवेगळ्या कार्यक्रमातून रेडिओचे प्रतिनिधी म्हणून श्रोत्यांशी संवाद साधतात आणि आपसुकपणे त्यांच्या सोबतचं नातं दृढ होत जात. आणि याच परंपरेला नवी झळाळी देणारा सहज संवाद आम्ही घेऊन येतो आहोत सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी सकाळी 11:05 ते दुपारी 12.
1: तेव्हा अवश्य ऐका सहज संवाद.
0: सहज संवाद.
2: सहज संवाद.

श्रोतेहो, महान व्यक्तिमत्व एका दिवसात किंवा रातोरात घडत नसतात. अनेक छोट्या मोठ्या प्रसंगातून ताऊन सुलाखून निघाल्यानंतर आगळ्या जीवन मूल्यांनी ती झळाळून उठतात, तेव्हाच त्यांचं श्रेष्ठत्व सिद्ध होतं. मोहनदास करमचंद गांधींच्या जीवनात असे अनेक कसोटीचे क्षण आले ज्यातून त्यांचं महात्मापण घडत गेलं.

जाणून घेऊया मोहन ते महात्मा हा प्रेरणादायक प्रवास असे होते गांधीजी या यू आर राव लिखित पुस्तकाच्या अभिवाचनातून दर शुक्रवारी सकाळी 10:20 अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर गांधी वंदना.

0: आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. रात्रीचे 8:05 होत आहेत. प्रसारित करीत आहोत मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र.
1: आकाशवाणी मुंबई. मच्छिंद्र बोराडे राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. घरगुती एलपीजी सिलेंडरच्या दरात 29 रुपयांची वाढ. येत्या 21 जूनला होणाऱ्या नीट यूजी फेरपरीक्षेची प्रश्नपत्रिका फुटल्याचा दावा एनटीएनं फेटाळला. अफवांवर विश्वास न ठेवण्याचं आवाहन. दक्षिण कोरियाच्या पुढच्या प्रधानमंत्री म्हणून हान सेओंग सुक राष्ट्रपतींकडून नामनिर्देशित. उलानबातर कुस्ती स्पर्धेत भारताच्या दीपकनं 61 किलो वजनी गटात तर दिनेशनं 125 किलो वजनी गटात पटकावलं सुवर्णपदक. आणि अफगाणिस्तान विरुद्धच्या कसोटी क्रिकेट सामन्यावर भारताची पकड. स्वयंपाकासाठीच्या घरगुती एलपीजी सिलेंडरच्या दरात 29 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. 14 किलोच्या सिलेंडरच्या दरातली ही वाढ आजपासून लागू होणार आहे. गेल्या 3 महिन्यातली ही दुसरी दरवाढ आहे. या वाढीमुळे दिल्लीत घरगुती एलपीजी सिलेंडरचे दर 913 वरून 942 रुपये झाले आहेत. तर मुंबईत सिलेंडरचे दर 912.50 रुपयांवरून 941.50 रुपये इतके झाले आहेत. आंतरराष्ट्रीय स्तरावर स्वयंपाकाच्या गॅसच्या दरात मोठी वाढ होत असली तरी भारतात एलपीजी सिलेंडर जागतिक स्तरावर सर्वात कमी दरात मिळत असल्याचं केंद्र सरकारनं म्हटलं आहे. अमेरिका, कॅनडा आणि ऑस्ट्रेलिया यांसारख्या विकसित अर्थव्यवस्थांच्या तुलनेत भारतात एलपीजी स्वस्त आहे असं केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाच्या निवेदनात म्हटलं आहे. जागतिक ऊर्जा बाजारातल्या अस्थिरतेपासून ग्राहकांचं संरक्षण करण्यासाठी सरकारनं स्वतः वाढीव किमतीचा मोठा वाटा उचलला आहे असं यात म्हटलं आहे. येत्या 21 जूनला होणाऱ्या नीट यूजी 2026 फेरपरीक्षेची प्रश्नपत्रिका फुटल्याचा दावा एनटीए अर्थात राष्ट्रीय चाचणी संस्थेनं फेटाळला आहे. विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांमधल्या परीक्षेबाबतच्या तणावाचा गैरफायदा घेऊन अशा अफवा पसरवणाऱ्या संघटित टोळ्यांचं हे काम असल्याचं एनटीएनं समाजमाध्यमावरच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. परीक्षा प्रक्रियेची विश्वासार्हता अबाधित असून उमेदवारांना सुरक्षित आणि निष्पक्ष पद्धतीनं परीक्षा देता यावी

0: यासाठीच्या उपाययोजना करण्यात आल्याचं यात म्हटलं आहे. सीबीएसई अर्थात केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या यंदाच्या 12वीच्या परीक्षेसाठी निकाल पश्चात सेवा पुरवणाऱ्या पोर्टलवर आढळून आलेल्या त्रुटींची पडताळणी आणि प्रश्नपत्रिकेच्या पुनर्मूल्यांकनासाठी अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस आहे. हे पोर्टल आज मध्यरात्रीपर्यंत खुलं राहणार असून विद्यार्थ्यांनी मुदत संपण्यापूर्वी आपले अर्ज पूर्ण करून सादर करावेत असं सीबीएसईनं समाजमाध्यमावरच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. दक्षिण कोरियाचे राष्ट्रपती ली जे म्युंग यांनी लघु आणि मध्यम उद्योग विभागाच्या मंत्री हान सेओंग सुक यांना देशाच्या पुढच्या प्रधानमंत्री म्हणून नामनिर्देशित केलं आहे. दक्षिण कोरियाला कृत्रिम बुद्धिमत्तेच्या युगात नेण्यासाठी आणि सर्वसमावेशक आर्थिक विकासाला चालना देण्यासाठी हान या अत्यंत योग्य असल्याचं राष्ट्रपतींचे मुख्य सचिव कांग हुन सिक यांनी म्हटलं आहे. दक्षिण कोरियाच्या संसदेनं या नियुक्तीला मंजुरी दिली तर हान या दक्षिण कोरियाच्या पहिल्या महिला प्रधानमंत्री ठरतील. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. मंगोलियात उलान बातर खुल्या कुस्ती स्पर्धेत भारतीय कुस्तीपटूंनी आज पुरुषांच्या फ्रीस्टाईल प्रकारात 2 सुवर्ण आणि 2 कांस्यपदकं जिंकली. अंतिम लढतीत दीपकनं 61 किलो वजनी गटात कझाकस्तानच्या असिल आयताकिन याचा 6-0 असा पराभव केला तर दिनेशनं 125 किलो वजनी गटात कझाकस्तानच्या येदिगे कासिम बेकवर 2-0 मात केली. 65 किलो वजनी गटात मोहित कुमारनं कझाकस्तानच्याच ओसिम झान दास्तान बेक याच्यावर 17-6 असा दणदणीत विजय मिळवत कांस्यपदक निश्चित केलं तर 97 किलो वजनी गटात विकीनं मंगोलियाच्या गान खुयाग गान बतार याला 4-0 नमवत कांस्यपदक पटकावलं. न्यू चंदीगड इथं सुरू असलेल्या अफगाणिस्तान विरुद्धच्या कसोटी क्रिकेट सामन्यावर भारतानं आज दुसऱ्या दिवशी पकड घेतली. प्रथम फलंदाजी करणाऱ्या भारतानं कालच्या 3 बाद 368 धावसंख्येवरून आज पुढे खेळायला सुरुवात केल्यानंतर शतकवीर कर्णधार शुभमन गिल 126 धावांवर बाद झाला. ऋषभ पंतनं 81 तर वॉशिंग्टन सुंदरनं नाबाद 52 धावा केल्या. 4 बाद 564 अशी धावसंख्या झाल्यावर भारतानं आपला डाव घोषित केला. अफगाणिस्तानतर्फे मोहम्मद सलीमनं 6 गडी बाद केले. त्यानंतर फलंदाजीसाठी उतरलेल्या अफगाणिस्ताननं दिवसअखेर पहिल्या डावात 5 बाद 113 धावा केल्या म्हणजेच ते अद्याप 451 धावांनी पिछाडीवर आहेत. आजचा खेळ थांबला तेव्हा रहमत शाह 43 तर अफसर जझाई 3 धावांवर खेळत होता. भारतातर्फे आज मानव सुतारनं 3 तर प्रसिद्ध कृष्णानं 2 बळी घेतले. परीक्षा आणि प्रवेश परीक्षांमध्ये होत असलेल्या कथित अनियमितता आणि पेपरफुटीची जबाबदारी घेऊन केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान त्यांच्या पदाचा राजीनामा देईपर्यंत आपलं आंदोलन चालूच राहील असं काँग्रेस जनता पक्षाचे संस्थापक अभिजित दीपके यांनी म्हटलं आहे. त्या छत्रपती संभाजीनगर इथं बातमीदारांशी बोलत होते. आपल्या पक्षाच्या नेतृत्वाखाली काल नवी दिल्लीत केलेल्या निदर्शनात सुमारे 7,000 लोक सहभागी झाले होते आणि हे आंदोलन यशस्वी झालं असं ते म्हणाले. हे आंदोलन लवकरच देशव्यापी करणार असल्याचं त्यांनी सांगितलं. नैऋत्य मोसमी पावसाचं राज्यात आगमन झालं असलं तरी 15 जूनपर्यंत राज्यात मान्सूनच्या प्रगतीचा वेग मंद राहील त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये असं आवाहन कृषी आणि आपत्ती व्यवस्थापन विभागानं केलं आहे. नैऋत्य मोसमी पाऊस दक्षिण कोकणात दाखल झाला असून सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यांच्या काही भागांत 9 जूनपर्यंत मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे. मात्र त्यानंतर 15 जूनपर्यंत पावसाच्या प्रगतीचा वेग कमी राहील अशी शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही आज नागपुरात बातमीदारांशी बोलताना याबाबत माहिती दिली. यंदाचं वर्ष हे अल निनोचं वर्ष असून शेतकऱ्यांना दुबार पेरणीची वेळ येऊ नये यासाठी माहिती देण्यात येत असल्याचं त्यांनी सांगितलं.
1: पाऊस जरी 92% असला तरी देखील विशेषतः मराठवाडा पश्चिम विदर्भाचे काही जिल्हे उत्तर महाराष्ट्राचे काही जिल्हे आणि आपला अवर्षण प्रवण भाग या भागामध्ये त्याच्या कमी पाऊस पडण्याची संभावना आहे आणि म्हणूनच शेतकऱ्यांनाही सातत्याने मी अडवायझरी देतो की त्यांनी पेरणी कधी केली पाहिजे जेणेकरून दुबार पेरणीची वेळ येऊ नये. प्रयत्न आहेत की कमी पावसातही जेवढं जास्तीत जास्त त्या ठिकाणी नुकसान टाळता येईल जेवढं कमीत कमी नुकसान होईल तेवढं झालं पाहिजे असा प्रयत्न चालू.
0: आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना राबवणारं पश्चिम बंगाल हे देशातलं 36वं राज्य ठरणार आहे. या योजनेच्या अंमलबजावणीसाठी उद्या

राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरण आणि पश्चिम बंगाल राज्य सरकार यांच्यात सामंजस्य करार करण्यात येणार आहे. संयुक्त राष्ट्रांचा मिलिटरी जेंडर ॲडव्होकेट ऑफ द इयर हा पुरस्कार मिळाल्याबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी मेजर अभिलाषा बराक यांचं अभिनंदन केलं आहे. हा सन्मान मेजर बराक यांची उत्कृष्ट सेवा आणि संयुक्त राष्ट्रांच्या शांतता रक्षक मोहिमेतल्या भारताच्या दीर्घकालीन योगदानाचा गौरव करत असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आपल्या समाज माध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे. भारत आणि इंडोनेशिया यांच्यातल्या संयुक्त आयोगाची 8वी बैठक आज नवी दिल्लीत झाली. परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर आणि इंडोनेशियाचे परराष्ट्र मंत्री सुगियोनो यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत द्विपक्षीय संबंधांच्या विविध पैलूंवर चर्चा झाली. दोन्ही नेत्यांनी प्रादेशिक आणि परस्पर हिताच्या जागतिक घडामोडींविषयी चर्चा केली, तसंच विभागीय आणि बहुपक्षीय व्यासपीठांवर सहकार्य आणि समन्वय वृद्धिंगत करण्याच्या आपल्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार केला. महसूल गुप्तचर संचालनालयानं मुंबईत छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर राबवलेल्या ऑपरेशन गोल्ड नेक्सस अंतर्गत सोन्याच्या तस्करीच्या मोठ्या टोळीचा पर्दाफाश केला आहे. या कारवाईत सुमारे 5 कोटी रुपये किमतीचं 3 किलो 200 ग्रॅम परदेशी सोनं जप्त केलं असून 7 जणांना अटक केली आहे. त्यात बांगलादेश आणि श्रीलंकेतले 3 प्रवासी, विमानतळावरचे 3 कर्मचारी आणि सोनं स्वीकारणारी व्यक्ती यांचा समावेश आहे. जूनच्या पहिल्या आठवड्यात परदेशी गुंतवणूकदारांनी सुमारे 42,927 कोटी रुपयांचे समभाग विकले आहेत. पश्चिम आशियातला तणाव हे या विक्रीमागचं मुख्य कारण आहे. या भूराजकीय अनिश्चिततेचा गुंतवणूकदारांच्या मानसिकतेवर मोठा परिणाम झाला असून ऊर्जेच्या अस्थिर किमती आणि पुरवठा साखळीतला दीर्घकालीन व्यत्यय यांबाबतच्या वाढत्या भीतीमुळे हे गुंतवणूकदार जोखीम उचलायला कसरत आहेत. ठळक बातम्या पुन्हा एकदा. घरगुती एलपीजी सिलेंडरच्या दरात 29 रुपयांची वाढ. येत्या 21 जूनला होणाऱ्या नीट योजी फेरपरीक्षेची प्रश्नपत्रिका फुटल्याचा दावा एनटीएनं फेटाळला. अफवांवर विश्वास न ठेवण्याचं आवाहन. दक्षिण कोरियाच्या पुढच्या प्रधानमंत्री म्हणून हान सेओंग सुक राष्ट्रपतींकडून नामनिर्देशित. उलानबातर कुस्ती स्पर्धेत भारताच्या दीपकनं 61 किलो वजनी गटात तर दिनेशनं 125 किलो वजनी गटात पटकावलं सुवर्णपदक. आणि अफगाणिस्तानविरुद्धच्या कसोटी क्रिकेट सामन्यावर भारताची पकड. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

श्रोते हो, रात्रीचे 8:15 आणि 30 सेकंद झाली आहेत. लोकसंगीताच्या कार्यक्रमात ऐकूया रावसो कोर्लेकर व पार्टी यांनी गायलेल्या धनगरी ओव्या. रचना आहे संत नामदेवांची.

0: स्वतः शिरमाळा पर वाट लागली होती जायला
1: अरे देहो त्या झाला

0: शिशी नारायण बर कहला बघून
1: जसा मात्र होता पुष्कर
0: बाबा
1: काय झाला
0: साडेतीनशे म्हणला बंदी खायला टाकलेत म्हणला
1: अरे तू मात्र कुठनाला गाव नाव सांगला उकर मला
0: तू कसाला सांग म्हणताना सिद्धमाळा बालालता बोलायला
1: अरे स्वतः तू मात्र त्याला
0: बाबा
1: काय झाला
0: शिर्ड्यान म्हणतो काय म्हणला माझ्या काशिनी बिराबाच्या शेवला तास उडला पाणी नाही आलूया
1: पाणी नाही एवढं म्हणताना स्वतः शिवसेनारायण
0: बाबा
1: काय झाला
0: मी म्हणला बावडीला येडा घालून माझ्या फडीची राखण म्हणला झाकण केलं एवढ्या बारूला मी रातांदळा झालो या मला डोळे देतवा पाणी नेबिर का
1: मी एवढं म्हणताना शिरमाळाप्पा त्यावेळी
0: हायला आपण तर ह्याला द्याव नाही तर आपण पाप लागेल गुरु छवा मानून करणार नाही म्हणून सिद्धमाळापाने काय केलं
1: मात्र शिशनारायणाला सांगायला
0: बाबा गावाच्या खालत म्हणला लिंगुडाचा आळा म्हणला लिंगुडा आळात सवज जायचं

0: काय करायला आपण अवघड आहे का म्हणलं?
1: वय नक्कीच जाऊन येतो आत्ताच आता.
0: लिंगुडाच्या आळ्याला गेला त्या वेळेला
1: आणि स्वतः जाताना समज गेला
0: उरपडाला डोळा आणि कात निघून गेले तिचे माळा माघारी फिरला
1: शिवसेनारायणाला लागलं होता दिसायला गडब गडबडीन मात्र
0: जायला म्हणलं आपण काहीतरी वगमान घ्यावं
1: वैगे बावडीवर परत तो गेला
0: पळत गेला हिवकी माळा बाला लाला होता बोलायला
1: आणि शिदमाळाप्पा पायरी लाला होता उतरायला
0: शिदमाळाप्पा एक पायरी उतरलं का पाणी दोन पायऱ्या उतरत होत असं करत करत पाणी गेलं तळाला
1: आणि स्वतः त्याच विळीला
0: खाली तळाला राहतायला काय उत्तर बारवायला
1: आणि
0: सात

0: सिद्ध महाराप्पा गेला होता ताला सात आश्रमा खायला ते बोलायला
1: कोणता या सिद्ध महाराप्पाला
0: बाबा
1: हा
0: हमारा गंगेचा काहीतरी वगमानती
1: आणि
0: वगमानती मध्ये ना सिद्ध महाराप्पा काय झाला
1: आणि सिद्ध महाराप्पा काला होता वगमल दोनीला
0: गंगेचे पूजा गंगेला सोडते तुला परडी करू ना
1: आणि
0: तोर काय शिष्य नारायण काय म्हणतो या
1: तर या सिद्ध महाराप्पाला
0: सात्याश्रमाला बाबा वगमानी दिला
1: आणि
0: आता मला सुद्धा वगमानते
1: मग मात्र पुढे जा
0: असे म्हणताना त्यावेळी
1: सिद्ध महाराप्पाला
0: काय केलं
1: आणि काय तो वगमानला होता देहीला
0: पंचमी जातनाला नागपंचमी बारा वाट्याचा काढतेले तुझ्या नवला
1: आणि
0: दूध घालतेले वारळा तुला उपास धरतेले बाबा असा वगमान दिला
1: आणि वगमान दिला सिद्ध महाराप्पा

0: सिद्धमाळप्पा निघून गेला होता कशा बाग फुलाला
1: आणि स्वतः बागला जाऊन मात्र सिद्धमाळप्पा
0: सिलकी सिलकी जाय शेवंती चापा मोगरा नाना परिची बर का
1: फुलं तोडून मात्र दुर्ण घेतला होता सिद्धमाळप्पा बघलेला आणि घडा लावला होता खांद्याला सिद्धमाळप्पा

लोकसंगीताच्या कार्यक्रमात श्रोते हो आपण ऐकत होतात रावसो कोर्लेकर आणि पार्टी यांनी गायलेल्या संत नामदेव यांची रचना असलेल्या धनगरी ओव्या आणि याबरोबरच लोकसंगीताचा कार्यक्रम समाप्त झाला. रात्रीचे 8:30 वाजले आहेत. प्रसारित करीत आहोत हिंदी सुगम संगीताचा कार्यक्रम. सुरुवातीला ऐकूया वंदना गंधर्व यांनी गायलेली, गीतकार फैज रतलामी यांची गझल.

हिंदी सुगम संगीताच्या कार्यक्रमात श्रोते हो, यानंतर ऐकूया शंकर देवराज यांनी गायलेली जिगर मुरादाबादी यांची गझल.

हिंदी सुगम संगीताच्या कार्यक्रमात श्रोते हो शेवटी ऐकूया प्राजक्ता सावरकर शिंदे यांनी गायलेली फैज अहमद फैज यांची गझल.

0: fulfillment of the sacred values that unites the nation. The minister added that he prayed to the deity for the well-being and prosperity of all. Indian wrestlers continued their impressive run at the Ulaanbaatar Open in Mongolia today, winning 2 gold and 2 bronze medals in the men's freestyle category. Deepak clinched the gold medal in the 61 kg category, defeating Kazakhstan Asil Atkan 6-0 in the final. And that is the end of this news bulletin.
1: श्रोतेहो प्रसार भारतीच्या वेव्ज ओ टी टी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन ए आय आर ॲपसहित 558 kHz आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. रात्रीची 11:10 झाली आहेत. अस्मिता वाहिनीची दुसरी प्रसारण सभा येथे समाप्त होत आहे. अस्मिता वाहिनीचे प्रसारण उद्या दिनांक 8 जून 2026 रोजी 5:50 सुरू होईल. दरम्यान ए आय आर मराठी डी टी एच उपग्रह वाहिनीचे प्रसारण रात्रभर आपण ऐकणारच आहोत. शुभरात्री. जय हिंद.